अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय। तर अष्टविनायक म्हणजे आठ गणपती, महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात। हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे। त्या आठ मंदिरांचे असे समावेश आहेत: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत। शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते, त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो। यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते। लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे। डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात। हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे। अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते। विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते। स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या। अष्टविनायकाच्या आठही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे। आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे। अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे। त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला अष्टविनायकाची यात्राही घडते। बोला गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया।

0: नमस्कार प्रेक्षको, वेलकम टू आचार्य 90 FM योर ओन रेडियो. माय सेल्फ आर्जे तेजस्विनी. टुडे इन आवर गेस्ट इंटरव्यू वी हैव इनवाइटेड प्रज्ञा नायगावकर. शी इज अ आर्किटेक्ट एंड हैव स्टडीड अब्रॉड एंड शी विल बी गिविंग इनसाइट्स ऑन आर्किटेक्चरल फील्ड. सो वेलकम प्रज्ञा, वेलकम टू आचार्य 90 FM.
1: थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग.
0: थैंक यू सर. म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे, ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे. त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. अ स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. From March 2007 till present, she is working as and managing end-to-end administrative operations for a property portfolio, maintaining an update property management software to ensure accurate records, oversee bookkeeping functions including expense tracking, invoice processing and financial record management she has been doing, and also coordinating with maintenance schedules and lease with contractors to ensure timely issue resolution. थोडंसं आपण आर्किटेक्चरचं माझं बॅकग्राऊंड नाही आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे, जेणेकरून आपल्या आर्किटेक्ट जे फ्युचर आर्किटेक्ट्स आहेत आणि आपल्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही माहिती ही मुलाखत फार माहितीपूर्ण अशी होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की अकस्मित घडलं?
1: खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं तेव्हा बाहेर जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो तेव्हा आपल्याला थोडं असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मग मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेरगावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग बघायला
0: लागली. ओके, हा. पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असते डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काही नाही तर बँकेत, असं असतं जनरली. मग एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मुली आर्किटेक्ट कमी होतात. म्हणजे आता जरी रेट वाढला असेल तरी तेव्हा त्या काळात म्हणजे फार जुना काळ नाही आहे, पण तरी सुद्धा एक 10-20 वर्षापूर्वी तो काळ नव्हता की मुली आर्किटेक्ट असाव्यात असं फार रेअर कॉम्बिनेशन आहे हे. तर ते कसं म्हणजे आर्किटेक्ट चूज का केलं?

0: जसं मी त्या स्कोर्सची स्टडी केलं की करिक्युलम कसा आहे किंवा फिजिक्स आवडतं होतं माझं 10वी 12वीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं,
1: ओके,
0: थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन्स असतात, वर्किंग पॉइंट्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडस मॅथ्स आणि फिजिक्सचं पण
1: टच राहील,
0: म्हणून हा आर्किटेक्चर चूज केलं.
1: आता आपण रचनामध्ये मगाशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती?
0: मी खरं सांगू तर मी भारतात 2006 आर्किटेक्ट म्हणून
1: डिग्री घेतली
0: आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स मधून केलं.
1: अच्छा.
0: मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन. तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट हॅव्हिंग व्हेरी टेक्निकल अँड व्हेरी रिजिड इट वॉज बिकॉज द फोकस ऑन आर्किटेक्चर वॉज व्हेरी स्ट्रक्चर्ड. जेव्हा मी बाहेर गावी गेले तेव्हा मला असं जाणवलं

0: आपल्याला कवी शिकले त्याच्या हा मला खूप तफावत जाणवली.
1: तर
0: ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एवढा आपल्याला प्रॉब्लेम नाही.
1: ओके,
0: त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश, पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स. एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर. आणि म्हणजे सगळे शिकत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करायला, तुम्हाला पण त्याची सवय होत जाते. हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होतो तेव्हा. म्हणजे आपण आपल्यातच असतो, ग्रुप मध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. मराठी दिवस आहे आजचा, खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे, पण जेव्हा तुम्ही ग्लोबल
1: प्लॅटफॉर्मवर जाता
0: तेव्हा तुम्हाला इंग्लिश इज द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्डवाइड आणि इट्स अ कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असो, जरी मराठीत असलं तरी सुद्धा एखादा उत्स्फूर्तपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सवय पाहिजे ती नसते आपल्या मुलांच्या.
1: अच्छा,
0: ती कोणत्याही भाषेत असू शकते. असं काय नाही, तुम्ही जर भारतात राहणार असाल तर तुम्हाला
1: हिंदी, इंग्लिश, मराठी,
0: लोकल लँग्वेज कुठे

0: सांगत आहे या माणसाला किंवा या क्लायंटला मी कसं एक्सप्लेन करू, तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं. तेव्हा तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही, तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण की आपल्याला हे मार्कांसाठी करायचं
1: आणि थोडं ते रिजिड वाटतं,
0: पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय, तुम्ही आत्ताच्या आता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी. मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या बरोबरचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार
1: नाही,
0: पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल, 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं, 4th इयरची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील. असं म्हणजे इंटरॅक्टिव्ह जर सेशन होत असतील जास्त, तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं.
1: मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना ते आई वडिलांकडनंच आलेले आहेत आर्किटेक्चरचे असं जाणवतं तुमच्याशी बोलताना, कारण आई शिक्षिका त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वुड लाईक टू रिलेट की वडील कवी आहेत, सुप्रसिद्ध कवी आहेत, तर त्याच्या कवितेमध्ये कविता आणि कागद यांचा जो संबंध आहे आणि आपण जे पोर्ट्रे करतो चित्र, म्हणजे कवी कसं आधी चित्र रेखाटतो आपल्या मनामध्ये, निसर्ग चित्र असू दे किंवा कुठल्याही आपलं समाजाचं चित्र असू दे, ते कवी शब्दांमध्ये त्याला गुंतवतो, तसं तुम्ही ते ब्लॉग्स करून ते गुंतता असं कुठेतरी मी रिलेट करेन आर्किटेक्चरला. सो नाईस, खूप बरं तसं. आणि आपलं नाट्यशास्त्रसुद्धा आपण NSG ला जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला एक सिलेबसमध्ये दाखवलं जातं की तुम्हाला हा एक थीम दिली जाते, ती थीम तुम्ही ऍक्ट करून दाखवायची आहे. त्यातनं आता तुम्ही जे बोललात की आम्हाला ते प्रेझेंटेशन करून मुलांसमोर 10 मिनिटात सादर करायचंय, ते तुम्ही थोडंसं रिलेटेबल वाटतं. म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे,
0: कलेचंच क्षेत्र आहे. जरी कला एक इंजिनिअरिंग बेस असला तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडियाज ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो, त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे मुळात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे, तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोन एज पासून आतापर्यंत

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायकवकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्ड बद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे, तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी लागते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा.
1: मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट होती ब्रिटनसाठी. अमेरिकेत जाण्यासाठी वेगळी टेस्ट असते, पण इंग्लिश लँग्वेज जनरली सगळ्यांना लागते. तर रूल्स सध्या एवढे बदलत असतात की आपण त्याला अपडेट राहणं थोडस कठीण होतं. त्यामुळे जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांची जर तुम्ही मदत घेतली, आमच्या वेळेस सुद्धा होते ते, आणि मी त्यांची मदत घेतली होती.
0: ओके,
1: इंटरव्ह्यूला जायचे, त्यांना भेटायचे, घरीच आता ऑफिसेस

0: आणि इंग्लिश लँग्वेज तर टेस्ट लागतेच, कारण की त्या देशातली ती भाषा तुम्हाला मुळात यायला पाहिजे, शिक्षणाची ती भाषा असते. आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो तो तुम्हाला एकत्र करून त्यांना पाठवायला असतो. तुम्हाला तुम्ही का हे निवडलं आहे
1: आणि
0: की तुम्ही का केपेबल आहात आणि त्यांनी तुमची निवड का करावी त्या कोर्ससाठी, याचं एक पॅरेग्राफ द्यावा लागतो. त्याला पर्सनल स्टेटमेंट असं म्हणतात, जे आपल्याकडे म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडेंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता हे तुम्हाला आधीपासून थोडस कळलं पाहिजे. हे
1: बट इनिशियली यू आर रॉ, म्हणजे टोटली आपण रॉ असतो, जस्ट पास्ड आउट अँड वी आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड. सो वेन यू आर रॉ, हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ?
0: वेन यू आर रॉ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू मीट समबडी हू इज ऑलरेडी बीइंग देअर. आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत, नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल, जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ वॉट आर द स्ट्रगल्स, वॉट हॅपन वेन दे लँडेड इन दॅट कंट्री. तुम्ही तिथे तुमचं सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात की फ्रेंड्स, कलीग्स, कॉन्टॅक्ट, कनेक्शन, किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथं, की तुमचं कारण की फेस्टिवल्स, आपले सगळे धार्मिक गोष्टी या सगळ्याशी टच.

0: माणसांशी थोडस कॉन्टॅक्ट आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे मला जर कोणी कॉन्टॅक्ट केलं तर वी ऑल आर व्हेरी फ्रेंडली की वी वॉन्ट पीपल टू कम इन कॉन्टॅक्ट अँड यू नो वी आर मोर दॅन हॅपी टू हेल्प. तर आम्हाला असं काहीच कधी संकोच नसतो, त्यांनाही वाटून येणार संकोच तसं आता मी ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करू. देर आर सो मेनी वेज ऑफ कॉन्टॅक्टिंग असतात, यु नो यू कॅन
1: रीच
0: इंस्टाग्राम,
1: फेसबुक,
0: अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यु नो रीच आउट ऑन व्हॉट्सअप. सो देर आर सो मेनी डिफरंट वेज ऑफ रिचिंग समबडी. पण जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात, एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात, दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी, आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल तुमची केपेबिलिटी आहे. तर ऑफकोर्स इथे फायनान्शियल लोन्स म्हणतात
1: एज्युकेशनल,
0: आणि तुम्ही ती तिथे गेल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक दोन वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल, त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता.
1: ओके,
0: तर ह्या तीन गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अबाउट. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल जिथे वेदर आपल्यासारखंच असतं, मुंबईसारखं,
1: अच्छा.

0: So is there any examination for this to get passed out and get admission?
1: आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो जो तुम्ही सबमिट केलेला असतो ना त्याच्यानुसार ते तुम्हाला
0: सजेस्ट करतात
1: आणि देन दे विल ऑल्सो सजेस्ट यू विच फील्ड इज गुड फॉर यू की तुम्हाला डिझाईन ओरिएंटेड पाहिजे का तुम्हाला एखाद्या विशिष्ट आता ग्रीन एनर्जीमध्ये करायला पाहिजे का सस्टेनेबिलिटीमध्ये ते देन यू कॅन डिस्कस विथ देम आणि त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही आपलं काम दाखवू शकता हे तुम्ही
0: सायमल्टेनियसली आपण जॉब पण करू शकता
1: फिफ्थ इयरला करायची गरज नाही तिसऱ्या वर्षी असलात जर तुम्ही आर्किटेक्चर तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं ते जनरली तिसऱ्या चौथ्या वर्षी मित्र मित्रिणींना घेऊन एक डे आउट केला आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सला गेला

0: आता पासपोर्ट आणि व्हिसा बद्दल म्हणजे ते किती कधी आपल्याला मिळू शकतो आणि व्हिसा किती वर्षांसाठी मिळू शकतो, स्टडी व्हिसा वगैरे असं काही असेल ना?
1: हो, स्टडी व्हिसा असतो.

0: आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशन वर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर देत आहे त्या युनिव्हर्सिटीकडून, तर ते 3 महिने आधी मिळतं तुम्हाला कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असं तर त्यांना काहीच नाही की त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं असतं. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन्स देतात जनरली की तुम्हाला जर एवढे एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमच्या पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर
1: करिक्युलम
0: यू विल गेट इट द कोर्स वर्क यू विल गेट इट इदर फॉर अ इयर त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल असं मिळेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट स्टडी वर्क व्हिसा म्हणून असतो जेव्हा ते तुम्हाला पूर्वी तर 2 वर्षाचा असायचा आता युके रूल्स तुमचा चेंज होत ते 18 महिन्यांचा होणार आता झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही स्वतःसाठी बेस्ड ऑन युअर डिग्री

0: आपण वर्क व्हिसाचं बोललो, पण एखाद्याला सिटिझनशिप पाहिजे असेल, म्हणजे ही इज वेल सेटल, वेल स्टडीड, गेटिंग अ गुड गुड पॅकेज ॲकेचे, तर त्यासाठी काय करायला लागेल?
1: तुम्ही एक विशिष्ट वर्ष जर राहिला तर जनरली वर्क व्हिसावर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंडेफिनेट लीव टू रिमेन मिळते युके मध्ये. पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहे आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहेत किंवा जास्तही करू शकते, कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रंट यायला लागली आहेत, त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत. दे वॉन्ट द राईट पीपल टू कम फ्रॉम इंडिया कंट्री. तर जनरली इट इज इट यूज टू बी 5 इयर्स and then it will
0: but do they prefer Indians, or they give priority to Indians, or how is it?
1: They do give priorities to Indians. कारण की आपली एक हिस्ट्री असल्यामुळे पण, आणि जनरली आपला आपण खूप तसे गुड पीपल,
0: गुड
1: जनरली स्पीकिंग, कारण की
0: आणि ट्रस्ट ठेवणार, विश्वास,
1: विश्वास एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याला. आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो आणि आपण असं भांडणार.

0: आणि आर्किटेक्चर मध्ये पण तुम्ही पीएचडी खूप वास्ट गोष्टींवर करू शकता, राईट फ्रॉम हिस्ट्री टू डिझाईन, किंवा कोणी काय केलं आहे आर्किटेक्चर
1: मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप मिळतात तर तशा फेलोशिप अब्रॉडला मिळतात का?
0: येस ऍब्सोल्युटली.
1: स्कॉलरशिप्स किंवा फेलोशिप्स?
0: स्कॉलरशिप्स फेलोशिप्स मिळतात बेस्ड ऑन द वर्क अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन दे विल टेक केअर ऑफ द स्टाइपेंड अँड एव्हरीथिंग.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रश्न बरेच आहे, तुम्हाला बरंच बोलतं करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. आर्किटेक्ट प्रज्ञा नाईकवकर या, तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एक आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन, तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं?
1: माझं स्वतःच मत आहे की ते खूप चांगलं आहे, कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं हे काय शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश ऑर जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड हियर बट दे ऑल्सो गेट देअर विजिटिंग फॅकल्टीज फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात आणि एक बाहेर जाऊन

0: तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉयड फ्रॉम आउटसाइड. यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड एज वेल. तर त्याच्या दृष्टीने तर आहेच, पण ऑफकोर्स हे लोकांच्या मनात येईलच की आपण ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेर गावी जाणार आहे का वगैरे, आता एक मनात प्रश्न येईलच. पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड. सो इन दॅट सेन्स इट इज नो अ बेटर प्लेइंग फील्ड.
1: पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली, तर त्या याने इतर देशाने आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं?
0: मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड. जरी त्यांनी मान्य केल्या नाही आणि इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर, बट आय पर्सनली बिलीव आय एम प्राऊड टू बी अन इंडियन ऍट द हार्ट. जरी दुसऱ्या देशाची
1: सिटीजनशिप
0: स्वीकारली असली, दॅट इज ओनली फॉर कन्व्हिनियन्स.

0: कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला
1: विचार. पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्या मनात असतं
0: इनसेक्युरिटी फिलिंग
1: फिलिंग येते. पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो. तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड.
0: अच्छा,
1: सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअर सेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया. आणि इट इज इंडिया इज बिकमिंग अ ग्लोबल नेम विथ एव्हरीथिंग दॅट वी आर अचीविंग. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इफ एनिथिंग वी ऑल शुड बी रिअली प्राऊड ऑफ दिस न्यू वेव्ह दॅट इज कमिंग वेअर द इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड
0: अपग्रेडिंग आवर स्टँडर्ड्स. अपग्रेडिंग
1: तर इट इज इन अ वे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ते बरोबर नाही.
0: सम पीपल मे
1: बी दे विल डिसअग्री विथ मी पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे वेअर आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या युनिव्हर्सिटीज म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीजचं बघून काय चांगलं
0: करू शकतो.

0: काय आहे
1: नक्कीच. आता थोडं तुम्ही आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनकडे आहात सध्या, तर ते काय ट्रान्झिशन झालं आणि ते कशासाठी तुम्ही करत आहात?
0: मी खरं सांगू तर इट वॉज जस्ट ऍक्सिडेंट, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं, मी आर्किटेक्चर सोडून हे करीन वगैरे असं काही नव्हतं. पण बिकॉज आय वॉज हॅव स्टडीड आर्किटेक्चर, आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देअर वर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम.
1: ओके,
0: सो स्किल्स लाईक यु नो हॅव्हिंग गुड अटेन्शन टू डिटेल किंवा बिंग इंटरेस्टेड इन द स्मॉल लिटल थिंग्स दॅट हॅपन, किंवा द क्रिएटिव्ह साईड ऑफ मी, किंवा द साईड ऑफ मी वेअर आय वॉन्ट टू लर्न रेग्युलेशन्स, त्या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत दे आर ट्रान्सफरेबल ऑल अक्रॉस. सो आय गॉट एन अपॉर्च्युनिटी वेअर आय वॉज इंटरेस्टेड इन द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साईड ऑफ द डिटेलिंग साईड ऑफ थिंग्स आणि देर केम एन अपॉर्च्युनिटी अँड आय फेल्ट आय कुड वाय नॉट ट्राय दिस. सो म्हणून मी आणि त्याच्यात थोडस मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये पण इन्वॉल्व आहे, त्यामुळे इन अ वे यु नो एवढं काही वेगळं फील्ड आहे असं मला असं कधी जाणवलं नाही. आय एम इन्वॉल्व्ड इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट ऑफ द हाऊस किंवा बजेटिंग, या सगळ्याशी मी अजूनही
1: कनेक्टेड आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग युअर पर्सनल क्लायंट्स ऑल्सो.
0: आय डू हॅव.

0: आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यातून जे काय मी शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडस फील्ड मी चेंज केलं गेल्या एक 7-8 वर्षात त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले.
1: But you are enjoying administrative
0: work also. I am enjoying that as well.
1: Okay.
0: Karan ki,
1: but it is not that creative as
0: architecture. It is not.

0: क्रिएटिव एज आर नेचर. म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्वॉल्व्ह असते. तर मला इन अ वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्सची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं. तर कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढले गेले मी त्याच्यामुळे. आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिंग somewhere I miss designing things. Because that is a key for an architect. Fundamentally, we are all designers and designers. So, they really miss it, but not entirely, because now I am, in a way, I feel more relaxed in what I'm doing.
1: Okay.

0: टेक्निकल ड्रॉइंग्स बनवत व्हायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत राहायची, तर दॅट कॅन बी गिव्हन ऍज कमांड टू एआय अँड दे इफ
1: एनीथिंग
0: युअर ऍडव्हान्टेज. आणि एआय ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लाइकिंग इज, कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द एआय. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही एआयच्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर एआय ओर एस्केप एआय. इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हियर फॉर मच लॉन्गर दॅन वी ऑल कॅन इमॅजिन. सो एआय इज डेफिनेटली,
1: इट विल टेक द पोझिशन ऑफ आर्किटेक्ट, विच
0: इट विल नॉट बी टेकिंग. आय डू नॉट बिलीव्ह दॅट एआय डेफिनेटली रिप्लेस नाही करू शकणार आहे आर्किटेक्टला, कारण की एंड ऑफ द डे द ह्युमन ब्रेन इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन एआय थिंग. पण एआयच्या मदतीने आपण आर्किटेक्चरला स्ट्रॉंगर स्ट्रॉंग करायची बनवू शकतो, त्याच्याबद्दल
1: मोर क्रिएटिव्ह आणि
0: मोर क्रिएटिव्ह आणि बिंग

0: तर त्या काही आठवणी असतील किंवा बेस्ट पार्ट यू एन्जॉयड इन दॅट टाइम, किंवा तिथल्या काही स्ट्रीट्स असतील, स्ट्रीट फूड एन्जॉय केले त्याविषयी पण असं.
1: लंडनमध्ये खूप आठवणी आहेत. आई बाबा तर समर्समध्ये जनरली
0: येतात
1: करतात, त्यामुळे त्यांना म्हणजे दे एस्केप द मॉन्सून सोपे दे आणि ते स्पेंड करतात टाइम तिकडे. ते मी जेव्हा जिथे राहत होते तिथून जेव्हा मी युनिव्हर्सिटीला शिफ्ट झाले तेव्हा माझ्या शिफ्टिंगच्या वेळेस माझे माझ्याबरोबर होते आणि त्या सगळ्यांनीच म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते बघितलंय की काय घेऊन जावं लागतं किंवा युनिव्हर्सिटीची ती रूम कशी होती, मग तिथे ती कस काय काय सामान लागेल, स्वतःचं जेवण बनवायचं होतं, मग थोडस कुकरी आयटम्स होते, मग ते सगळ्यासाठी माझे वडील तर होतेच माझ्याबरोबर, त्यामुळे त्यांनी तो आहे ते हा एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय. माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे,
0: विच
1: इज रिअली आय एम लकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय, तर लंडनमध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात कारण की आपल्या बॉलिवूडमध्ये उभे शूटिंगमध्ये दाखवले जातात गोष्टी.
0: अच्छा.
1: की तो टॉवर ब्रिज असेल किंवा वेस्ट मिनिस्टर असेल, बिग बेन असेल, किंवा ते कॅमडनचे एरिया असतील, किंवा तुमचा ट्रॅफलगार स्क्वेअर असेल, हे सगळे उभे प्रसिद्ध एरिया आहेत की त्यांचा आम्ही तिथे गेल्या जेव्हा तिथे जाते तेव्हा

0: तुम्हाला मिळत नाही.
1: अच्छा,
0: तुम्हाला जॅपनीज हवं असेल, ट्राय करायचं असेल, मेक्सिकन ट्राय करायचं असेल, स्पॅनिश ट्राय करायचं असेल, इटालियन ट्राय करायचं असेल, जे म्हणाल ते तिथे क्युझिन्स आहेत. कॅरिबियन आहे, आफ्रिकन आहे, सगळे क्युझिन्स आहेत. तुम्ही जे खाऊ शकता ते तुम्हाला तिथे मिळू शकता.
1: आपल्यासारखे वरण भात आमटी वरण खाणाऱ्याला आहे ना.
0: म्हणजे मी स्वतः व्हेजिटेरियन, त्यामुळे तिथे आम्हाला तर काही फरक
1: काही प्रॉब्लेम आहे,
0: काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता खरं सांगायचं तर आपली भारतीय एवढी रेस्टॉरंट झाली राईट फ्रॉम 7 stars टू एकदम स्ट्रीट फूड लेवल.
1: अच्छा,
0: तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे जाऊन खाऊ शकता. त्यामुळे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी घरचं जेवण असतं ते तुम्ही घरी बनवू शकता. पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाही.
1: अगदी शेवटचा प्रश्न, वडिलांच्या नावाचा म्हणजे अर्थातच अभिमान आहे आणि त्याचा तुम्हाला तिथे काही उपयोग झाला का? कारण मंडळांमध्ये बाबा येतच असतात कार्यक्रम करण्यासाठी, तेव्हा अशोक नायगावकरांची मुलगी असा भारतात आल्यावर आम्हाला कसं अप्रूव्ह असतं की आज सरांची मुलगी येणार आहे. तसं तिथेही झालंय का कधी?
0: होतं, नक्कीच होतं. कारण की बाबांची एक सवय नक्की आहे की ते आमचा उल्लेख करतात
1: आणि ते माणसं जोडतात
0: आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्मरणात
1: राहतात.
0: तर तसं त्यांचं आहे आणि ते आमचा उल्लेखही करतात. आणि जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात की अरे बाबा तुम्ही किती म्हणजे छान लकी आहात.
1: आम्ही त्यांना म्हणतो मुली आहेत म्हणून तुम्हाला जाता येत आहे. म्हणजे उलट पण आहे, त्यांनाही सार्थ अभिमान आहे मुली अब्रॉडला आहेत त्यांचा.
0: त्यामुळे खूप आम्हाला अभिमान आहे. आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामुळे आमच्या एवढ्या नवनवीन ओळखी होतात. कारण की आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि आपण काही आउट ऑफ द वे जाऊन एखादा कार्यक्रम मिस झाला तरी ठीक आहे, पण जेव्हा बाबा येतात तिकडे तेव्हा त्यांच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या तिथे ओळखी होतात. आणि असंही बऱ्याचदा झालंय की त्यांच्यामुळे मी इथे ना भेटलेले मिनिस्टर्स तिथे पाहिले. तर ते एवढं मला अप्रूप आहे. म्हणजे आपले जे देशमुख साहेब होते त्यांना मी
1: विलासराव देशमुख
0: त्यांना तिथे बाबांमुळे भेटली आहे आणि ते माझ्यासाठी एवढं स्मरणार की छान त्यांची
1: योगाला
0: योगाला होता महाराष्ट्रामध्ये.

0: आशा व्यक्त करते. आणि एकंदरीतच आर्किटेक्चर फील्डचा आपण धांडोळा घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. तुम्हाला तुमच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी, उद्योगांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा परत मुंबईत याल तेव्हा आमच्या आचार्य कॉलेजमध्ये नक्की आमच्या स्टुडिओला परत व्हिजिट करा, असे मी तुम्हाला आगाऊ तुमचं बुकिंग करून ठेवते.
1: तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू. तर प्रेक्षको, आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तेव्हा तुम्ही ऐकत राहा आचार्य नायके. धन्यवाद.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची, परवा भी

वहम गुमान से दूर दूर, यकीन की हद के पास पास, दिल को भरम ये हो गया है।

0: हाय हॅलो नमस्कार, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. मंडळी, आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण की इथे आपण निमंत्रित केलेली आहे एक अशी व्यक्ती जी खरंच अष्टपैलू आहे, जी कविता करते, लहान मुलांसाठी खूप सुंदर पुस्तक काढते, कंटेंट डेव्हलपर आहे आणि अनेक पुरस्कारांनी ती सन्मानित आहे. आपण स्वागत करूया अश्विनी अतकर यांचं. नमस्कार अश्विनी.
1: नमस्कार.
0: कशा आहात तुम्ही?
1: एकदम मस्त, मजेत.
0: आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते.
1: खूप खूप आभार 90 FM आणि आपले सुद्धा.
0: खरं तर मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारण्यासाठी. जसे की मी अश्विनीताईंची ओळख करून दिली, त्या खूप सुंदर कविता करतात आणि कंटेंट डेव्हलपर आहेत, तर मी थेट काही न बोलता थेट प्रश्नांकडेच वळते. अश्विनीताई, मी तुमच्या कविता वाचल्या आहेत, आपण कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलेल्या, तिथे आपली भेट झालेली, आणि मला सांगायला आवडेल की अश्विनीताईंना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं. तर ज्यावेळेला मी त्यांची कविता वाचली होती, ऐकली होती, तर एक वेगळाच नाद आणि वेगळीच धाटणीची त्यांची कविता होती. एक सामाजिक कविता लिहित त्या वेगळ्या धाटणीच्या कविता पण लिहितात, म्हणजे बालकविता पण लिहितात. म्हणजे हे वेगवेगळं टोकं सांभाळताना त्या साहित्य चळवळ करतात, साहित्य सेवा करतात. तर अश्विनी मॅम, मला एक विचारायला आवडेल तुम्हाला की जसं आपण घडत जातो, आपल्याला कल्पना नसते की भविष्यात आपण कुठल्या गोष्टी करणार आहोत, म्हणजे आपलं पॅशन काय आहे आणि आपले छंद आपण जोपासत आपण कुठल्या टप्प्यावर जाणार आहोत, तर कविता तुम्हाला कुठे भेटली आणि कशी सुरुवात झाली?
1: ओके, खूप सुंदर आणि मनातला प्रश्न तुम्ही विचारलाय आणि याबद्दल रसिकांशी संवाद साधायला मला खूप छान आवडेल. खरं म्हणजे कविता आपल्याला कशी मिळाली यापेक्षाही एक माझ्या समोर एक आदर्श होता की माझे आजोबा, म्हणजे लहान असताना ते बोलायचे काही साधं वाक्य असेल तर त्याला यमक जोडून बोलायचे.
0: अच्छा.
1: आणि आपल्याला लहान असताना यमक असल्याला, जसं आता आपण म्हणतो की बाल कविता आहे, यमक साधून बोलताना आपल्याला खूप छान वाटतं, आनंद वाटत. त्याचप्रमाणे मला सुद्धा असं खूप वाटायचं काहीही शब्द असेल की त्याला जोडून बोलायचं, हा त्यांचा एक आमच्याशी बोलण्यात मागचा उद्देश असायचा. त्यातूनच मग मी त्यांना नेहमी म्हणायचे की तुम्ही कविता का लिहत नाही.
0: अच्छा.
1: पण माझं भाग्य असं की मला शैक्षणिक वारसा जसा मिळालेला आहे, कारण आजोबा सुद्धा हेडमास्टर होते, माझे वडील सुद्धा आणि माझे काका वगैरे, अशी परंपरा, शैक्षणिक परंपरा आहे. आणि आजोबांच्या दृष्टीने मी नेहमी बघायचे आणि त्या गोष्टींचा विचार करायचे.
0: अच्छा.
1: तेव्हा असं फारसं वाटलेलं नाही की आपण हे कविता सुद्धा लिहिणार आहोत. आणि पुढे जाऊन असं गमतीचा भाग असं झाला की आता जसं मुलं मोबाईल मध्ये गुंतलेले असतात, आपल्या लहानपणी मोबाईल नव्हताच.
0: खरे.
1: तर तेव्हा काय व्हायचं ना, उन्हाळा असेल आणि सुट्ट्या असेल तर सुट्ट्यांमध्ये कोणता तरी विषय घ्यायचा आणि मैत्रिणींनी बसायचं आणि त्या विषयावर काहीतरी लिहायचं.
0: बरं.
1: तर आम्ही सर्वजणी लिहायचो. आता बाकीच्या मुलींनी आहे मैत्रिणींनी तो छंद म्हणून किंवा त्या दृष्टीकडे बघितला नाही, माझा तो दृष्टिकोन पुढे चालत गेलाय. आणि विशेष म्हणजे की खरं म्हणजे आपल्याला काहीतरी येत आहे ना, त्याला प्रोत्साहन मिळणं सुद्धा खूप
0: अगदीच खरं.
1: आणि त्यासाठी मला माझ्या काकांनी, बाबांनी, म्हणजे घरच्यांनी सर्वांनी खूप
0: सपोर्ट
1: दिलाय. एवढंच नाही तर कॉलेजमध्ये सुद्धा असे मला प्रोफेसर मिळाले की माझी ही कला आहे ती पुढे व्हायला पाहिजे म्हणून काही मार्गदर्शन करायचे, हे पुस्तक आहे ते वाचायला.
0: अच्छा.
1: अशा प्रकारे ते वाढत गेलं आणि कविता माझ्या जवळ आली.
0: याचा अर्थ म्हणजे तुम्ही, तुम्हाला अशी व्यक्ती भेटत गेली आयुष्यामध्ये की ज्यांनी तुम्हाला साहित्य प्रवासामध्ये वेळोवेळी तुम्हाला मदत केलेली आहे आणि तुम्ही पण त्यांच्याकडून खूप काही शिकलेला आहे. खरंच घरचा सपोर्ट असल्याशिवाय आणि शिक्षकांची साथ असल्याशिवाय खरंच ही गोष्ट शक्य होऊ शकत नाही असं मला वाटतं. तरी सुद्धा कविता लिहिल्यानंतर एक अश्विनी अतकरे म्हणून तुम्हाला ओळख दिलेली अशी कोणती कविता आहे असं तुम्हाला वाटतं?
1: खरी ओळख मला अतकरी ही लग्नानंतरची ओळख आहे, पण त्याही आधी अश्विनी राऊत म्हणून मी जेव्हा कविता लिहित होते तर माहेरचं नाव माझं राऊत म्हणून, तर अश्विनी राऊत म्हणून कविता लिहायची. पहिली कविता माझी 10वीला दैनिक देशोन्नतीला प्रकाशित झाली आणि त्यानंतर तो एक हुरूप असतो की आपली पहिली कविता आहे प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर वन बाय वन अशा कविता येत गेल्या. मग दोन दिवस तीन दिवस झाले की मला ती सवय झाली की वृत्तपत्राला येत आपल्याला प्रोत्साहन मिळत आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी ना की त्यासाठी जे वाचक वर्ग आहे, आपण म्हणतो की लिहिणं जेवढं सोपं म्हणावं तेवढे वाचक सुद्धा खूप जागृत. आणि त्या वाचकांमार्फत माझ्याकडे रोजचे पत्र यायचे की तुमची ही कविता आम्हाला आवडली, ही तुमची सारोरी आवडली आहे, आणि त्यावर सविस्तर पत्र असायचं. आणि सांगायला मला एक गंमत वाटेल, एक मला पत्र आलेलं अक्षरशः 8 पानांचं ते पत्र होतं चारोळीवर. आणि ती चारोळी अशी होती की प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, प्रेम म्हणजे काय कोण जाणतो आहे, आकर्षणालाच प्रत्येक जण प्रेम समजतो आहे.
0: अच्छा,
1: तर म्हणजे वाचक किती जागृत असावा किंवा असतो असं म्हणायला, तर प्रत्येक जण असं तुम्ही का म्हटलेलं आहे किंवा तुम्ही कित्येक जण असं म्हणायला हवंय, तर लिहिताना वाचक सुद्धा किती जागृत आहे याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं.
0: बरोबर, म्हणजे वाचक वाचकाला समोर डोळ्यासमोर ठेवून कधी कधी आपण जी रचना लिहितो तर अर्थात रचना त्यांच्या मनात घर करून जातात आणि त्याही त्यांना आपल्या अशा वाटतात. बरोबर की नाही? तर साहित्याची सुरुवात झाली, तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कविता सादरीकरण करायला लागलात, तर मग एक अशी कविता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की ज्याच्यासाठी तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला वाचकांकडून.
1: नक्कीच ती मला तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना वाचकांना सांगायला आवडेल. आणि जसं की तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे तीच कविता मला खूप आवडते. आणि मला बरेच जण म्हणतात की तुम्ही कविता गाऊन म्हणायला हवंय, तर पण मला असं वाटतं की मला आवाज आहे गळा नाही असं काही, पण
0: असं काही नाही,
1: पण मी असं धाडस केलंय. आणि तुम्ही जसं म्हणाला की त्याच कवितेला प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं, तर तीच कविता आपण
0: अगदीच इर्शाद.
1: तर एक आपला आजचा जो तरुण आहे तरुण वर्ग, त्या तरुण वर्गाला संदेश देणारी ही कविता आहे.
0: बरं,
1: कविता आहे क्रांतीचा वणवा. खूप झाली निद्रा युवका, खूप झाली निद्रा युवका, आता देशासाठी जा. खूप झाली निद्रा युवका,

0: शोध तुझा दुष्कर्माचा कोण आहे भागीदार, हो एकदा निष्कलंक हो एकदा निष्कलंक नको चारित्र्या वरडा, मागायाचीच मागणे तर लढण्याची हिम्मत माग, असत्याशी करुण संगत असत्याशी करुण संगत सांग मिळाला का आनंद,
1: खरे
0: असत

0: खूप खूप सुंदर. माय गायसेस मागणे तर लढण्याची हिम्मत माग. खूप सुंदर कविता अश्विनी तुम्ही आज आमच्या समोर सादर केली. श्रोते हो, आपण इथे थोडासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि खूप सारा गप्पा आणि सुंदर सुंदर कविता ऐकणार आहोत अश्विनी मॅम कडून. भेटूया लवकरच. वेलकम बॅक मंडळी. मी तुमची मैत्रीण आर्ज रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण एक सुंदर कवयित्री निमंत्रित केलेली आहे आणि जिचं नाव आहे अश्विनी अतकरे. एक सुंदर कविता आपण अश्विनीजींच्या आवाजात ऐकलेली आहे. तर अश्विनी, मला एक तुम्हाला विचारायला आवडेल की आता तर साहित्य लिहायची सुरुवात झाली, साहित्य वाचण्याची सवय झाली, मग कविता लिहिल्यानंतर एक आपण असा एक टप्पा गाठतो की आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकण्याची अशी आस असते, हो की नाही? नवीन काहीतरी गोष्टी करण्याची पण एक भूक लागते. मग ते करता करता करता आपल्याला वेगवेगळ्या कवितांचा प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतो. मग त्या प्रकारांमधला एक कोणता प्रकार तुम्हाला आवडतो आणि का आवडतो?
1: खूप मनातला प्रश्न आहे, मनाला भावणारा प्रश्न आहे. आणि खरोखर साहित्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि प्रत्येकाच्या आपल्या आपल्या काही जागा असतात त्यानुसार. तर माझा वीक पॉइंट किंवा माझा आवडता जर प्रकार म्हणाल तर तो आहे बालसाहित्य. आणि बाल साहित्य म्हटल्यानंतर काय होतं ना की आपण सुद्धा बाल मनात जातोय आणि बाल पण कसं होतं ते आपण स्वतः जगायला
0: जातोय.
1: असं म्हणतात की आपण कितीही मोठे झालो ना आपलं मन एक बालक असायला पाहिजे. आणि त्यातून कसं ना आपण स्वतः आनंदी राहतो, आनंद होतो. तर त्यासाठीच मला बालकविता खूप आवडतात. आणि त्या बालकविता वाचताना मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो बघायला तो खरोखर एक स्वर्गसुख म्हणायला हवं.
0: खरं, अगदी खरं.
1: आणि तुला मला सांगायला आवडेल की बालकविता लिहिल्यानंतर माझे पहिले जे वाचक किंवा श्रोते असतात ते माझी दोन मुलं.
0: क्या बात आहे.
1: आणि त्या मुलांना मग त्यांना कशी आवडली का, त्यांचे एक्सप्रेशन कसे आहे, त्यावरून मला त्यामध्ये कविता जेव्हा लिहितोय आपण तर त्यावर संस्कार होणं सुद्धा गरजेचं.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे एकदा लिहिल्यानंतर ती कायमस्वरूपी झाली असं होत नाही. मग मुलांना इथे या ओळीला काय वाटलंय त्यांचा सुद्धा मी थोडा फीडबॅक घेते. तर ते श्रोते म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि नंतर मग त्यांना जर ती माझी अप्रूव्ह झाली त्यांच्याकडनं तर ती माझी कविता पुढे जात आहे.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे अशाच कवितांमधून माझ्या पुढे पुढे कविता आल्या. आणि हा माझा एक जसा खूप आवडीचा विषय तरी मला अभंग लिहायला आवडतात.
0: क्या बात
1: आहे. साध्या कविता लिहायला आवडतात. एवढंच नाही तर कवितेच्या थोडस बाजूला गेलं तर ललित लेखन आहे, बालकथा आहे, त्या सुद्धा त्यावर संस्कार करणं माझं सुरू आहे. आणि अशा प्रकारे हा प्रवास माझा सुरू आहे.
0: म्हणजे तुम्ही एकाच मोडची नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करता. अगदी. म्हणूनच मी मुद्दा म्हणून अष्टपैलू म्हणाले, कारण की अश्विनी मॅमच्या खरंच कविता तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की एकाच जाटणीच्या कविता नसतात, ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे वर्सटाईल पोएट म्हणून जर तुम्ही बघाल तर अश्विनी मॅम त्यात फिट बसतात. अश्विनी मॅम, आणखीन एक मला तुम्हाला विचारायचं आहे की लेखक किंवा कवी जेव्हा लिखाणाला सुरुवात करतो किंवा एक टप्पा गाठल्यानंतर त्याला स्वतःवर असं वाटतं की एक जबाबदारीचं तो काम करतोय, कारण की समाज प्रलोभन आपल्या लेखनांमधून समाजामध्ये अवेअरनेस म्हणजे जनजागृती निर्माण करत असतात. तर एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी साहित्याच्या प्रवाहात काम करत असताना तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करता? म्हणजे मराठी भाषा संवर्धनाबद्दल किंवा साहित्य संवर्धनाबद्दल तुम्ही असे कोणकोणते उपक्रम करता मला ऐकून घ्यायला आवडेल.
1: जसं आपण म्हणतो की साहित्य हा समाजाचा एक आरसा आहे.
0: खरं
1: म्हणजे आपण जे जे बघतोय ते आपल्या साहित्यात ते उतरतय. आणि जसं आपण सुरुवातीला सुद्धा म्हणायलो की जसं आपण साहित्य लिखाण करतोय
0: बरं
1: त्याचबरोबर वाचक वर्ग सुद्धा जागृत असतो.
0: खरं
1: आणि तुम्ही जे आहे ते जसेच्या तसे लिहायचं आहे. मग तुमच्या तो कोणताही प्रकार असू दे, मग बालकविता असू दे, ललित लेखन असू दे, कादंबरी असू दे, कथा असू दे, कोणत्याही प्रकारामध्ये जसं आहे तसं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. मग काही लेखन असे असतात की अतिशयोक्तीमध्ये, पण अतिशयोक्ती किंवा काहीही लिहिताना कोणाच्याही भावना आपल्या
0: दुखावल्या नाही केल्या
1: जाता नाही, किंवा कोणी त्यावर ऑब्जेक्शन घ्यायला नकोय, कोणत्या धर्माचा जातीचा त्यामध्ये उल्लेख व्हायला, हे कटाक्षाने बघणं गरजेचं आहे असं
0: वाटतं.
1: दुसरी गोष्ट असं की तुम्ही जेव्हा साहित्य लिखाण करता
0: बरं
1: तर त्या साहित्यातून आपली संस्कृतीची एक छाप पडत असते.
0: खरे खरे खूप सुंदर विचार मांडला.
1: म्हणजे जर मी मराठी आहे आणि मला मराठी रुजवायची आहे तर मला माझ्या घरापासून जर सुरुवात करायची आहे, संस्कृती जपून करायची असेल तर ती संस्कृती जपून करण्यासाठी मला माझ्या घरी मराठीचा वारसा जपणं गरजेचं.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: तर या दृष्टीने मी म्हणजे माझ्या घरापासून सुरुवात करते आहे आणि माझ्या लेखणीतून ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे.
0: क्या बात है, खरंच अश्विनी मॅम कडून खरंच हे शिकण्यासारखं आहे की निदान बोलताना ती सुरुवात करायची असेल तर आपल्या घरापासूनच ती खर तर सुरुवात केली पाहिजे. खूप सुंदर अश्विनी मॅम. साहित्य संवर्धनासाठी तुम्ही वेगवेगळे उपक्रम करता तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल.
1: आता साहित्य जसं म्हटलं की मी माझ्या घरापासून मराठीचा वारसा जपते, तर जसं मराठी माझा आवडीचा विषय आहे.
0: बरं
1: म्हणजे मराठीमध्ये लेखन वगैरे असतं, त्याचप्रमाणे मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते
0: बरं
1: तर ते कॉन्टेंट क्रिएट करताना, कॉन्टेंट बनवताना ते मुलांपर्यंत जात आहे, तर मुलांसाठी ते कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीने बनवत आहे अशा प्रकारचे ते शैक्षणिक साहित्य निर्मिती मी करते. त्याचबरोबर आपल्याकडे असा एक समाज आहे ना की तिथे मुलींना बऱ्यापैकी पुढे नेल्या जात नाही, म्हणजे त्यांच्याकडे कलागुण असतात पण त्यांना ते स्टेज मिळत नाही. तर अशा काही मुली आहेत त्यांना मग स्टेज मिळवून देण्याचं ते महत्वाचं काम आम्ही करतो. आणि आणखी एक आवडेल सांगायला की मराठी जी जपवणूक करतोय, त्यांचं संवर्धन करतोय, तर यासाठी आम्ही एक शाखा निर्माण केलेली आहे ज्याचं नाव आहे सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ. तर या संस्थेमार्फत आम्ही अनेक कार्यक्रम राबवत असतो, मग ते अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धपर्यंत कोणताही सण असो प्रत्येक सण आम्ही साजरा करतोय आणि त्यामध्ये सगळेजण इन्व्हॉल्व असतात. आणि माझ्याकडून एक समाजासाठी काहीतरी आपलं ऋण लागतं म्हणून त्याच संस्थेमार्फत आम्ही एक संमेलन घेत असतो. तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असेल तर त्या जिल्ह्यामधली एक होत करू हुशार मुलगी आहे, तर त्या मुलीला वर्षभर पूर्ण शैक्षणिक साहित्य देण्याचा एक छोटासा एक माझा प्रयत्न म्हणून त्या मुलीला मी वर्षभराची एक काय म्हणू आपण त्याला एक
0: स्नेह भेट
1: देतो किंवा एक माझ्याकडून एक मदत म्हणून
0: आहे.
1: तर म्हणजे आपल्याला जिथून रस्ता मिळते तर ते आपल्याला आपल्यापर्यंत कसं अवगत करायचं तो एक प्रयत्न सुरू असतो.
0: क्या बात है. मी यावेळेला तुम्हाला सांगायला मला नक्की आवडेल. अरुणा ढेरेने एकदा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मला आजच्या पिढीकडून किंवा येणाऱ्या पिढीकडून काहीच टेन्शन असं वाटत नाही, कारण की जो प्रवास आम्ही साहित्य भूईचा आम्ही इथपर्यंत गाठलाय आणि त्यांना तितकाच कॉन्फिडन्स होता की येणारी पिढी सुद्धा ही पालखी पुढपर्यंत घेऊन जाणार आहे साहित्याची. आणि अर्थातच त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या अश्विनीताई. खरंच खूप सुंदर विचार आहेत तुमचे. साहित्य सेवेसाठी किंवा मराठी भाषा संवर्धनासाठी मुलांवर खूप चांगले संस्कार रुजवण्यासाठी तुम्ही जो उपक्रम करताना खरंच त्या गोष्टीला सलाम आहे. अश्विनी मॅम, या नोटवर मला एक तुमच्याकडून सुंदर कविता ऐकायला आवडेल.
1: नक्कीच. आपल्या सर्वांचा जीवाभावाचा विषय असतो तो म्हणजे आजी. सर्वांना हवी हवीशी वाटणारी अशी आजी. मग या आजीवर मी जसं म्हटलं की वेगवेगळे आपले साहित्याचे प्रकार आहेत. जसं आता बऱ्याच ठिकाणी वारीचे वारे सुरू आहे तर त्यामध्ये बरेचसे अभंग येतात. तर आजीवर लिहिलेला अभंग
0: क्या बात आहे, म्हणजे अभंग तोही आजीवर लिहिलेला. सुंदर.
1: तर अभंग आहे आजी. किती वर्ण गुण, किती वर्ण गुण, प्रकाशाचे दार, मायेचा भांडार, माझी आजी. किती वर्ण गुण, प्रकाशाचे दार, मायेचा भांडार, माझी आजी. शोभे भाडी तिच्या, शोभे भाडी तिच्या, कर्तृत्वाचा टिळा. शोभे भाडी तिच्या, कर्तृत्वाचा टिळा, लावण्य सोहळा सदोदित. पदरात तिच्या, पदरात तिच्या, दिसे मज स्वर्ग. पदरात तिच्या, दिसे मज स्वर्ग, आनंदाचा मार्ग तिच्या ठाई.
0: वा वा वा.
1: कुटुंब पद्धती, कुटुंब पद्धती बदलली आज. कुटुंब पद्धती बदलली आज, मरतो आवाज मनातच. एग एग आजी, एग एग आजी, बोबडे हो बोल. एग एग आजी, बोबडे हो बोल, अर्त हा खोल प्रेमासाठी.
0: प्रेमासाठी.
1: तिच्या सावलीत, तिच्या सावलीत कौतुक हो फार. तिच्या सावलीत कौतुक हो फार, जीवनाचा सार
0: सर्वांसाठी.
1: प्रेमाचे अंगण, प्रेमाचे अंगण, माझे देवपण. प्रेमाचे अंगण, माझे देवपण, घराघरपण जीवे भावे. घराघरपण जीवे भावे. किती वर्ण गुण, प्रकाशाचे दार, मायेचा भंडार,
0: माझी आजी, माझी आजी. सुंदर सुंदर सुंदर. खरंच आई हा जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांचा असतोच, पण आईवर आधारित अभंग हा मी पहिल्यांदाच ऐकला आणि खरंच खूप सुंदर आणि मनाचा ठाव गाठणारी आहे ही रचना. खरंच खूप सुंदर. श्रोते हो, इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण अशाच सुंदर गप्पा मारणार आहोत आणि आणखीन छान छान कविता ऐकणार आहोत. भेटूया एक छोट्याशा ब्रेक नंतर. आचार्य 90 FM वर मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण गप्पा मारतोय कवयित्री अश्विनी अतकरे यांच्याबरोबर. सुंदर प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत आपल्याला, मन भारावून गेलंय आणि सुंदर सुंदर कविता आपल्याला ऐकायलाही मिळाल्यात. अश्विनी मॅम, या टप्प्यावर आल्यावर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की नुकतंच तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्याबद्दल आम्हाला थोडस सांगा.
1: नुकताच माझा हा आपडी थापडी संग्रह आहे, बालकविता संग्रह आहे, याचं प्रकाशन झालेलं आहे आणि अगदी मुलांवर संस्कार व्हावे अशा या सर्व कविता आहेत. आणि मला सांगायला आवडेल की म्हणजे एवढ्या कमी दिवसांमध्ये खूप चांगला प्रतिसाद या आपडी थापडींनी मला दिलेला आहे. आणि डॉक्टर विजया वाडे यांची पाठराखण या पुस्तकाला दिलेली आहे. बाल साहित्यकार, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुरेश सावंत सर आणि सुरेश सावंत सर यांची प्रस्तावना.
0: क्या बात है, क्या बात है.
1: अशा पद्धतीचं हे सुंदरसं पुस्तक आहे. आणि काय म्हणतात ना की पहिलं पुस्तक म्हटल्यानंतर आहे आपल्या भाव मनात ज्या भावना येतात की जसं आपलं पहिलं बाळ असतं ते बाळ येताना आपल्या मनामध्ये जसं खूप आनंद असतो कौतुक असतं त्याचप्रमाणे एक भीती सुद्धा असते की त्याला आपण त्याची जोपासना
0: करू
1: असं तसं पुस्तक माझ्या हातात येताना जेवढा आनंद होता तेव्हा तो खरोखर वाचकांच्या पसंतीस पडेल का ही सुद्धा एक मनात
0: घालमेल होती
1: तर पण अशा पद्धतीने खूप छान असा हा संग्रह प्रकाशित झाला आणि मला आनंद दिला त्याचप्रमाणे आपल्या जे वाचक आहेत त्यांनी सुद्धा भरभरून प्रेम दिलेलं आहे या पुस्तकाला.
0: अगदीच हे पुस्तक मी सुद्धा वाचलेलं आहे. मी माझ्या मुलीला सुद्धा हे वाचायला दिलंय आणि तिला देखील खूप आवडलाय हा कविता संग्रह. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला कविता काय देऊन गेली?
1: हा प्रश्न म्हणजे खूप भावस्पर्शी म्हणायला हवाय कारण जेव्हा कविता आपल्या आयुष्यात येत आहे तुम्हाला सांगायला आवडेल की असे बरेच जण आहेत की ही कविता लिहिते आहे किंवा काय करते आहे तर लोकांचा काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
0: खरे खरे
1: पण ह्या कवितेने मला सर्वस्व दिलंय म्हणजे जसं म्हणतात ना की लोक म्हणतात की माझ्या नावाने ही प्रॉपर्टी आहे तर मी माझ्या ह्या कविता आहेत ना ही माझी स्वतःची प्रॉपर्टी आहे
0: असं
1: समजते आहे कारण याला माझं नाव आहे हे माझं स्वतःचं क्रिएशन आहे तर मला सर्वस्व दिलेलं आहे या कवितांनी आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जाते आहे किंवा घरामध्ये असेल आपल्या कौटुंबिक कार्यक्रम असेल तेव्हा एक अश्विनी अतकरे अश्विनी राऊत म्हणून एक कवित्री म्हणून म्हणताना जेव्हा आपल्याकडे बघणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा आपली एक जबाबदारी सुद्धा
0: खरे खरे खरे
1: आणि जेव्हा आपल्याला जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत
0: आम्हाला आवडेल ऐकायला
1: तर जसे हे पुरस्कार मिळालेले आहेत नुकताच आता सर्वत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तर या कवितांच्या दृष्टीने हे नाव आहे तर मला असं वाटतं पुरस्कार घेताना आपल्या मनामध्ये जेवढा आनंद असतो तेवढीच एक मोठी जबाबदारी की नाही हा मला एक माझं कौतुक झालेलं आहे तर यापुढे मला आणखी छान लिहायचं आहे आणि नक्कीच लिहिण्यासाठी वाचन करणं खूप
0: महत्वाचं आहे. महत्वाचं
1: आता बऱ्याच जणांचा आरोप असतो की आजची पिढी ही वाचन करत नाही पण तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच फास्ट मध्ये आपल्याला पुस्तक प्रकाशित होताना सुद्धा दिसतंय.
0: खरे
1: तर मला असं वाटतं हा दृष्टिकोन काहीतरी बदल घडवणारा आहे.
0: खरंच खूप सुंदर. पुस्तक प्रकाशनाची जर ही गोष्ट तुम्ही सांगितली खरं तर मला त्या संदर्भात आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की सर्जनशील प्रकाशक मंडळाशी तुम्ही एकनिष्ठ आहात तुम्ही कार्यरत आहात तिथे तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: जसं आपण म्हणतो की आताच बोलतोय पण की पिढी ही वाचन करत नाही पण तेवढ्याच पद्धतीने पुस्तकं सुद्धा प्रकाशित होत आहे म्हणजे लिहिणारे सुद्धा आहेत आणि लिहिणारे जेव्हा हात असतात ना तेव्हा पुस्तक हातात घेणारे हात सुद्धा नक्कीच पुढे असतात.
0: बरं
1: आणि याच दृष्टीने सर्जनशील पब्लिकेशन आहे त्यातर्फे आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय. आतापर्यंत आमचे 11 पुस्तकं कारण नुकतंच आमचं सुरुवात झालेली आहे
0: अच्छा म्हणजे 2026
1: येस आणि एवढ्याच लवकर आमच्या 11-12 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली
0: म्हणजे 7 महिन्यांमध्ये तुम्ही 11 पुस्तकं
1: तर आनंद वाटतोय की खरोखर आपल्या जे लेखक आहेत कवी मंडळी आहेत या पसंतीस त्यांच्या पसंतीस आपला हा पब्लिकेशन येतो आहे आणि त्यांचं बांधणी असेल किंवा पेपर असेल तुम्ही इतर पुस्तकांच्या तुलनेत बघाल तर ते खूप सुंदर आहे. हेच पुस्तक जरी बघितलंय तुम्ही तर कलर आहे प्रत्येकाला आवडेल असं
0: रंगसंगती
1: आहे रंगसंगती आहे तर या प्रकारचं जे क्वालिटी जपणं आपण म्हणतोय
0: तर सादरीकरण जसं तुम्ही करता कवितांचं पुस्तकाच्या मार्फत ते देखील खरंच महत्वाचं आहे. खरं खरं या संस्थेशी जुळल्यानंतर किंवा या साहित्य प्रवासात आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला कौतुकाची थाप मिळते, आपल्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं. तर त्या पुरस्कारांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल.
1: आता हे पुरस्कारांची जी शाखा आहे तर अतकरेंचं नंतर सुरू झालंय, पण अश्विनी राऊत म्हणून जेव्हा आम्ही होतोय तर तेव्हापासून ही पुरस्कारांची श्रृंखला सुरू झाली आहे. मला सर्वात पहिला पुरस्कार मिळालेला होता जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होते.
0: बर.
1: तर सावित्रीबाई फुले पुरस्कार होता, राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार. आणि हा पुरस्कार घेताना माझे वडील माझ्यासोबत होते आणि आपण नक्कीच अनुभवू शकतो की सर्व काम बाजूला ठेवून की मुलीला एक पुरस्कार मिळतो आहे कवितेच्या दृष्टीने, तर त्या पुरस्कारासाठी मला तो पुरस्कार स्वतः घेताना त्याही पेक्षा तो आनंद माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर बघणं तो माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. त्यानंतर अहिल्याबाई फुले भूषण पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य प्रभा म्हणून साहित्य संपदाचा पुरस्कार मिळाला आहे. आता नुकतंच सर्वद पुरस्कार मिळालेला.
0: अरे वा, अरे वा.
1: अशी श्रृंखला बरीच मोठी आहे आणि त्यातलं हे मानाचे पुरस्कार मला वाटतं ज्यांनी मला नाव दिलेलं आहे. आताच अखिल भारतीय संमेलन झालेलं, त्या संमेलनमध्ये सुद्धा कविता म्हणण्याचा एक सुंदरसा योग
0: एक
1: आपण म्हणतोय ना की आपल्यामध्ये सकारात्मकता असणं खूप गरजेचं.
0: अगदी अगदी.
1: आणि तुमच्यामध्ये जर सकारात्मकता असेल तर तुम्ही प्रत्येक पाऊल यशस्वी रीतीने पुढे टाकू
0: शकता. अगदीच बरोबर.
1: आपले विचार सकारात्मक ठेवा असे मी सगळ्यांना नक्की सांगू इच्छिते.
0: क्या बात. मी मुद्दा म्हणूनच अश्विनी मॅडमना अष्टपैल व्यक्तिमत्व याच कारणासाठी बोललेली आहे. याचं उदाहरण, जिवंत उदाहरण तुम्ही आता ऐकलेलंच आहे. अश्विनी मॅम, तुमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आपडी थापडी या काव्य संग्रहातील तुमच्या मुलांना आवडणारी कविता मला ऐकायला फार आवडेल.
1: नक्कीच. आणि खरोखर आपल्या सर्व वाचकांना मला ऐकवायला खूप आवडेल. आणि आपण मुंबईचे आणि लोकलचा प्रवास आपला म्हणजे एक जीवाभावाचा विषय आहे. मग अशा जी या मुंबईचा प्रवास करताना लोकलचा प्रवास करताना जर प्राणी जर आले तर काय होईल, तर अशी काहीशी गंमत असणारी ही बालकविता आहे.
0: अरे वा.
1: प्राण्यांची सभा.
0: वा.
1: बोरिवली मधून ही प्राण्यांची सभा निघालेली आहे आणि आपली मरीन ड्राईव्ह वगैरे फिरायला जाण्याचा त्यांचा हा बेत आहे.
0: अरे वा.
1: तर कवितेमध्ये ऐकूया. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. राजीव गांधी उद्यानात भरली प्राण्यांची सभा. बोलण्याची सर्वांनाच मिळाली बर का मुभा.
0: अरे वा.
1: मुंबईच्या लोकलने जाऊ आज फिरायला. मुंबईच्या लोकलने जाऊ आज फिरायला. करू मज्जा मस्ती छान, खेळू मरीन ड्राईव्हला. लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने. लोकलचा मधला डबा बुक केला हत्ती दादाने. दोन दोनच्या रांगेने निघाले आनंदाने अटीने. स्टेशनवर येता येताच, तुम्हाला पण माहितीये लोकलला कशी गर्दी असते. स्टेशनवर येता येता घाम फुटला कोल्होबाला. स्टेशनवर येता येताच घाम फुटला कोल्होबाला. एवढी मोठी गर्दी पाहून जोर आला होता सिंहाला. म्हणे नका घाबरू कोणी मधल्या डब्यात चढा. सर्वांना मोजता मोजता बोले दोनचा पाडा. मग काय झालं पुढे. टून टून करीत गेले लेडीज डब्या ससोभा. टून टून करीत गेले लेडीज डब्या ससोभा, कुठे हरवला म्हणून शोधू लागला वाघोबा. हत्ती दादाला तर आज काही केल्या जाता येईना.
0: बर,
1: हत्ती दादाला तर आज काही केल्या जाता येईना, गर्दी बघून मोराला रडू काही आवरेना. अस्वल दादाची आता नव्हती होत हिम्मत. अस्वल दादाची काही आता नव्हती होत हिम्मत, लेडीज डब्यातून ससोबा म्हणे इकडे मस्त आहे गंमत. माकड दादा पटकन वरती जाऊन बसला.
0: बर,
1: माकड दादा पटकन वरती जाऊन बसला आणि लटकलेली माणसं बघून जोर जोरात तो हसला. सर्वांचीच चांगली आता
0: झाली होती पंचायत.
1: सर्वांचीच चांगलीच आता झाली होती पंचायत.
0: लोकल दिली सोडून
1: आणि परतले उद्यानात घाई.
0: खूप सुंदर, खूप गोड कविता आणि लहान मुलांना खरंच आवडणारी, कारण की राणीबाग वेगवेगळ्या उद्यानात जायला लहान मुलांना फार आवडतं आणि या छोट्या छोट्या बालदोस्तांसाठी छोट्या छोट्या ह्या प्राण्यांची कविता खरंच त्यांना खूप आवडणारी आहे आणि मला सुद्धा खूप आवडली. बरं का अश्विनी मॅम, अश्विनी मॅम वेळात वेळ काढून आणि आमच्या रिक्वेस्टला मान देऊन तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप सुंदर गप्पा मारला. तुम्ही जनजागृतीसाठी जो काही उपक्रम राबवत आहात ते तुमच्याकडून ऐकून आम्हाला खरंच खूप शिकण्यास आम्हाला मिळालं आणि आमचा दृष्टिकोनही बदलला. यासोबत तुमच्या खूप सुंदर कविता ऐकल्या आणि तुम्ही जो उपक्रम राबवत असता साहित्य संवर्धनासाठी आणि मराठी भाषा संवर्धनासाठी, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच लिहित रहा आणि आम्हाला पण तुमच्या कवितेतून आनंद देत रहा. थँक्यू सो मच.
1: खरं तर तुमचे मला आभार मानायचे आहेत आचार्य. 90 FM ने खरोखर मला त्या योग्य समजलेत आणि तेवढा विश्वास दाखवला, त्यासाठी मी आपले आभारी नाही तर खरोखर ऋणी आहे. आणि मला सुद्धा आपल्या FM सोबत आणि आपल्याशी गप्पा मारताना खूप मजा आली. थँक्यू सो मच. त्याचबरोबर वाचक मंडळी आणि माझ्या परिवाराचा तेवढाच मला हातभार आहे. सगळ्यांची मी आपल्या 90 FM च्या वतीने सगळ्यांचे आभार मानते.
0: धन्यवाद. श्रोते हो, आज आपण सुंदर गप्पा मारल्या आहेत कवयित्री अष्टपैलू व्यक्तिमत्व अश्विनी अतकरे यांच्यासोबत. तुम्हाला एपिसोड हा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या सुंदर सेगमेंटमध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुमची आता रजा घेते. धन्यवाद. हसत रहा, वाचत रहा.

एफएमच्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटूला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मंडळी, या सुंदर प्रवासामध्ये मी तुमच्या समोर मी लिहिलेली एक सुंदर कविता मांडते, जिचं नाव आहे आठवतय ना तुला आपला त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो. आठवतय ना तुला आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझ माझ आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, तर कधी चंद्रावरून, चांदण्यांवरून. गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंग तरंग जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचास तू. आठवतय ना तुला अनिलाच्या रथावर बसवून सप्तरंगी स्वप्न दाखवायचास तू. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेचवायचास तू. आठवतय ना तुला शब्दांनी काजळाची रेघ आकायचास तू. वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचास तू. अलंकाराने गाली रंग चढवायचास तू. स्वल्प विरामाने केसांची बट सावरायचास तू. आणि आपल्याला नजर लागू नये म्हणून पूर्ण विराम देत अलगद तीट लावायचास तू. आठवतय ना तुला पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास सांग ना. तू आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ. आपले डोळे आणि न संपणारी आपली हळवी नजर अजूनही तशीच आहे. फरक इतकाच आहे की आपण अजूनही त्या आभाळाला आपल्या स्वभावानुसारच पाहतोय. मी इमोशनल होऊन आणि तू प्रॅक्टिकल होऊन, पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत सतत विचारतच असेल. आठवतय ना तुला मंडळी, विचारांच्या गर्दीमध्ये हरवलेले आपण आणि या गर्दीमध्ये सतत ठणकावणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची जी आपली घालमेल असते ना, ती या कवितेतून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खर तर कविता प्रस्तुत करण्यासाठी खूप आहेत, पण विरह हा विषय मी तुमच्या समोर आज मी मुद्दा म्हणूनच घेतलाय. एक स्त्रीची तिच्या प्रियकराबद्दलची असलेली तीव्र भावना कशी असते हे मी आज तुमच्या या कार्यक्रमातून मांडणार आहे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात आरजी रुपा लीला. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मी स्वलिखित लिहिलेल्या कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. विरह आधारित दोन कविता आपण ऐकल्या आहेत. पुढे वळताना तुमच्या समोर एक सुंदर कविता सादर करते आहे, जिचं शीर्षक आहे नंतर. नंतर. नंतरला अंतर होतं, नंतर दिवस बदलतो, रात्र बदलते, श्वास बदलतो, आस बदलते, नजर बदलते, फूल कोमेजत, जाणीवा बदलतात, आभाळ हरवत, नदीचा डोह विरतो, देह बदलतो, समाधानाचा अर्थ हरतो, दुःखाच्या शहाणपणा समोर. आणि नंतर, आणि नंतर कविता घरंदाज बनते, आणि नंतर कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. आणि मग कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर, किंचाळी वेचल्यानंतर. नंतर. नंतर आयुष्यामध्ये पुढे पुढे जात असताना भावनांची, संवेदनांची जी उधळण होत असते ना आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्या जाणीवा कशा असतात, ती परिस्थिती कशी असते, हा भाव मांडणारी ही कविता. नंतर. नंतरला चित्र खूप वेगळं होतं, जसं वाटत असतं तसं घडत नाही. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता ही अत्यंत प्रिय आहे, बरं का? खरंच प्रिय आहे, कारण की एक सुंदर भावार्थ मी मांडला ह्या कवितेमध्ये, जिचं नाव आहे साधना. साधवे या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की या शब्दातून प्रियकराबद्दलची मी साधना मांडली आहे. ऐकूयात साधना. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, वेडाऊन वाट तुझी लागते शोधायला, वेडाऊन वाट तुझी लागते शोधायला. बिलगुन सरींना मी निशब्द झाले, बिलगुन सरींना मी निशब्द झाले, तुझा निरोप जो लागला बरसायला, तुझा निरोप जो लागला बरसायला. चातकागत वाट पाहिली मी तुझी, चातकागत वाट पाहिली मी तुझी, इतकी साधना मी लागले करायला, इतकी साधना मी लागले करायला. पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा याद तुझी लागते छळायला, पुन्हा याद तुझी लागते छळायला. कसा काय कंप उठतो उरात, कसा काय कंप उठतो उरात, कैक लाख प्रश्न लागती बोचायला, कैक लाख प्रश्न लागती बोचायला. पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, असं मुख वादळ लागत गडगडायला, असं मुख वादळ लागत गडगडायला. मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुका श्वास मग लागतो कोंडायला, मुका श्वासही मग लागतो कोंडायला. आणि पुढचं वाक्य खूप जवळच आहे माझ्या. फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाटून विश्व हे लागते जळायला, फाटून विश्व हे लागते जळायला. आणि शेवटचं कडवं आहे. कविता इतकी दर्दी होण्यास कारण, कविता इतकी दर्दी होण्यास कारण, शब्द कासावीस लागते छळायला,
शब्द कासा विस लागले छळायला तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला. साधना नावाची ही कविता खरंच माझ्या प्रचंड मनाजवळची आहे. तुम्हाला कशी वाटली श्रोते हो मला नक्की सांगा. आपल्या आचार्य 90 FM सोशल मीडिया पेजवर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. वळूयात पुढच्या गाण्याकडे आणि लवकरच भेटूया नवीन सुंदर कवितांसोबत.

वेलकम बॅक आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्ही आहात आजी रुपाली सोबत. मंडळी, आजच्या भागामध्ये मी माझ्या स्वलिखित साहित्याचं सादरीकरण करते. मला तुमच्या समोर कविता वाचून दाखवायला खरंच खूप मज्जा येते. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे गुंता. या कवितेची पार्श्वभूमी म्हणजे विचारांच्या गर्दीमध्ये अडकल्यानंतर आपण विचारांच्या गुंतामध्ये खूप अडकलेलो असतो. त्याची भावना कशी असते, त्याचे तरंग कसे असतात, ही मांडणारी एक सुंदर कविता गुंता. विचारांच्या गुंतागुंतीत पावलं चाचपडत जातात, संभ्रमाशी तग लावून भरकटून जातात. भान कासावीस असो किंवा हतवल, विचारांची दरीत खोल चालत जाण्याची भूक काही संपत नाही. त्यांची भूमिका निष्ठेने पार करत असतात प्रतिबिंबाच्या शोधात. कधी गवतावरून, डोंगरावरून, नदीवरून, कधी वाऱ्यावरून, कधी आभाळावरून, कधी खडकांवरून, खड्ड्यांवरून, काठावरून, कधी भेगांवरून, रेषांवरून, क्षितिजावरून, मृगजळावरून आणि अगदी उकिरड्यावरून सुद्धा. हो, अगदी उकरड्यावरून सुद्धा जिथवर नजर जाईल तिथवर पावलं जात राहत न थकता. प्रत्येक स्थिती काही ना काही मार्ग दाखवत राहील, काही ना काही अर्थ देत राहिली. या प्रवासात वाटेत असंख्य लोभ स्वप्न भेटली बरं का. ओळख भेटली, भूक भेटली, तहान भेटली, पाऊस, हिरवळ, दरवळ, वादळ, प्रतिमा, ऊन, सावली, तरंग तरंग नेत गेला दूरवर. प्रतिभेच्या डोहात मर्माचं दर्पण कोरत, जे सर्व काही अगदी मनात घर करून श्रीमंत करत गेले. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास, की अजूनही या रिता मनाच्या भिंती मोकळ्या का. अजूनही या रिता मनाच्या भिंती पोकळ्या का, पोकळ्या का, पोकळ्या का. मंडळी, विचारांची गुंतागुंत दर्शवणारी ही कविता. या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातला विचारांचा जो संघर्ष असतो ना, त्याची कशी धांदल उडते ही भाव सांगणारी ही कविता. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता मला खूप आवडते बरं का. पुढची कविता मला अत्यंत प्रिय आहे, खूप रोमॅन्टिक आहे खरं तर, आणि एक वेगळाच भाव मांडणारी आहे. थोडा विरहही आहे आणि थोडी

रोमॅन्टिक पण आहे. कवितेचं शीर्षकच आहे सावळ बाधा. ऐकूया सावळ बाधा. या मावळतीच्या प्रहरी, या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते. या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते. मन भिरभिरते नक्षत्री चांदव्याशी हितगुज करते. मी तरंगिणी वाहणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी. मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी सावळ्याचा लीवण गंध निळीशार परिमळणारी. सावळ्याची चाहूल मिळता, सावळ्याची चाहूल मिळता मोरी पंख देह भुलतो. सावळ्याची चाहूल मिळता मोर पंखे देह भुलतो. ऋणझुणतो आसमंत अनुरागी मोद खुलतो. वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची, वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची. श्वासातून वेणू फुलते अवखळ्या उत्तरांची. घनांनी सांडला हा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा. बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा. घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा. बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा. रातराणी शहारून गेली, रातराणी शहारून गेली काजव्याच्या मुक्त थव्यांनी. मी भांबावले जराशी, मी भांबावले जराशी सावळ्याच्या आठवांनी. डोळ्यात सांडले मी, डोळ्यात सांडले मी प्रतीक्षा कामनांची. घेऊन ये सोबतीने तू स्वप्न ही चांदण्यांची, तू स्वप्न ही चांदण्यांची, तू स्वप्न ही चांदण्यांची. सावळ बाधा अतिशय प्रिय असलेली माझी कविता. श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया खरंच आमच्यासाठी मनोबल वाढवणाऱ्या आहेत. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अंधार. या कवितेची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. अंधार म्हणजे काय असतो श्रोते हो? अंधार म्हणजे न दिसणारी अशी खोली जिथे आपल्याला काहीच दिसत नाही, आपले विचार तिथे थांबतात, आपल्याला डोळ्यांनी काहीच दिसत नाही असं आपल्याला वाटतं. पण ते खरं नाही आहे. अंधार, अंधाराची गोष्ट थोडी वेगळी आहे मित्रांनो. अंधार आपल्याला विचार करायला भाग पडतात. अंधार आपल्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो विचारांच्या. त्याचा गूढ अर्थ शोधायचा प्रयत्न करायला लावतो तो अंधार. वळूयात अंधार या कवितेकडे. कधी कधी वाटत आपण दूर गेलो तरी एकटे असतो का? दुराव्यात नक्की सोबत कोणाची असते? खूप विचार केला आणि कळलं सोबत एकाकी अंधाराची असते. अंधार जिथे काही नसतानाही सर्व गडद असत. शून्य असूनही आठवांची घनदाट दाटी वाटी असते. जिथे प्रश्न श्वासांशी तग लावून खेटून असतात. जिथे भिजरा भिंती गिरवत असतात रित्या उंजळीची मुखी वेदना. कंठातून भळभळत असते कोंडलेली कविता. जिथे खोल आणि खोल केवळ निनावी दरी असते ज्यात अडखळत आपण स्वतःला पुसून टाकतो हरवून देतो आपलं अस्तित्व आणि शोधत राहतो आशेचा मृग जळी गाभारा. अंधार, अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही. अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही. तो घट्ट धरून असतो आपल्याला. जितकी खोल जाऊ तितका गडद राहणारा आणि
उजेडाच्या पायरी धडपडत चाच पडणारा एकांताचा सोबती अंधार, एकांताचा सोबती अंधार, अंधार। श्रोते हो, अंधार, अंधार असा गूढ अर्थ सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे, पुन्हा भेटूया आपण सुंदर कवितांच्या गाभाऱ्यात, भेटूयात।

आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, तुम्ही ऐकत आहात आरजे रुपालीला आणि आजचा स्पेशल सेगमेंट आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आजच्या स्पेशल एपिसोड मध्ये मी स्वरचित कवितांचं सादरीकरण करते. श्रोते हो, मंडळी, आत्ताची जी कविता मी प्रस्तुत करते ती खरं तर स्त्री मनावर आधारित आहे. आजची स्त्री स्वतःची जबाबदारी सांभाळत असताना वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन पुढे जात असते आणि स्वतःचं व्यक्तिमत्व खंबीरपणे या समाजामध्ये स्वतःला स्थिरपणे ठेवत असते. आणि अशीच एक सुंदर कविता तुम्हाला मी वाचून दाखवते. का हरवलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, अगदी बदलून गेलेस तू. तुला शोधण्याचा रस्ता घाबरून खोडून टाकलायस तू, तुझ्या स्वत्वाला गाठता येणार नाही असा. नजरेआड कितीतरी कळा पुटपुटत राहतेस, देवापुढे हात जोडून डोळे अलगत पाणवतेस. काहीतरी सांगायचं आहे का तुला? व्यक्त व्हावंस वाटत असेल तर बोल, बोलायला जड जात असेल तर श्वासात अडकलेला तणावाला दीर्घ श्वासात दूर कर. तुझ्या कणात बसण्याला आवाज असतो अग, या भिंतींना ऐकू येतात तुझ्या मुख्या जखमा. तुझ्या मायेने घराला सावरशीलही, तुळशीला घराचं वैभव मागशीलही, दिव्याभोवती तुझी ओवी गाशीलही, अंगणातल्या कणात रंग भरशीलही. पण रंगांना तुझी न फुटलेली आरोळी ऐकू येते अग, त्याच काय? हिरमुसलेली रांगोळी भरत नसते अग, तिला हवा असतो तिच्यातील तिचा खरा रंग, जो समाजाच्या उंबरठ्यात जखडून बसलाय. उंबरठ्या बाहेरची रांगोळी उंबरठ्या आत गुदमरत असते. तुझं सार विश्व तुझ्यातच तर आहे राणी. तुला सुंदर बोलता येतं, सुंदर पाहता येतं, अन्नपूर्ण होता येतं, अर्धांगिणी होता येतं, बहीण होता येतं, माय होता येतं, साय होता येतं, सावली होता येतं, गंगा होता येतं, सीता होता येतं, राधा होता येतं, मीरा होता येतं, प्रेम करता येतं, अनंत अनंत अनंत. इतकं सारं सामावलंय तुझ्यात, पण तू तुझी कधी होशील? रांधा वाढा उष्टी काढा, या पुढेही जग आहे तुझं, ज्याचं दार तू कधीच बंद केलंयस. ऐक माझं, हे घर तेव्हाच सुखावेल जेव्हा तू हसशील. या घराला तुझ्या हातांनी मायेचा लेप सावरल्यावर ही रांगोळी तेव्हाच खुलेल जेव्हा तू तुझा रंग भरशील. उंबरठ्या आतून नाही तर उंबरठ्या बाहेरून रंग भरल्यावर ही तुळस तेव्हाच विसावेल जेव्हा तू डोईवरचा पदर कमरेत खोचून समाजाला नाही तर तू स्वतःला डोक्यावर घेतल्यावर. कारण हे आयुष्य तुझं आहे जे तुझ्या भोवती फिरतं आणि तुला समृद्ध करतं. तू तुझी स्वप्न पाहत राहा, साकारत राहा, जगत राहा. तू सगळ्यांचीच झालीयस, सगळ्यांचीच. पण आता तू तुझी राहा, पण आता तू तुझी राहा, तू तुझी राहा. मंडळी, स्त्रीच स्वत्व सांगणारी ही सुंदर कविता कशी वाटली मला नक्की सांगा. वेळ कशी पुढे पुढे सरकत गेली या कवितांच्या गाभाऱ्यातून खरंच कळलं नाही. तुम्हाला आजचा या कवितांचा नजराणा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. मित्रांनो, भेटणार आहोत आपण पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, ज्याच्यामध्ये आपण
गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या सेगमेंट मध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली आज तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत रहा, जगत रहा आणि आनंदी रहा. बाय बाय.

नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे याविषयी आपण माहिती घेत होतो. आज आपण हँगिंग गार्डन म्हणजेच मुंबईचा हिरवा मुकुट याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या पर्यटनस्थळाची सफर करणार आहोत जिथे निसर्ग, इतिहास, शांतता आणि मुंबईचे अप्रतिम सौंदर्याचे एकाच ठिकाणी अनुभवायला मिळते आणि ते ठिकाण म्हणजे हँगिंग गार्डन, ज्याला फिरोज शाह मेहता गार्डन या नावानेही ओळखले जाते. मुंबई म्हणजे धावपळीचे शहर, दिवस रात्र धावणाऱ्या लोकल गाड्या, उंचच उंच इमारती, वाहतुकीची सततची गर्दी आणि लाखो स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी माणसे. पण या गजबजलेल्या शहरात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे गेल्यावर मन शांत होते, डोळ्यांना हिरवाईचा गारवा मिळतो आणि काही क्षणासाठी शहराचा गोंगाट विसरायला होतो. सर्वप्रथम एक प्रश्न पडतो की या बागेचे नाव हँगिंग गार्डन म्हणजेच लटकती बाग असे का पडले. खर तर ही बाग हवेत लटकलेली नाही. या बागेच्या खाली मोठे पाण्याचे जलाशय म्हणजेच रिझर्वॉयर आहे. हे जलाशय दक्षिण मुंबईला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी बांधण्यात आले होते. या जलाशयाचे संरक्षण व्हावे आणि त्यावर माती टाकून सुंदर बाग तयार करावी या उद्देशाने ही बाग उभारण्यात आली. त्यामुळे लोकांनी तिला हँगिंग गार्डन असे नाव दिले. म्हणजेच ही बाग जमिनीवर नसून जलाशयाच्या छतावर उभारलेली आहे, म्हणून ती जगातील वेगळ्या प्रकारच्या बागांपैकी एक मानली जाते. या बागेची निर्मिती इसवी सन 1881 मध्ये करण्यात आली. नंतर मुंबईचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक सर फिरोज शहा मेहता यांच्या सन्मानार्थ या बागेला फिरोज शाह मेहता गार्डन असे नाव देण्यात आले. आजही अनेक जण तिला हँगिंग गार्डन या नावानेच ओळखतात. ही बाग मलबार हिल या मुंबईतील प्रतिष्ठित आणि निसर्गरम्य भागात वसलेली आहे. मलबार हिल हा परिसर अनेक ऐतिहासिक वास्तू, सुंदर बागा आणि समुद्राकडे दिसणाऱ्या अप्रतिम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हँगिंग गार्डन मध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवते ती शांतता. बाहेर वाहनांचा गोंगाट असतो, पण बागेत पाऊल टाकताच पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांची सळसळ आणि थंडगार वारा मनाला प्रसन्न करतो. असे वाटते की आपण मुंबईत नसून एखाद्या डोंगराळ हिरव्यागार ठिकाणी आलो आहोत. सकाळच्या वेळी इथे अनेक नागरिक फिरायला येतात. कोणी योगा करतात, कोणी प्राणायाम करतात, कोणी वेगाने चालतात, तर काही जण शांतपणे बागकावर बसून वर्तमानपत्र वाचतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात हिरव्यागार झाडांमध्ये आणि स्वच्छ हवेत दिवसाची सुरुवात करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. संध्याकाळच्या वेळीही इथे मोठी गर्दी असते. लहान मुले धावत असतात, ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत असतात, तरुण मंडळी फोटो काढत असतात आणि पर्यटक मुंबईचे विहंगम सौंदर्य डोळ्यात साठवत असतात. या बागेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आणि अभियांत्रिकीचा सुंदर संगम आहे. एका पाण्याच्या जलाशयाच्या वर इतकी सुंदर बाग उभारण्याची कल्पना त्या काळात किती विलक्षण होती याची आपण कल्पना करू शकतो. आजही ही बाग मुंबईकरांना शुद्ध हवा, शांतता आणि निसर्गाचा अनुभव देते. आजच्या आधुनिक जीवनात ताणतणाव वाढत चालला आहे. अशा वेळी हँगिंग गार्डन सारखी ठिकाणे आपल्याला सांगतात काही क्षण निसर्गात घालवा, स्वतःसाठी वेळ काढा आणि जीवनाचा आनंद घ्या. हँगिंग गार्डन ही केवळ एक बाग नाही, ती मुंबईच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा श्वास आहे. ती हजारो लोकांच्या सकाळची ऊर्जा आहे आणि लाखो पर्यटकांच्या आठवणींची एक सुंदर भाग आहे. आपण हँगिंग गार्डनचा इतिहास, नावामागील कारण
फिरोज शाह मेहता यांच्याशी असलेला संबंध आता जाणून घेतला. आता एक कल्पना करा की सकाळचे 6:30 ते 7 वाजले आहेत. सूर्याची कवळी किरण झाडांच्या पानांमधून अलगद जमिनीवर पडत आहेत. गार वारा वाहत आहे. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानावर येत आहे आणि आपण हँगिंग गार्डनच्या प्रवेशद्वारातून आत चालत आहोत. पहिल्या क्षणी लक्ष वेधून घेते ती इथे हिरवीगार गवताची चादर. इतकी सुंदर आणि नीटनेटकी हिरवळ की जणू निसर्गाने स्वतः हाताने तिची सजावट केली. बागेतील प्रत्येक झाड, प्रत्येक फुलझाड आणि प्रत्येक वाट अत्यंत काळजीपूर्वक जपलेली असते. हँगिंग गार्डनची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथे प्राण्यांच्या आकारात छाटलेली झुडपे. हत्ती, मोर, ससा, हरिण आणि इतर अनेक प्राण्यांच्या आकारातील हिरवीगार झुडपे पाहून लहान मुलं तर अक्षरशः आनंदून जातात. हे फक्त झाड नाही तर बागकामाच्या कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. झाडांना अशा सुंदर आकारात वाढवणे आणि नियमित छाटणी करून तो आकार कायम ठेवणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. यालाच इंग्रजीमध्ये टोपियरी आर्ट असे म्हणतात. बागेत फिरताना वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडेही पाहायला मिळतात. वर्षभर विविध ऋतूनुसार फुलणारी रंगीबेरंगी फुले बागेचे सौंदर्य अधिक खुलवतात. लाल, पिवळी, गुलाबी, जांभळी आणि पांढरी फुले, त्यांचा मंद सुगंध आणि त्यावर घिरट्या घालणारी फुलपाखरे हे दृश्य मनाला एक वेगळी शांतता देऊन जातात. बागेतील चालण्यासाठी तयार केलेले रस्ते अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त आहेत. इथे सकाळी अनेक जण चालण्याचा व्यायाम करतात, काही जण ध्यान धारणा करतात, तर काही फक्त झाडांच्या सावलीत बसून निसर्गाचा आनंद घेतात. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा ठिकाणाचे महत्व खूप वाढले आहे. मोबाईल, संगणक आणि सततच्या कामाच्या व्यापात आपण निसर्गापासून दूर जात आहोत. पण हँगिंग गार्डनमध्ये काही वेळ घालवला की मन हलके होते. डोळ्यांना हिरवाईचा गारवा मिळतो, मन शांत होते आणि नव्या ऊर्जेने पुन्हा कामाला सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते. याच कारणामुळे सकाळी आणि संध्याकाळी येथे स्थानिक नागरिकांसोबत देश विदेशातील पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. या बागेत अनेक सुंदर बाके आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक तिथे बसून जुन्या आठवणींना उजाळा देतात. तरुण मंडळी गप्पा मारतात आणि लहान मुलं धावतात पळतात. छायाचित्रकार प्रत्येक सुंदर दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतात. अनेक चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण या परिसरामध्ये झाले आहे. कारण इथे निसर्ग, शांतता आणि मुंबईचे सौंदर्य एकाच ठिकाणी पाहायला मिळते. हँगिंग गार्डन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते की झाडे फक्त सावली देत नाहीत तर ती जीवनाला श्वास सुद्धा देतात. म्हणूनच आपणही आपल्या परिसरात झाडे लावली पाहिजेत, त्यांचे संगोपन केले पाहिजे आणि पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. हँगिंग गार्डनमधील हिरवळ, टोपियरी आर्ट, रंगीबेरंगी फुले आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळणारी शांतता ही आपण अनुभवत होतो. हँगिंग गार्डन हे मलबार हिलवर उंचावर वसलेले असल्यामुळे येथून दिसणारे दृश्य अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे असतात. तुम्ही बागेतील एका शांत कोपऱ्यामध्ये उभे आहात. समोर अथांग अरबी समुद्र आहे. दूरवर उभ्या असलेल्या उंच इमारती, किनाऱ्यावरून वळण घेत जाणारी मरीन ड्राईव्ह आणि संपूर्ण मुंबई तुमच्या नजरेसमोर उलगडत आहे. हा नजारा एकदा पाहिला की आयुष्यभर विसरता येणार नाही. संध्याकाळची वेळ या ठिकाणासाठी सर्वात खास मानली जाते. सूर्य हळूहळू समुद्राच्या दिशेने झुकत असतो. आकाशामध्ये केशरी, गुलाबी, लाल आणि सोनेरी रंगाची उधळण झालेली असते. समुद्रावर त्या किरणांचे सुंदर प्रतिबिंब पडलेले असते आणि वातावरणात एक विलक्षण शांतता पसरते. हा सूर्यास्त पाहण्यासाठी दररोज
असंख्य पर्यटक इथे येतात. आता बोलूया मुंबईच्या प्रसिद्ध क्वीन्स नेकलेस बद्दल. रात्रीच्या वेळी मरीन ड्राइव्ह वरील दिवे लागल्यानंतर वरून पाहिल्यास संपूर्ण रस्ता राणीच्या गळ्यातील मोत्यांच्या हारासारखा चमकत असतो. म्हणूनच त्याला क्वीन्स नेकलेस असे नाव मिळाले. हँगिंग गार्डन मधून हे दृश्य पाहण्याचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय असतो. रात्रीचे हजारो दिवे, समुद्रावर पडणारे त्याचे प्रतिबिंब आणि थंडगार वारा, जणू एखादे जिवंत चित्रच. हँगिंग गार्डनच्या अगदी समोरच आहे कमला नेहरू पार्क. ही बाग विशेषतः मुलांसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील बुटाच्या आकाराचे घर हे आकर्षण म्हणजे दशकाच्या पासून मुलांचे आवडते ठिकाण आहे. लहान मुले त्या बुटात चढतात, खेळतात आणि आनंदाने फोटो काढतात. आज अनेक मोठी माणसे जेव्हा आपल्या मुलांना तिथे घेऊन जातात तेव्हा त्यांना स्वतःचे बालपण आठवते. हेच तर पर्यटनाचे सौंदर्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीला आठवणींचा वारसा देते. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक परिसरापैकी एक आहे. येथे अनेक मान्यवरांचे निवासस्थान आहे. या परिसरात हिरवळ, शांतता आणि समुद्राचे सौंदर्य याचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. हँगिंग गार्डन आणि कमला नेहरू पार्क या दोन्ही बागा मिळून या परिसराचे आकर्षण अनेक पटींनी वाढवतात. सकाळच्या वेळी येथे धावपटू, लोकप्रेमी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने असतात, तर संध्याकाळी पर्यटक, छायाचित्रकार कुटुंबे या ठिकाणाचा आनंद घेतात. अनेक नवविवाहित जोडपीही या सुंदर परिसरात फोटोशूट करण्यासाठी येतात, कारण येथील प्रत्येक कोपरा निसर्गाने सजवलेला आहे. जर तुम्ही कधी मुंबईला भेट दिली आणि फक्त गर्दी, ट्रॅफिक आणि उंच इमारती पाहिल्या तर तुम्ही मुंबईचा एकच चेहरा पाहिला. अजून जर तुम्ही हँगिंग गार्डनवरून मुंबईचा सूर्यास्त पाहिला, क्वीन्स नेकलेसचे रात्रीचे सौंदर्य अनुभवले आणि समुद्राच्या गार वाऱ्यात काही क्षण घालवले तर तुम्हाला मुंबईचे खरे शांत आणि मोहक रूप सुद्धा दिसेल. जीवनात कधी कधी उंचावर जाऊन मागे वळून पाहणे गरजेचे असते. जसे हँगिंग गार्डनवरून संपूर्ण मुंबई एका वेगळ्या नजरेतून दिसते, तसेच आयुष्यातही कधी थांबून शांतपणे विचार केला तर अनेक गोष्टी अधिक स्पष्ट होतात. हँगिंग गार्डन आपल्याला केवळ निसर्गाचा आनंद देत नाही तर जीवनाकडे नवीन दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देखील देते. संध्याकाळचे 5-5:30 वाजले की सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकतो, गार वारा वाहतो, बागेतील झाडांचे पाने अलगत हलत हलतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. कोणी मोबाईलमध्ये फोटो काढतो, कोणी आपल्या कुटुंबासोबत फिरत असतो, तर काही जण शांतपणे एका बाकावर बसून समुद्राकडे पाहत असतात. हीच हँगिंग गार्डनची खरी ओळख आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने आनंद मिळतो. काही जण रोज सकाळी चालण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी ही बाग म्हणजे आरोग्याचा मार्ग. काही जण योगाभ्यास करतात, श्वास घेतात, हवा अनुभवतात आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने करतात. तर काही पर्यटक फक्त मुंबईचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी येतात. छायाचित्रकारांसाठी हँगिंग गार्डन म्हणजे एक स्वर्गच आहे. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात हिरव्या झाडांवर पडणारी सूर्यकिरणे, फुलांवरती विसावलेले दवबिंदू, उडणारी फुलपाखरे, दूरवर दिसणारा अरबी समुद्र आणि संध्याकाळी उजळणारे मरीन ड्राइव्हचे दिवे, प्रत्येक क्षण कॅमेरा टिपण्यासारखा असतो. अनेक नवविवाहित जोडपी येथे प्री वेडिंग शूटसाठी सुद्धा येतात. अनेक कुटुंबे आपल्या मुलांसोबत आठवणी जपण्यासाठी येथे छायाचित्र काढतात. परदेशी पर्यटकही मुंबईच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी या बागेला आवर्जून भेट देतात. हँगिंग गार्डनमध्ये एक गोष्ट विशेष जाणवते, म्हणजे शांतता. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात
अशी शांत जागा मिळणे हीच एक मोठी गोष्ट आहे. इथे बसल्यावर वेळ कसा जातो हेच कळत नाही. पक्ष्यांचा आवाज, दार वारा, झाडांची सळसळ आणि समोर समुद्र, मन आपोआप निवांत होते. आपण आयुष्यात खूप धावतो, कामासाठी, पैशासाठी, स्वप्नांसाठी, पण स्वतःसाठी वेळ काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हँगिंग गार्डन आपल्याला हेच शिकवतं की काही क्षण शांततेत घालवले तर संपूर्ण दिवस नव्या ऊर्जेने जगता येतो. या बागेत विविध वयोगटातील लोक एकत्र येतात. लहान मुलांचे खेळ, तरुणांच्या गप्पा, ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणी आणि पर्यटकांचा उत्साह हे सगळे एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच ही बाग फक्त पर्यटन स्थळ नाही तर मुंबईच्या सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक चित्रपट, माहितीपट आणि प्रवास विषयक कार्यक्रमांमध्येही हँगिंग गार्डनचे दृश्य दाखवले जाते. कारण मुंबईचे सौंदर्य दाखवायचे असेल तर हँगिंग गार्डन आणि मलबार बीच याचा उल्लेख अपरिहार्य असतो. जर तुम्हाला कधी मन शांत करायचे असेल, निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील किंवा मुंबईचे सर्वात सुंदर विहंगम दृश्य पाहायचे असेल तर हँगिंग गार्डनला नक्की भेट द्या. कदाचित त्या एका भेटीत तुम्हाला निसर्गावर पुन्हा प्रेम बसेल. निसर्ग कधीही घाई करत नाही पण तो प्रत्येक गोष्ट सुंदर घडवतो. शहर कितीही मोठं असलं तरी मनाला शांतता मिळते ती हिरवाई मिळेल. हँगिंग गार्डन विषयी आपण अजून माहिती घेऊया. त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओल्ड रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण आज हँगिंग गार्डन या मुंबईतील प्रेक्षणीय स्थळाविषयी माहिती घेत होतो. हँगिंग गार्डनचा इतिहास, येथील निसर्ग सौंदर्य, मलबार हिलवरील विहंगम दृश्य, क्वीन्स नेकलेस आणि पर्यटकांचे अनुभव जाणून घेतले. आता आपण या बागेच्या अशा पैलूबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, पर्यावरण आणि पाणी संवर्धन. आपण अनेकदा एखाद्या बागेत जातो, फोटो काढतो, फिरतो आणि परत येतो, पण त्या बागेच्या मागे किती मोठे विज्ञान, नियोजन आणि दूरदृष्टी आहे याचा आपण कधी विचार करतो का? हँगिंग गार्डन हे केवळ एक सुंदर बाग नाही, तर ती मुंबईच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा अभियांत्रिक प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी आज आपण हिरवळ पाहतो, रंगीबेरंगी फुले पाहतो, त्या बागेच्या खाली मुंबईच्या पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा जलाशय आहे. ब्रिटिश काळात दक्षिण मुंबईला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी येथे मोठा जलाशय बांधण्यात आला, पण त्या जलाशयाचे संरक्षण करणेही आवश्यक होते. जर त्याच्यावर थेट बांधकाम केले असते तर पाण्याच्या गुणवत्तेवरती परिणाम झाला असता. म्हणून एक सुंदर कल्पना समोर आली की या जलाशयावर एक हिरवीगार बाग तयार करूया, आणि अशा प्रकारे जन्म झाला हँगिंग गार्डनचा. म्हणूनच या बागेला हँगिंग गार्डन म्हणजेच लटकती बाग असे म्हटले गेले. आजच्या काळात आपण पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचे पाहतो. झाडांची संख्या कमी होत आहे, प्रदूषण वाढत आहे, उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी हँगिंग गार्डन सारख्या हिरव्या जागा शहरासाठी किती महत्वाच्या आहेत याची जाणीव होते. ही बाग केवळ सौंदर्य वाढवत नाही तर परिसरातील तापमान कमी ठेवण्यासही मदत करते, हवा शुद्ध ठेवते, पक्षी, फुलपाखरे आणि छोट्या जीवांना सुरक्षित अधिवास देते, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो मुंबईकरांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाते. सकाळी तुम्ही इथे आलात तर अनेक प्रकारचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील, त्यांचा मधुर किलबिलाट ऐकायला मिळतो. कधी एखादं फुलपाखरू तुमच्या जवळ येईल तर कधी झाडांच्या फांद्यावर बसलेले पक्षी तुमचे स्वागत करतील. हा अनुभव शहरात फार कमी ठिकाणी मिळतो. आज आपण आपल्या मुलांना मोबाईल देतो, व्हिडिओ गेम देतो, पण त्यांना झाडांची ओळख करून देतो का? फुलांचे सौंदर्य दाखवतो का? पक्ष्यांचे आवाज ऐकवतो का? हँगिंग गार्डन आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो, निसर्गाशी नातं जोडतो. कारण निसर्गापासून दूर गेलेला माणूस स्वतःपासूनही दूर जातो. आज जगभरात ग्रीन सिटी म्हणजे हिरव्या शहरांची संकल्पना पुढे येत आहे. मुंबई सारख्या महानगरात हँगिंग गार्डन ही त्या संकल्पनेचे अनेक वर्षापासूनचे सुंदर उदाहरण आहे. येथील प्रत्येक झाड, प्रत्येक फूल, प्रत्येक हिरवं पान आपल्याला एकच संदेश देतं, झाडे लावा, झाडे जगवा आणि पृथ्वी वाचवा. आज आपण एखादं झाड लावतो तर उद्या तेच झाड आपल्या मुलांना सावली देईल. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ती आपलीही जबाबदारी आहे. आज या कार्यक्रमातून एक छोटासा संकल्प तरी करूया की वर्षातून किमान एक झाड लावूया, सार्वजनिक बागा स्वच्छ ठेवूया, कचरा टाकणार नाही आणि आपल्या मुलांना निसर्गावर प्रेम करायला शिकवूया. कारण हिरवं शहर म्हणजे निरोगी शहर आणि निरोगी शहर म्हणजे आनंदी जीवन. मुंबईतील स्वप्नांना, आपल्या मुंबईला स्वप्नांची नगरी असे म्हटले जाते. दररोज लाखो लोक या शहरात येतात, कुणी नोकरीसाठी, कुणी शिक्षणासाठी, कुणी व्यवसायासाठी, तर कुणी फक्त मुंबई फिरण्यासाठी. परंतु या धावपळीच्या शहरात जेव्हा एखादा पर्यटक शांततेचा शोध घेतो तेव्हा त्याला दोन ठिकाणांची विशेष शिफारस केली जाते, कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डन. कारण येथे आल्यावर मुंबईचा एक वेगळा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो.
हँगिंग गार्डन मधील प्रत्येक झाडाची नियमित निगा राखली जाते. माळी वर्षभर झाडांची छाटणी करतात, फुलझाडांची काळजी घेतात, हिरवळीची देखभाल करतात. म्हणूनच वर्षानुवर्षे ही बाग तितकी सुंदर आणि आकर्षक दिसते. आपण बागेत फिरताना जे सौंदर्य पाहतो त्यामागे अनेक लोकांचे रोजचे कष्ट दडलेले असतात. हँगिंग गार्डनमध्ये सकाळी गेलात तर तुम्हाला एक वेगळीच मुंबई दिसेल. जॉगिंग करणारे युवक, योगाभ्यास करणाऱ्या महिला, हसत खेळत व्यायाम करणारे ज्येष्ठ नागरिक, ध्यान धारणा करणारे निसर्गप्रेमी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागे होणारी बाग, लहान मुलांचा आनंद आणि सूर्यास्त पाहण्यासाठी थांबलेली माणसे, हे दृश्य पाहताना वेळ कसा जातो हे समजत देखील नाही. मुंबईतील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर लोक शेवटी हँगिंग गार्डनला येतात, कारण दिवसभराच्या धावपळीनंतर तिथे मिळणारी शांतता हीच त्यांची सर्वात मोठी आठवण बनते. अनेक लेखक, कवी आणि छायाचित्रकारांनी या बागेवर लेखन केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये या परिसराचे सुंदर दृश्य दाखवले गेले आहे. कारण मुंबईचे सौंदर्य एका चौकटीत दाखवायचे असेल तर हँगिंग गार्डन आणि बलमार हिल यांना पर्याय नाही. आजच्या काळात मोबाईलमध्ये हजारो फोटो असतात, पण काही दृश्य अशी असतात जे कॅमेऱ्यात नाही तर मनात कायमची साठवली जातात. हँगिंग गार्डनमध्ये दिसणारा सूर्यास्त, क्वीन्स नेकलेसची रात्रीची रोषणाई, गार वारा आणि हिरवळीचा सुगंध, हे अनुभव शब्दात पूर्णपणे मांडता येत नाही. ते फक्त अनुभवावे लागतात. पर्यटन म्हणजे फक्त ठिकाण पाणे नाही, पर्यटन म्हणजे त्या ठिकाणाचा इतिहास जाणून घेणे, तिथे निसर्गाचा आदर करणे, स्वच्छता राखणे आणि त्या ठिकाणाला पुढच्या पिढीसाठी जपणे. आज आपण हँगिंग गार्डनला भेट दिली तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की कचरा टाकणार नाही, झाडांना इजा करणार नाही, फुले तोडणार नाही आणि सुंदर वारशाचे संरक्षण करणार. झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत, त्यांचे रक्षण करणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी श्वास जपणे होय. जी शहरे आपली हिरवाई जपतात ती शहरे खऱ्या अर्थाने समृद्ध होतात. त्यामुळे तुम्ही मुंबईला आला आणि येथील मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ जर तुम्हाला पाहायचं असेल तर हँगिंग गार्डनला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्ही सुद्धा तो आनंद मनापासून जपा. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर यांची ही कादंबरी. खर तर आपण नेहमी बोलतच असतो, ऐकायलाही हवं आणि ऐकायची क्षमता वाढवायलाही हवी. आज ऐकूया सुखाचा शोध, त्यातलं पहिलं प्रकरण आप्पा. पिकते तिथे विकत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. माझी गेल्या 9 वर्षांची तपश्चर्या यंदा फळाला आली. नुसत्या वसंत व्याख्यानमालांची 16 आमंत्रणे गळ्यात येऊन पडली. वडगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, कडबोडे, वसाड, कुरसुंगी, मोडलिम, छे साऱ्या गावांची नावे सुद्धा लक्षात राहत नाहीत. या 16 व्याख्यानांची तयारी म्हणजे काय लहान सहान काम आहे? 16 विषय शोधून काढण्याकरिता संध्याकाळी डोके खाजवीत बसलो. जनसेवा हीच ईश्वर सेवा, सरखा छे छे छे छे. सुदर्शन केल्याने होत आहे रे, देव तेथेशी जाणावा. हे 4 मथळे कागदावर टिपले न टिपले तोच. माझी किंमत आमच्या घराला कळतीये कुठे? आपल्या भाषणांची तयारी करण्याकरिता समाज सेवकाला निवांतपणा हवा असतो. हे या घरात कुणाच्याच लक्षात येत नाही. चांगला देशी कागद आणि शिर्याची शाई घेऊन बसावे, टिळक गांधींच्या पुस्तकांची पाने चाळावीत, एखादे दणदणीत वाक्य डोक्यात यावे, नि अगदी त्याच शनी आईने दारात येऊन म्हणावे, अप्पा माझा उपवास आहे आज, जरा केळी घेऊन येतोस का? असा राग येतो अशा वेळी. पण जन्म देणाऱ्या आईला नाही कसे म्हणायचे? मुकाट्याने जाऊन केळी घेऊन यावे लागते, परत येऊन कामाला बसावे. तो सुचलेले वाक्य वाऱ्यावर कुठल्या कुठे नाहीसे झालेले असते. तास तासभर आढ्याकडे बघत बसले तरी ते काही परत येत नाही. माझ्या चिंतनात अडथळे आणून आपण समाजाचे किती नुकसान करीत आहो याची आईला कुठून कल्पना असणार? तिने उपवास करावे, काकड्यांचा कायरस करावा, फार फार तर शिवलीलामृत वाचावे. आईचे काम उद्भवले नाही तर मीरानी बाळ यांची कटकट सुरू होते. पोटची पोरे म्हणून गय करावी लागते, नाहीतर एकेकाच्या तोंडात चांगला बोळा कोंबून या कारट्यांचा दंगा बंद केला. बाकी या टीसभर पोरांवर रागावूनच मूर्खपणाचे आहे म्हणा. लहान पोरं म्हणजे कानात वारा भरलेले वासरू. त्याने वेड्या वाकड्या उड्या मारल्या आणि थोडा धांगडधिंगा केला तर त्यात नवल कसले? पण आनंद आणि भैया ही काही कुकुबाळे नाहीत. आनंदाला हे 27वे छे 28वे वर्ष असेल. हो, मिशा काढल्या म्हणून काही पत्रिका बदलत नाही. पाठचा भाऊ तसा धडपडे आहे. इकडे विम्याचे काम करतो, तिकडे परीक्षा देतो, हे सारे ठीक आहे. पण आप्पा म्हणून आपला एक थोरला भाऊ आहे यापेक्षा माझे महत्व त्याला अधिक वाटतच नाही.
विम्याच्या निमित्ताने घरी येणाऱ्या कुळांशी तास तास दोन दोन तास खिदळत असतो काय? मधूनच दुमजली नाही तर ती मजली हसतो काय? मीरा आणि बाळ यांना पाठीवर घेऊन कोकरू हवं का कोकरू म्हणून ओरडतो काय? त्याच्या वयाला हा पोरकटपणा बिलकुल शोभत नाही. या 28 वर्षांच्या कुक्कुबाळाच्या लपंडावात कुणी कुणाला होडकून काढले की घरात घोड घशा सुरू होतो. मी माझ्या डोक्यात उसळत असलेल्या समाजसेवेच्या नव्या नव्या कल्पना पार गोंधळून जातात. मुंबईसारख्या ठिकाणी दंगा झाला की कर्फ्यू ऑर्डर पुकारतात ना. आमच्या घरात दिवसा सुद्धा तसा कायदा असला पाहिजे असे हल्ली मला वाटू लागले. संध्याकाळचीच गोष्ट, भैयानं आपल्या खोलीत जलसा सुरू केला तेव्हा माथे फिरून गेले अगदी माझे. देव तेथेची जाणावा या चौथ्या विषयानंतरचा विषय शोधित होतो मी. अजून 12 व्याख्यानांचे विषय मला निश्चित करायचे होते पण आपल्या मामांपुढे कामाचे केवढे ढीक पडले आहेत हे 5 वेळा मॅट्रिक नापास झालेल्या या भाच्याला कसे कळावे? संतापून त्याच्या खोलीत गेलो तो काय, हातात एक फोटो घेऊन स्वारी मजेत गात आहे. मीरानी बाळ मोठ्या रंगात येऊन त्याचे गाणे ऐकत आहेत. गायचेच तर वंदे मातरम आणि झेंडा उचार हे हमारा असे काही गावे की नाही गाढवाने. पण हा धाकटा भैया बायकी हातवारे करून म्हणत होता, यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का हो लाजता. नी म्हणे का हो दूर राहता. या गाण्याला काही अर्थ आहे का? यमुनेच्या पाण्यात खेळ कसले खेळणार डोंबलाचे. यमुना जळी पोहू मारू उड्या हो असे गाणे असते तर व्यायामशाळांना त्याचा उपयोग तरी झाला असता. आणि ती गोपिका राधा खुशाल का हो दूर राहता म्हणून कृष्णाला विचारते. हा काही चव्हाट्यावर बाईने विचारायचा प्रश्न आहे होय. मग घराला भिंतीने दारांना कड्या हव्यात कशाला? बाथरूम मधली बाई जर रस्त्यात येऊन उभी राहिली छी, एवढ्यासाठी तर ब्रह्मचारीचा पास मिळत असताना सुद्धा मी तो चित्रपट पाहिला नाही. 2-4 मित्रांनी अप्पाराव तुम्हीही कृष्णाराव मराठेच झालात की म्हणून माझी थट्टा केली. पण आपण काही त्या चित्रपटाच्या वाटेला गेलो नाही. पण ज्याचे तोंड चुकवावे त्यानेच पाठीला लागावे असा आमच्या नशिबाचा प्रकार आहे. तेच 5-6 गाणे भैया अगदी घोळून घोळून म्हणत होते. असले गाणे म्हणायचेच तर गुणगुणावे की नाही? पण या शतमूर्खाला तेवढी अक्कल आहे कुठे? रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याने समाजसेवक अप्पाराव देशपांड्यांच्या घरात हे गाणे सुरू आहे म्हणून क्षणभर थांबून घराकडे टकामका पाहावे. इतक्या मोठ्याने गाणे गात सुरू आहे. बाकी असल्या दगडांशिवाय एवढ्या पहाडी आवाजात दुसरे गाणार म्हणा. मी खोलीत पाऊल टाकताच भैयाची जी तिरपीट उडाली दोन्ही पोरे तर वाघ असल्यासारखी पळून गेली. मला माझाच अभिमान वाटला. अशी शिस्त हवी, असा दरारा हवा, असे पावित्र्याचे तेज हवे, नाहीतर भैयाने हातातला फोटो लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मामा आपल्या बारशाला जेवायला आला आहे हे विसरलाच. शेवटी मी तो हिसकावून हातात घेतलाच. म्हटले देवाचा नाही तर देशभक्ताचा असला तर आपल्या खोलीत नेऊन लावावा. पण हा छापटा कशाला तसले फोटो आणतो? एका नटीचा फोटो होता तो. तिचे नाव सांगताना भैयाला 42 पिढ्या स्वर्गात गेल्या इतका आनंद झाला. म्हणे मिस चंचला. मी मनात म्हटले ती चंचला असो
नाहीतर चिंगी असो, आपल्याला काय करायचे? भैयाच्या खोलीत पाहिले तो जिकडे तिकडे नटीची चित्रे लावलेली, छे छे छे छे छे, अंगावर अगदी काटा उभा राहिला त्या साळकाया माळकाया पाहून. मी भैयाला म्हटले, अरे दीड शहाण्या, या बायांच्या ऐवजी देवाचे फोटो लावले असतेस तर एव्हाना विमान आलं असतं तुला न्यायला. याच वाटेवर याच वळणावर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ, आर जे वैभव.

विश्रांतीनंतर पुन्हा सुखाचा शोध, वि स खांडेकर लिखित कादंबरी. विमान आलं असतं न्यायला हे ऐकून तो अकलेचा कांदा म्हणतो काय, मामा विमानात बसायला देवाचे पाय कशाला धरायला हवेत, 5 रुपयात विमानात बसता येतं सध्या, या तरुण पोरांची कशावरच श्रद्धा नाही. मी भैया एवढा होतो तेव्हा गांधींच्या फोटोची दररोज पूजा करीत होतो, म्हणून तर 30 साली खादी टोपींच्या पायी इंग्रजी कंपनीतल्या नोकरीवर लाथ मारून बाहेर पडायचा धीर झाला मला. त्या दिवशीच मनात निश्चय केला की कुणाच्या गुलामगिरीत राहायचे नाही, सारे आयुष्य समाजसेवेत घालवायचे. 2 वर्षे चरख्यासारखा प्रसार केला, 1-2 वर्षे कोकणात जाऊन कापूस लावला, 3 वर्षे खेड्यापाड्यात सहभोजने केली, 6 महिने हातसडीचे तांदूळ विकले, कोंबड्या पाळणे हा केवढा मोठा राष्ट्रीय धंदा होऊ शकतो ते दाखविणार होतो मी, पण कुठून रोग आला कुणास ठाऊक. धंदा सुरू केल्यापासून 8-15 दिवसात आमची सगळी कोंबडीच मेली. आई अगदी पिकले पान झाली म्हणून हल्ली घरात येऊन राहिलो, पण सच्च्या समाजसेवकाचे रक्त कधी गप्प बसत नाही. गेल्या 1.5 वर्षात ठिकठिकाणी एकंदर 100 दुष्टन भाषणे केली, आता येत्या महिन्यात 16 होतील, मिळून 183, 217 कमी. शाब्बास अप्पाराव, गाण्याकरिता या घरात तोंड उघडायचे नाही, नी उघडले तर वंदे मातरमच म्हणायचे, अशी भैयाला तंबी देऊन मी माझ्या खोलीकडे वळालो. एकदम स्फूर्ती आली, वंदे मातरम हाच व्याख्यानाला चांगला विषय होईल. माता आणि मातृभूमी, आईचे पांढरे केस आणि हिमालय पर्वत. भैयाच्या खोलीतून बाहेर पडतो तो हॉलमध्ये मीरा आणि बाळ आपली नाचत आहेत. काय झालं रे, म्हणून बाळाला विचारले तर तो सांगायला लागला, आनंद काका आता येणार आहेत, चॉकलेटनी मोटार घेऊन येणार आहेत. बाळच्या या शब्दांनी मी चिडून गेलो अगदी. या अप्पारावच्या मुलाला चॉकलेट आणि मोटार असल्या परदेशी वस्तूंविषयी प्रेम वाटावे. चांगला कान धरला कारट्याचा आणि त्याला बजावले, देशी साखरेचे बत्तासे खा, हवी तर कांद्याची भजी खा, पण चॉकलेट खायचं नाही, नी मोटारीला हात लावायचा नाही. सुताराला सांगून सुंदर बैलगाडी करून देतो.

गेली 9 वर्ष मी स्वतःचा संसार सोडून समाजाचा संसार केला. इतर बापांप्रमाणे पोरांना काऊचिऊच्या गोष्टी सांगत न बसता खेडोपाडी जाऊन गहन विषयांवर व्याख्याने दिली. आजारी बायकोने घरी राहायचा आग्रह केला तेव्हा माझी मातृभाषा भूमी तुझ्याहून आजारी आहे असे तिला रोखठोक उत्तर दिले. ती मेली त्याच्या दुसरे दिवशीचे व्याख्यान सुद्धा मी रद्द केले नाही. या तपस्येचे फळ मिळवायची वेळ आता आली आहे. जिल्ह्यातल्या प्रमुख समाजसेवक म्हणून प्रत्येक वर्तमानपत्रात माझे नाव झळकू लागले आहे. शिडीच्या पहिल्या पायरीवरून मी कितीतरी वर आलो. अशीच धडपड केली तर म्युन्सिपाल्टीतच काय, कौन्सिलात सुद्धा अप्पाराव देशपांडे हे नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्राने 60,000 वर्षे तपश्चर्या केली तरी त्याला इंद्रपद मिळाले नाही, पण या अप्पाराव देशपांड्याने अवघ्या 9 वर्षात. प्रकरण दुसरे, आनंद. 9 वर्षे एकसारखा धावत आहे मी. या 9 वर्षात एकदा सुद्धा मी मागे वळून पाहिले नाही. लढणारा मागे पाहिला फुरसत मिळते कुठे? पण काल LLB चा शेवटचा पेपर टाकला. मात्र आजारी मुलाचा ताप उतरताच त्याच्या उशाशी जागरणे करीत बसणाऱ्या आईचा डोळा लागावा तसे झाले माझे. परीक्षेत पास होईन की नाही, झालो तर पहिल्या वर्गात येईन की नाही, पास झाल्यावर वकिली कुठे करावी, यांपैकी एकही प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहिला नाही. मन एकदम गेल्या 9 वर्षांच्या आठवणीत रंगून गेले. घरी येण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा तर ते आगगाडीसारखे भूतकाळात धावू लागले. गत आयुष्यातल्या स्मृती घाटातल्या वळणांसारखाच मोहक असतात. उजव्या बाजूची वनश्री पुन्हा डाव्या बाजूला आली की ती पाहताना घाटात विलक्षण आनंद होतो. मागे पडलेले आयुष्य आठवण्यात मनुष्याला जी अपूर्व गोडी वाटते तिचे कारण हेच असेल का? 1930 सालातला तो दिवस. इंटरची परीक्षा देऊन मी नुकताच घरी आलो होतो. परीक्षा होईपर्यंत गांधींच्या मिठाच्या मोहिमेमध्ये मी फारसे लक्ष घातले नव्हते. पण परीक्षेत पहिला वर्ग मिळेल या कल्पनेने मला जो आनंद झाला होता तो घरी आल्यावर टिकला नाही. जे जे वर्तमानपत्र उघडावे त्यात त्यात गांधींच्या कायदेभंगाच्या मोहिमेची वर्णने येत होती. किराणा मालाच्या दुकानांवर, मोटार स्टँडवर, भाजी मंडईत, फार काय मी वाहना घ्यायला गेलो त्या सांभाराच्या दुकानात सुद्धा माणसे दांडी यात्रेचीच चर्चा करीत होती. प्रत्येकाच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसत होती. जणू काही समाजातले सारे सुप्त चैतन्य जागृत झाले होते. विजेच्या चमचमाटाप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत आकाश उजळून टाकणाऱ्या त्या दिव्य शक्तीने मीही दिपून गेलो. आपल्यापेक्षा कमी शिकलेली माणसे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उड्या घेत असताना स्वस्त बसून राहण्याची लाज वाटू लागली मला. आईची परवानगी मिळवावी मी शिरोड्याला जो मिठाचा सत्याग्रह होणार होता त्यात भाग घ्यावा असे एकसारखे मनात येऊ लागले. रात्री 4-4 तास टिळक, गांधी आणि जवाहरलाल यांच्या फोटोकडे पाहत मी मनाशी निश्चय करी की उद्या सकाळी उठल्याबरोबर आईच्या कानावर आपला बेद घालायचा. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पहाटेच्या गार वाऱ्याने मला गाढ झोप लागली. 7 वाजल्याशिवाय मी जागाच होत नसे. उठून खिडकीतून पाहावे तो ओनवी झालेली आई आनंदाने तुळशी शिंपत आहे. माझ्या मान्यात येई हे दृश्य म्हणजे आईच्या आयुष्याचे प्रतिबिंबच आहे. वडील आमच्या लहानपणीच वारले. आम्ही सारी मुले तेव्हा तुळशीच्या रोपट्यांसारखीच नव्हतो का? साऱ्या घराचा उन्हाळा झाला पण आईने स्वतःचे रक्त शिंपवून जमिनीच्या तुटपुंजा उत्पन्न केलीत. कुठलाच आधार नव्हता तिला. गळ्यात 3 मुले, त्यातली अक्का तर गळ्याला लागलेली. कर्ज काढून तिचे लग्न करावे लागले आईला. नंतर लवकरच अक्काला भैया झाला. पण मुलाचे कौतुक पाहायला बिचारी फार दिवस जगली नाही.

0: याच वाटेवर याच वळणावर घेऊ एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत.
1: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते. हात लांबव तर हातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का. मग चालू ला, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल. त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ. तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तू म्हण घर गळतंय. मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर. किशोरीचं सहेला रे लाव, बघ मजा आठवण येते का. मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल. त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते. यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न. यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते.

विश्रांतीनंतर पुन्हा तुम्ही ऐकत आहात सुखाचा शोध. वि स खांडेकर लिखित कादंबरी. मुलीच्या मरणाचे दुःख आईने शांतपणे गेळाले. नातवाला सावत्र आईचा जाच होतो असे वाटताच जावयांशी भांडून त्याला आपल्याकडे आणले. आपा मॅट्रिक झाल्यावर त्याला एक वर्ष कॉलेजात सुद्धा पाठविले तिने. पुढे खर्च झेपेना तेव्हा मुंबईतल्या एका चांगल्या कंपनीत त्याला आपल्या ओळखीच्या माणसाकडून तिने नोकरी लावून दिली. लगेच त्याचे लग्न करून दिले. आप्पा सारखा माझ्या शिक्षणात मध्येच खंड पडू नये म्हणून लहानपणापासून मला पहिला नंबर ठेवायला आईनेच शिकवले. माझे वडील वकील होते. तसा तू वकील झालास म्हणजे मी सुखाने डोळे मिटीन असे वरचेवर म्हणून हसत खेळत तिने माझी महत्वाकांक्षा जागृत केली. त्या दिवशीही तुळशी शिंपणाऱ्या आईकडे पाहून हे सारे माझ्या मनात येऊन गेले. मी कायदेभंगाच्या चळवळीत जाऊ का असे तिला विचारण्याचा मनाला धीर होईना, पण मनाची तडफड काही केल्या थांबेना. चहाच्या वेळी ही गोष्ट आईपाशी काढायची असे मी ठरवले. तिने माझ्या कपात चहा ओतला. मी बशीत चहा न ओतता तसाच बसलो आहे हे पाहून तिने विचारले, काय होतंय रे तुला आनंद? मी हसलो. माणूस म्हणजे काय नुसते साडेतीन हात शरीर आहे? शरीराला काहीतरी इजा होत असली तरी मनुष्याने उदयास व्हावे असले कितीतरी विचार माझ्या मनात येऊन गेले. लहानपणापासून आईच्या उत्कट प्रेमाचा मला अनुभव होता, पण त्या प्रेमाला सुद्धा शरीरा इतकीच मनाचीही दुःखे असतात ही कल्पना या वेळी आली नाही. माझे मन मी तिच्या पुढे उघडे करणार होतो. इतक्यात पोस्टाचा शिपाई दारात आला. एक पत्र टाकून तो निघून गेला. त्या पत्राने माझ्या आयुष्याला एकदम निराळे वळण लावले. आप्पाचे पत्र होते. वहिनीला 4-5 महिने गेले असल्यामुळे आईने ते भीतभीतच उघडले. मी चहाचे 2 घोट सुद्धा घेतले नव्हते. पत्र वाचता वाचता आईची मुद्रा खरकन उतरलेली पाहून मी हातातला पेला तसाच खाली ठेवला. मनात वहिनीविषयी नाही नाही त्या कल्पना येऊन गेल्या. आईच्या मुद्रेकडे मला पाहावेना तिच्या चेहऱ्यावरल्या तेजाला क्षणार्धात नाहीसा झाला होता. काय आहे ग? मी भीत विचारले. तिने ते पत्रच माझ्या हातात दिले. आपण देशासाठी नोकरीवर लाथ मारली आहे असे आप्पाने त्या पत्रात लिहिले होते. दुसरे दिवशी आप्पा वहिनीला घेऊन घरी आला. तिसरे दिवशी तो बाहेर गावी निघूनही गेला. शिरोड्याच्या सत्याग्रहात भाग घेण्याचा त्याचा पहिल्यांदा विचार होता. तिथे महिनाभर तो राहिलाही. पुढे मुंबईत गेला. मग स्वारी नागपूरकडे झुकली, पण आप्पाकडे लक्ष देण्याची ती वेळच नव्हती. वहिनीची प्रकृती अगदी खालावली होती. डॉक्टरांनी तिला पंडुरोग झाल्याचे निदान केले. त्या दबाळंतपणाची भर. आईचा धीर सुटल्यासारखा झाला. आप्पा मिळवता झाला, पण आनंदात ती काही दिवस काढीत होती. पण तो यापुढे नोकरी करून 4 पैसे मिळवेल असे काही लक्षण दिसेना. प्रसूतीच्या वेळी वहिनीला फार त्रास झाला. मी तर अगदी गडबडून गेलो होतो. शेवटी डॉक्टरांनी चिमट्याचा उपयोग करून सुटका केली. मुलगी झाली म्हणून आईला थोडे वाईट वाटले, पण वहिनीच्या डोळ्यात मात्र आनंदी आनंद नाचत होता. 2-3 पत्रे पाठवली तेव्हा कुठे आप्पाची स्वारी 12 दिवशी येऊन दाखल झाली. नावाचा प्रश्न निघाला. आईने सिंधू हे नाव सुचविले. माझ्यासारख्या कॉलेज तरुणाला इतके साधे नाव कसे आवडावे? देशात स्वातंत्र्य
यज्ञ ज्या वर्षी सुरू झाला त्याच वर्षी ही मुलगी जन्माला आली हे लक्षात राहावे म्हणून ज्योती या नावाची मी शिफारस केली. पण शेवटी आप्पा पुढे सर्वांनाच नमत घ्यावे लागले. त्याने मुलीचे नाव मीरा ठेवले. हे नाव त्याला का आवडले याचा उलगडा मला त्या दिवशी रात्री झाला. मी अंथरुणावर जाऊन पडलो. तो आप्पाच्या खोलीत कोणीतरी गात आहे असे वाटले. आप्पाला गाण्याचे मुळीच अंग नव्हते. तेव्हा मी आश्चर्याने अंथरुणावरून उठलो. त्याच्या खोलीच्या दारात जाऊन पाहतो. तो स्वारी स्वतःच्या भसड्या आवाजात गात आहे. प्रार्थना चालली होती त्याची. त्याच्या गाण्यात पुन्हा पुन्हा मीरा के प्रभु हे शब्द येत होते. ते ऐकल्यावर मीरा या नावाचे कोडे मला उलगडले. आप्पा 2-3 दिवसांनी निघून गेला. यापुढे प्रपंच कसा चालवायचा, माझे कॉलेजचे शिक्षण कसे पार पाडायचे, कुठल्याच गोष्टीविषयी चकार शब्द बोलला नाही तो. त्याचे हे वेड्यासारखे वागणे पाहून आईच्या डोळ्यात आसवे उभे राहिली. एखाद्या लहान मुलासारखी ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली. मी तिला रडताना कधीच पाहिले नव्हते. तिच्या डोळ्यातले ते अश्रू, ते पाणी नव्हते. माझ्या हृदयाची आग आग केली त्या अश्रूंनी. धर्मराजाचे का कुणाचे रक्त

0: जमिनीवर पडले तर मोठा हाहाकार होईल म्हणून फार जपत असत, अशी एक कथा लहानपणी मी वाचली होती, तिची आठवण झाली मला। आईचे अश्रू माझ्या दृष्टीने त्या रक्तापेक्षाही अधिक मोलाचे होते। हाताने ते पुशीत मी म्हटले, असं काय करावं आई। झंझावाताने उन्मळून पडणाऱ्या केळीप्रमाणे तिचे तिचे सर्व धैर्य समूळ नाहीसे झाले होते। वर्षानुवर्षे वादळातून ती संसाराची होडी वल्लवीत आली होती, तिचे हात दमून गेले होते। आता आप्पा आपली जागा घेईल। आयुष्यातल्या शेवटच्या चार घटका आपल्याला समुद्रावरल्या लाटांचे खेळ पाहता निवांत बसता येईल, अशी आशा तिने उराशी बाळगली होती। त्या आशेचा चक्काचूर झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी उभे राहिले असावे। मी मनात निश्चय केला, आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दिसणार नाहीत असे वागायचे। मग माझ्या आयुष्याचे काही हो, आप्पा मातृभूमीच्या सेवेला लागला। ठीक आहे, मी आईची सेवा करणार, तिला सुख देईल, अशाच मार्गाने जाणार। मी कॉलेजमध्ये जाऊन प्रपंच चालणे शक्य नव्हते। इंटरला पहिल्या वर्गात येऊनही मी कॉलेजला रामराम ठोकला। अनेकांना याचे आश्चर्य वाटले, पण जग हे एक खेळकर मूल आहे। कुठल्याही गोष्टी संबंधाने आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा अधिक खोलात जाण्याची त्याला सहसा इच्छा होत नाही। कारखुनी किंवा मास्तर की प्रपंचाची तोंड मिळवणी व्हायची सुद्धा मारामार पडली असती, मग माझ्या मनातल्या आकांक्षा सफल होणे तर दूरच राहिले असते। मी विमा एजंट झालो। माझे सारे मित्र त्यावेळी मला हसले, आईला अष्टोप्रहर आनंदी ठेवणे हे माझे ध्येय नसते, तर या उपहासाचा माझ्यावर सुद्धा परिणाम झाला। घरात आईची हसरी मुद्रा पाहिली की बाहेरची सारी लहान मोठी शल्ये मी क्षणार्धात विसरून जात असे। एक गोष्ट मला लवकरच कळून चुकली, जगाला प्रवाहाबरोबर वाहत जायला मग तो प्रवाह माणसाला कुठेही नेऊन सोडो। पोशाख, शिक्षण, खाणेपिणे, लग्न, कुठलीही गोष्ट घेतली तर बहुतेक माणसे प्रवाह पतितासारखी वागतात। प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे जगणे ही कल्पना त्यांना पटत सुद्धा नाही। धंद्यात अपेक्षेपेक्षाही अधिक लवकर माझा जम बसला। हा हा म्हणता मी त्यात रंगून गेलो। नवी स्थळे पाहायला मिळू लागली, नव्या नव्या माणसांच्या ओळखी होऊ लागल्या। घराच्या अरुंद खिडक्यांतून आणि शिक्षकांच्या दुबळ्या दुर्बिणीतून मी आजपर्यंत जग पाहत आलो होतो, ते जग किती शांत होते। पण विमा एजंट म्हणून मी गावोगाव फिरू लागलो तेव्हा एक गोष्ट लवकरच माझ्या लक्षात आली, जग दुरून नेहमीच शांत दिसते। टेकडीवरून पाहणाऱ्याला समुद्र नाही का शांत वाटत, पण समुद्राच्या पृष्ठभागावर किती प्रक्षुब्ध लाटा उठत असतात, त्याच्या पोटात किती भयंकर खळबळ चालू असते याची कल्पना समुद्रात शिरले वाचून येत नाही। जग सुद्धा समुद्रासारखेच आहे। प्रत्येक गावात आमच्या आप्पासारखी 5-10 तरी माणसे आढळतात, त्यांची व्याख्यानेही ऐकायला मिळत। त्यांना पाहिले की मला एक कोडे पडे। समाजसेवक म्हणून काम करणारी असली माणसे गावोगाव वावरत असताना अजून आपला समाज इतका दुःखी का। एका गावात कॉलरा सुरू झाला आणि आरोग्याच्या साध्या नियमांचे ज्ञान नसल्यामुळे शेकडो माणसे त्या साथीला बळी पडली। दुसऱ्या गावात गोरगरिबांच्या मुलांपैकी एकालाही अक्षर ओळख नव्हती। तिसऱ्या दारूच्या दुकानांच्या लिलावाची रक्कम आणि समाजसेवकांची गावात चालणारी व्याख्याने यांची संख्या बरोबरच वाढत चालली होती। चौथ्यात गरीब लोकांना औषध मिळत नव्हते। पाचव्यात एका वाडीत टाकलेल्या बाईच्या प्रेताला हात लावायला कोणी पुढे येईना। व्याख्याने देणाऱ्या गावातल्या बड्या मंडळींनी गुरु मेले की त्याची जशी अवस्था करतात तशीच तिची करावी अशी सूचना तेवढी केली। त्या दिवशी त्या ज्या गावात मी होतो मला अगदी राहावे ना, त्या बाईची मरणोत्तर होणारी ती विटंबनाही पाहावे ना, मी स्वतःच पुढे झालो. असे विचित्र प्रसंग पाहिले की चांगल्या चालू लागलेल्या धंद्याचा सुद्धा मला भेट येईल वाटे. आपण विमा एजंट होऊन चार कुटुंबांची विवंचना कमी करतोय, आपल्या कुटुंबाला सुखी ठेवतोय, कॉलेजचा पुढचा दिवस अभ्यास करून स्वतःच्या विकासाचा मार्ग मोकळा करतोय, पण ऐकूया पुढील भागात. आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया. आपण ऐकत होतो कादंबरी सुखाचा शोध, लेखक वि स खांडेकर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याविषयी माहिती घेणार आहोत. एका अद्भुत ठिकाणाची आपण सफर करणार आहोत, जिथे प्रवेश करताच आपल्याला एक वस्तू दिसत नाही तर आपल्याला इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आपल्या पूर्वजांच्या जीवनाचा एक जिवंत अनुभव मिळतो. मुंबई म्हटलं की आपल्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर समुद्र येतो, मरीन ड्राईव्ह येते, गेटवे ऑफ इंडिया येतो. पण याच मुंबईच्या हृदयात एक अशी वास्तू उभी आहे जिच्या भिंतींमध्ये हजारो वर्षाचा इतिहास जपला आहे, आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. पूर्वी याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणून ओळखलं जात होत. हे संग्रहालय 10 जानेवारी 1922 रोजी सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आले. आज हे भारतातील प्रमुख कला आणि इतिहास यापैकी एक आहे आणि त्यांच्या संग्रहात 70,000 पेक्षा अधिक वस्तू आहेत. ही फक्त आकडेवारी नाही तर ह्या 70,000 वस्तू म्हणजे कुणाचं जीवन आहे, कुणाची श्रद्धा, कुणाची कला, कुणाचं साम्राज्य, कुणाचा संघर्ष आणि कुणाच्या हातून निर्माण केलेली अमूल्य कलाकृती आहे. म्हणूनच मला वाटतं संग्रहालय म्हणजे जुन्या वस्तू ठेवण्याची जागा नाही तर आपल्या आठवणींचं घर आहे. आज आपण ज्याला भव्य संग्रहालय म्हणतो त्याची कल्पना अचानक निर्माण झालेली नव्हती. 1904 सुमारास मुंबईतील काही उत्साही नागरिकांना त्या काळच्या बॉम्बे शहराला एक सांस्कृतिक वारसा देण्याची इच्छा होती. या विचारातून संग्रहालयाची संकल्पना पुढे आली. किती सुंदर विचार आहे की मुंबई त्या काळात आर्थिकदृष्ट्या वेगाने विकसित होत होती, व्यापार वाढत होता, नवीन इमारती उभ्या राहत होत्या, शहर आधुनिक होत होतं. पण त्या विकासाबरोबर इतिहास आणि संस्कृतीही जपली पाहिजे अशी जाणीव काही लोकांना होती आणि त्यातूनच जन्माला आलेली ही सांस्कृतिक कल्पना आहे. कल्पना आली, योजना तयार झाल्या, वास्तू उभारण्याचा विचार झाला आणि अखेर 10 जानेवारी 1922 रोजी संग्रहालयाने सर्वसामान्यासाठी आपले दरवाजे उघडले. आजपासून 100 वर्षांहून अधिक काळापूर्वी मुंबईत एखाद्या व्यक्तीने या संग्रहालयाचा दारातून आत प्रवेश केला असेल. कदाचित त्याने आपल्या पूर्वजांच्या वस्तू पाहिल्या असतील, प्राचीन शिल्प पाहिले असेल, चित्र पाहिले असतील, नाणी पाहिली असतील आणि आज अनेक पिढ्या उलटल्यानंतरही आपण त्याच वारशाकडे पाहत आहोत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण इतिहास जिवंत ठेवणाऱ्या वस्तू आपल्याला पुन्हा भूतकाळाशी जोडतात. आता ह्या संग्रहालयाचे नाव ऐकलं की एक प्रश्न निर्माण होतो की याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का देण्यात आले. हे नाव केवळ एका महान राजाच्या स्मरणार्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, स्वराज्य, दूरदृष्टी, प्रशासन, संस्कृतीचा आदर आणि जनतेशी असलेले नाते. त्यांच्या नावाने या संग्रहालयाची ओळख जोडली जाणे म्हणजे आपल्या इतिहासाच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानाशी त्यांचं नातं अधिक दृढ होणे. 2001 छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव देण्यात आलं आणि आज हे नाव ऐकलं की आपल्या मनात आदराची भावना निर्माण होते. याच्या आज जाण्याआधीच त्याची वास्तू आपलं लक्ष वेधून घेते. भव्य इमारत, सुंदर घुमट, नाजूक वास्तुशैली आणि आजूबाजूची हिरवाई, हे वास्तू इंडो सारासैनिक वास्तुशैलीचं सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी 1909 तिची रचना केली. आज ही इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे काय तर संग्रहालयाच्या आत इतिहास आहेच, पण
संग्रहालयाची इमारत सुद्धा स्वतः इतिहासाचाच एक भाग आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र किंवा भारताचाच इतिहास नाही, तर येथील संग्रहामध्ये भारतातील प्राचीन शिल्प, लघुचित्र, वस्त्र, नाणी, सजावटीच्या कला, शस्त्रास्त्र आणि पुरातत्वीय वस्तूंसोबत युरोपियन चित्रकला, चिनी जापानी कला आणि हिमालयीन कला यांचाही समावेश आहे. म्हणजे आपण एका संग्रहालयात प्रवेश करतो, पण आपल्या समोर उघडतं अनेक संस्कृतीचे जग. भारत, चीन, जपान, युरोप, हिमालयीन प्रदेश, प्राचीन संस्कृती आणि मानवाच्या कलात्मक प्रवासांचा असंख्य कथा. आता एक क्षण डोळे बंद करून विचार करा की तुमच्या हातात 500 वर्षापूर्वीची एखादी वस्तू आहे. ती वस्तू कदाचित कुणाच्या घरात वापरली गेली असेल, कदाचित एखादा कलाकाराने ती हाताने तयार केली असेल, कदाचित एखादा राजाच्या दरबारात तिचा वापर झाला असेल, कदाचित एखाद्या धार्मिक परंपरेचा ती भाग असेल. आज तिचा मालक कोण आहे? कुणीही नाही, पण तिची कथा ती अजूनही जिवंत आहे. आणि म्हणूनच संग्रहालयातील प्रत्येक वस्तूकडे पाहताना आपण ही काय वस्तू आहे एवढंच विचारू नये. आपण विचारायला हवं की ही वस्तू कुणी बनवली असेल, का बनवली असेल, तिचा वापर कोण करत असेल आणि ती आजपर्यंत आपल्यापर्यंत कशी पोहोचली असेल. आपण शाळेत इतिहासाची पुस्तके वाचतो, आपण वर्ष लक्षात ठेवतो, राजांची नावं शिकतो, युद्ध शिकतो, साम्राज्य शिकतो, पण संग्रहालयात गेल्यावर इतिहासाचं फक्त वाचायचं नसतं, तो पाहता येतो. एखादा प्राचीन शिल्प पाहताना त्या काळातील कलाकाराची कल्पनाशक्ती जाणवते. एखादं जुनं नाणं पाहताना त्या काळातील अर्थव्यवस्थेची कल्पना येते. एखादं शस्त्र पाहताना त्या काळातील युद्ध पद्धती समजते. एखादं वस्त्र पाहताना त्या काळातील कला आणि जीवनशैली समजते. म्हणूनच संग्रहालय हे विद्यार्थ्यांसाठीही एक जिवंत शिक्षणाचे माध्यम आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचे CSMVS म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचं भांडार राहिलेलं नाही. स्वतः संग्रहालयाच्या माहितीनुसार ते कला, इतिहास आणि संस्कृतीचे एक सक्रिय केंद्र म्हणून काम करतं, जिथे प्रदर्शन, संशोधन, शिक्षण आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भूतकाळाच्या वर्तमानाशी संवाद घडवला जातो. आणि आजच्या काळात तर संग्रहालयाने प्राचीन जगाचा अभ्यास करण्यासाठी नेटवर्क्स ऑफ द पास्ट नावाची नवीन अभ्यास गॅलरीही सुरू केली आहे. ती 12 डिसेंबर 2025 रोजी खुली करण्यात आली असून त्यात भारत आणि जगातील प्राचीन संस्कृतीमधील संबंध दाखवले जातात. म्हणजेच संग्रहालय भूतकाळ जपतं, पण त्याची नजर भविष्यावरही आहे. आपण घरात एखादी जुनी वस्तू जपून ठेवतो, आईची एखादी साडी, आजोबांचे घड्याळ, वडिलांचे जुने

गेले. त्याची वास्तू किती सुंदर आणि ऐतिहासिक आहे. पण आता ही तर सुरुवात आहे, कारण आता आपण बघणार आहोत की या वास्तूची रचना कुणी केली, इंडो सारासेनिक शैली म्हणजे नेमकी काय, त्याचा घुमट, कमानी, सजावट आणि परिसर इतका आकर्षक का वाटतो. जुन्या वस्तूंमध्ये काळ थांबलेला असतो, इतिहासाच्या पानांमध्ये जीव दडलेला असतो. संग्रहालयाच्या दारातून एकदा आत जा, तिथे भूतकाळ आजही तुमच्याशी बोलत असतो. आज आपण संग्रहालयाच्या आत जाण्यापूर्वी त्याच्या वास्तुस्थितीचा संवाद साधणार आहोत, कारण या संग्रहालयाची खासियतच अशी आहे की ते इतिहास फक्त काचेच्या पेटीत ठेवलेल्या वस्तूंमध्ये नाही, तर प्रत्येक दगडात, प्रत्येक कमाणीत आणि प्रत्येक नक्षीमध्येही दडलेला आहे. तुम्ही मुंबईच्या फोर्ट परिसरातून प्रवास करत आहात. आजूबाजूला ऐतिहासिक इमारती, रस्त्यांवरची गजबज आणि अचानक तुमच्या नजरेसमोर एक भव्य वास्तू येते. उंच घुमट, सुंदर कमाणी, नाजूक सजावट आणि आजूबाजूला हिरवाई. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणारी वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. ही इमारत इंडो सारासेनिक वास्तुशैलीचे सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी तिची रचना केली. 1909 तिच्या वास्तुरचनेला आकार देण्यात आला. आता हा शब्द थोडा मोठा वाटतो, इंडो सारासैनिक, पण त्याच्या मागची कल्पना अतिशय सुंदर आहे. भारतीय वास्तुकलेतील घटक, इस्लामी वास्तुकलेतील घटक आणि युरोपीय वास्तुकलेचा प्रभावांचा संगम, या सर्वांचा सुंदर मिलाप म्हणजे इंडो सारासैनिक शैली. म्हणजेच या इमारतीकडे पाहताना तुम्हाला एकाच वेळी अनेक वस्तू परंपरेची झलक जाणवते, आणि म्हणूनच ही वास्तू मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे एक सुंदर उदाहरण आहे. एखाद्या राजाच्या मुकुटाकडे पाहिले की आपलं लक्ष सर्वात आधी कुठे जाते, तर मुकुटाकडे. अगदी तसंच या वास्तूकडे पाहताना तिचा सुंदर घुमट लगेच लक्ष वेधून घेतो. उंचावलेला घुमट, त्याभोवतीची रचना आणि खाली दिसणारा कमाणी, या सगळ्यांमुळे इमारतीला एक भव्य राजेशाही रूप प्राप्त होते. जणू काही संग्रहालय आपल्या दारातून आत येण्यापूर्वीच सांगत असतं की तुझ्यासमोर आता इतिहासाचा खजिना उघडणार आहोत. आपण या संग्रहालयाविषयी आणखीन माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण 90 FM ओन रेडिओवरील भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. या वास्तूतील कमानी आणि खिडक्या पाहताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते की सौंदर्य आणि उपयोगिता याचा सुंदर मेळ. वास्तुशैलीतील सजावटीचे घटक इमारतीला आकर्षक बनवतात. प्रकाश आणि हवा आत येण्यासाठी वास्तुरचनेत योग्य प्रकारे जागा ठेवली जाते. म्हणजे पूर्वीच्या वास्तुविशारदांनी केवळ सुंदर इमारत बनवण्याचा विचार केला नव्हता, त्यांनी विचार केला होता की ही इमारत सुंदरही असावी आणि उपयुक्तही असावी. मुंबई म्हणजे गजबजलेले शहर, वाहतूक, गर्दी, वेग आणि धावपळ. पण ह्या सगळ्यांच्या मध्यभागी संग्रहालयाचा परिसर तुलनेने शांत आणि हिरवाईने नटलेला आहे आणि ही हिरवाई वास्तूचं सौंदर्य आणखीन वाढवते. तुम्ही संग्रहालयाच्या परिसरात उभे आहात, समोर भव्य वास्तू आहे, आजूबाजूला झाडं आहेत आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. अशा वातावरणात इतिहास पाहण्याचा अनुभव आणखीन खास असतो. कधीकधी आपण एखाद्या इमारतीला तिच्या आत असलेल्या वस्तूंमुळे महत्त्व देतो. पण CSMVS बाबत एक विशेष गोष्ट आहे, इमारत आणि संग्रह दोन्ही स्वतःमध्ये वारसा आहेत. संग्रहालयाची इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे ही वास्तू जतन करणं आणि मुंबईच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग जतन करणं आहे. एकदा विचार करा, या वास्तूने किती पिढ्या पाहिल्या असतील. जेव्हा हे संग्रहालय सुरू झाले तेव्हा आजच्यासारखी मुंबई नव्हती, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, सोशल मीडिया नव्हता, आजची उंचच उंच इमारती नव्हत्या, वाहतुकीची साधनं नव्हती. पण तरीही ही वास्तू उभी राहिली. पिढ्या बदलल्या, मुंबई बदलली, तंत्रज्ञानही बदलले, पण संग्रहालय मात्र आजही आपल्या इतिहासाशी जोडलेले आहे. किती मोठी गोष्ट आहे ना. तुम्ही संग्रहालयाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जाता, बाहेर तुम्ही वास्तुकला पाहिली आणि आत कलेचे एक संपूर्ण विश्व, प्राचीन शिल्प, लघुचित्र, नाणी, वस्त्र, सजावटीच्या वस्तू, धातूच्या कलाकृती, पुरातत्वीय वस्तू, शस्त्रास्त्र आणि जगाच्या विविध भागातील कला. अधिकृत माहितीनुसार संग्रहालयाच्या संग्रहात 70,000 अधिक कला वस्तू आहेत. म्हणजे प्रत्येक दालनातून पुढे जाताना जणू आपण एका वेगळ्या काळात प्रवेश करतो. भारत हा एक देश आहे, पण भारतीय संस्कृती एकच नाही. भारतामध्ये असंख्य परंपरा आहेत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या कला पद्धती, वेगवेगळ्या धार्मिक परंपरा, वेगवेगळ्या हस्तकला. आणि या विविधतेमध्ये सुद्धा जी झलक आहे ती संग्रहालयातील अनेक कला वस्तूंमध्ये दिसते. एखादं शिल्प पाहताना दक्षिण भारताची आठवण येते, एखादं चित्र उत्तर भारतातील कला परंपरेची झलक देते, एखाद्या वस्त्रातून एखाद्या प्रदेशाची परंपरा समोर येते. म्हणजेच संग्रहालयात फिरताना आपण एका भारतातून अनेक भारतांना भेट देतो आणि हीच गोष्ट या संग्रहालयाला आणखी वेगळं बनवते. येथे भारतीय कलांसोबत चिनी, जापानी, युरोपियन आणि हिमालयी या कला यांचाही संग्रह आहे. यामुळे आपल्याला जाणवतं की कला कोणत्याही एका देशाची मालमत्ता नाही, कलेला सीमा नसतात. एक कलाकार भारतात बसून एखादी सुंदर कलाकृती तयार करतो, दुसरा कलाकार चीनमध्ये, तिसरा जपानमध्ये, चौथा युरोपमध्ये. पण त्यांच्यात एक समान गोष्ट असते, सौंदर्य निर्माण करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची इच्छा. मला वाटतं संग्रहालय आपल्याला एक मोठा धडा देते की भूतकाळ विसरू नका. आज आपण आधुनिक जगात जगतो, मोठमोठ्या इमारती, आधुनिक तंत्रज्ञान, नवीन फॅशन, नवीन जीवनशैली, पण आपण कुठून आलो, आपली संस्कृती कशी तयार झाली, आपल्या पूर्वजांचे जीवन कसे होते, त्यांची कला कशी होती, त्यांचा विचार कसा होता, हे
हे जाणून घेण्यासाठी संग्रहालय अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेतील मुलांना आपण म्हणतो की इतिहास वाचा, पण इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तू पाहून समजला तर तो अधिक लक्षात राहतो. एखादे जुने गाणे, नाणे हातात घेण्याची कल्पना, एखादं प्राचीन शिल्प डोळ्यासमोर पाहण्याची अनुभूती, एखादे जुने वस्त्र किंवा शस्त्र पाहणे, यामुळे मुलांना प्रश्न पडतात की हे कोणी बनवले, हे कशासाठी वापरले, त्या काळात लोक कसे जगत होते, आणि प्रश्नांमधूनच ज्ञान निर्माण होते. CSMVES आज केवळ वस्तू प्रदर्शित करण्याची संस्था राहिलेली नाही. प्रदर्शन, शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते लोकांना इतिहास आणि कलेशी जोडण्याचे काम करते. म्हणूनच हे ठिकाण विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी, इतिहासप्रेमींसाठी, कलारसिकांसाठी आणि सामान्य पर्यटकांसाठीही महत्त्वाचे आहे. आपल्या घरात एखादा जुना फोटो असतो, फोटो कदाचित फिक्कट झालेला असतो, कागद जुना झालेला असतो, पण आपण तो फेकून देत नाही. का? कारण त्या फोटोमध्ये आपल्या आठवणी असतात. अगदी तसंच संग्रहालयातील वस्तूंचे आहे. त्या वस्तू कदाचित शेकडो वर्ष जुन्या असतील, त्यांचा वापर करणारे लोक आज या जगामध्ये नसतील, पण त्या वस्तू आपल्याला सांगतात की तुमच्या आधीही एक जग होते आणि त्या जगातूनच तुमचं आजचं जग तयार झालं आहे. आज आपण संग्रहालयाच्या वास्तूशी ओळख करून घेतली. आपण पाहिलं की इंडो सार्सेनिक वास्तुशैली, जॉर्ज विटेट यांची रचना, भव्य घुमट, सुंदर कमाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि 100 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास. आता आपण ऐकणार आहोत पुढच्या काही गोष्टी. त्याआधी मी तुम्हाला सांगते की दगडातही इतिहास असतो, शिल्पातही श्वास असतो. संग्रहालयात जाऊन पहा, प्रत्येक वस्तूमध्ये एक खास इतिहास असतो. आज आपण संग्रहालयाच्या दालनांमध्ये प्रवेश करणार आहोत. प्राचीन शिल्पकला, लघुचित्र, नाणी, शस्त्र, वस्त्र, धातुकला, धार्मिक कलावस्तू आणि भारतासह जगातील विविध संस्कृतींचा अमूल्य ठेवा. संग्रहालयात 70,000 अधिक वस्तूंचा संग्रह असल्याची अधिकृत माहिती आहे. आपण जेव्हा संग्रहालयाच्या आत प्रवेश करतो तेव्हा बाहेरची मुंबईची धावपळ मागे राहते, गर्दीचा आवाज कमी होतो आणि समोर दिसतात शेकडो वर्षापूर्वीच्या कलाकृती. क्षणभर असे वाटते की आपण वर्तमान काळात नाहीच, आपण एखाद्या वेगळ्या काळात पोहोचलो आहोत. एखादं शिल्प पाहताना वाटतं की हे शिल्पकाराच्या हातातून नेमकं कसं जन्माला आलं असेल. एखादं जुनं नाणं पाहताना वाटतं की हे नाणं किती लोकांच्या हातातून प्रवास करून इथपर्यंत आलं असेल. आणि एखादं चित्र पाहताना प्रश्न पडतो की या चित्रामागची कथा काय असेल. हेच तर संग्रहालयाची जादू आहे. भारतीय संस्कृतीची एक मोठी ओळख म्हणजे शिल्पकला. आपल्या पूर्वजांनी दगडाला आकार देऊन त्यामध्ये भावना निर्माण केल्या. देवदेवतांची शिल्पे, राजे महाराजांची प्रतीके, मानवी जीवनाची दृश्ये, प्राण्यांच्या आकृती आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक प्रतिमा. एखाद्या शिल्पासमोर उभे राहिल्यावर एक गोष्ट जाणवते की दगड निर्जीव असला तरी कलाकाराच्या हातात तो बोलू लागतो. त्या काळात आधुनिक मशीन नव्हती, आजच्यासारखी अत्याधुनिक साधने नव्हती, तरीही इतकी बारकाई, इतकी सुंदर रचना आणि इतका समतोल. ही कल्पना केली तर आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते आचरण NTFM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. संग्रहालयातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे चित्रकला. विशेषतः भारतीय लघु चित्रकला ही अत्यंत सुंदर परंपरा आहे. लहान आकारांच्या चित्रांमध्ये मोठी कथा सांगण्याची ताकद या चित्रांमध्ये आहे. राजदरबार, युद्ध, प्रेम, संगीत, निसर्ग, धार्मिक प्रसंग, दैनंदिन जीवन अशा अनेक विषयांचे चित्रण या परंपरेमध्ये दिसते. कधी कधी चित्र इतके सूक्ष्म असते की आपण जवळ जाऊन पाहिल्यावरच त्यातील बारीक सारीक तपशील जाणवतो आणि तेव्हा मनात एकच विचार येतो की त्या कलाकारांकडे किती संयम असेल. एखाद्या जुन्या चित्राकडे पाहताना आपल्याला त्या काळातील जीवनाची झलक मिळते. राजा कसा दिसत असेल, दरबार कसा भरत असेल, लोक कोणते कपडे घालत असतील, सण कसे साजरे होत असतील, वाद्य कोणती वापरली जात असतील, घोडे, हत्ती, रथ यांचा वापर कसा होत असेल, हे सगळं आपल्याला चित्रांच्या माध्यमातून समजू शकते. म्हणूनच चित्रकला ही फक्त सजावट नाही, चित्र म्हणजे त्या काळाचा दृश्य दस्तऐवज असतो. आता आपण एका छोट्याशा वस्तूकडे वळूया, ती म्हणजे नाणी. आपल्या हातातले आजचं नाणं पाहून आपल्याला त्याची किंमत माहिती असते, पण शेकडो वर्षापूर्वीचं एखादं नाणं हातात घेतलं तर त्यावरील चिन्ह, राजाचं नाव, आकृती, लिपी, धातू या सगळ्यातून त्या काळाची माहिती मिळते. नाणी म्हणजे फक्त व्यवहाराचं साधन नव्हतं, की त्या काळातील राजसत्ता, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची साक्ष देतात. म्हणूनच संग्रहालयातील नाण्यांचा अर्थ आपल्या इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आता कल्पना करा की तुमच्या समोर एखादी जुनी तलवार आहे. तिच्याकडे पाहताना मनात विचार येतो की कधीतरी ही तलवार एखादा योद्ध्याच्या हातात असेल. तलवार, ढाल, कट्यार, भाले आणि इतर शस्त्र ही केवळ युद्धाची साधने नव्हती, त्यांच्या रचनेत त्या काळातील धातुकामाचं कौशल्य, तंत्रज्ञान आणि युद्ध पद्धतीची माहिती दडलेली असे. शस्त्र पाहताना आपल्याला इतिहासातील संघर्षाची आठवण येते, पण त्याचवेळी एक विचार मनात येतो की इतिहास जपण्याचा उद्देश युद्धाची स्तुती करणे नाही, तर त्या इतिहासातून शिकणे आहे. आज आपण कपडे घालतो ते फक्त शरीर झाकण्यासाठी नाही, तर कपड्यामधून आपली शैली, संस्कृती आणि व्यक्तिमत्वही दिसते. अगदी तसंच पूर्वीही होतं. जुनी वस्त्र पाहिली की आपल्याला कळतं की त्या काळात लोक कोणते कपडे वापरत होते, कशा प्रकारची नक्षी केली जात असे, कुठल्या रंगांना महत्त्व होते, कोणत्या प्रदेशाची कोणती वस्त्र परंपरा होती. भारतीय वस्त्रकलेमध्ये हातमाग, भरतकाम, विणकाम आणि नक्षीकामाची समृद्ध परंपरा आहे. आणि संग्रहालयातील वस्त्र संग्रह या परंपरेची सुंदर आठवण करून देतो. भारतीय समाजात धर्म आणि कला यांचं नातं खूप जुनं आहे. देवदेवतांच्या प्रतिमा, पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, धार्मिक शिल्प आणि विविध सांस्कृतिक प्रतीक या सगळ्यातून भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेचा इतिहास समोर येतो. पण या वस्तूंकडे पाहताना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता आपण त्यामागची कलात्मकता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीही समजून घेऊ शकतो. असेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयातून विविध वस्तूंची आपण भेट घेऊ शकतो. जर तुम्ही मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी आला असाल तर इथे नक्की भेट द्या. धन्यवाद.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत आहोत. आज आपण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याविषयी माहिती घेणार आहोत. एका अद्भुत ठिकाणाची आपण सफर करणार आहोत, जिथे प्रवेश करताच आपल्याला एक वस्तू दिसत नाही तर आपल्याला इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आपल्या पूर्वजांच्या जीवनाचा एक जिवंत अनुभव मिळतो. मुंबई म्हटलं की आपल्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर समुद्र येतो, मरीन ड्राईव्ह येते, गेटवे ऑफ इंडिया येतो. पण याच मुंबईच्या हृदयात एक अशी वास्तू उभी आहे जिच्या भिंतींमध्ये हजारो वर्षाचा इतिहास जपला आहे, आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. पूर्वी याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणून ओळखलं जात होत. हे संग्रहालय 10 जानेवारी 1922 रोजी सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आले. आज हे भारतातील प्रमुख कला आणि इतिहास यापैकी एक आहे आणि त्यांच्या संग्रहात 70,000 पेक्षा अधिक वस्तू आहेत. ही फक्त आकडेवारी नाही तर ह्या 70,000 वस्तू म्हणजे कुणाचं जीवन आहे, कुणाची श्रद्धा, कुणाची कला, कुणाचं साम्राज्य, कुणाचा संघर्ष आणि कुणाच्या हातून निर्माण केलेली अमूल्य कलाकृती आहे. म्हणूनच मला वाटतं संग्रहालय म्हणजे जुन्या वस्तू ठेवण्याची जागा नाही तर आपल्या आठवणींचं घर आहे. आज आपण ज्याला भव्य संग्रहालय म्हणतो त्याची कल्पना अचानक निर्माण झालेली नव्हती. 1904 सुमारास मुंबईतील काही उत्साही नागरिकांना त्या काळच्या बॉम्बे शहराला एक सांस्कृतिक वारसा देण्याची इच्छा होती. या विचारातून संग्रहालयाची संकल्पना पुढे आली. किती सुंदर विचार आहे की मुंबई त्या काळात आर्थिकदृष्ट्या वेगाने विकसित होत होती, व्यापार वाढत होता, नवीन इमारती उभ्या राहत होत्या, शहर आधुनिक होत होतं. पण त्या विकासाबरोबर इतिहास आणि संस्कृतीही जपली पाहिजे अशी जाणीव काही लोकांना होती आणि त्यातूनच जन्माला आलेली ही सांस्कृतिक कल्पना आहे. कल्पना आली, योजना तयार झाल्या, वास्तू उभारण्याचा विचार झाला आणि अखेर 10 जानेवारी 1922 रोजी संग्रहालयाने सर्वसामान्यासाठी आपले दरवाजे उघडले. आजपासून 100 वर्षांहून अधिक काळापूर्वी मुंबईत एखाद्या व्यक्तीने या संग्रहालयाच्या दारातून आत प्रवेश केला असेल. कदाचित त्याने आपल्या पूर्वजांच्या वस्तू पाहिल्या असतील, प्राचीन शिल्प पाहिले असेल, चित्र पाहिले असतील, नाणी पाहिली असतील आणि आज अनेक पिढ्या उलटल्यानंतरही आपण त्याच वारशाकडे पाहत आहोत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण इतिहास जिवंत ठेवणाऱ्या वस्तू आपल्याला पुन्हा भूतकाळाशी जोडतात. आता ह्या संग्रहालयाचे नाव ऐकलं की एक प्रश्न निर्माण होतो की याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का देण्यात आले. हे नाव केवळ एका महान राजाच्या स्मरणार्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, स्वराज्य, दूरदृष्टी, प्रशासन, संस्कृतीचा आदर आणि जनतेशी असलेले नाते. त्यांच्या नावाने या संग्रहालयाची ओळख जोडली जाणे म्हणजे आपल्या इतिहासाच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानाशी त्यांचं नातं अधिक दृढ होणे. 2001 छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव देण्यात आलं आणि आज हे नाव ऐकलं की आपल्या मनात आदराची भावना निर्माण होते. याच्या आज जाण्याआधीच त्याची वास्तू आपलं लक्ष वेधून घेते. भव्य इमारत, सुंदर घुमट, नाजूक वास्तुशैली आणि आजूबाजूची हिरवाई, हे वास्तू इंडो सारासैनिक वास्तुशैलीचं सुंदर उदाहरण आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज बिटेट यांनी 1909 तिची रचना केली. आज ही इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे काय तर संग्रहालयाच्या आत इतिहास आहेच, पण
संग्रहालयाची इमारत सुद्धा स्वतः इतिहासाचाच एक भाग आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्र किंवा भारताचाच इतिहास नाही, तर येथील संग्रहामध्ये भारतातील प्राचीन शिल्प, लघुचित्र, वस्त्र, नाणी, सजावटीच्या कला, शस्त्रास्त्र आणि पुरातत्वीय वस्तूंसोबत युरोपियन चित्रकला, चिनी जापानी कला आणि हिमालयीन कला यांचाही समावेश आहे. म्हणजे आपण एका

संग्रहालयात प्रवेश करतो, पण आपल्या समोर उघडतं अनेक संस्कृतीचे जग. भारत, चीन, जपान, युरोप, हिमालयीन प्रदेश, प्राचीन संस्कृती आणि मानवाच्या कलात्मक प्रवासांचा असंख्य कथा. आता एक क्षण डोळे बंद करून विचार करा की तुमच्या हातात 500 वर्षापूर्वीची एखादी वस्तू आहे. ती वस्तू कदाचित कुणाच्या घरात वापरली गेली असेल, कदाचित एखादा कलाकाराने ती हाताने तयार केली असेल, कदाचित एखादा राजाच्या दरबारात तिचा वापर झाला असेल, कदाचित एखाद्या धार्मिक परंपरेचा ती भाग असेल. आज तिचा मालक कोण आहे? कुणीही नाही. पण तिची कथा ती अजूनही जिवंत आहे. आणि म्हणूनच संग्रहालयातील प्रत्येक वस्तूकडे पाहताना आपण ही काय वस्तू आहे एवढंच विचारू नये. आपण विचारायला हवं की ही वस्तू कुणी बनवली असेल, का बनवली असेल, तिचा वापर कोण करत असेल आणि ती आजपर्यंत आपल्यापर्यंत कशी पोहोचली असेल. आपण शाळेत इतिहासाची पुस्तके वाचतो, आपण वर्ष लक्षात ठेवतो, राजांची नावं शिकतो, युद्ध शिकतो, साम्राज्य शिकतो, पण संग्रहालयात गेल्यावर इतिहासाचं फक्त वाचायचं नसतं, तो पाहता येतो. एखादा प्राचीन शिल्प पाहताना त्या काळातील कलाकाराची कल्पनाशक्ती जाणवते. एखादं जुनं नाणं पाहताना त्या काळातील अर्थव्यवस्थेची कल्पना येते. एखादं शस्त्र पाहताना त्या काळातील युद्ध पद्धती समजते. एखादं वस्त्र पाहताना त्या काळातील कला आणि जीवनशैली समजते. म्हणूनच संग्रहालय हे विद्यार्थ्यांसाठीही एक जिवंत शिक्षणाचे माध्यम आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचे CSMVS म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचं भांडार राहिलेलं नाही. स्वतः संग्रहालयाच्या माहितीनुसार ते कला, इतिहास आणि संस्कृतीचे एक सक्रिय केंद्र म्हणून काम करतं, जिथे प्रदर्शन, संशोधन, शिक्षण आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भूतकाळाच्या वर्तमानाशी संवाद घडवला जातो. आणि आजच्या काळात तर संग्रहालयाने प्राचीन जगाचा अभ्यास करण्यासाठी नेटवर्क्स ऑफ द पास्ट नावाची नवीन अभ्यास गॅलरीही सुरू केली आहे. ती 12 डिसेंबर 2025 रोजी खुली करण्यात आली असून त्यात भारत आणि जगातील प्राचीन संस्कृतीमधील संबंध दाखवले जातात. म्हणजेच संग्रहालय भूतकाळ जपतं, पण त्याची नजर भविष्यावरही आहे. आपण घरात एखादी जुनी वस्तू जपून ठेवतो, आईची एखादी साडी, आजोबांचे घड्याळ, वडिलांचे जुने पत्र आणि आपल्या बालपणीचा एखादा फोटो. का? कारण त्या वस्तूंची बाजारातील किंमत मोठी नसते, पण तिच्याशी जोडलेली भावना मोठी असते. अगदी तसंच संग्रहालयाचं आहे. इथल्या वस्तूंची किंमत फक्त पैशात मोजता येत नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या आठवणी जपलेल्या असतात. आज आपण या अद्भुत संग्रहालयाच्या प्रवासाची सुरुवात केली. आपण जाणून घेतलं या संग्रहालयाची कल्पना कशी जन्माला आली, 1922 ते जनतेसाठी कसे खुले केले गेले, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी कसे जोडले गेले, त्याची वास्तू किती सुंदर आणि ऐतिहासिक आहे. पण आता ही तर सुरुवात आहे, कारण आता आपण बघणार आहोत की या वास्तूची रचना कुणी केली, इंडो सारासेनिक शैली म्हणजे नेमकी काय, त्याचा घुमट, कमाणी, सजावट आणि परिसर इतका आकर्षक का वाटतो. जुन्या वस्तूंमध्ये काळ थांबलेला असतो, इतिहासाच्या पानांमध्ये जीव दडलेला असतो. संग्रहालयाच्या दारातून एकदा आज जा, तिथे भूतकाळ आजही तुमच्याशी बोलत असतो. आज आपण संग्रहालयाच्या आज जाण्यापूर्वी त्याच्या वास्तुस्थितीचा संवाद साधणार आहोत. कारण या संग्रहालयाची खासियतच अशी आहे की ते इतिहास फक्त काचेच्या पेटीत ठेवलेल्या वस्तूंमध्ये नाही, तर प्रत्येक दगडात, प्रत्येक कमाणीत आणि प्रत्येक नक्षीमध्येही दडलेला आहे. तुम्ही मुंबईच्या फोर्ट परिसरातून प्रवास करत आहात. आजूबाजूला ऐतिहासिक इमारती, रस्त्यांवरची गजबज आणि अचानक तुमच्या नजरेसमोर एक भव्य वास्तू येते.
उंच घुमट, सुंदर कमाने, नाजूक सजावट आणि आजूबाजूला हिरवाई, पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणारी वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय। ही इमारत इंडो सारा सैनिक वास्तुशैलीचे सुंदर उदाहरण आहे। प्रसिद्ध वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी तिची रचना केली। 1909 मध्ये तिच्या वास्तुरचनेला आकार देण्यात आला। आता हा शब्द थोडा मोठा वाटतो, इंडो सारा सैनिक, पण त्याच्या मागची कल्पना अतिशय सुंदर आहे। भारतीय वास्तुकलेतील घटक, इस्लामी वास्तुकलेतील घटक आणि युरोपीय वास्तुकलेचा प्रभावांचा संगम, या सर्वांचा सुंदर मिलाफ म्हणजे इंडो सारा सैनिक शैली। म्हणजेच या इमारतीकडे पाहताना तुम्हाला एकाच वेळी अनेक वास्तू परंपरेची झलक जाणवते आणि म्हणूनच ही वास्तू मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे एक सुंदर उदाहरण आहे। एखाद्या राजाच्या मुकुटाकडे पाहिले की आपलं लक्ष सर्वात आधी कुठे जाते, तर मुकुटाकडे। अगदी तसंच या वास्तूकडे पाहताना तिचा सुंदर घुमट लगेच लक्ष वेधून घेतो। उंचावलेला घुमट, त्याभोवतीची रचना आणि खाली दिसणारा कमाणी, या सगळ्यांमुळे इमारतीला एक भव्य राजेशाही रूप प्राप्त होते। जणू काही संग्रहालय आपल्या दारातून आत येण्यापूर्वीच सांगत असतं की तुझ्या समोर आता इतिहासाचा खजिना उघडणार आहोत। आपण या संग्रहालयाविषयी आणखीन माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती।

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण 90 FM ओन रेडिओवरील भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. या वास्तूतील कमानी आणि खिडक्या पाहताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते की सौंदर्य आणि उपयोगिता याचा सुंदर मेळ. वास्तुशैलीतील सजावटीचे घटक इमारतीला आकर्षक बनवतात. प्रकाश आणि हवा आत येण्यासाठी वास्तुरचनेत योग्य प्रकारे जागा ठेवली जाते. म्हणजे पूर्वीच्या वास्तुविशारदांनी केवळ सुंदर इमारत बनवण्याचा विचार केला नव्हता, त्यांनी विचार केला होता की ही इमारत सुंदरही असावी आणि उपयुक्तही असावी. मुंबई म्हणजे गजबजलेले शहर, वाहतूक, गर्दी, वेग आणि धावपळ. पण ह्या सगळ्यांच्या मध्यभागी संग्रहालयाचा परिसर तुलनेने शांत आणि हिरवाईने नटलेला आहे आणि ही हिरवाई वास्तूचं सौंदर्य आणखीन वाढवते. तुम्ही संग्रहालयाच्या परिसरात उभे आहात, समोर भव्य वास्तू आहे, आजूबाजूला झाडं आहेत आणि मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. अशा वातावरणात इतिहास पाहण्याचा अनुभव आणखीन खास असतो. कधीकधी आपण एखाद्या इमारतीला तिच्या आत असलेल्या वस्तूंमुळे महत्त्व देतो. पण CSMVS बाबत एक विशेष गोष्ट आहे, इमारत आणि संग्रह दोन्ही स्वतःमध्ये वारसा आहेत. संग्रहालयाची इमारत ग्रेड आय हेरिटेज बिल्डिंग म्हणून नामांकित आहे. म्हणजे ही वास्तू जतन करणं आणि मुंबईच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग जतन करणं आहे. एकदा विचार करा, या वास्तूने किती पिढ्या पाहिल्या असतील. जेव्हा हे संग्रहालय सुरू झाले तेव्हा आजच्यासारखी मुंबई नव्हती. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, सोशल मीडिया नव्हता, आजची उंचच उंच इमारती नव्हत्या, वाहतुकीची साधनं नव्हती. पण तरीही ही वास्तू उभी राहिली. पिढ्या बदलल्या, मुंबई बदलली, तंत्रज्ञानही बदलले, पण संग्रहालय मात्र आजही आपल्या इतिहासाशी जोडलेले आहे. किती मोठी गोष्ट आहे ना ही. तुम्ही संग्रहालयाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत जाता, बाहेर तुम्ही वास्तुकला पाहिली आणि आत कलेचे एक संपूर्ण विश्व, प्राचीन शिल्प, लघुचित्र, नाणी, वस्त्र, सजावटीच्या वस्तू, धातूच्या कलाकृती, पुरातत्वीय वस्तू, शस्त्रास्त्र आणि जगाच्या विविध भागातील कला. अधिकृत माहितीनुसार संग्रहालयाच्या संग्रहात 70,000 अधिक कला वस्तू आहेत. म्हणजे प्रत्येक दालनातून पुढे जाताना जणू आपण एका वेगळ्या काळात प्रवेश करतो. भारत हा एक देश आहे, पण भारतीय संस्कृती एकच नाही. भारतामध्ये असंख्य परंपरा आहेत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या कला पद्धती, वेगवेगळ्या धार्मिक परंपरा, वेगवेगळ्या हस्तकला. आणि या विविधतेमध्ये सुद्धा जी झलक आहे ती संग्रहालयातील अनेक कला वस्तूंमध्ये दिसते. एखादं शिल्प पाहताना दक्षिण भारताची आठवण येते, एखादं चित्र उत्तर भारतातील कला परंपरेची झलक देते, एखाद्या वस्त्रातून एखाद्या प्रदेशाची परंपरा समोर येते. म्हणजेच संग्रहालयात फिरताना आपण एका भारतातून अनेक भारतांना भेट देतो आणि हीच गोष्ट या संग्रहालयाला आणखी वेगळं बनवते. येथे भारतीय कलांसोबत चिनी, जापानी, युरोपियन आणि हिमालयीन या कला यांचाही संग्रह आहे. त्यामुळे आपल्याला जाणवतं की कला कोणत्याही एका देशाची मालमत्ता नाही, कलेला सीमा नसतात. एक कलाकार भारतात बसून एखादी सुंदर कलाकृती तयार करतो, दुसरा कलाकार चीनमध्ये, तिसरा जपानमध्ये, चौथा युरोपमध्ये. पण त्यांच्यात एक समान गोष्ट असते, सौंदर्य निर्माण करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची इच्छा. मला वाटतं संग्रहालय आपल्याला एक मोठा धडा देते की भूतकाळ विसरू नका. आज आपण आधुनिक जगात जगतो, मोठमोठ्या इमारती, आधुनिक तंत्रज्ञान, नवीन फॅशन, नवीन जीवनशैली, पण आपण कुठून आलो, आपली संस्कृती कशी तयार झाली, आपल्या पूर्वजांचे जीवन कसे होते, त्यांची कला कशी होती, त्यांचा विचार कसा होता,
हे जाणून घेण्यासाठी संग्रहालय अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेतील मुलांना आपण म्हणतो की इतिहास वाचा, पण इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तू पाहून समजलात तर तो अधिक लक्षात राहतो. एखादे जुने गाणे, नाणे हातात घेण्याची कल्पना, एखादं प्राचीन शिल्प डोळ्यासमोर पाहण्याची अनुभूती, एखादे जुने वस्त्र किंवा शस्त्र पाहणे, यामुळे मुलांना प्रश्न पडतात की हे कोणी बनवले, हे कशासाठी वापरले, त्या काळात लोक कसे जगत होते, आणि प्रश्नांमधूनच ज्ञान निर्माण होते. CSMVES आज केवळ वस्तू प्रदर्शित करण्याची संस्था राहिलेली नाही. प्रदर्शन, शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून ते लोकांना इतिहास आणि कलेशी जोडण्याचे काम करते. म्हणूनच हे ठिकाण विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी, इतिहासप्रेमींसाठी, कलारसिकांसाठी आणि सामान्य पर्यटकांसाठीही महत्त्वाचे आहे. आपल्या घरात एखादा जुना फोटो असतो, फोटो कदाचित फिक्कट झालेला असतो, कागद जुना झालेला असतो, पण आपण तो फेकून देत नाही. का? कारण त्या फोटो

इतिहास। आता आपण ऐकणार आहोत पुढच्या काही गोष्टी। त्याआधी मी तुम्हाला सांगते की दगडातही इतिहासच असतो, शिल्पातही श्वास असतो। संग्रहालयात जाऊन पहा, प्रत्येक वस्तूमध्ये एक खास इतिहास असतो। आज आपण संग्रहालयाच्या दालनांमध्ये प्रवेश करणार आहोत। प्राचीन शिल्पकला, लघुचित्र, नाणी, शस्त्र, वस्त्र, धातुकला, धार्मिक कलावस्तू आणि भारतासह जगातील विविध संस्कृतींचा अमूल्य ठेवा। संग्रहालयात 70,000 अधिक वस्तूंचा संग्रह असल्याची अधिकृत माहिती आहे। आपण जेव्हा संग्रहालयाच्या आत प्रवेश करतो तेव्हा बाहेरची मुंबईची धावपळ मागे राहते, गर्दीचा आवाज कमी होतो आणि समोर दिसतात शेकडो वर्षापूर्वीच्या कलाकृती। क्षणभर असे वाटते की आपण वर्तमान काळात नाहीच, आपण एखाद्या वेगळ्या काळात पोहोचलो आहोत। एखादं शिल्प पाहताना वाटतं की हे शिल्पकाराच्या हातातून नेमकं कसं जन्माला आलं असेल। एखादं जुनं नाणं पाहताना वाटतं की हे नाणं किती लोकांच्या हातातून प्रवास करून इथपर्यंत आलं असेल। आणि एखादं चित्र पाहताना प्रश्न पडतो की या चित्रामागची कथा काय असेल। हेच तर संग्रहालयाची जादू आहे। भारतीय संस्कृतीची एक मोठी ओळख म्हणजे शिल्पकला। आपल्या पूर्वजांनी दगडाला आकार देऊन त्यामध्ये भावना निर्माण केल्या। देवदेवतांची शिल्पे, राजे महाराजांची प्रतीके, मानवी जीवनाची दृश्ये, प्राण्यांच्या आकृती आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक प्रतिमा। एखाद्या शिल्पासमोर उभे राहिल्यावर एक गोष्ट जाणवते की दगड निर्जीव असला तरी कलाकाराच्या हातात तो बोलू लागतो। त्या काळात आधुनिक मशीन नव्हती, आजच्यासारखी अत्याधुनिक साधने नव्हती, तरीही इतकी बारकाई, इतकी सुंदर रचना आणि इतका समतोल। ही कल्पना केली तर आपल्या पूर्वजांच्या कौशल्याचा अभिमान वाटतो।

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. संग्रहालयातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे चित्रकला, विशेषतः भारतीय

राज दरबार, युद्ध, प्रेम, संगीत, निसर्ग, धार्मिक प्रसंग, दैनंदिन जीवन अशा अनेक विषयांचे चित्रण या परंपरेमध्ये दिसते। कधी कधी चित्र इतके सूक्ष्म असते की आपण जवळ जाऊन पाहिल्यावरच त्यातील बारीक सारीक तपशील जाणवतो आणि तेव्हा मनात एकच विचार येतो की त्या कलाकारांकडे किती संयम असेल। एखाद्या जुन्या चित्राकडे पाहताना आपल्याला त्या काळातील जीवनाची झलक मिळते। राजा कसा दिसत असेल, दरबार कसा भरत असेल, लोक कोणते कपडे घालत असतील, सण कसे साजरे होत असतील, वाद्य कोणती वापरली जात असतील, घोडे, हत्ती, रथ यांचा वापर कसा होत असेल, हे सगळं आपल्याला चित्रांच्या माध्यमातून समजू शकते। म्हणूनच चित्रकला ही फक्त सजावट नाही, चित्र म्हणजे त्या काळाचा दृश्य दस्तऐवज असतो। आता आपण एका छोट्याशा वस्तूकडे वळूया, ती म्हणजे नाणी। आपल्या हातातले आजचं नाणं पाहून आपल्याला त्याची किंमत माहिती असते, पण शेकडो वर्षापूर्वीचं एखादं नाणं हातात घेतलं तर त्यावरील चिन्ह, राजाचं नाव, आकृती, लिपी, धातू या सगळ्यातून त्या काळाची माहिती मिळते। नाणी म्हणजे फक्त व्यवहाराचं साधन नव्हतं, की त्या काळातील राजसत्ता, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची साक्ष देतात। म्हणूनच संग्रहालयातील नाण्यांचा अर्थ आपल्या इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो। आता कल्पना करा की तुमच्या समोर एखादी जुनी तलवार आहे, तिच्याकडे पाहताना मनात विचार येतो की कधीतरी ही तलवार एखादा योद्ध्याच्या हातात असेल। तलवार, ढाल, कट्यार, भाले आणि इतर शस्त्र ही केवळ युद्धाची साधने नव्हती, त्यांच्या रचनेत त्या काळातील धातुकामाचं कौशल्य, तंत्रज्ञान आणि युद्ध पद्धतीची माहिती दडलेली असते। शस्त्र पाहताना आपल्याला इतिहासातील संघर्षाची आठवण येते, पण त्याचवेळी एक विचार मनात येतो की इतिहास जपण्याचा उद्देश युद्धाची स्तुती करणे नाही, तर त्या इतिहासातून शिकणे आहे। आज आपण कपडे घालतो ते फक्त शरीर झाकण्यासाठी नाही, तर कपड्यामधून आपली शैली, संस्कृती आणि व्यक्तिमत्वही दिसते। अगदी तसंच पूर्वीही होतं। जुनी वस्त्र पाहिली की आपल्याला कळतं की त्या काळात लोक कोणते कपडे वापरत होते, कशा प्रकारची नक्षी केली जात असे, कुठल्या रंगांना महत्त्व होते, कोणत्या प्रदेशाची कोणती वस्त्र परंपरा होती। भारतीय वस्त्रकलेमध्ये हातमाग, भरतकाम, विणकाम आणि नक्षीकामाची समृद्ध परंपरा आहे आणि संग्रहालयातील वस्त्र संग्रह या परंपरेची सुंदर आठवण करून देतो। भारतीय समाजात धर्म आणि कला यांचं नातं खूप जुनं आहे। देवदेवतांच्या प्रतिमा, पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, धार्मिक शिल्प आणि विविध सांस्कृतिक प्रतीक या सगळ्यातून भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेचा इतिहास समोर येतो। पण या वस्तूंकडे पाहताना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता आपण त्यामागची कलात्मकता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीही समजून घेऊ शकतो। असेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संग्रहालयातून विविध वस्तूंची आपण भेट घेऊ शकतो। जर तुम्ही मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी आला असाल तर इथे नक्की भेट द्या। धन्यवाद।

वो शिकायत में बदल गई। मोरे सैया नहीं आए। देन अब उसने एक्सेप्ट

0: नमस्कार प्रेक्षक, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण शर्वरी कुलकर्णी बोरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. हाय शर्वरी.
1: हाय,
0: नमस्कार. आणि मनपूर्वक तुझं स्वागत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. मी थोडी लिबर्टी घेते अगतुग करायची, कारण आणि शर्वरीला तर तुम्ही पाहिलंच असेल बऱ्याच मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये तिने यापूर्वी भूमिका केलेल्या आहेत. आणि विशेष ओळख म्हणजे संपदा जोगळेकर कुलकर्णी यांची ती मुलगी आहे, सुकन्या आहे, आणि तोच वारसा अभिनयाचा निवेदनाचा ती पुढे चालवत आहे. ते सुरुवातीला मला सुरुवात इथपासूनच करायला आवडेल की आईकडनं वारसा मिळालेला आहे आणि ते असं फार छान भावना असेल ना की आईकडून आपल्याला वारसा मिळालाय आणि तो आपण पुढे चालवतोय. कारण जनरली असं आपण म्हणतो की मुलगे जे असतात ते वारसा म्हणतात, त्याला दिवा म्हटलं जातं, वंशाचा दिवा. पण तू एक दिवा पणती आहेस असं मी म्हणेन. आणि खूप छान वारसा आणि तेवढ्याच ताकदीने सक्षमतेने तू चालवतोय आहेस, त्याबद्दल तुझं अभिनंदन. तर आईकडून काय काय शिकायला मिळालं तिथूनच आपण सुरुवात करूया आई बाबांकडनं.
1: नक्की. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात त्या क्षेत्रातली माणसं असली की ते थोडस अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना, तसं होतं. आणि असं वाटतं की बापरे असं आहे हे क्षेत्र, मग आपण नकोच जायला. म्हणजे अभिनय क्षेत्र आहे म्हणून नाही, कुठल्याही क्षेत्राबद्दल असं होऊ शकतं. आणि माझ्या घरात माझे आई बाबा, म्हणजे बाबा माझे आर्ट ऍडव्हर्टायझिंग मधले आहेत, जे स्टुडंट आहेत, आणि आई अभिनय क्षेत्रात होती. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांबद्दल माझं असं थोडंसं होतं की नाही, हे मला नाही करायचंय. इतकं स्ट्रिक्ट होतं की मी शाळेत असेपर्यंत, रादर ज्युनियर कॉलेजपर्यंत असं एक डिक्लेअर केलेलं की मला या क्षेत्रात यायचं नाही, मला उगाच ओढू नका. आणि आईचं म्हणणं होतं की तू डान्स करतेस, तू गाणं शिकतेस, तर एकदा अभिनय करून बघ, एक दोन ऑडिशन्स देऊन बघ. आणि माझा स्ट्रिक्ट नकार होता. पण समहाव 12वी नंतर मला एक बॅले करायला मिळाला ज्याच्यामध्ये अभिनय होता, डान्सही होता. आणि त्या बॅले नंतर मला असं वाटलं की मला हे आवडतंय बहुतेक. आणि मग आवडतंय म्हटल्यावर ते आधी आईशी शेअर केलं आणि मग आईने मला सांगितलं की तुला आता ह्या क्षेत्रात यायचं असेल तर तुला आधी शिक्षण घ्यायला हवं, कारण इतक्या वर्षात तू ते नाही म्हणून कुठलाच अनुभव घेतला नाहीस, आणि तुला आता प्रोफेशन म्हणून ह्यात यायचं असेल तर तू शिक्षण कुठे मिळतं हे आधी शोधून काढ. मग आम्ही दोघींनी मिळून हे शोधलं की पुण्यात, पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात त्याचं शिक्षण मला मिळेल. सो ललित कला केंद्रात ना BA इन थिएटर केलं आणि त्यानंतर माझं तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आईबरोबरच पहिलं नाटक केलं, ची सौका रंगभूमी. तर आईचं स्कूलिंग असं अचानक सुरू झालेलं कधीच नसतं, म्हणजे कुठल्याच बाबतीत. ते मी जेव्हा नाही म्हणत होते या क्षेत्रात यायला, तेव्हापासून माझ्यामध्ये त्या गोष्टी हळूहळू रुजत होत्या, ज्या मला नंतर कळायला लागल्या काम करायला लागल्यावर. आणि आई कायम म्हणायची की तू अभिनय कसा करतेस हे तू जाऊन प्रशिक्षण घे, कारण तो मला आला म्हणजे तुला येईलच असं नाही, जीन्समध्ये त्या गोष्टी येतीलच असं नाही. पण माझ्याकडनं तुला काही शिकायचं असेल तर अभिनयाशिवाय तू माणसांशी कशी वागणार आहेस या क्षेत्रात आल्यानंतर, हे नक्की तू माझ्याकडनं शिक. आणि त्याप्रमाणेच झालं की असं म्हणतात बऱ्याचदा या इंडस्ट्रीमध्ये की तुला काम नाही आलं तरी चालेल हा एक वेळ, पण तू माणूस म्हणून वाईट वागलीस तर आम्ही तुला नाही सहन करू शकणार. असं असल्यामुळे मी आजूबाजूच्या माणसांना कसं सांभाळून, कसं थोडीशी समय सूचकता ठेवून आणि असं वागण्यानी तुम्ही कामं माणसं अट्रॅक्ट करत जाता, हे मी तिच्याकडनं डेफिनेटली शिकले. त्याचबरोबर काम करताना असं बऱ्याचदा बरेच लोक म्हणायला लागले की तू किती आईसारखी दिसतेस, तुझा आवाज किती आईसारखा. आता माझा आवाज आणि तिचा आवाज ह्याच्यातला फरक आम्हाला जास्त जाणवतो, कारण आम्ही तो सतत ऐकलेला आहे जवळनं. पण बऱ्याचदा लोकांना फोनवर सुद्धा नातेवाईकांना असं वाटतं की कोण बोलतंय नक्की, अच्छा शर्वरी असं होतं. सो मला त्याचे खूप फायदेही झाले. फायदे इन द सेन्स, मला कळत होतं की माझे हे असेट्स मी कसे वापरायचे आहेत या क्षेत्रात आल्यावर. आणि थोडस वय कमी असताना असं वाटायचं की सतत सगळे कम्पॅरिझन का करतात की आईसारखी दिसते, आईसारखा आवाज, ठीक आहे तिने तिचा केला आता मी माझा करते. पण मग काम करत गेल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे तिने एक ठसा उमटवलेला आहे प्रेक्षकांच्या मनावर आणि तू तो पुसून टाकायला नाही आलीस, तू तो वारसा तिने कमावलेल्या गोष्टी पुढे न्यायला आलेली आहेस. त्यामुळे जे आहे ते ऍक्सेप्ट करून, म्हणजे अमिताभ बच्चनच्या केसमध्ये त्यांच्या अभिषेक सॉरी अमिताभ बच्चनच्या केसमध्ये अभिषेक बच्चनला त्रास झालाच असेल ना.
0: हा
1: सो हे कम्पॅरिझन चालूच राहतं. मग नेपोटिझम आणि या गोष्टी खूप बोलल्या जातात, पण त्याच्या पलीकडे पॉझिटिव्ह गोष्टी खूप आहेत आणि मी अजूनही तिच्याकडनं शिकते आहे. काही नवीन मिळालं की आधी तिला मी बघायला बोलवते, तिला काही असेल तर बघायला पाठवते आधी, त्यामुळे तिच्याकडनं शिकणं चालूच असतं माझं.
0: आणि एक उत्तम शिक्षक आणि एक समीक्षक अशा दोन्ही भूमिका त्या निभावतात. शर्वनी पण शाळेत असताना कधी जाणवलं नाही की आपण अभिनय करू शकतो किंवा आपण, कारण तेव्हा नृत्य नाट्य स्पर्धा होतच असतात नाही का कॉलेजमध्ये?
1: डायरेक्ट तुला जाणीव झाली त्याची? मी शाळेत असताना खूप शाय होते, मी प्रचंड शांत असायचे आणि खूप कमी बोलायचे, इतकी कमी बोलायचे की आई बाबा कधीतरी फ्रस्ट्रेट होऊन म्हणायचे की अगं काय होत आहे तुझ्या आयुष्यात आम्हाला सांग तरी, अशी थोडीशी होते. त्यामुळे नकळतच या ज्या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत त्याच्याकडे माझा कल कमी होता. डान्स आणि गाण्याकडे माझा कल होता कारण मी ते दोन्ही शिकतही होते तेव्हा, पण तेव्हा सुद्धा पटकन कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणं आणि ह्या गोष्टी कमी होत्या. जशी मी मोठी झाले, मी 9वी 10वीत गेल्यावर माझा तो कॉन्फिडन्स आला, इतका आला की मग मी शाळेसाठी कोरिओग्राफी पण कर आणि 4 कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घे आणि या गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. पण तेव्हाही असं नव्हतं वाटत की आपण अभिनयही करून बघायला हवा. कधीतरी मैत्रिणींच्या नादानी कोणीतरी शिक्षक म्हणतात म्हणून केला एक दोन नाटकांमध्ये प्रयत्न काम करण्याचा, पण तेवढंच. तेव्हा आणि माझ्या डोक्यात खूप पक्क होतं की मला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचं आहे, खूप जास्त पक्क होतं. मला प्राण्यांची प्रचंड आवड होती. मग मला लक्षात यायला लागलं की नाही, हे सोपं नाहीये, कारण नुसतंच प्राण्यांना औषध पाणी आणि झोपवणं खाऊ घालणं नसतं करायचं, कधीतरी प्राण्यांना ऑपरेट पण करायला लागतं, ते जमेल का? मग मला हे बहुतेक नाही जमणार, मग मी प्राण्यांना काही प्राण्यांसाठी काहीतरी वेगळं करेन, मी पाळेन खूप प्राणी पण हे नाही करणार. मग माझं शिफ्ट झालं, मग मला असं वाटायला लागलं की मी इंटेरियर डिझायनिंग करायला हवं. पण इंटेरियर डिझायनिंग साठी वेड्यासारखा रिसर्च, मग मॅगझिन्स मधनं पेपर मधनं कधी काही त्याच्या रिलेटेड आलं तर ते कात्रणं कापायची, वही चिकटवायची, त्याच्यावर स्वतःचा रिव्ह्यू लिहायचा, जो रिव्ह्यू मी लिहिला त्याच्यानंतर कोणीही नाही वाचला, मी स्वतःही नाही वाचला, अशी ती एक डायरी तयार केली. मग त्याच्यानंतर मी रात्र 12वी नंतर रचना संसदला ऍडमिशन सुद्धा घेतलेली इंटेरियर शिकण्यासाठी. पण तोच काळ होता करेक्ट जेव्हा मी आईला सांगितलं की आई बहुतेक मला ऍक्टिंग आवडतेय, आणि आई म्हणाली मग तू शिक, मग हे नको करूस, तू अभिनय शिकायला जा. आणि त्यानिमित्ताने ललितला गेल्यामुळे फक्त अभिनय नाही तर थिएटर आणि अभिनयाचे वेगवेगळे ऍस्पेक्ट मला शिकायला मिळाले.
0: ते जाणून घ्यायचं की ललित कला केंद्रामध्ये नेमकं तू काय शिकलीस, आणि कारण जनरली आपण म्हणजे आपण आर्ट्स सायन्स कॉमर्स किंवा आर्किटेक्चर किंवा बरेचसे आता फील्ड्स आहेत करिअरच्या दृष्टीने.

0: आयटी आहे किंवा इंजिनिअरिंगला मुलं जातात, डॉक्टर्स होतात, पण अभिनयालाही तेवढंच महत्व आपण दिलं गेलं पाहिजे. कारण पूर्वीपासून ज्याला कोणी काय येत नाही तो कलाकार होतो असं जनरली अजूनपर्यंत सुद्धा म्हणण्याचं मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये तरी तुला हे काहीच येत नाही ना मग तू नाटकात जा. ही चुकीची समज आहे किंवा ही जी रूढी परंपरा आहे ती खरं तर मोडून काढली पाहिजे. आणि तू जर नवीन पिढीचा उत्तरदायित्व आपण तुझ्या खांद्यावर आहे असं म्हणूया की तर असं म्हणजे ह्या तरुण पिढीकडे आपण जर पाहतो तर त्यांनी अभिनयाला सुद्धा तेवढंच ताकदीने बघितलं पाहिजे असं म्हणजे मला तरी वाटतंय. आणि तुलाही अर्थातच वाटत असेल की फक्त अभिनय आपल्याला काही येत नाही म्हणून आपण अभिनय करतो तर तसं नाहीये. अभिनयाला सुद्धा अभ्यास आहे, तो पण एक सिलेबस आहे. जसा तुमचं कुठल्याही डिग्री किंवा डॉक्टर व्हायला आपल्याला 5.5 वर्ष द्यावी लागतात पण अभिनयाला सुद्धा तुम्ही तेवढ्याच वर्ष द्यावी लागतात आणि त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे असं पोटतडकेला सांगावंच वाटतंय. कारण दिल्लीचं आपलं एनएसजी आहे किंवा ललित कला केंद्र आहे किंवा आपल्या मुंबई विद्यापीठातही नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम आहे तर तू या सगळ्याकडे किती गांभीर्याने बघतेस आणि मुलांना ते गांभीर्य येण्यासाठी तू काय सांगशील?
1: ह्या सगळ्याकडे मी गांभीर्याने बघायला लागले कारण आईबाबांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की तुला हे शिकायला हवं. तेव्हा असं काही फार डोक्यात नव्हतं की शिक्षणाचं महत्व कळावं इतपत, म्हणजे ते वयही नव्हतं. पण तरीही मी ललिता कला केंद्रात गेले आणि मला 3 वर्षात लक्षात आलं की फक्त अभिनय नाही पण ह्या कला क्षेत्रातले अनेक पोझिशन अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही तिथे एक्सप्लोअर करू शकता, शिकू शकता. मी तर फक्त तिथे अभिनय करता येईल का आपल्याला हे बघायला गेले होते पण त्यानिमित्ताने मला कळलं की मला अभिनया इतकंच किंवा अभिनयापेक्षा जास्त दिग्दर्शनात रस आहे. त्याचबरोबर आम्हाला तिथे लाईट्स करायला मिळत होते, आम्हाला सेट डिझाईन करायला उभा करायला मिळत होता आणि म्युझिक करायला मिळत होतं. हे सगळं तिथे जिथे करण्याची मुभा आहे तिथे जाऊन आपण ते एक्सप्लोअर केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित शिक्षण घेणं शक्य होत नाही कुठल्याच क्षेत्रात. असं होऊ शकतं की फीजमुळे किंवा लांब वेगळ्या शहरात राहतोय, गावात राहतोय म्हणून आम्हाला ते शिक्षण तिथपर्यंत पोहोचता येत नाही. पण अनुभव घेणं हा सुद्धा शिक्षणाचाच भाग आहे. म्हणजे बऱ्याचदा ह्या क्षेत्रात आल्यानंतर लोक विचारतात की शिक्षण घेतलं म्हणजे काय तुम्हाला सगळं आलं का? आम्ही शिक्षण न घेता आलो या क्षेत्रात. तर मला त्या माणसांबद्दल पण खूप रिस्पेक्ट आहे कारण तुमच्यामध्ये शिकण्याची वृत्ती असेल तर तुम्ही बाहेर राहून पण शिकू शकता. म्हणजे तुम्ही काम करायला सुरुवात केली आणि पहिल्या 3-4 वर्षात तुम्ही विद्यार्थी झालात तर तुम्हाला शिकायला मिळू शकतात गोष्टी आणि त्या 3-4 वर्षांपुरतं नाही आयुष्यभरासाठीच. सो ललित कला केंद्रात बाहेर पडल्यानंतर सुद्धा मी जे जे करत गेले तिथे तिथे मला माझी विद्यार्थ्याची भूमिका चालूच होती, मी चालूच ठेवली होती. त्यामुळे शिक्षणाला डेफिनेटली महत्व आहे. ललित कला केंद्राच्या निमित्ताने मला वाचनाची गोडी लागली, मला वाचनाचं महत्व कळलं आणि हे नक्कीच कळलं की ज्याला काहीच येत नाही तो नट होतो असं नसतं. उलट ज्याला नट व्हायचं आहे त्याला सगळं येणं, सगळं कळणं अपेक्षित असतं. कारण उद्या एखादा रोल तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. तो कोण दाखवलाय, तो पोलीस ऑफिसर दाखवलाय, तो ती वेश्या दाखवली आहे का, ती कुठल्या तरी वेगळ्याच काळातली गणिका दाखवली. सो जे काही तुमच्या समोर येईल त्या काळाचा त्या पात्राचा अभ्यास तुम्हाला करावाच लागतो. आणि मग त्यात सगळं येतं ना, कळत, हिस्ट्री जॉग्रफी पासनं वेगवेगळ्या भाषांपासनं सगळं येतं. त्यामुळे हा तर अतिशय चुकीचा गैरसमज आहे, म्हणजे वाईट गैरसमज आहे की ज्याला काही येत नाही तो अभिनय करतो किंवा या क्षेत्रात येतो असं अजिबात नाहीये. तुम्ही जितकं टेक्निकल गोष्टींकडे वळाल, लाईट्स असेल, म्युझिक असेल, तितकं तुम्हाला टेक्निकल नॉलेज यायला लागतं त्यातलं. सो नुसतंच आपलं मला डोळ्यासमोर मी काहीतरी इमॅजिन करते पिवळा रंग लाल रंग नाही असं नाही झालं, ते माझ्या डोक्यात आलं, ते मी डिझाईन केलं आणि ते मला एक्झिक्यूट सुद्धा करता आलं हे महत्वाचं आहे. आणि मी ललित कला केंद्रात जाऊन हे शिकले आणि मला अजूनही माझ्या शिक्षकांबद्दल इतकं प्रेम आहे. कारण ना आपण कुठल्याही नॉर्मल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने शिकतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं शिक्षण त्या कॉलेजमध्ये आम्हाला मिळालं. म्हणजे काही लेक्चर्स आम्ही झाडाच्या पारावर बसून केलेली आहेत, काही लेक्चर्स आम्ही युनिव्हर्सिटीच्या रस्त्यांवर चालता चालता केलेली आहेत, काही लेक्चर्स ललित कला केंद्राच्या दारात केलेली आहेत. बरं ते कॉलेज सुद्धा असं कॉलेजचे बिल्डिंग आहे असं नाही, बैठक घर आहे, लिटरली बैठक घर आहे. सो त्याच्या एखाद्या खोलीत कधी लायब्ररीमध्ये बसून, सो असं सगळं करण्याचं फ्रीडम तिथे आम्हाला होतं. त्याचबरोबर आमचा जो काही सिलॅबस असेल वर्षभराचा, 3 वर्षाचा राहतं, त्याच्याशिवाय तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या गोष्टी करून बघू शकता. कारण कॉलेजचं म्हणजे युनिव्हर्सिटीचं स्वतःचं नाट्यगृह आहे, त्याचबरोबर एक ओपन थिएटर आहे म्हणजे ज्याला आम्ही खुला रंगमंच म्हणतो, अंगण मंच. त्याच्यानंतर बऱ्याच आता नाटक करायचं म्हटलं कुठेही नाटक होऊ शकतं. आज इथे सुद्धा नाटक होऊ शकतं, झाडाच्या खाली सुद्धा नाटक होऊ शकतं. हे सगळं तुम्हाला करायला मिळतं आणि युनिव्हर्सिटीतले प्रेक्षक सुद्धा मिळतात. त्यामुळे मला हे तिथं 3 वर्षात करायला मिळालं आणि मी लिटरली अभ्यासक्रमाशिवाय सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टी करून बघितल्या.
0: दुसरं एक समज आपल्या इंडस्ट्रीबद्दल आहे, म्हणजे हे फार वलयांकित आहे आणि लोकांना फार इझी नेम फेम मनी हवं असतं आणि त्या दृष्टीने मग हे क्षेत्र खूप छान आहे. इथे गेलं 2-3 नाटकांमध्ये मालिकांमध्ये काम केलं की फार असं आपल्याला स्वतः हिरो हिरोईन असं वाटतं आजच्या मुलांना. तर ते वलयांकित क्षेत्र जरी असलं तरी त्याच्यामागे किती कष्ट आहे, किती मेहनत आहे, जिद्द चिकाटी हे सगळे कोण असणं किती आवश्यक आहे त्याविषयी थोडंसं सांगतो.
1: नक्कीच, ह्या इंडस्ट्रीला, ह्या काय मनोरंजन विश्वात एक वलय, मनोरंजन विश्वाला एक वलय आहेच. त्यात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक नाव मिळतं, चेहरा, त्याला ओळख मिळते, हे आहेच. पण लिटरली सांगते, माझं एक 2 दिवसांपूर्वीचं माझ्या एका मित्राबरोबरचं कॉन्व्हर्सेशन आहे की इथे ह्या इंडस्ट्रीमध्ये रोजचा स्ट्रगल आहे. आणि रोजचा स्ट्रगल म्हणजे रोज उठून काम मिळवायला लागतं का? तर नाही. कितीतरी असे चेहरे जे आपल्याला रोज टीव्हीवर दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की यार किती मस्त ह्या व्यक्तीकडे काम आहे आणि नुसतं नाही 2-3 वर्षासाठी आता या व्यक्तीचे सगळे प्रश्न मिटलेले आहेत. पण तिथे तुम्हाला टिकून राहण्यासाठी, ते काम आपल्या हातात टिकवून ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे या इंडस्ट्रीतली माणसं 12 तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात आणि लिटरली म्हणजे अजिबात अतिशयोक्ती नाही पण 4-5 तासाच्या जेमतेम झोपेवरती काम करतात. सो ह्या सगळ्यात, बरं ह्या सगळ्यात असताना तुम्ही जर अभिनय करत असाल, ऍक्टर असाल, तर तुम्हाला तुमची स्किन, तुमची हेल्थ, तुमचं फिजिक फिटनेस हे सगळं जपायला लागतं ह्या सगळ्या स्केड्यूल सकट. सो रोज तुम्ही खाणार काय, पिणार काय, किती वेळा कधी व्यायाम करणार आणि एवढं करून तुम्हाला कॅमेरावरती छान दिसायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं खूप काय काय करून घेत असतात आणि ते करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. त्याचबरोबर काही माणसांचा स्ट्रगल हा रोज काम शोधण्याचा आहे. रोज उठून इथे काम शोधावं लागतं. एक काम कधी तुमच्या हातातनं जाईल, मग ते तुमच्यामुळे जाईल असं नाही, पण अचानक प्रोजेक्ट बंद होतात, चालू झालेले प्रोजेक्ट शटडाऊन होऊन जातात, केलेली फिल्म येतच नाही. सो केलेली मेहनत फळाला येईलच ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळे या क्षेत्रात येणं सोपं नाहीये. यायचं असेल तर खूप चिकाटी, खूप जिद्द ठेवून यायला हवं. मग तुम्ही प्रिव्हिलेज्ड असाल किंवा नसाल, तुमच्या या क्षेत्रात कोणी असेल गॉडफादर म्हणतात तसं किंवा नसेल, तरी सुद्धा कष्ट काही चुकलेले नाही, कोणालाच नाही. त्यामुळे त्याची तयारी असेल तर जरूर यावं. बरं, ज्या पद्धतीने फेम आहे त्याचबरोबर कधी कधी निगेटिव्ह पब्लिसिटी पण पदरात येते. सो या सगळ्याची तयारी असायला हवी आणि या सगळ्या विरुद्ध लढण्याची तयारी, उभं राहण्याची तयारी असायला हवी, तर मग सोपं जाऊ शकतं. अदरवाइज थोडं त्यातनं पाय काढता घ्यावासा वाटू शकतो.
0: अशाच आपल्या गप्पा शर्वरी सोबत रंगणार आहेत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. आज सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिला आपण आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही एकत्र आचार्य रँटी या

0: नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहोत आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. शर्वरी, तू जसं आधी ब्रेकपूर्वी असं म्हणालीस की सगळं आपलं फिजिक्स सुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे, आपण दिसणं, आपण कसे दिसतो, आपण काय डिलिव्हर करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. यावरून मला आठवण झाली ती म्हणजे मराठी, तुझं मराठी किती शुद्ध आहे आणि स्वच्छ आहे.
1: म्हणजे असायलाच हवं, कारण मी मराठी माध्यमात शिकले. बरं, घरात सगळेच उत्तम मराठी बोलणारे आहेत, म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा आणि सासरी सुद्धा. आता फक्त असं होतं की बऱ्याचदा आपण ज्या माणसांबरोबर राहतो, काम करतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतो किंवा कम्युनिकेशनसाठी आजकाल हिंदी आणि इंग्लिश या भाषा इतक्या मिसळून जातात आपल्या भाषेत की नकळत खूप इंग्रजी शब्द किंवा नॉन मराठी शब्द जे काही असतील ते येतात आपसुक तोंडात. पण तुम्हाला जर चॅलेंज दिलंस तर मी मराठीत बोलू शकेन पूर्णपणे.
0: नाही, पण आतापर्यंतच्या संवादामध्ये तुझं म्हणजे मराठी अस्खलित आलंय आणि इंग्रजीचा वापर तू कमीत कमी केलेला आहेस. जेव्हा तुझ्याकडे संहिता येते किंवा स्क्रिप्ट येते तेव्हा असं कधी, आता हल्लीच्या मालिकांमध्ये आपण पाहतो मराठीचं जरा इकडे तिकडे झालेलं असतं, तर त्याचं तसं कधी तुझ्या आयुष्यात झालंय किंवा असं काही अनुभव आले तुला
1: की म्हणजे त्याची त्यातली भाषा थोडीशी चुकीची आहे असं असं होतं बऱ्याचदा. पण मला जर लक्षात आलं की इथे त्यांना प्रमाण मराठीच अपेक्षित आहे तर मग मी ते माझ्या लेवलला नीट करून घेते वाक्य. मग मी ते कोणाला तरी उगाच विचारायला जा, त्याच्यावर वाद घाला असं नाही करत. पण बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीच्या डायलेक्ट मध्ये बोलावं लागतं. सो मराठीच, पण कोल्हापुरातलं मराठी असेल किंवा खूप जास्त ऐतिहासिक मराठी त्यांना अपेक्षित असेल कदाचित, ज्याच्याबद्दल ज्या डायलेक्ट बद्दल आपल्याला फार माहिती नाही, तिथे मग मी कमीत कमी दोन लोकांना कन्सल्ट करते. एक त्या प्रोजेक्टशी निगडीत कोणीतरी आणि एक माझ्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असेल की जी मला परफेक्टली हे सांगू शकेल, तर मग मी त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करते आणि ते विचारते, कन्फर्म करते की हे असंच आहे ना, आणि मग मी पुढे जाते.
0: तुझा व्यावसायिक ह्याच्यामध्ये कधी पहिलं पाऊल पडलं?
1: पहिलं पाऊल व्यावसायिक मध्ये माझं पडलं, येस, ते रंगभूमीवर नाटकात पडलं. ते म्हणजे ची चौका रंगभूमी नावाचं मी नाटक केलं होतं, जे आईनेच स्वतः लिहिलं होतं आणि दिग्दर्शित सुद्धा केलं होतं. लिहिलं होतं अशासाठी की त्या नाटकात आधी झालेल्या रंगभूमीवरच्या बऱ्याच कलाकृती आणि त्याचबरोबर नवीन रंगभूमीवरती होणाऱ्या कलाकृती अशा सगळ्या कलाकृतींचा संगम मेळ असा त्यात होता. त्यामुळे फर्स्ट हाफ मध्ये रंगभूमीची भूमिका आई करायची आणि जेव्हा सेकंड हाफ मध्ये तरुण रंगभूमी यायची तेव्हा ते पात्र मी साकारायचे आणि त्याच्यात बरेच जुन्या नाटकांमधले प्रसंग आणि काही नवीन नाटकांमधले प्रसंग होते ज्याच्यामध्ये त्याला एक गोष्टीसारखं जोडलं गेलं होतं. एक धागा होता त्यात, तो आईने लिहिला होता. आणि मी खूप लकी आहे की ललित कला केंद्रातून बाहेर पडल्यानंतर लगेचच मला एक कमर्शियल रंगभूमीवरती काम करायला मिळालं. आणि असं जेव्हा करायला मिळतं ना तेव्हा आपण शिकलेलं काहीतरी लगेच तुम्हाला इम्प्लिमेंट अप्लाय करून बघायला मिळतं, ज्यातनं परत तुम्ही काहीतरी एक नवीन शिकता. आणि मग ची चौका रंगभूमी नंतर टेलिव्हिजन शो मिळाला, मग परत मी नाटकाकडे वळले असं. आणि मग मी बऱ्याच वर्षांपासून सलग नाटकच करत आले.
0: आणि ती सुद्धा दर्जेदार नाटक होती, जन्मवारी आणि डबल लाईफ. म्हणजे कुठल्या तरी नाटक कुठे जर आपण इतिहास म्हणजे पाहिला तर ही नाटक ठळकपणे त्यामध्ये बोलली जातील असं मी म्हणेन. आणि त्यातले तुझे अभिनयाचे सुद्धा म्हणजे तेव्हा विजय काका होते, विजयकाकांकडनं सुद्धा तुला बरंच मार्गदर्शन मिळालं असेल, तर ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करतानाचा तुझा अनुभव किंवा त्यांच्याकडनं नेमकं काय शिकायला मिळालं किंवा काय घ्यावं असं वाटलं?
1: ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करण्यासारखं काय म्हणतात ना, नशीब दुसरं काहीच नाहीये. की मी खूप एक्सायटेड असते असं जर मला कोणाबरोबर काम करायला मिळणार असेल आणि त्याचबरोबर सहकलाकार जर माझ्या वयाचे काही असतील तर मला ती तो हे सांगड घालायला खूप मज्जा येते. विजयकाकांबरोबर म्हणजे त्यांच्याबद्दल एस्पेशली विचारशील तर विजयकाका खूप बोलके आहेत, आग्रही आहेत, त्याचबरोबर अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं नाटकांचे किस्से ऐकण्यापासून नाही का शर्वरी चुकती असतो असं नाही, इथपर्यंत मला सगळं आवडत होतं. आणि जसे ते सहकलाकार म्हणून काहीतरी शिकवत होते त्याचबरोबर ते रिस्पेक्ट पण देत होते. तर जेव्हा म्हणजे आपल्या वयाचा जरी सहकलाकार असू दे किंवा मोठा असू दे, जेव्हा त्या समोरच्या माणसाची सुद्धा काहीतरी रिसीव्ह करण्याची तयारी असते तेव्हा ना एक छान देवाणघेवाण होते. मग त्याच्यात कदाचित आपण चुकीचे ठरू शकतो की अरे मला वाटत होतं असं मी मत मांडलं पण मी ओके बरं बाय मी चुकीची आहे कदाचित, पण ते सुद्धा अशा माणसाकडनं जेव्हा कळतं ना तेव्हा खूप छान वाटतं. असं वाटतं की हा ह्या नाटकाने मला ह्या बाबतीत नक्कीच समृद्ध केलं. सो विजय काकांबरोबर त्या बाबतीत मला खूपच मजा आली काम करताना. प्रत्येक प्रयोगात म्हणजे लिटरली सांगते आम्ही सीन करून विंगेत आल्यावर त्यांची एक सूचना असायची, अरे तू तसं का केलं, मग माझं असं होतं की हो जरा ते काय झालं मला सुचलं नाही आणि थोडी अशी अडचण होती म्हणून मी केलं पण मी पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. आणि त्याचबरोबर काही चांगलं केल्यावर सुद्धा ते तितकेच मनापासून अप्रिशिएट करायचे आणि 10 वेळा त्याच्याबद्दल बोलून दाखवायचे की आज माहिती काहीनी असं केलं, आज असं असं असं झालं, तिने सावरून घेतलं. तर मला त्याची खूप गंमत वाटायची.
0: आणि कथक तू शिकली आहेस सोनियाताईकडनं, तर कथकचा नाट्यशास्त्राला म्हणजे नाटकामध्ये तुला कधी उपयोग होतो, म्हणजे कधी वाटलं की म्हणजे खरं तर दोन्ही पॅरेललच गोष्टी आहे. तर
1: डेफिनेटली होतो मला. सुरुवातीच्या दिवसात शिकताना तर ते मला खूप जाणवायचं कारण अभिनय क्षेत्र तेव्हा नवीन होतं माझ्यासाठी, पण डान्स मात्र मी अनेक वर्ष करत आले होते जो आता नाही करत आहे खंड पडलाय. पण तालाचा एक सेन्स असणं, पिचचा एक सेन्स असणं, म्हणजे पिच हा डान्समध्ये इतका महत्वाचा नाही आहे जितका गाण्यात असतो, पण तरी सुद्धा मी सोन्याताईकडे शिकले ना त्यामुळे तिने मला ह्या प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष

0: ठेवायचं स्वतःच्या हे शिकवलेलं असल्यामुळे मी तिथेही पिच ताल त्याच्यानंतर लय आणि त्या एकूण त्या वाक्यांचा किंवा त्या कॅरेक्टरचा म्हण कसलाही फ्लो लक्षात घेणं एक पूर्ण चित्र त्याचं लक्षात घेणं हे मी सोनियाताईकडनं शिकले. म्हणजे सोनियाताईकडे शिकण्याचं एक ऍडव्हान्टेज असं आहे की ती तुम्हाला डान्स शिकवतेच पण ती डान्स बरोबर इतर अनेक आजूबाजूच्या गोष्टींबद्दल तुम्हाला जागरूक करते. म्हणजे तुमच्या फिटनेस पासून तुम्ही काय जेवता तिथपासून तुम्ही मोठ्यांशी कसं वागलं बोललं पाहिजे तिथपासून खूप गोष्टी ती शिकवत आली आहे अगदी लहानपणापासून. म्हणजे मी दुसरी तिसरीपासून तिच्याकडे शिकते त्यामुळे सुरुवातीच्या चार वर्षात वाटायचं अशी काय ही आईसारखी ओरडते हे काय सांगते असं वाटायचं. पण लिटरली 8वी 9वी पासून असं वाटायला लागलं की नाही हे काहीतरी वेगळं आहे हे सगळीकडे नाही शिकवलं जात आपल्यालाही शिकवलं जातंय ह्याचा आपल्यावर काहीतरी छान परिणाम होतोय आणि होणार आहे. तसंच झालं डान्स मध्ये सुद्धा सोनियाताई जितकं तालांगाला महत्व देते तितकंच भावांगालाही तिने महत्व दिलं होतं आणि ते भावांग नृत्यातलं बऱ्याचदा आपल्याला असं बघायला मिळतं की त्याला फार एक जुनी काहीतरी एक झालर असते आणि असं वाटतं की हे मला रिलेव्हंट नाही वाटत आहे असं का करेल एखादी व्यक्ती अशी रिॲक्शन का असेल. पण हेच ती जेव्हा भावांग करायला सांगायची एखादं कवित्व म्हण काही तर ती सांगायची की हे थोडं खरं वाटेल असं कर तुला खरंच आत्ता चिमटा काढला कोणी तर कशी चिडशील खरंच तुझा हात ओढला तर कसा हात सोडवशील तर ते जे तिने शिकवलं होतं ना ते मला अभिनय करताना उपयोगी पडलं.
1: नक्कीच. आणि आता तर तू एम ए झालेली आहेस म्हणजे बी ए नाट्यशास्त्र आणि आता एम ए आणि सायकोलॉजीचा तू
0: फिलॉसॉफीचा
1: मग त्याचाही काही ना म्हणजे भूमिका एखादं पात्र आलं तुझ्याकडे किंवा त्या पात्राचा तू काही अभ्यास करतेस का स्वतःचा असा वेगळा अभ्यास.
0: खरं सांगू तर फिलॉसॉफी मी आत्ता झाली म्हणजे 2 महिन्यांपूर्वी एम ए झाली त्याच्यात तर पण आधीपासूनच तसा पात्राचा अभ्यास करण्याची सवय लागली आहे शिक्षण घेतल्यामुळे असेल किंवा आईकडनं बऱ्याचदा मी ते ऐकलं पाहिलंय म्हणून असेल पण तेव्हापासूनच ती सवय की हे पात्र कुठून आलं असेल त्याच्या आयुष्यात आधी काय घडलं असेल आता जे सीन्स दिसतात त्याच्याशिवाय त्या पात्राच्या आयुष्यात काहीतरी अजून सुद्धा घडत असेल ते काय असेल मग एखादा सीन जिथे सुरू होतो त्याच्या आधी काय एखादं शेपूट असेल किंवा सीन नंतर एक्झिट गेल्यानंतरच तिचं काय ट्रान्झिशन असेल सो ह्या गोष्टी ना सुरुवातीच्या तुमच्या तालमीच्या दिवसांमध्ये तुम्हाला करायला खूप वेळ असतो आणि तेव्हा तुम्ही करणं अपेक्षित असतं. एकदा प्रयोग सुरू झाले की तुम्ही त्याचा खूप काय आपण थोडा जास्त टेक्निकली विचार करायला लागतो कम्पॅरेटिव्हली. सो तालमींमध्ये जेव्हा वेळ असतो तेव्हा या गोष्टी लिहून काढणे या गोष्टी स्क्रिप्टवर मार्क करून ठेवणे दिग्दर्शक जर वाचताना एखादी गोष्ट सांगत असेल की नाही हे जरा चुकतंय हे असं नाही असं पाहिजे तर ती गोष्ट लिहून ठेवायची जेणेकरून पुढच्या वेळी वाचताना कदाचित ती येणार नाही पण ऍटलिस्ट माझ्या डोक्यात असेल की नाही असं नाही असं अपेक्षित आहे समोरच्याला. सो ह्या सवयी आधीपासूनच होत्या कदाचित आता एम ए इन फिलॉसॉफी झाल्यानंतर जर कुठलं काम आलं माझ्याकडे तर कदाचित माझा अप्रोच वेगळा असेल आणि माझं फिलॉसॉफीमध्ये एम ए करण्यामागचा हेतू हा होता की मला खरं तर बी ए इन थिएटर नंतर एम ए इन थिएटर पण करायचं होतं पण ललित कला केंद्रात बऱ्यापैकी जो बी ए चा प्रॅक्टिकलचा सिलेबस आहे तोच एम ए चा आहे फक्त थिअरी खूप वेगळी आहे आणि एम ए च्या थिअरीमध्ये तुम्हाला प्रचंड वाचन असणं अपेक्षित आहे म्हणजे ऑलरेडी वाचन केलेलं असणं पण आणि त्यात 2 वर्षात वाचणं पण अपेक्षित आहे. तर मला असं वाटलं की बऱ्याचदा एम ए करायला येणारे स्टुडंट्स हे कशात तरी बी ए करून येतात म्हणजे सायन्स मधला कुठला तरी एखादा विषय असेल आर्ट आर्ट मधला काही सायकोलॉजी असेल अजून काही असेल हिस्ट्री असेल तर जेव्हा ते करून एम ए करायला येतात ना तेव्हा त्यांच्याकडे एक छान त्यांचा इंटरेस्ट त्यांच्या डोक्यामध्ये पक्का असतो किंवा त्यांच्या मनात एक दिशा असते कुठल्याही गोष्टीला त्यामुळे मग एम ए च्या अभ्यासक्रमातल्या कुठल्या गोष्टींवर फोकस करायचं आणि मग ते पुढे त्याचा काय वापर करायचा हे थोडं तुमच्या मनात पक्क असेल ना तर ते सोपं जातं. मग मला लक्षात आलं की नाही आता आपण एम ए इन थिएटर नाही केलं पाहिजे आपण बी ए नंतर काहीतरी वेगळ्या विषयात शिक्षण घेऊया जे आपल्याला आवडतो विषय आणि मग आता मी परत थिएटरमध्ये कदाचित एम ए करीन पी एच डी करीन असं काहीतरी करीन.
1: तुला व्यक्तिशः कुठला जॉनर आवडतो म्हणजे कॉमेडी आवडतं किंवा संगीत रंगभूमी आवडते किंवा असे गंभीर नाट्य किंवा रहस्यमय
0: बापरे. आत्ता तरी मी हे उत्तर प्रेक्षकांच्या भूमिकेतनच देऊ शकते, प्रेक्षकाच्या भूमिकेतनं, कारण हे सगळं मी अजून कलाकार म्हणून केलंच नाही, त्यामुळे कलाकार म्हणून काय करायला आवडेल असं मला सांगता येईल. संगीत नाटक करून झालं, त्याचबरोबर एक अतिशय कंटेम्पररी नाटक करून झालं ज्याची त्याची लव्ह स्टोरी म्हणून, जे आपण आजूबाजूला बघतोय तेच सगळं त्या नाटकात आहे, तीच भाषा, तीच कॅरेक्टर्स. त्याचबरोबर डबल लाईफ मधनं कॉमेडी करून झालं, बरं ते संगीत नाटकही होतं आणि विनोदी सुद्धा होतं. तर आता मला खरं तर असं काहीतरी सायको थ्रिलर किंवा हॉरर असं करायला आवडेल एक्सप्लोर, पण असं काही नाहीये मला कुठलंही नाटक करायला आवडणार आहे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, कारण त्यानंतर मी तुला काही पर्सनल प्रश्न विचारणार आहे. तर प्रेक्षक, आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया, परत भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य नाटके प्रिय ऑन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी एकदात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोलकर हिच्याशी संवाद साधतोय. शर्वरी, जसं मी म्हटलं पर्सनल क्वेश्चन विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी मला विचारायला आवडेल की आता जर सगळीकडे ह्या इंडस्ट्रीमध्ये फार कठीण झालं आहे, म्हणजे असं सातत्याने ऑडिशन देणं, नंतर तुमचं इन्स्टाला रील्स आणि ते सगळं मार्केटिंग करणं, ऍडव्हर्टाईज करणं, स्वतःच मार्केटिंग स्वतः करणं, आणि फार असं त्याला असं म्हणजे पूर्वी जसं आता पूर्वीचे कलाकार त्यांनी एवढं काम केलं, म्हणजे सुकन्या कुताई असेल किंवा बरेच ताई हो, ह्या सगळ्यांनी हे सगळं कधीच केलं नव्हतं. पण आता जो दिखाऊपणा आलाय या इंडस्ट्रीमध्ये, ते तू कसं म्हणजे तू या पिढीची आहेस म्हणून तुला ते कितपत योग्य वाटतं आणि कसं तू त्याकडे पाहतेस?
1: मी पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करते, कारण ते खरं तर आहे पॉझिटिव्ह. त्यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की आपल्याला त्या गोष्टी अडॅप्ट करायला थोडा वेळ लागतो, कारण आपण कुठलं तरी एका स्कूलमधनं येतो, एका कुठल्या तरी काळात काम करायला सुरुवात करतो आणि हळूहळू लिटरली 5 ते 6 वर्षांच्या फ्रेममध्ये गोष्टी खूप बदलून जातात. म्हणजे आता सोशल मीडिया इतकं मोठं झालेलं आहे की त्याच्याकडे सुद्धा तुम्हाला प्लॅटफॉर्म म्हणून बघता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऍक्टर असाल किंवा नसाल, पण तरी सुद्धा तुम्हाला कुठल्या तरी विषयाबद्दल बोलायचं आहे, दाखवायचं आहे काहीतरी तुमचं स्किल, तर सोशल मीडियासारखं स्ट्रॉंग मीडियम नाहीये. दुसरं फक्त आपल्याला कळलं पाहिजे त्याच्या मागची नॅक, की मी ह्यात कसं एंटर झालं पाहिजे आणि माझं याच्यात नक्की स्थान काय, मला दाखवायचं आहे. सो आता सध्या मी त्याचा खूप जास्त विचार करते, कारण टेलिव्हिजन, थिएटर, फिल्म्स, मग OTT आलं, त्यामुळे मग OTT बद्दल लोक बोलायला लागले की आजकाल OTT प्रमाण इतकं वाढलंय, मग टेलिव्हिजनवर परिणाम होईल का असं वाटतं का वगैरे. पण इव्हेंच्युअली काहीच परिणाम होत नाही कुठल्याही माध्यमावर, कारण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच अशी आहे की वेगवेगळ्या स्तरातली वेगवेगळ्या ठिकाणची माणसं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची त्यांची एंटरटेनमेंट करून घेतात. हा, आता AI हा असा विषय आहे की जो आल्यानंतर काही काही जॉब्स डेफिनेटली जाणार आहेत, पण त्याला सुद्धा आपण नाही काही करू शकत. आपल्याला आपले नवीन स्किल सेट्स डेव्हलप करायला पाहिजेत, किंवा त्याच्यातलं माझं स्थान मला राखून ठेवायचं आहे, ह्याच्यासाठी मला जे जे करायला लागेल ते मी शिकलं पाहिजे. आणि मला तर ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं की अभिनय की अभिनयच येतो, मला दुसरं काहीच येत नाही, मग मी काय करू? लोकांनी उद्या अॅनिमेशनच बघायला सुरुवात केली तर मला कोण काम देणार? तर कारण आजकाल व्हॉइस पण AI देता येतो, त्याच्या बँक्स आहेत आता व्हॉइस बँक्स, तर मग काय करायचं? सो मला ह्याच्या बाबतीत खूप इंटरेस्ट आहे की मला टेक्निकल गोष्टी पण आल्या पाहिजेत, मला एडिटिंग पण आलं पाहिजे. थिएटरला तर मरणच नाही, थिएटर कसं AI तुम्ही थिएटर कसं उभं करणार? सो ती जी लाईव्ह परफॉर्मन्सची मजा आहे ती तर त्याला काही कोणी बीटच नाही करू शकत, त्यामुळे मग माझा थिएटर मधलं पण माझं ज्ञान मला वाढवलं पाहिजे, अनुभव वाढवला पाहिजे. त्याचबरोबर मग ग्राफिक डिझायनिंग असेल, मग सोशल मीडियावरती मार्केटिंग असेल, काय वाटेल ते असेल, पण ते मला थोडं थोडं एक्सप्लोअर करून बघायला आवडणार आहे. सो आता मी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मला जमतील तशा करून बघतीये. म्हणजे मी लास्ट इयर ग्राफिक डिझायनिंग शिकले, एडिटिंग मी खूप आधीपासून करते, त्यामुळे तेही करायला मला मज्जा येते. सो असं जे समोर येईल ना ह्या क्षेत्राशी रिलेटेड ते मला करायला आवडतं, आणि अर्थात माझी जी मेन स्ट्रीम आहे अभिनय करणे ही एकीकडे चालूच आहे. सो मला ते उलट छान वाटतं की अरे किती उलट जशी माणसं वाढत चालली आहेत त्या इंडस्ट्रीतली, तशा संधी पण वाढत चालल्या आहेत. फक्त तुम्ही खूप रिजिडली बघत राहिला, झापड लावून बघत राहिला की नाही मला, मी तर पिक्चर करण्यासाठी आली आहे इंडस्ट्री, तर मी तर पिक्चरच करणार. फार कमी माणसं असतात अशी ज्यांना तेच करायला ते येतात आणि त्यांना ते मिळतं, पण अगं लाखोनी माणसं आहेत ज्यांना आज पिक्चरच करायचा आहे, सिरियलच करायची, पण असं नाही होऊ शकत, सगळ्यांना संधी नाही मिळू शकत. आणि आपली संधी कधीतरी म्हणजे कधीतरी आपल्या समोर संधी चालून येईल, याच्यासाठी तुम्ही किती वाट बघणार? 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष लोकांनी 10-10 15-15 वर्ष याच्यावर खर्ची घातलेली. बरं आधीच्या पिढीमध्ये, म्हणजे ज्या पिढीची आपण मग अशी नावं सांगत होतो, सुकन्याताई किंवा काय, ह्यांच्या पिढीतली माणसं बरेचशी नोकरी करून काम करत होते. आता ते शक्य नाही, कारण आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज इतकी मोठी झाली की त्याला तुम्हाला दिवसाचे 14 तास मिनिमम द्यावे लागतात, कुठली नोकरी करणार तू आणि काय करणार? मग मी ह्याच्यासाठी लागणाऱ्या अभिनयाच्या भोवतीने ज्या ज्या गोष्टी आहेत लागणाऱ्या त्या मी सगळ्या शिकून घेईन, ह्याला पर्याय नाही.
0: दुसरी म्हणजे गोष्ट अशी की फॅमिली आणि करिअर, आता मुलींना तो एक प्रश्न असतो की आता लग्न, आता तुझ्या बाबतीत

0: नाही, रादर माझे सासूबाई सुद्धा लिहितात, दिग्दर्शन करतात. माझे सासरे लिहायचे, आता ते म्हणजे ते ऍडव्होकेट आहेत, त्यामुळे आता ते या क्षेत्रात काही करत नाहीयेत. पण आणि आईची बॅकग्राऊंड तुला माहितीच आहे, सो ही सगळी माणसं, माझी नणान तिने आता फिल्म मेकिंग केलंय एनवायफे मधून, सो त्या सगळ्या माणसांना या क्षेत्राबद्दल पुरेपूर माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या मनात कुठले गैरसमज नाहीये त्याच्याबद्दल. पण हे माझं नशीब होतं, मला तसं घर मिळालं. मी लग्नानंतर सुद्धा, रादर लग्नानंतरच खूप काम केलं, सो असं सगळं माझ्या नशिबात आलं. पण मला त्याचबरोबर हेही मान्य आहे की बऱ्याच मुलींना त्या बाबतीत स्ट्रगल करावा लागतो. त्याच गोष्टीसाठी मुली खूप वर्ष लग्नही करत नाही की नको लग्न केल्यावर हे बदलेल, नको लग्न केल्यावर ते बदलेल. तर अर्थात आपल्यासमोर त्या क्षणी येणारे जे हर्डल्स असतात की एखादा मुलगा तर आवडलाय पण मम्मी याच्याशी लग्न केलं तर सगळंच बदलून जाईल, त्या त्या पॉइंटला तुम्हाला आत्ता काय हवंय ते ठरवता येणं खूप महत्वाचं आहे. डिसिजन मेकिंग माझ्या मते खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्राबद्दल बोला, म्हणजे त्या त्यावेळी ते करिअर निवडायचं का, त्यावेळी त्या गोष्टीत आपण डिग्री घ्यायची का, आपल्याला काही वेगळंच करायचंय, मग उद्या 10 वर्षांनी मला काही वेगळं करावं असं वाटलं तर काय, लग्नानंतर मला हे नाही करता आलं तर काय, या सगळ्यावरती तुमचं उत्तर तुमच्याकडे तयार पाहिजे. शेवटी तुमचा डिसिजन तुम्हाला घेता आला पाहिजे आणि तुम्ही घेतलेला डिसिजन तुम्हाला पटला पाहिजे. कारण एखाद्या स्थळाला नाकारायचं की नाही हा ज्याचा ज्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, त्यामुळे त्या पॉइंटला तुम्हाला आई बाबांनी, तुमच्या मित्रमैत्रिणींनी कोणीही किती समजावलं की नाही नाही आता तुझ्यासाठी हेच योग्य आहे किंवा नाही नाही तुला आता करिअरच केलं पाहिजे, तर तसं नाही होत. तुम्हाला ती गोष्ट पटली असेल तर तुम्ही 10 वर्ष सुद्धा बिनलग्नाच्या राहून करिअरवर फोकस करू शकता. नाही तर तुम्ही ठरवलं तर आता मी लग्न करेन, मी पहिली 2 वर्ष माझ्या घराला देईन, त्यांनाही पटू दे, त्यांनाही कळू दे मी माणूस म्हणून कशी आहे कसा आहे, आणि मग मी मला जे हवंय ते अचीव्ह करेन. पण हे सगळं ठरवण्यासाठी डिसिजन हा तुमचाच पाहिजे, कारण हे 2+2=4 असं काही इक्वेशन नाहीये, हे गणित नाहीये, त्यामुळे तुम्हाला थोडासा सांभाळून घेऊन समजुतीनेच ते करावं लागतं. कारण मला असं बऱ्याचदा वाटतं की एखादं काम आपण सोडलं महत्वाचं तर त्याचं सुद्धा रिग्रेट आयुष्यभर राहू शकतं. त्याचबरोबर एखादा माणूस जर आपण एखाद्या पॉइंटला सोडला कुठल्याही कारणाने असेल तर त्याचं सुद्धा रिग्रेट आयुष्यभर राहू शकतं. सो हे रिग्रेट न राहण्यासाठी त्या क्षणी तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करता आला पाहिजे.
1: दुसरा पर्सनल प्रश्न म्हणजे आई वडिलांनी जेव्हा गावी जाऊन शेती करायचा हा व्यवसाय म्हणून निवडला तेव्हा तुला तो पटला का किंवा तो तू कसा घेतलास, कारण आपल्या आई आपण आई वडिलांपासून दूर जाणार आणि महिना महिने आता शूटमध्ये असतील की आपल्याला भेटू शकणार नाही, म्हणजे ते सगळं आपले आई वडील सगळे नातेवाईक आपण जोडलेले असतात आणि एका पॉइंटला ते अकस्मात हा निर्णय घेतात, तेव्हा तुला काय तुझी मनाची अवस्था कशी होती आणि आता तू त्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून कसं पाहतेस?
0: मनाची अवस्था म्हणजे ऍक्च्युली मी तेव्हा खूप लहान होते, मी 5वी 6वीत होते जेव्हा मला कळलं की अच्छा आता माझे आई बाबा काहीतरी असं करणार आहेत. पण मला तेव्हा अजिबात असं नाही वाटलं की हे काय इथलं सगळं सोडून आता काय बाबा काय तिथेच राहणार का वगैरे असं नाही वाटलं. डे टू डे बेसिसवर वाटायचं की आता मला आठवणच येते, मग आता बाबा 2 आठवडे आलाच नाही, ह्या गोष्टी व्हायच्या. पण मला असं नाही वाटलं की असं कसं ते डिसिजन घेऊ शकतात आणि मग त्यांनी मला विचारलंच नाही किंवा असं अजिबात नव्हतं. एकतर ट्रान्सपरंटली ते आता काय स्टेप घेणार आहेत हे ते मला सांगायचे, त्यामुळे मला ते माहिती असायचं, माझ्यावर कुठला बॉम्ब नव्हता. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे करायला वळत होते ते ना सम हाऊ माझ्या पण जीन्स मध्येच आहे, कारण माझे आजोबा त्यांना प्रचंड गावाची शेतीची आवड आणि आमचं मूळ घर त्याच गावात असल्यामुळे दरवर्षी किमान 3 तरी आमचं जाणं व्हायचं त्या गावी, त्यामुळे तिथली माणसं वातावरण ते सगळं ऍटमॉस्फिअर शेती ह्या सगळ्याची आवड जीन्स मधनंच बहुतेक आजोबांकडनं बाबांकडनं माझ्याकडे आलेला आहे, त्यामुळे मला कधी त्या काय म्हणतात ना त्या सेक्टर बद्दल त्या एरिया बद्दल असं नाही वाटलं की हे काय आता तिसरंच, ह्याच्याऐवजी आई बाबांनी कुठलं तरी अजून तिसऱ्याच ह्याच्यात उडी मारली असती व्यवसायात तर कदाचित मला वाटलं असतं. पण माझ्यासाठी हे नोन होतं हा सगळा एरिया आणि त्यांनी पण ते स्लो प्रोसेस केली. आधी बाबा तिकडे येऊन जाऊन करत होता, मग बाबा इव्हेंच्युअली पूर्ण शिफ्ट झाला, मग आई इथे काम करत होती, मग ती येऊन जाऊन करत होती, मग माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आईने ठरवलं की आता मी पूर्ण शिफ्ट होणार. असं त्यांनी पण ते हळूहळू हळूहळू केलं.

0: त्यामुळे त्यांनाही ते पचवायला सोपं गेलं, मलाही ते सोपं गेलं. आणि आई बाबा कायम म्हणतात म्हणून मी म्हणते की त्या मनाने मी खूप शहाण्यासारखी वागले. म्हणजे ऍक्च्युली 5वी ते 12वी हे साधारण असं वय असतं की प्रत्येक 4 महिन्याला मुलांचे वेगळे हट्ट असतात, काही चुकीचं नाही. तर मी हट्ट केलेत की मला आता मोबाईलच हवा, मग आता मला लॅपटॉपच हवा, मग मला मैत्रिणींबरोबर पार्टीज करायची. अशी खूप कारणं असतात ज्याच्यावर आईबाबांबरोबर वादविवाद होतात. तसे माझेही झाले, पण मला दोनदा सांगितलं की नाही शर्वरी हे आत्ता नाही, तुला 2 वर्षांनी मिळेल. की मग मी गपचूप ऐकायचे, हट्ट मी पण केलेत पण मी समा ऐकायचे गपचूप. असं होतं.
1: तुला कितपत आवड आहे शेतीची?
0: मला अजून शेतीची आवड आहे की नाही मला अजून कळलेलं नाहीये, पण माझा ओढा आहे त्या सगळ्या वातावरणाकडे, त्या कल्चरकडे, मुळात त्या साध्या राहणीमानाकडे. पण मी अशा क्षेत्रात आहे आणि आता मी अशा वयात आहे की मला असं वाटतं की नाही आत्ता नाही मी त्याच्याकडे वळणार. आई बाबांच्या आयुष्यात जसा तो पॉइंट आला कदाचित तसा माझ्याही आयुष्यात येईल, मग तेव्हा मी त्याचा विचार करेन की मला ते कसं करावं असं वाटतंय. आता आपण शेती करायची आणि शेतीमधनच टुरिझम करायचं, ज्याला अॅग्रो टुरिझम म्हणतात. म्हणजे आधी गावाकडे जाताना आई बाबांचा फोकस टुरिझम किंवा बिझनेस हा नव्हता, शेती हा मेन फोकस होता. मग घर आलं, मग घराबरोबर अॅग्रो टुरिझम आलं. म्हणजे आज सुद्धा अॅग्रो टुरिझम चालू केलं म्हणून शेती थांबवली असं नाही, शेती चालू आहे आणि त्याच्या बरोबर आम्ही टुरिझम करतोय. सो असं हा त्यांचा इंटरेस्ट होता. मलाही कदाचित गावात जावं असं वाटेल, तिथे काहीतरी करावं असं वाटेल, मग शेती असेल किंवा अजून कुठला व्यवसाय असेल, तर ते मला आता माहिती नाही. पण मला गॅरंटी आहे की मला हे सगळेतरी वाटणार आहे.
1: नक्कीच तुझ्या सगळ्या भावी प्रोजेक्ट्सला सगळ्या संकल्प दुसरे पूर्ण होत असं सिद्धिविनायकाच्या प्रार्थना करते आणि तुला घोघवीत यश मिळव अशाही शुभेच्छा देते. आणि आज तुमच्या स्टुडिओमध्ये आलीस त्याबद्दल खूप खूप आभार.
0: थँक्यू. मला एक सांगायला आवडेल की आतापर्यंत अभिनेत्री म्हणून मी काम करत आले आणि मी काम करत राहीन, पण अभिनेत्री म्हणून काम करत असताना मी कायमच चुजी राहून काम केलं आणि तसंच मला करायला आवडेल. पण त्याचबरोबर आता मी दिग्दर्शनाकडे पाऊल उचलते आहे. सो जे मला ललित कला केंद्रात अचानक शोध लागला होता की अरे अभिनय आता आवडतोय पण त्याच्यापेक्षा जास्त दिग्दर्शन आवडतं, आणि माझी जी फायनल इयरची एक्झाम असते प्रॅक्टिकल ती मी दिग्दर्शनाची दिलेली होती. सो 20 विद्यार्थ्यांमधनं फक्त 5 विद्यार्थ्यांना दिग्दर्शनाची संधी मिळते त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट बघून. ती संधी मला तिथे मिळाली आणि मग मी नाटक केलं ते तेव्हा आवडलं. आता मला ते नाटक नाही आवडत, आता मला त्याच्यात बदल करावेसे वाटतात, पण तेव्हा माझ्या शिक्षकांना आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ते आवडलं होतं. तेव्हा मला कळलं की हे आपल्याला आवडतंय, त्यात मजा आहे आणि आता ते मी करू पाहणार आहे. त्यामुळे माझ्या आतापर्यंतच्या कामांना जसं प्रेम दिलं तसं माझ्या दिग्दर्शनाच्या प्रयत्नाला सुद्धा प्रेम द्या.
1: आणि आपण प्रयोगाला तर भेटूच.
0: येस
1: नक्कीच. तर पुन्हा एकदा आभार तुझे मानते. तर प्रेक्षक हो सेलिब्रिटी शो मध्ये आज आपण अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी गप्पा मारल्या आणि छान संवाद साधला. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी आरजी तेजस्वी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.
0: धन्यवाद.

देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. ललित लेखसंग्रह सावी, ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर लिखित. आपण मागील भागात ऐकलं, आजच्या भागातही सावी हा ललित लेखसंग्रह आपण ऐकणार आहोत आरजी वैभव सोबत. आचार्य 90 FM रेडिओ आरजी वैभव सोबत. तू येतोस आणि सर्व काही मनाप्रमाणे घडत जातो. एक एक गोष्टी अगदी ठरल्याप्रमाणे होते. आजकाल खरेच किती बदल घडत चालला आहे आपल्या माझ्यात. मोरपंख फिरावे हळूवार तसे अनुभवते आहे दिवस तुझ्या बरोबर. अगदी सावलीप्रमाणे तू येतोस तेव्हा फक्त तुझा असतो ऋतू. देहभान विसरून जाते आणि दुसरे कुठलेही जग मला आठवत नाही जराही. आठवते ते फक्त तुझे असणे. जेव्हा आठवतात ते क्षण एका वेगळ्याच वेळख्यात असते. आणि एक सांगू, माझे असणे तुझ्या आत सतत राहणे मला आवडू लागले. तुझी किमया रंगू लागली आहे. आता मी स्वतः माझी पायवाट चालू लागली आहे. मी आता माझ्याबद्दल विचार करते कधी कधी. आठवत बसते पाठीमागचे दिवस. तू हाक मारायचास आणि मी ना ऐकल्यासारखे करत जायचे. काही ना काही कारण काढून तू बोलायला पाहायचास माझ्याशी आणि मी दुर्लक्ष करत. अगदी तेव्हाही सतत वाटत राहायचे मला की तू यावेस जवळ बोलावेस माझ्याशी, हाक मारावीस मला. नव्हे मी वाट पाहत राहायची तुझ्या येण्याची. काही कारणाने तुला जर उशीर झाला यायला तर चैन पडायची नाही मला. तू यायचाच नेहमीप्रमाणे विश करायचा. पण मी प्रतिसाद द्यायचीच नाही कधी. आता माझी मला गंमत वाटू लागली आहे. आता बदलले आहे सगळे. तू बदलून टाकले आहेस मला अंतर्बाह्य. आता मी मारते पहिली आग. मी बोलते आहे सतत तुझ्याशी. माझे तुझ्यामध्ये रूपांतर होते आहे हळूहळू असे वाटते आहे. आता आरशात पाहतानाही मला आधी तुझा चेहरा दिसतो. एक सांगू तुला, मी आता माझी अधिक काळजी घ्यायला लागले आहे. स्वतः सजताना तुला सजवण्याचे सुख घ्यायला लागले आहे. स्वतःला जपताना तुला जपण्याचे सुख घ्यायला लागले आहे. तुझ्याच पत्रांचे संदर्भ घेऊन लिहिले कारण सर्व काही असते लिहायचे पण क्रमवार लावत जावे एक एक दिवा आणि आपल्याही नकळत विजत जावा एक एक आपल्या मागे तसे होते तुला लिहिताना. मला जर लिहायचे असेल तर त्यासारखी दुसरी सोपी गोष्ट नाही असे तू म्हणतोस ते खरेच. पण मनातल्या मनात लिहायचे असेल तर प्रत्यक्ष कागद घेऊन बसते समोर आणि मग तसाच राहतो का. पेन मधून उतरत नाही शाईचा पेन. निरक्षर झाल्यासारखे वाटते. मग मी परत काढते सगळी तुझी सगळी पत्रे तुझ्या कविता आणि मग वाचत राहते त्यातलेच काही तुला लिहित राहते. गंमत आहे. आधी तू मला लिहायचे आणि मग तेच परत माझे म्हणून मी तुला सांगत राहायचे. आवडते ते मला. कधीतरी वाटते अशी पाणीच्या पाणी लिहिली जावी तुझ्यासाठी एक.
तू माझ्याशी नव्या घराबद्दल बोललास आणि ते न पाहताही मी तिकडे जाऊन पोहोचले सुद्धा. सगळे सगळे दिसायला लागले समोर, सगळे सामानही घेतले मी लावायला, तुझी पुस्तके, तुझ्या कॅसेट, तुझी मेडल्स, कोठून कोठून जमा केलेल्या तुझ्या वस्तू, पेंटिंग, तुझे लिहिण्याचे टेबल मात्र मी किचन समोर मांडून ठेवले. दोन कारणे आहेत त्याची, तू लिहित असलेल्या मला दिसला पाहिजेस हे एक, आणि मी तुझ्यासाठी आत काहीतरी करत असताना तू मला पाहते आहेस हे मला पाहता आलं पाहिजे हे दुसरे. तू फुलझाडे लाव, मी निगराणी करीन त्यांची, असे तू एकदा म्हणाला होतास. आता सगळ्यांचीच निगराणी तुला करायची आहे, पाहिलेस हे असे होते. तू काही सांगतोस आणि मी मग अलगद उतरत जाते त्याच्या. तू जवळ नाहीस असे म्हणाले तर मी हे सांगत जाते आहे ते कोणाला. तू जवळच आहेस असे म्हणावे तर मी हे का लिहिते आहे हे पत्र लिहिताना माझ्या समोर कोणीही नाही, आजूबाजूला खूपसा पाऊस मात्र साचलाय. याच वाटेवर याच वळणावर घेऊ एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ आर.

क्रांतीनंतर पुन्हा ललित लेख संग्रह सतीश सोळंकुरकर लिखित सावी. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज. पाहिलं मी लिहायला घेतले आणि लोकांच्या मनात पहिला प्रश्न आला की हे सारे कोणाला लिहितो. आता ते अंदाज बांधत आहे देवळाच्या पायऱ्या चढून जावे वर थेट गाभाऱ्यात तर दिसत नाही एकदम आपल्याला. समईच्या मिनमिनत्या प्रकाशात शांत असलेली स्वयंभू मूर्ती जस जसे आपण एक एक पायरी उतरत जातो गाभाऱ्याची, तोच तो समईचा प्रकाश हळूहळू वाढायला लागतो. किंवा असे की डोळ्यांनाच सवय होते अंधाराची आणि मग त्या तसल्या अंधारात आणि युवल्याच्या प्रकाशातही आपल्याला दिसू लागते सगळे काही स्पष्ट. साऱ्या शरीरभर भरून राहतो गाभाऱ्याचा गंध

ऐकू शकलो नव्हतो तिला, किंवा कदाचित असेही की आजूबाजूच्या या इतक्या कोलाहलात तिचा आवाज पोहोचलाच नसेल माझ्यापर्यंत, किंवा असेही की मी टाळले असेल तिचा आवाज ऐकणे आजवर समजून नव्हतं. त्यासाठीच असेल का मी लिहित असता, त्यालाच दाखवत असेल का एक एक कोपरा माझ्या आतला, आतून आणि बाहेरूनही. पण हे सारे आत्ताच का होते आहे? आजवर ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती साधी कधी, तो आवाज आज इतक्या ताकदीने का येत असावा माझ्याजवळ, का भाग पाडत असावा मला लिहायला? खरेच माझे काय चालले आहे? आज तरी मी स्पष्ट आहे का माझ्याशी? आज तरी मी उतरतो आहे का कागदावर जसा आहे तसा? मी का अट्टहास करतो आहे सगळे सगळे नेहम्याचा? कोण भाग पाडते आहे मला लिहायला? खरेच काहीही समजत नाही. दिवे बंद आहेत सगळे आणि मी अंध. सगळ्या घरभर पसरली आहेत पत्रे. मी लिहायला घेतलेली, लिहिलेली आणि कधीही न पाठवलेली. ती पाठवायला हवी होती, आता पाठवली तर आत्ता नको. फार उशीर झाला आहे. आता तर सुरुवात आहे, नव्हे हीच तर खरी वेळ आहे. पण कोणाला पाठवायची ही एवढी सगळी पत्रे? आणि पत्ता तरी कुठे आहे माझ्याजवळ? तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज. असे मी माझ्या एका कवितेत लिहिले होते. तुझे नेमके कोणाचे पत्र मिळाले होते मला तेव्हा? मी नेमका कोणाचा पत्ता शोधतो आहे आज मला काहीच माहित नाही. तुला कळव. कवड. तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस, हे पावसा पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस. मोरांनी नाचावे तसे आभाळ भरून आलेले, नदीकाठी कोणीतरी वाट बघत राहिलेले, रानातून घराकडे लगबग चाललेली, वासरांसाठी एक गाय मागेच राहिलेली, पोत्यांची खोळ घेऊन दाराकडे धावणारी मुले, वरच्या पानाचा ते मलगत झेलणारी फुले, हुरहुरणारी संध्याकाळ दिवे लागण झालेली, कांकणाच्या आवाजात भाकर खरपूस झालेली, हलणाऱ्या आठवणी मनात तसा विडीचा धूर, पावसाची सतार तशी आत हुरहुर, कागदाच्या नावा घेऊन पाण्यातून धावण्याचे दिवस, पावसा पावसा पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस. असेल पाऊस आणि खिडकीत उभे राहशील, झड येईल आतते काही शोधत राहशील, घर बंद करून बाहेर निघावेसे वाटेल, मोकळे केस सोडून जरा भिजावेसे वाटेल, उठशील तशी जोरात आणि अचानक जातील दिवे, कोसळणाऱ्या पावसात घर दिसेल नवे, वाटेल असाच आता सतत कोसळत राहावा पाऊस, होऊ नये उजेड व्हावा अंधाराचा उरूस, फुले माळा विकेसा.

तर तसे काही आठवत राहशील, परत नव्याने कोणाची वाट पाहत राहशील, हे सगळे तसे वाट पाहण्याचे दिवस, पाऊस पाहण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस. कोसळणाऱ्या पावसाची ओढून वही बसशील, एक एक पान वाचताना हरवून स्वतःला बसशील. बाहेरचा पाऊस मग हळूवार उतरेला, मोर येतील आपसुकच, हात घेतील हातात, लाख लाख पिसाऱ्यांनी कवळून तुला घेतील, मोराच्या तालावर पाय तुझे पडतील, मध्येच चमकेल वीज आणि चांदण्यांची होईल घर, मोराच्या नादात पाऊस येईल घरभर. जुनाच तुझा ताल तरी तुला वाटेल नवा, जुनाच तुझा ताल तरी तुला वाटेल नवा, तळहात करशील पुढे सरींचा अलगत उतरेल थवा, घरटे बांधेल पाऊस आणि तुला आत घेईल, ओल्याशा हातांनी काही मागत राहील, त्याच्या तशा मागण्याचे दिवस, त्याच्या तशा रांगण्याचे दिवस, त्याच्यासाठी तुझ्या तशा वागण्याचे दिवस, तर असे हे पाऊस पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस. हवी हवीशी वाटणारी मग वाजू लागेल धून, अंगणातल्या झाडाचेही मग जाईल मौन सुटून, त्याच्या येण्याचा संकेत म्हणून पाऊस होईल घनघोर, त्याच्यासाठी नव्याने लईत नसतील मोर, वीज उठेल संपून आणि वाट दाखवेल त्याला, आदमीने उभ्या झाडातून गंध आणेल वारा, तो येणार म्हणून अवेळी फुलतील ही फुले, भिजलेल्या घरट्यातून पाखरांचे झुलतील झुले, भिजलेल्या अंगाचा तो थेट येईल घरात, कमरेवर हात ठेवून एकटं राहील पाहात, हळूहळू म्हणताना बरसत जाईल पाऊस, जीव घेण्या लईत कोसळत राहील पाऊस, कित्येकदा कोसळशील तूही आणि पुन्हा सावरत जाशील, कधी त्याला तर कधी स्वतःला आवरत जाशील. हे तसे एकमेकांना सावरण्याचे दिवस, तू त्याला, त्याने तुला आवरण्याचे दिवस, एकमेकींना एकमेकात वावरण्याचे दिवस, तर हे तसे पाऊस पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला फक्त तुला. मोर म्हातारा झाला म्हणून खूप दिवसांनी म्हटले तरी कितीतरी महिन्यांनी काल भेटलो आपण. मी तुला भेटण्याच्या नादात सुसाट आणि तुझे नेमके तातडीचे ऑफिसचे काम चालले, मी बोलावले तू आलीस, जरा थांब हे टेबल आवरते आणि आत्ता येते म्हणून परत वर गेलीस, मी थांबून राहिलो नेहमीच्या ठिकाणी नेहमीच. पाऊस पडायला झालेला आणि वाराही जोराचा, मी वाट पाहतोय, मोगऱ्याचा वास येतोय, जवळ कोणीतरी गजरे वाली असणार, मी पाहतोय, होय चिरीमिरी पावसात फाटका पदर डोक्यावर आणि छातीला कोर लावून गजऱ्याचा घमघमट पुढ्यात घेऊन बसलेली एक बाई दिसते आहे. मी सवयीने पुढे जातो, फुले हा तर तुझा वीक पॉइंट, फुले आणावीस तर तूच, असे म्हणत म्हणत आधाशीपणाने वरचे हिरवे कंस पान उघडून सगळे गजरे ओंजळीत घेऊन मनसोक्त सांगणारी, म्हणजेच मनसोक्त होणारी आणि मग मी ते स्वतः तुझ्या केसात माळावे म्हणून हट्ट करणारी, तू मला माहीत आहे. मी गजरे घेतोय तुझ्यासाठी आणि थांबतोय तसाच, मला आठवतोय तुझा आजचा चेहरा, तुला पाहिल्यापासून सतत वाटत राहिले होते की तुझ्यामध्ये काहीतरी बदल झाला आणि तो नेमका लक्षात येत नव्हता. आता गजरे समोर आले आणि स्पष्ट दिसायला लागले सगळे, तू तुझे केस बारीक करून घेतले आहेस, गजऱ्याची पुढी आहे माझ्या हातात, तुला ती द्यावी न द्यावी मी बॅगेत ठेवतोय, तुझा चेहरा आठवतोय, आठवतोय तुझे लांब सडक काळे भोरकेस आणि आठवतोय जेव्हा दोन वेळ

0: ललित लेख संग्रह सतीश सोळंकरकर लिखित सावली। तुझ्याशी बोलताना मग वाटायचे की तुझा वास येतोय मोगऱ्यासारखा, आणि मग जेव्हा जेव्हा दिसायचा मोगरा समोर तेव्हा तेव्हा तुझी आठवण यायची, येत राहायची, तुझा गंध येत राहायचा, आणि वाटायचे तूच आहेस आजूबाजूला, येशील आता इतक्यातच, तुझी वाट पाहणे, पण मग जर मोगरा असेल सोबत तर ते वाट पाहणे कंटाळवाने वाटायचे नाही, कारण मोगऱ्याचे एक एक फुल सांगत राहायचे तुझ्याबद्दल, आणि सतत वाटत राहायचे की तू आहेस इथे आजूबाजूला कुठेतरी, केस का कापलीस तू, नाही आवडले तुला, पण इतके कमी करायचे, चांगली नाही दिसत मी, चांगली पण गरज होती का इतके चांगले लांब सडक केस, अरे जरा वय कमी वाटतं इतकं, काय वय कमी वाटावं म्हणून तू केस, होय पण मला तुला गरज काय त्याची, आणि कशी दिसतेस ते पाहिलंस का, होय असू दे, होईल सवय हळूहळू, आणि तुला काय फरक पडतो, तू आज भेटशील आणि मग परत 6 महिन्यांनी, अच्छा म्हणजे मी तुला भेटणार नाही म्हणून तू काहीही केलंस तरी चालेल, मी काहीही केलेलं नाही, तुला माहित आहे ना की केस कापणं म्हणजे माझ्या गळ्यावर सुरी, असं मी तुला एकदा म्हटलं होत, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हाची गोष्ट वेगळी, आणि आता ते जाऊ दे, दुसरं काही बोलणं, वय लपावं म्हणून केस कमी केले ओके, पण वय लपावं असं वाटायला का लागलंय तुला, आपण म्हातारे दिसू नये असं का वाटायला लागलंय तुला, आणि समजा म्हातारे झालो दिसलो म्हणून जोवर माझ्यात काही फरक नाही तोवर हे सगळं करण्याची गरज का आहे तुला, माझ्यातच काही पडलाय का फरक, मोर म्हातारा झालं म्हणून त्याने पिसारा कापू नये, फुले आहेत बॅगेत, असू देत, द्यावीत तुला, द्यावीत नको, मला धाडस होत नाही बॅग उघडायची, पाऊस बघ किती छान पडतोय, नाही होय मी नवीन छत्री घेतली आहे लाल रंगाची, मला पावसाळी सँडल्स घ्यायचे आहेत रे, 2-3 दुकानं पाहिली पसंतच नाही पडत, ड्रेस घ्यायला हवेत 1-2, आजकाल फारच होते शॉपिंग, माझ्या येते पण तू घेतलीस का नवीन छत्री, फुले बॅगेतच आहे, त्यांना बाहेर काढण्याची मला भीती वाटते आहे, कोणीतरी खेळ खेळत आहे, तुझ्या पत्रातून फोनवरच्या बोलण्यातून माझ्याबद्दलची काळजी सतत जाणवत आहे, चल मी तुला काळजी तरी देऊ, संदेश म्हणाला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं, घरी परतल्यावर त्यांना फोन केला तर ते म्हणाले देवा आहात कुठे, तुमची काळजी वाटते आम्हाला, अनिल कुसुरकर जो गल्फमध्ये असतो सतत असतो माझ्या बरोबर मुंबईत असताना, आणि गल्फमध्ये परत गेल्यावर रात्री अपरात्री सतत फोनवरून बोलत राहतो माझ्याशी, मी एकदा म्हणालो इतके फोन करतोस आणि गप्पा मारतोस, फोनचे बिल भरावे लागत नाही का रे, तर म्हणाला मी तिथल्या सुलतानाचा जावई आहे, 2 दिवसापूर्वी त्याचा परत फोन आला, पहिले वाक्य कसा आहेस तू, काळजी वाटते, कोल्हापूरहून धाकट्या बहिणीचे पत्र आले आहे, तिने आईला लिहिले आहे की मला नानाची काळजी वाटते, सर्वजण माझी काळजी का करतायत, काळजी करण्यासारखे काही घडले आहे का माझ्या, की घडणार आहे काही काय, आणि त्याची चाहूल लागली आहे सर्वांना, आधीच काय घडणार आहे, सर्वांनाच एकदम माझी काळजी लागायचा हा ऋतू अचानक कसा सुरू झालाय, मी बरा आहे असे लिहितो पण मी बरा नाही असे तू म्हणतो, म्हणजे काय, मी खरेच बरा नाही का, की मी नाहीच, माझा टेलिफोन नंबर अस्तित्वात नाही असेही तुला ऑपरेटरने सांगितले ना, माझ्या अस्तित्वाबद्दल तर त्याला काही सांगायचे नव्हते ना, त्याला काही समजले आहे माझ्या टेलिफोनला ठोका आहे, कोणीतरी खेळ खेळत आहे मला समजत नाही, मला खेळवले जात आहे, मी बरा दिसतो पण तुला तसा दिसत नाही, म्हणजे मी बरा नाही, आता हा खेळ थांबायला हवा,
1: घर रंगवून घेतले आहे, नवीन कपडे घेऊन काही फरक पडेल का कपड्यांशिवाय? पेन हातात धरवत नाही, थरथर सुटते हाताला आणि शब्द उमटतच नाहीत. मग काहीतरी लिहिले जाते पण ते मला वाचता येत नाही, काहीतरी वेगळ्या भाषेतून लिहिले आहे असे वाटते. ती भाषा मला समजत नाही. समोरच्या माणसाचे बोलणे मला ऐकू येते, समजते असे वाटते. मी तसे समजून त्याच्याशी बोलतो आणि पुढच्या क्षणाला तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत नाही. माझी भाषा समजत नसावी का? मी तुझ्याशी जेव्हा बोलतो तेव्हा तुला समजते नसा? मला इतर सर्वजण बोलतानाही तुझ्याशीच बोलल्यासारखे वाटते. माझी पत्रे मला वेळेवर मिळत आहेत, यावे वाटणारे सगळे फोन येत आहेत, मला नीट ऐकू येते, मला नीट वाचता येते, लिहिता मात्र येत नाही. पण हे तसे काही फारसे काळजीचे कारण नाही. कोणाला तरी विश्वासात घेऊन मला माझ्या काळजीचे खरे कारण विचारून घ्यायचे आहे. कोणाला कोणाला विचारू? माझे तुझ्यामध्ये रूपांतर

येतोस आणि मग सगळेच येतात. हवे तेव्हा चांदणे घेता येते घरात, हवा तसा समुद्र आणता येतो खुशी, हव्या त्या झाडावर हवे ते पक्षी आणता येतात. तू येतोस तेव्हा दिवे जात नाही, एक समान लई फिरत राहतात पंखे, फोन मधून झंकारत राहतात कोकिळेचे आलाप. तू येतोस तेव्हा आपसुकच येतात जुन्या कवितांच्या ओळी ओठावर, रात्रभर जळत राहतो नंदा देव, फोटोला घातलेले हार कसे आत्ताच घातल्यासारखे ताजे राहतात, केसात मारलेली वेणी रात्रभर करत राहते सुगंध पेरणी. तू येतोस तेव्हा सुगीचा हंगाम सुरू झालेला असतो. तू येतोस तेव्हा गायी घराकडे परतलेली असते. तू येतोस तेव्हा धार काढण्याची वेळ झालेली असते आणि दुधाने भरलेली असते कासणी. तू येतोस तेव्हा फक्त तुझा ऋतू असतो, एखाद्या करणी केलेल्या माणसासारखे सगळे वागत असतात तुझ्या आज्ञेत, भागून टाकतोस सगळ्यांना, तुला उगत असते ती कला. तू येतोस तेव्हा तू आलेला आहेस हे कोणाला वेगळे सांगावे लागत नाही, सगळे आपसुकच घडत जाते तेव्हा. तू येतोस तेव्हा तुझे येणे हीच एकमेव एक गोष्ट असते, तुझे येणे ही जितकी अशक्यप्राय गोष्ट असते ना तितकेच तुझे जाणे मात्र असते अटळ. किंबहुना येतानाच तुझ्या परतण्याचे संकेत सोबत घेऊन आलेला असतो. तू जातोस आणि मग सगळ्या वस्तूंवर एक उदासाची पाऊसावली पसरत जाते. तुझे जाणे आणि मग परतून येणे या दोघांमध्ये रामाच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार आणि राम तिथून निघताच परत तिचे शिळेमध्ये रूपांतर, मग परत रामाच्या येण्याची वाट आणि मग परत तिचा उद्धार. तू यावेस आणि मग परत जाऊच नये असे वाटते, किंवा यावेस आणि घेऊन जावे इथल्या सगळ्या वस्तूंना असे वाटते. म्हणजे त्यासोबत मीही गोळा केली जाईल तुझ्यासोबत. तुझे जाणे अवश्यक ही मान्य, तरीही तुझे जाणे मात्र अमान्य. काहीतरी गळून जाते आहे. तुझा फोन आला सकाळी तेव्हा मी आत होतो, तुझा आवाज ऐकता आला नाही हे असे मला वाटते पहिल्यांदा झाले. काल तुझ्याशी बोलतानाही फोन परत परत पटकत होत गेला, सलग असे बोलताच आले नाही आपल्याला, हेही तसे पहिल्यांदाच झाले. मग मी ऑफिसमधून फोन केला, तू म्हणालीस मी बिझी आहे. मग मी परत फोन केला थोड्या वेळाने, तू परत बिझी. मग दिवसभर मी थोड्या थोड्या वेळाने फोन करत राहिलो आणि तू परत परत बिझी असल्याचे समजत गेले, हेही तसे पहिल्यांदा झाले. तुझी खूप आठवण येते, तुला भेटावेसे वाटते, कशातच लक्ष लागत नाही, भेटणे जमले नाही तरी फोन करत जा मला सतत. कारण मला फोन करणे जमत नाही असे तू सतत म्हणत आलीस आणि मग बोलणे टाळतही आलीस का? असो, मला अजूनही तुझे सगळे खरे वाटते, यात दोष तुझा नाही. तू म्हणतेस मला आठवण येते खूप, मी ते खरे म्हणतो. तू म्हणतेस मी तुझ्या फोनसाठी थांबून असते, मी ते खरे म्हणतो. तू म्हणतेस सतत तुझा आवाज ऐकू असं वाटतो मला, मी तेही खरे म्हणतो. हे सगळे तुझ्या स्टाईलचे वागणे आहे, मात्र मला आजही खरे म्हणता येत नाही आणि विश्वासही बसत नाही माझा यावर. तुझ्या सवडीनुसार मी तुला आवडायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुझ्या आठवात राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला दिसत राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला फोन करत राहायचे आणि तुझ्या सवडीनुसार तू माझ्याशी बोलत राहायचे, हे माझे प्रार्थना. वेळात वेळ काढून तुला फोन करायचा.

वेळ झाला यायला तर समजूत काढायची माझ्याशी. गाडी उशिरा मिळाली असेल, रिक्षावाला यायला तयार नसेल, निघतानाच कोणाचा तरी फोन आला असेल, मुलाचा एक सॉक सापडला नसेल आणि आयत्या वेळेला तो शोधावा लागला असेल, आयत्या वेळी गॅसचे सिलेंडर संपले असेल आणि दुसरे लावता लावता वेळ गेला असेल, इस्त्री करायला घेतली असेल साहेबांच्या कपड्यांना वीज गेली असेल नेमकी आणि पारा चढला असेल साहेबांचा तो बाहेर निघताना, किंवा दरवाजा ओढून घेतला असेल तो आणि चावी आतच राहून लॉक झाला असेल दरवाजा बाहेर, हे नाही तर ते नाही तर हे, मी समजत राहायचे समजावत राहायचे, हे माझे तुझे प्राक्तन, हे माझ्याकडून चालत राहत सतत, कारण याचा संबंध थेट माझ्या असण्याशी येतो. हेच लागते परत परत बोटाला, एकदा लागले की दुःख मग त्यावरच बसते परत ठोकर आणि कळ जाते मेंदू, मग परत परत बसत राहते ठोकर आणि वेदना जाणवत नाहीत काही, ठिपकत राहते रक्त पण दुखत नाही आज, बोट आंधळे होते आणि जखमही, हेच लागणे हेच होते मग त्या बोटाचे प्राक्तन आणि रक्त वाहूनही न दुखवणाऱ्या जखमांचे व्रण उठत राहतात शरीरभर, जणू काही आपण ठेच लागल्यासाठीच जन्माला आलो आहोत. इथपर्यंत विचार करायला तयार होतो आपण आणि एकदा का हा विचार मनाला वाटला की मग पुढचे सगळे सोपे असते, ठेचा लागत जातात, जखमा होत जातात, ठिपकत राहते रक्त आणि हळूहळू आपणही ठिपकत राहतो आपल्या. माझे तसे झाले आहे, काहीतरी बोलून जाते आहे आपल्यातून हे जाणवते, ठिबकणारा तांबडा ओघळ स्पष्ट दिसतो डोळ्यांना, आपण दुखत नाही काही काही,

पुढील भागातही आपण सावी ललित लेखा संग्रह ऐकणार आहोत. घेऊया विश्रांती आणि भेटूया पुन्हा नवीन भागात पुढील प्रकरणामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM वरून रेडिओ RJ.

0: friends, welcome to Acharya 90FM, your own radio. Myself, RJ Tejaswini. We have, thank you, Dr. Sitman, today. So we have invited Dr. Madhura Mari Bakshi, ma'am. Ma'am, welcome to Acharya 90FM.
1: Thank you. It is my pleasure to be here.
0: Yes, ma'am. I'll just give us a small brief about Dr. Madhura Mari Bakshi. She is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated service in child care. Born and raised in Thane, Dr. Madhura built her academic foundation at Saraswati Vidyalaya and Kelkar College before pursuing her MBBS at Tena Medical College, Navi Mumbai. She went on to complete her DNB in pediatrics at Central Railway Hospital, Bhilwara, and further she continued with her clinical skills at renowned institutions such as Wadia Children's Hospital in Mumbai and Krishna Children's Hospital in Hyderabad. Beyond her medical practice, Dr. Madhura is also an award-winning poet. She received the prestigious Silver Medal for Poetry from former President of India, Shri K. R. Narayanan, and this year published her book, Reflections, a collection of introspective and soulful poems. Dr. Madhura is currently a consultant at Prakash Jodh and Care Hospital in Chembur, the Child Clinic in Kurla, and Critic Care Asia Hospital, where she is known for her compassionate approach to both children and parents. She holds a postgraduate diploma in pediatric nutrition and has a strong interest in pediatric behavioral disorders, areas where her insight and empathy bring immense value to families. So we'll know about her 15 years or more than that journey of Dr. Madhura, ma'am. So first of all, I would like to know, as you were already into Wadia, the renowned hospitals like Wadia Children Hospital and Krishna Children's Hospital. So I'm very much excited to know your Wadia Hospital's journey. How was it like?
1: So thank you, first of all, for having me here. So this whole MBBS course is a 4.5 years course along with 1 year internship, which we did in Navi Mumbai Municipal Hospital in Vashi.
0: Okay.
1: After that, we have a post-graduation for which I did it in Railway Hospital, Bhilwara.
0: Mm-hmm.
1: And post that, I was in Hyderabad initially in Krishna Children's Hospital, which is specialized for newborn care. So I worked in neonatology department for 2 years there. And then for gaining experience, I was at Wadia Children's Hospital.
0: Mm-hmm.
1: And there I was for some time working in pediatric neurology department, where we handled cases with pediatric epilepsy, fits, just that.
0: Yeah.
1: And other than that, after that, I was also for some time in pediatric hemato-oncology, that is childhood cancers.
0: Mm-hmm.
1: So it was a little bit of a traumatic experience, but yes, it was very exhausting, but a lot of hands-on experience I gained in that hospital.
0: Mm-hmm.
1: So
0: that was
1: your
0: Wadia's experience. Yes, yes, yes. You have to say that when you have to say that when you have to say that you have to say that you have to say पटकन पालकांनाही मनाची तयारी करावी लागते, कारण आपण एकदम आपली मानसिकता बदलून जाते की लहान मुलं आपलं आजारी पडलं की फार आपण सेन्सिटिव्ह होतो त्या बाबतीत. तर जेव्हा असे आता तुम्ही एवढी वर्ष आहात, तर अशा काही जेव्हा पालक हतबल होतात अशा काही केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत का?
1: हो,
0: ओव्हर द इयर्स.
1: ऑफकोर्स दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट ऍक्च्युली, कारण मी स्वतः एक आई आहे. माझी मुलगी इरा आता 5वीत आहे आणि आय अंडरस्टँड वेन शी, मी स्वतः पीडियाट्रिशियन असूनही आणि मोर देन पेरेंट्स, मला वाटतं ग्रँड पेरेंट्सना एवढं त्यांच्याबद्दल क्लोज अफेक्शन असतं. म्हणजे अजूनही माझ्या मुलीला ताप जर 3 दिवसांच्या पुढे चालला तर आईचा फोन येतो, अगं जरा दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखव. सो तसं डेफिनेटली इट इज व्हेरी डिफिकल्ट, इवन नॉट ओनली माय चाइल्ड, पण जेव्हा मी दुसरे पेशंट्स बघते हसणारा खेळणारा, कारण आपण नॉर्मल ग्रोथ किंवा माझे वेलनेस क्लिनिक्स असतात तेव्हा मुलं नॉर्मल चेकअपसाठी आणि व्हॅक्सिनेशनसाठी येतात, तीच मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा लगेच फक्त मूल शांत होत नाही, घरातले सगळे जणांचं पूर्ण फोकस आणि त्यांचं एकदम मन दुखल्यासारखं होतं, बिकॉज एक प्लेफुल मूल जेव्हा आजारी पडतं. सो फॉर मी द वर्स्ट थिंग इज व्हेन अ चाइल्ड हॅज टू गेट ऍडमिटेड. सो ते ऍडमिशन साठी सांगणं किंवा ऍडमिशन करणं पेशंटची, मग तो सिक बच्चू बघणं, हे खूप त्रासदायक असतं. Definitely we have to deal with it, कारण आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर एनी पेरेंट इज पेशन्स, कारण वी हॅव टू बी पेशंट की ही काही आजार आहेत ते हळूहळू जाणार आहेत, तर त्याच्यामुळे काउन्सिलिंग हा खूप मोठा भाग आहे पीडियाट्रिशियन म्हणून. सो पीडियाट्रिशियन जसं आमचं क्लिनिक, माझे हस्बंड ऑफ्थॅल्मॉलॉजी आहेत, डोळ्याचे डॉक्टर आहेत, सो त्यांचं कसं मशीनवरती अर्ध काम होतं. पण आमच्यामध्ये बोलणं ही एवढी मोठी गोष्ट असते, पेरेंट्सना समजवणं, मुलाशी बोलणं, त्याला काय होतंय ते जाणून घेणं, आणि मग त्यांना एक्सप्लेन करणं की बाबा असा कोर्स आहे, हे झालं तर हे करावं ते करावं. त्याच्यामुळे लॉट ऑफ काउन्सिलिंग इज इन्वॉल्व्ड. बऱ्याच वेळेला आपल्याला वी हॅव टू बी इन देअर शूज. एम्पथी ही खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना कसं वाटतं हे समजून घेणं. कारण हे असं बिझनेस नाही आहे की बाबा तुम्ही हे करा, ठीक आहे ही टेस्ट करा. जेव्हा आपण सांगतोय त्यांना टेस्ट करा म्हणजे त्यांना प्रिक होणार, ते रडणार. सो हे सगळे फॅक्टर समजून घेण्यासाठी आय थिंक खूप सिम्पथी आणि एम्पथी दोन्ही असणं महत्वाचं आहे. आणि असे खूप एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. आणि तेव्हा आपण पेरेंट्सना खरंच आपण एक माणूस म्हणून समजून घेणं खूप महत्वाचं.
0: आपण आता पॅरेंट्स बद्दल बोललो, पण मोठा टास्क असतो तो मुलांचा. कारण मुलं वेगवेगळ्या वयोगटातली असतात आणि डॉक्टर म्हटलं की बाबा दे स्टे अवे, म्हणजे नकोच असं त्यांचं थोडीशी मानसिकता असतात. आता थोडं ग्रुमिंग होतंय आपल्या स्कूल्समध्ये वगैरे की डॉक्टर म्हणजे, आणि काही गेम्स पण आलेले आहेत की त्याच्यामध्ये आपण डॉक्टर्स कसं रिलेट करू शकतो. काही कार्टून्स पण आपण पाहतो की त्यातनं आपण मुलांना दाखवू शकतो की व्हाय डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काही काही इव्हन क्लिनिकमध्ये मी पण व्हिजिट केलेला आहे, तर ते मेक अ प्लेफुल एरिया फॉर देम. असं काही तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये तुमचा सेटअप आहे?
1: हो हो हो. सो माझं सेटअप खूप चाइल्ड फ्रेंडली आहे आणि आय हॅव लॉट ऑफ टॉईज. आणि आय एनकरेज म्हणजे की इव्हन जे काही पेशंट्स असतात ते पण जे लहानपणी त्यांचे युज केलेले टॉईज असतात किंवा जे चांगल्या कंडिशनमध्ये असतात तेही ठेवून जातात. माझ्या मुलीचे टॉईज पण आहेत आणि फॉर डिफरंट एज देर आर कलर बुक्स अँड क्रेयॉन्स. आणि युजली मी माझ्या पेशंट्सना छोटे छोटे क्रेयॉन्स किंवा हे देते ऍज अ गिफ्ट. सो दे विल ऑलवेज, छोटीशी मुलगी येते ती नेहमी पहिले येते आणि करल आहे का मॅडम, करल आहे का मॅडम म्हणून विचारते. सो तो बऱ्याच वेळेला आय वुड से मोर देन 50% ऑफ द पेशंट दे वॉन्ट टू गेट इन साईड द रूम टू प्ले विथ द टॉईज. सो हे पण एक असतं, काही मुलं पुस्तकं वाचत बसली असतात, काही ड्रॉईंग करत असतात. सो इट इज अ प्लेफुल अॅटमॉस्फिअर अदरवाईज. आणि टॉईज असतात, खेळ असतात. आणि मी पण आय ट्राय टू बी की मी माझे मास्क पण युजली वेगवेगळ्या कलर्सचे घालते, स्माइली वाले मास्क घालते. माझे स्टेथोस्कोप नेहमी येलो पिंक अशा कलरचे असतात. सो मला पेशंट सांगतात मॅडम आपका लास्ट टाइम पिंक वाला था तो मेरी बेटी ने भी वो सेट लिया है पिंक स्टेथोस्कोप का. सो हे थोडस प्लेफुल इंटरॅक्टिव्ह आणि मग इट बिकम्स अ व्हेरी नाईस अॅटमॉस्फिअर. कारण मग ते कलरिंग केल्यावर त्यांचं कलरिंग अप्रिशिएट केलं तर बरीच पेरेंट्स त्यांची पेंटिंगचे फोटो मला पाठवतात, माझ्या मुलीने हे ड्रॉईंग केलं, ते ड्रॉईंग केलं. किंवा त्यांचा अॅन्युअल डेचा परफॉर्मन्स कुठला असेल त्याचे व्हिडिओ शेअर करतात, बर्थडेचे इन्व्हिटेशन देतात. सो इट इज अ व्हेरी नाईस प्लेफुल अॅटमॉस्फिअर. सो आय ट्राय टू बी जितकं नॉन थ्रेटनिंग फॉर द पेशंट, पण शेवटी त्यांना माहिती आहे की टुचूक देणार आहे. सो दॅट इज,
0: त्या टुचूकचा विषय तुम्ही काढलाच आहे. तर वॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर चिल्ड्रन. सो यू गो थ्रू ऑल दिस, म्हणजे काय तेव्हा परिस्थिती असते वॅक्सिनेशनची? वी आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड टू नो दॅट. वी नेव्हर गेट टू नो म्हणजे तुमचं आणि पेशंटचं कसं बॉन्डिंग असतं ते. सो लाईक वॅक्सिनेशनच्या वेळी आरडाओरडा रडणं हे सगळं मुलांचं होत असते. सो हाऊ इज इट?
1: सो युजली ती चेन रिएक्शन असते की वॅक्सिनेशन देताना जर एक रडायला लागला तर बाहेरचे सगळे चेन मध्ये सुरू होतात, आणि जर पहिला नाही रडला तर देन इट इज अ गुड. सो युजली मी पेरेंट्सना सांगते थोडंसं मोठं मुलं असेल तर त्यांना सांगून आणा की आज वॅक्सिन आहे, काही नाही चेकअप करतायत म्हणून केलेलं. सो दॅट इज नॉट ये. मग त्यांना समजवणं की बाबा तू आता स्ट्रॉंग होणार आहेस म्हणून आपण तुला हे देतोय. एकदम छोटे जे न्यूबॉर्न्स किंवा आपण इन्फंट्स म्हणतो अंडर 1 इयर ओल्ड, त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं खूप सोपं आहे. कारण त्यांना अजूनपर्यंत कळत नाही, आपण नेहमी खेळत खेळतच येतात. फक्त देईपर्यंत ते थोडस जे रडणार आणि त्याच्यानंतर पटकन डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. युजली देऊन मग आपण काहीतरी दाखवतो किंवा त्यांना काहीतरी खेळणं. युजली एक माझी रिसेप्शनिस्ट बाजूला टॉय घेऊनच उभी असते, खुळखुळा वगैरे काहीतरी, किंवा मग पेरेंट्स चुचू टीव्हीचं काहीतरी गाणं बिणं लावतात बाजूला. सो दॅट इज युजली डिस्ट्रॅक्टेबल. मेन प्रॉब्लेम होतो 1 to 2 इयर्सची जी मुलं आहेत त्यांना कळायलाही लागतं आणि ते कंट्रोलमध्ये पण नसतात. 3 वर्ष आणि 2 to 5 च्या मध्ये एवढे वॅक्सिन्स नसतात. सो ते थोडेसे ओके होतात मुलं की ठीक आहे आता मला कधीतरी लागतंय, युजली मी चेकअपला येतोय, दॅट इज ओके. आणि 5-6 वर्षी तर बऱ्यापैकी कंट्रोलेबल असतात. सो मेन ते जे 1 to 2 किंवा तो जो पिरियड आहे त्या मुलांना खूप डिस्ट्रॅक्ट करायला लागतं. रेअरली असं होतं की अगदी कोणातरी बोलून धरून इंजेक्शन देणं, पण युजली डिस्ट्रॅक्शन ही बेस्ट टेक्निक आहे मला वाटतं मुलांना हे करण्यासाठी, वॅक्सिनेशनसाठी.
0: आता आपली जी डिग्री आहे 5.5 इयर्स व्हॉटएव्हर, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बुकेश नॉलेज किंवा म्हणतो वेगवेगळ्या डिझीजेस बद्दल आपण नॉलेज त्यातनं आपल्याला डिग्री मधनं मिळतं. पण वेन यू कम टू प्रॅक्टिकल नॉलेज देर इज वास्ट डिफरन्स बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिकल अँड ऑलवेज इन ऑल फील्ड्स लाईक सो लाईक इंजिनिअरिंग ऑल्सो वन रिडिंग बुक्स अँड ऍक्च्युली गोईंग ऑन फील्ड दॅट मेक्स अ वास्ट डिफरन्स. सो म्हणजे तुम्ही कसं तुमचं जे नॉलेज आहे किंवा चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही कसा अभ्यास केला आतापर्यंत?
1: सो दुसरं एक मी मगाशी वॅक्सिनेशन बद्दल बोलत होते ते एक पॉईंट मला आठवलं की माझे माझ्याकडे स्टिकर्स आहेत वॅक्सिनेशनचे, ते आता लायन्स आहेत, ऍपलचे, छोट्या पिनचे. सो माय सेकंड थिंग इज की वॅक्सिन दिल्या कुठलं स्टिकर पाहिजे तर ते लगेच डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. सो दॅट इज एक. सो चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही खूप हा चांगला पॉईंट सांगितला. सो मी जेव्हा शिकत होते म्हणजे MBBS झालं त्याच्यानंतर माझे सिम्पल ऍक्च्युली कसं होतं की युजली आत्ताची मुलं जी मेडिकल परस्यू करतात ते खूप विचार करून करतात की पुढे कुठल्या ब्रांचला स्कोप आहे, कुठल्या ब्रांच इज मोर ल्युक्रेटिव्ह किंवा कुठली ब्रांच मध्ये कमी इमर्जन्सीज हँडल करता येईल आणि जास्ती हे होईल. पण मी तो काही विचार केला नव्हता, मी फक्त मला मुलं आवडतात म्हणून मी पीडियाट्रिक्स घेणार असं सिम्पल होतं. आणि तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं असं इट इज नॉट सिम्पल
0: एज
1: दॅट. पण ऍज ऑफ नाव आतापर्यंत तरी आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन कारण इट इज अ प्लेजर टू वर्क विथ चिल्ड्रन. सो सो दॅट इज डेफिनेटली देअर. आणि सो अबाउट चाइल्ड सायकोलॉजी डेफिनेटली मी जेव्हा शिकले, सो जेव्हा आपण स्टुडंट असतो तेव्हा आम्ही खूप प्रोसिजर ओरिएंटेड होतो की आता आम्ही रेसिडेन्सी तर आम्ही जास्ती सिक केसेस बघायचो. आणि म्हणजे मी म्हटलं तसं वाडियामध्ये पण आम्ही पीडियाट्रिक कॅन्सर ह्याच्यामध्ये वर्क केलं होतं तर तेव्हा प्रोसिजर करायचंय आम्हाला हे, तर ते असा विचार होता की हे शिकलो की आपल्याला हे. सो ते डेफिनेटली सगळ्या मेडिकल स्टुडंट शिकायचं असतं. पण वन्स यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग आणि स्पेशली आय वुड से वन्स आय बिकेम अ मदर आय रिअलाइज द इमोशनल कनेक्ट. म्हणजे मी जेव्हा माझ्या मुलीला 1 मंथ टू 12 मंथ्स मधले जे तिचे माइल्ड स्टोन्स कसे होत आहेत, मग हे होतं हे नॉर्मल असतं आता हे नंतर हे असतं, तर ह्या गोष्टी मला हळूहळू जास्ती बेटर समजायला लागल्या वेन आय बिकेम अ पेरेंट. सो तेव्हा मला मुलांची सायकोलॉजी म्हणजे का कधी मुलं काय टँट्रम्स करतात, स्पेशली जेव्हा 2 वर्षाच्या आसपास मुलं येतात त्यांना टेरिबल 2s म्हणतात. सो त्यांची सगळी टँट्रम्स किंवा हट्ट करणं हे मॅक्झिमम त्या एजमध्ये असतात, तर तेव्हा कशी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापराव्या. फूड फसिनेस खूप कॉमन आहे मुलांमध्ये की खायचं नाहीये किंवा, आणि एक स्पेशली मी पाहिलं आहे तर पोस्ट कोविड जे लॉकडाऊनच्या नंतर जे आहे ते बरीच मुलांना डिलेड स्पीच हे मी खूप पाहिलंय, खूप उशिरा बोलतात. रिझन इज डेफिनेटली एक आहे स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे मुलांचा, आणि दुसरा आहे सोशल इंटरॅक्शन खूप कमी झालंय, जॉईंट फॅमिलीज कमी आहेत, आयसोलेटेड आहेत मुलं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे डिलेड स्पीच, हायपर ऍक्टिव्हिटी, ऑटिझम ह्या गोष्टी पण दिसायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यात खूप सटल मार्कर्स असतात जे आम्हाला कळतात, म्हणजे की मुलगा कितपत एक्सप्रेसिव्ह आहे, आय कॉन्टॅक्ट आहे की नाही, ओपिनियन का तो घाबरलेला असतो डॉक्टर त्याच्यामुळे तसं अव्हॉइड करतो, पण आपण तरी कळतं की कितपत आय कॉन्टॅक्ट आहे, बोलवलं की ऐकतोय का, तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आम्ही नोटीस करतो
0: किंवा त्याला ऐकू येतंय का,
1: ऐकू येते.
0: अच्छा, बऱ्याच गोष्टी आहेत कारण वास्ट फील्ड आहे. तर तरी आपण मॅडमची थोडक्या जर्नी आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा थँक्यू डॉक्टर सेगमेंट मध्ये भेटूया. तुम्ही आज डॉक्टर मधुरा आज आपण डॉक्टर मधुरा बक्षी मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM.

0: Welcome after the short break. You are listening to Aashan and ITFM, your own radio. And today, in our thank you, doctor segment, we have invited Dr. Madhura Mani Bakshi, ma'am. Ma'am, as you are specialized in pediatric nutrition, I would like to know what the diet or what children should eat, basically, since we are into the fast food zamana.
1: Correct.
0: So, could you put more light on that?
1: This is a very vast topic, कारण माय हाफ ऑफ माय ओपीडी गोज इन ओनली डायट डिस्कशन. त्याच्यामुळे इफ आय एम क्रॉसिंग द टाइम प्लीज टेल मी की
0: नो दॅट्स ओके.
1: सो सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट थिंग इज पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग. पहिले 6 महिने फक्त आईचं दूध, ते सोडून पाणीही नाही, जनम गुट्टी बाल कडू नथिंग, ओनली दॅट आणि विटॅमिन डी ड्रॉप जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. अदर दॅन दॅट प्रिस्क्राईब मेडिकेशन नथिंग एल्स, कारण तेच बाळाची भूकही भागवतो आणि तहानही भागवतो. इट प्रोव्हाइड्स विथ अँटीबॉडीज फॉर द बेबी, की आईला कुठले इन्फेक्शन झाले असतील तर आपोआप बाळाला पण त्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं. 6 महिने हे ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू राहतं 2 वर्षापर्यंत, पण बिटवीन फ्रॉम 6 मंथ्स ऑनवर्ड्स आपण वरचं खाणं द्यायला लागतो, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणतो. सो आधी त्याला विनिंग म्हणायचे, पण आता तो विनिंग वर्ड काढले. विनिंग म्हणजे बाळाला दुधापासून दूर नेलं असं नाहीये, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दूध पण चालू ठेवलं आईचं आणि दुसरं दिलं. फ्रॉम 6 मंथ्स टू 9 मंथ्स द होल फोकस इज ऑन चेंज ऑफ टेक्स्चर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. त्याच्यामुळे तेव्हा बरेच लोक खूप जास्ती न्यूट्रिशन इन्क्लूड करायचा प्रयत्न करतात, भरपूर नट्स हे ते, पण तेव्हाही मेन आईचं दूधच असतं. हे फक्त आपल्याला ऍड ऑन आपण त्यांना टेक्स्चर चेंज करायला हे करतोय. सो युजली आम्ही हे करतो की सिरियल्स म्हणजे राईस आहे, मुगाची डाळ आहे किंवा नाचणीचं सत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी, रव्याची पेज वगैरे, हे सगळं सुरू करतो. वी ट्राय अँड अवॉइड व्हाईट म्हणजे प्लेन शुगर आणि सॉल्ट अप टू 1 इयर. एग व्हाईट आपण अवॉइड करतो. फ्रॉम 9 मंथ्स त्यांना टेस्ट नीट कळायला लागते. सो 9 to 12 मंथ्सच्या मध्ये आपण वेगवेगळे टेस्ट म्हणजे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स सीझनल असतील ते, दात यायला लागले मुलांना तर फिंगर फूड म्हणून देतो आम्ही, म्हणजे त्यांना सारखं काहीतरी चावायचं असतं. सो बॉइल्ड कॅरेट्स आहेत किंवा भातही किंवा मॅश्ड बनाना आहे ते त्यांना देऊ शकतो. तर त्यावेळेला हा एक मेन असतो. तेव्हाही आपण आईचंच दूध आणि बाकीचं डायट असं कंटिन्यू ठेवतो. नॉन व्हेजिटेरियन डायट पण त्यावेळेला आपल्याला सुरू करता येतो. 1 इयरच्या नंतर इट इज सेड की एकदा 1 वर्षाचं झालं बाळ की तो फॅमिली बोल मधून सगळं खाऊ शकतो, म्हणजे जे घरी बनवलेलं नॉर्मल आपलं जेवण आहे त्याच्यातलं सगळं तो थोडं थोडं खाऊ शकतो. फक्त मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं आणि ऍडेड सॉल्ट किंवा प्रिझर्वेटिव्ह पॅकेज्ड फूड किंवा जे स्वीटन्ड बेवरेजेस आहेत किंवा जे एनर्जी ड्रिंक्स म्हणून दिले जातात ह्या गोष्टी 100% अवॉइड करायच्या असतात. बिस्किट जेवढं होईल तेवढं अवॉइड करायचं असतं, कारण बिस्किट एक एकदम इझी स्नॅक होतो, त्याच्यामुळे तो पटकन दिला की पोट भरलं, पण त्याने ऍक्च्युली एवढं पोट भरतं की ते दुसरं काही खात
0: नाही. चॉकलेट्सचं बॉम्बरमेंट फार आहे,
1: चॉकलेट्स बिस्किट आणि काय होतं त्यांनी खूप ऍपेटाईट एकदम भरून जातो, त्याच्यामुळे मग त्यांना दुसरं काही खायची इच्छा होत नाही. ऑल्सो हाय शुगरने हायपर ऍक्टिव्हिटी पण खूप वाढते. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे, दुधाचं प्रमाण 1 वर्षानंतर मुलांना 1/2 लिटरच्या वरती दूध द्यायचं नसतं. सो काय होतं ह्याच्यामध्ये बरीच मुलं माझ्याकडे येतात जे 1-1.5 लिटर दूध दिवसाला, म्हणजे आईच्या दुधाचं नाही दुसरं जे वरचं आहे ते देत असतात. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन एवढं वाढले हल्ली मुलांमध्ये, बिकॉज दूध आणि कॉन्स्टिपेशन आणि इव्हन अनिमिया, म्हणजे त्याच्यात आयन नसतं त्याच्यामुळे रक्तवाढीचं होत नाही, त्याच्यामुळे अनिमिया आणि कॉन्स्टिपेशन हे खूप वाढलं असतं. त्याच्या पुढे त्याने युजली 2 to 5 इयर्सच्या मध्ये त्यांना फूडमध्ये आपण साधारण 1-4 मील्स दिवसाला देणं आणि 2 हेल्दी स्नॅक्स असं कॉम्बिनेशन ठेवतो. त्याच्यात भर मेन मी हे करते की सीझनल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल्समध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खूप चांगले असतात. पालक मेथी वगैरे डायरेक्ट नाही खाल्ले तर सूप किंवा पालक पनीर सारखं बनवून किंवा मेथीचे थेपले वगैरे बनवून दिले तरी चालतात. सो आणि नॉन व्हेजिटेरियन फूड इज ऑल्सो अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. जर व्हेजिटेरियन डायटमध्ये सोयाबीन पनीर आहे, टोफू आहे, सोयाबीन आहे, इवन जे स्प्राउट्स असतात राजमा किंवा हे जे उसळ वगैरे असते त्याच्यात पण खूप प्रोटीन असतं, मखाना पण डाळी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, सो प्रोटीन आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये मेन स्ट्रेस ह्या पिरियडमध्ये द्यायचा असतो. साधारण 4 मील्स पुरतात मेन. आता डाएट

0: रिलेटेड ह्या एज ग्रुपमध्ये मेन काय आहे, फूड फसिनेस आहे, त्याच्यामध्ये माझा एक मेन एक मेसेज राहील पेरेंट्ससाठी की डू नॉट रन विथ द फूड बिहाइंड द चाइल्ड. आपण एवढं बघतो आपण पार्कमध्ये प्ले एरियामध्ये आया नाही तर मग नॅनीज त्यांच्या मागे मागे डबे घेऊन फिरत असतात प्रत्येकाला आणि तो मुलगा पळत असतो. फॉर द चाइल्ड फूड इज पनिशमेंट नॉट नरिशमेंट. सो काय होतं की त्यांना कळत नाही की हे जेवण आपल्या नरिशमेंटसाठी आहे. सो लेट द हंगर डिसाइड हाऊ मच फूड. सो मुलांनी येऊन बसू देत मगच त्याला खायला द्या. दुसरी गोष्ट म्हणजे इवन जरी थोडं मेसी होत असेल तरी इंडिपेंडेंट इटिंग, हाताने खाणं हे मुलाला शिकायला पाहिजे. इवन थोडंसं मोठं झाल्यावर स्वतः सर्व्ह करणं, म्हणजे माझ्या घरी अजूनही माय हजबंड इन्सिस्ट की माझी मुलगी जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिला मेन पातेलं समोर ठेवायचं, तिला पाहिजे तेवढं ते वाढून घ्यायला, सो दॅट देयर इज नो वेस्टेज. त्याच्यानंतर कधी कधी यू शुड इन्वॉल्व द चाइल्ड इन मेकिंग ऑफ द फूड. सिम्पल काहीतरी बनवणं आहे किंवा कधी भाजी आणायला पण देऊ शकतात त्यांना, किंवा टेबल सेट करणं, परत आवरणं, ह्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह केलं तर त्यांना फूड थोडं इंटरेस्टिंग वाटतं. सो दीज आर द मेन थिंग्स. आणि टीव्ही दाखवत खायला किंवा मोबाईल दाखवत खायला देणं हे इतकं हल्ली कॉमन झालंय. आय कॅन अंडरस्टँड की बिझी लाईफ हे आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर पाहिजे, पण फूड जोपर्यंत बघत नाही, त्याचा वास घेत नाही, त्याला फील करत नाही, तोपर्यंत त्या बाळाला फूड लागणार पण नाही. सो द चाइल्ड हॅज टू लुक एट द फूड, स्मेल द फूड, ईट द फूड, सो ओनली देन इट विल बी अचीव. आणि फायनली ओल्डर एज ग्रुपमध्ये हेल्दी स्नॅक्स टिफिन मध्ये देणं, आणि स्पेशली जे ऍडोलसेंट एज ग्रुप आहे त्यांना पण हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे जितकं होऊ शकेल तेवढं अवॉइड करायचं, आणि स्नॅक्स पण एक्स्ट्रा सॉल्टी स्नॅक्स अवॉइड करायचे, आणि प्रोटीन रिच फूड पाहिजे.
1: आता हल्ली स्कूल्समध्ये पण एक चार्ट दिला जातो की तुम्ही मंडेला हे द्या, ट्युजडेला ते द्या, तर डज इट हेल्प?
0: सो अगेन त्याच्यामध्ये पण जर मोनोटनस झालं तर थोडस बोरिंग होतं ह्याचं. आणि कधी पण म्हणजे ना ऍक्च्युली आपलं सगळी ह्युमन टेंडन्सीज आहे, मुलांची नाही म्हणते, जर हे कर सांगितलं की मग ते करायला आवडत नाही, त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यात जर फ्लेक्सिबिलिटी असेल किंवा देन इट इज गुड की बिकॉज दे वॉन्ट की ऑल काइंड ऑफ नरिशमेंट गोज टू द चाइल्ड. पण मग त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडी व्हरायटी पाहिजे, म्हणजे जर ठीक आहे पोळी भाजी पण चालेल, पराठा पण चालेल किंवा इडली पण चालेल, सो दॅट कॉम्बिनेशन वर्क.
1: आता थोडं आता सध्याच्या मुलांचे जे आजार आहेत त्याबद्दल बोलू. मला जो जास्ती प्रामुख्याने दिसतो तो ओबेसिटीचा, कारण खूप लहान मुलं आणि त्यांना काही ऍक्टिव्हिटीज नाही, फक्त स्कूलमध्ये काय ऍक्टिव्हिटी होईल ती, नाहीतर बाहेर खेळणं नाही, कारण आपल्याकडे आता मैदानं राहिलेली नाही आहेत, त्यामुळे त्यांचं थोडं खेळणं कमी होतं किंवा एक्झर्शन कमी होतं, त्यामुळे ते ओबेसिटी वाढलेली आहे, किंवा ओबेसिटीचे कारण काय असू शकतात?
0: सो तुम्ही एकदम परफेक्टली सांगितलं तसं, ओबेसिटीची डेफिनेटली कारणं आहेत की खाली जाऊन खेळणं हे मुलांना आता खूपच रेअर झालं. इव्हन खाली जाऊन पण मुलं मी बघते मोबाईल घेऊन बसले, चार पाच मुलं याच्या भोवती आणि तिकडेच उभे असतात. सो मुलांना मोबाईल देणं हे थोडस रेस्ट्रिक्शन त्याचं स्ट्रॉंगली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळणं उन्हामध्ये खूप जास्ती प्रोटेक्टिव्ह न राहणं, की बाबा ऊन लागलं तर काय, ऊन लागतच नाही आहे मुलांना, आणि व्हिटॅमिन डी उन्हातच असतं, आणि आपलं पॉप्युलेशन इंडियाचं 80% व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे. सो फॉर दॅट त्यांना उन्हात खेळणं, हा डेफिनेटली खूप हीट आहे की हीट स्ट्रोक, हायड्रेशन प्रॉपर पाहिजे, पाणी भरपूर त्यांना बरोबर द्यायला हवं, पण डेफिनेटली आउटसाईड प्ले. सो मी माझ्या पेशंट्सना युजली सांगते, जर ते म्हणाले की आमच्याकडे एवढी खाली खेळायला जागा नाही आहे किंवा असं काय आहे, तर मग सांगते की आयदर सायकलिंग किंवा त्यांना कुठल्या तरी आठवड्यातून एकदा कुठेतरी पाठवा, क्रिकेट खेळायला पाठवा. जेव्हा माझ्याकडे येतात आई आणि सांगतात हा अभ्यास करत नाही, तेव्हा मी सांगते मग तुला काय करायला आवडतं, मग तो म्हणायला क्रिकेट किंवा हे, तर हे त्याला करवा. कारण बरीच मुलांना काही काही मुलांना कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात, म्हणजे त्यांना बॉडी जोपर्यंत त्यांची ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत त्यांचं ब्रेन पण ओपन अप होत नाही. सो दे हॅव टू, म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल बरीच मुलांचा अभ्यास करण्याचा, जसे मी नेहमी बसून एका ठिकाणी अभ्यास करायचे, पण माझी बहीण शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण ती नेहमी फिरत अभ्यास करायची, मग थोडा ब्रेक घेऊन बाहेर फिरून यायची. सो त्यांना ती तशी फिजिकल नीड असते काही लोकांना, सो दे कॅनॉट सिट ॲट वन प्लेस, सो लेट देम हे. तर डेफिनेटली स्क्रीन कमी करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणं, जंक फूड, म्हणजे मी युजली मुलांना ना जी मोठी मुलं असतात ज्यांना सायन्स वगैरे सब्जेक्ट असतात त्यांचा मी असं हात घेते आणि पेपरवरती पाच अशी बोटं काढते आणि त्यांना सांगते दिस इज कार्बोहायड्रेट, दिस इज प्रोटीन, दिस इज फायबर, दिस इज व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आणि दिस इज फॅट्स, तर हा पाच, आणि मध्ये हे जे आहे हे वॉटर आहे, आणि तू रोज प्रत्येक दोन दोन पदार्थ खायला पाहिजे. कशात कार्बोहायड्रेट का पाहिजे, एनर्जीसाठी, आणि युजली सगळ्यांच्या डायटमध्ये इनफ कार्बोहायड्रेट्स असतात, कारण पोळी भाजी, सॉरी पोळी भात, ब्रेड, इडली सगळे लोक खातात, पण मेन प्रॉब्लेम केव्हा प्रोटीन पण नॉन व्हेजिटेरियन लोक खातात केव्हा, ठीक आहे प्रोटीन डेफिशियन्सी कधी कधी राहते, पण व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स म्हणजे भाज्या आणि फळं खाणं हे खूप सांगावं लागतं. आणि बाकी मग नट्स मध्ये काय असतं, सनलाईट पण पाहिजे आणि फायबर रिच पाहिजे, म्हणजे तुमचं पोट साफ राहील, मग तुम्ही नीट खाल. बऱ्याच लोकांना ट्रीटमेंटमध्ये एकदा त्यांचं पोट साफ राहिलं की ते हीट ऑल्सो वेल, आणि फायनली ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. सो ह्या प्रॉपर न्यूट्रिशन त्यांना, आणि स्पेशली जेव्हा ते प्युबर्टी एज ग्रुपमध्ये जात असतात मुलं, तेव्हा त्यांची एकदम ओबेसिटी वाढते, कारण त्यावेळेला त्यांची बॉडी हाईट वगैरे बऱ्यापैकी ऑलरेडी गेन केलेली असते, मग ते स्टॅग्नंट फॅट त्यांचं होत राहतं. त्यावेळेला दे हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट वर्किंग आउटसाईड, म्हणजे प्लेईंग आउटसाईड आणि द फूड विच दे इट, की जंक फूड किंवा पॅकेज्ड फूड पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. प्रेक्षक थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये आज आपण डॉक्टर मधुरा माळी बक्षी यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली.

0: Welcome after the short break. You are listening to Acharya 90FM, your own radio. And today, in our Thank You Doctor segment, we have invited Dr. Madhura Mani Bakshi, ma'am. Ma'am, apart the challenges, कारण तुम्ही आधी आधीच आता इतर डॉक्टर्स म्हणजे एक हॉस्पिटलला अटॅच होता, जसं की वाडिया किंवा हैदराबादमध्ये. आता तुम्ही यू आर रनिंग युअर ओन क्लिनिक प्रकाश होता आणि कुर्ल्यामध्ये सुद्धा. तर पर्सनल सेटअप करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच चॅलेंजेसना फेस करावे लागले असतील, कारण आपला क्लायंट बेस तयार करणं ओव्हर द इयर्स आणि तो कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवणं, कारण ती मुलं परत आपल्याकडे आली पाहिजे, हे सुद्धा एक टास्क आहे. तर स्वतःची प्रॅक्टिस चालू करताना तुम्हाला काय चॅलेंजेसना फेस करावं लागलं, आणि आता तुम्ही जर तुमचं स्पेशलायझेशन ऍज अ न्यूट्रिशनिस्ट आहे आणि शिवाय वॅक्सिनेशन सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करता, तर ते सगळी थोडं आपण चॅलेंजेस विषयी बोलूया.
1: चॅलेंजेस तर बेसिकली मी आय वुड लाईक टू से दॅट द लेटर आय की आय पासून माझे काय काय चॅलेंजेस आहेत. सो एक इज पीडियाट्रिक इज अ ब्रांच वेअर देर इज इनॅबिलिटी टू एक्सप्रेस. मुलांना काय झालं ते एक्सप्रेस करता येत नाही, तेव्हा तुम्ही त्यांना डायग्नोज करा. पण ह्या चॅलेंज बद्दल आम्ही ट्रेंड आहोत, दॅट इज वाय वी आर पीडियाट्रिशियन. की मुलाला ताप आहे तेव्हा तो सुस्त आहे, मग परत ऍक्टिव्ह होते, मोस्ट लाईकली व्हायरल फिवर असेल, किंवा तो खूप रडतोय, सर्दी होती तर मोस्ट लाईकली इअर पेन असेल. सो दॅट वी आर रेडी फॉर. द चॅलेंजेस विच वी आर नॉट रेडी फॉर आर द वन्स विच आर युजली विच मॅटर. त्याच्यामध्ये एक आहे इंटरप्रिटेशन, म्हणजे बऱ्याच वेळा पेरेंट्स इंटरप्रिट करतात की माझ्या मुलांनी केळं खाल्लं म्हणून त्याला कफ जमला, 10 दिवसापूर्वी तो डोक्यावर पडला म्हणून त्याला ताप आला. तर ते त्याच्याबद्दल त्यांना काउन्सिलिंग करणं. दुसरं आहे इंटरफेरन्स बाय रिलेटिव्स किंवा कलीग्स, किंवा हे की मेरे बच्चे ने स्कूल फ्रेंड मेरे बच्चे ने ये खाया उसको फायदा हुआ तुम भी ये ले लो, किंवा हे औषध दे, हे वॅक्सिन देऊ नको त्याने त्याला त्रास होईल. सो ह्या गोष्टींना त्यांना समजवणं हा एक दुसरा चॅलेंज आहे. तिसरा म्हणजे इनपेशन्स. सो बऱ्याच वेळेला काय होतं ना, तुम्ही मगाशी मला म्हणाला जेव्हा मूल आजारी असतं तेव्हा, सो आय कॅन अंडरस्टँड की ऍज अ पेरेंट दे आर बॉदर्ड की माझा मुलगा ठीक का होत नाहीये. पण काही डिझिजेसचा कोर्स असतो आणि जेव्हा इम्पेशंट होतात पेरेंट्स तेव्हा यू आर डिमांडेड टू स्टार्ट विथ अन अँटीबायोटिक, डिमांडेड की ब्लड टेस्ट करा. इनफॅक्ट मला बऱ्याच वेळेला पेरेंट्स डिमांड की माझ्या बच्चूला ऍडमिट करा. सो तर ते जे कधी कधी देन यू स्टार्ट ट्रीटिंग द पेरेंट अँड नॉट द पेशंट. तर दॅट इज अ व्हेरी बिग चॅलेंज. अँड फायनली आत्ताच्या जमान्यामध्ये इंटरनेट, सो सोशल मीडिया रील्स बघून येतात लोक आणि त्याच्याप्रमाणे मग तेव्हा मला त्यांना काय सांगायचं की हे जे रील्स वगैरे असतात बऱ्याच वेळा त्यांना सायंटिफिक बॅकिंग नसते आणि दे आर मोर जनरलाइज्ड. आता तुम्हाला जो डॉक्टर बघतोय तो लहानपणापासून बघतोय, त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट तो देतोय, ते टेलरमेड फॉर युअर चाइल्ड आहे, ती ट्रीटमेंट फॉलो करा इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ जनरलाइज्ड व्ह्यू अबाउट थिंग्स. सो दिस इज माय बेसिक थिंग की डेफिनेट. आणि एकदा तो ट्रस्ट बिल्ड होत गेला पेशंट बरोबर मग ते आपोआप आपला पेशंट बेस पण वाढतो, मग ते वर्ड ऑफ माउथ आहे किंवा हे आहे, त्याच्यामुळे इट इज वन्स वी बिल्ड दॅट ट्रस्ट विथ द पेरेंट्स देन ऑब्व्हियसली मग ती
0: मुलं पण तुमच्याकडे
1: येतात. बाकी दुसरं वॅक्सिनेशनचं तुम्ही खूप मला इम्पॉर्टंट सांगितलं, कारण हा एक खूप कन्सर्निंग टॉपिक आहे. वॅक्सिनेशन बाबतीत खूप डाऊट्स असतात. तर मी पेशंटला म्हणते की तुम्ही गाडीत जाता तेव्हा तुम्ही सीट बेल्ट घालता का, म्हणतात हो, किंवा आपण हेल्मेट घालतो, तर हे का घालतो आपण सेफ्टीसाठी. तर वॅक्सिनेशनचं पण तेच काम आहे सेफ्टी, म्हणजे आता सीट बेल्ट घातला म्हणजे काही मी कितीही रॅश चालवले तरी काही होणार नाही असं नाही. सो तसे 100% कुठलंही वॅक्सिन प्रोटेक्टिव्ह नाहीये, पण जसं एव्हिडन्स शोज की सीट बेल्ट किंवा हेल्मेट घातल्याने तुमचं इम्पॅक्ट ऑफ इंजुरी कमी होते, त्याचप्रमाणे वॅक्सिनेशन अराउंड 80-90%. जसं मी टायफॉइडचं वॅक्सिनेशन दिलं तर टायफॉइड होण्याचे चान्सेस नाही आहेत, किंवा झालं तरी कमी ह्याच्या प्रमाणात होतील. आणि वॅक्सिन मध्ये कसं असतं, माझी मुलीला मी जेव्हा वॅक्सिन देते तेव्हा ती मला विचारते आई मला तू कशाला देतेस, तेव्हा मी ती फुटबॉल खेळते तर मी तिला म्हणाली की तू मंडे वेनसडे फ्रायडे फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातेस, तुला डायरेक्ट जर मॅचला पाठवलं तर चालेल का.
0: बरं,
1: ती म्हणली नाही प्रॅक्टिसला लागणार. तर मी म्हटलं म्हणजे वॅक्सिन मध्ये आपण तेच करतो जे आपण फॉर एक्झाम्पल न्यूमोकोकल डिझीजचं वॅक्सिन देतोय, तर त्याच किटाणू आपण छोट्या प्रमाणात बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि वी मेक द बॉडी प्रॅक्टिस टू फाईट वेन दॅट मेन इन्फेक्शन कम्स इन. म्हणजे बॉडीला वॉर्म अप करतो, सो बॉडी ते ओळखेल की हे इन्फेक्शन मला माहिती आहे आणि हे हँडल करू शकतो. सो दिस इज वाय वी गिव्ह वॅक्सिनेशन्स. बरेच वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस आहेत, देर इज डिफ्थेरिया, टेटनस, पोलिओ, ह्या सगळ्या गोष्टी इवन बीएमसी मध्ये पण फ्री ऑफ चार्ज पण अवेलेबल आहेत. इन ऍडिशन काही आहेत जे अवेलेबल नसतात, तेही इम्पॉर्टंट आहेत, पण ड्यू टू फायनान्शियल कन्स्ट्रेंट अजून ते गव्हर्नमेंट सेटअप मध्ये अवेलेबल नाही आहे. पण डेफिनेटली दोज हू कॅन दे शुड बी गिव्हिंग वॅक्सिनेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड.
0: चालेल, आता फार आपण थिओरिटिकल बोललो आहे, आता थोडं लाईटर नोट कडे देते तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही चांगला बॅलन्स साधलेला आहे, कारण तुम्ही एक पुस्तक सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे, तर पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण त्याचं पोएट्रीचं पुस्तक जे तुमचं आहे त्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे, आणि ते आपल्या नारायण के आर नारायण यांच्याकडनं ते पब्लिश झालेलं आहे, रिफ्लेक्शन्स नावाचं. तर प्रॅक्टिस सांभाळून, घर सांभाळून, घर संसार सांभाळून तुम्ही पुस्तक लिहायची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: सो ऍक्च्युली मला लिहायची आवड होती आधीपासूनच, आणि इनफॅक्ट मी विचार करत होते काही पीडियाट्रिक ओरिएंटेड लिहू. म्हणजे मला एक तर आधी माइलस्टोन्स बद्दल लिहिलं होते आणि ते अर्धवट राहिलं माझं. मग मी स्लीप इन चिल्ड्रन बद्दल एक बुक लिहित होते, तीही अर्धवट राहिली. आणि नंतर सडनली ऍक्च्युली मी जेव्हा लहान होते तेव्हा पोएट्री लिहायचे, फोर्थ फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मी पोएट्रीज लिहायचे, आणि मी नेहमी एका पेपरवर लिहायचे आणि कुठेतरी टाकून द्यायचे असं व्हायचं. मग मी जेव्हा सातवी आठवीत गेले तेव्हा एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती, आणि त्याच्यामध्ये मी माझी पोएट्रीची एंट्री सेंड केली. इट गॉट सिलेक्टेड आणि आय वॉज कॉल्ड इन दिल्ली, आणि आय वॉज फेलिसिटेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिस्टर के आर नारायणन. आणि देन आय वॉज एनकरेज. त्याच्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या, पण मी कधीच ते नीट ठेवल्या नाही, ठेवल्याही नाही मी. पण माझी बहीण आहे, तिने मला, मी जेव्हा दहावीत गेले तेव्हा तिने माझ्या काही 10 पोएट्रीजचं कलेक्ट केलं एकत्र, आणि एक छोटस पुस्तक बनवून मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केलं. माझ्या बाबांनी त्याच्यात प्रिफेस लिहिली होती. सो ते मी अगदी छान तिने असं हँडमेड बाईक बनवलं होतं, तर ते मी जपून ठेवलं होतं. मग झालं डॉक्टर झाले, हे झालं, मग पोएट्री गॉट लॉस्ट अमिड्स प्रिस्क्रिप्शन्स. सो मग काहीच नाही केलं मी. नंतर लास्ट इयर सडनली माय डॉटर स्टार्टेड, ती थोडीशी इंटरेस्ट दाखवायला लागली पोएट्रीमध्ये, आणि मग ती मला म्हणाली मग तू का नाही लिहित वगैरे करत. मग मी अजून काही पोएट्रीज लिहिल्या, तर त्या जुन्या आणि आता नंतर लिहिलेल्या पोएट्रीजचं कंबाईंड मी नाव तेच ठेवलं रिफ्लेक्शन्स, अ सिरीज ऑफ सोल सर्चिंग पोएम्स. सो बेसिकली इंट्रोस्पेक्टिव्ह पोएम्स आहेत, स्वतःला म्हणजे थॉट प्रोव्होकिंग पोएट्रीज आहेत, आणि मी ह्या वर्षी ती पब्लिश केली बुक रिफ्लेक्शन, आणि आता अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे.
0: आणि बिंग अ डॉक्टर यू मस्ट बी सर्विंग अ सोसायटी ऑल्सो थ्रू कॅम्पेनिंग ऑर कॅम्प्स घेणं. तर तुम्ही असे कॅम्प्स मध्ये तुमचे मेडिकल कॅम्प्स तुम्ही घेता का, किंवा यू आर यू गोइंग असोसिएटेड विथ सम फॉर्म वगैरे असं काही आहे का?
1: सो मी रोटरी क्लब जो आहे, माझी आई मेंबर आहे रोटरी आणि इनरव्हील क्लबची, आणि बहीण पण. सो त्यांच्या थ्रू इवन मी जेव्हा एमबीबीएस करत होते तेव्हा आम्ही विलेजेसमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प्स केले, त्याच्यात बरीच मुलं बघायचो. तेव्हा त्यावेळेला हेल्दी बेबी कॉम्पिटिशन पण असायची, तर ते आम्ही कंडक्ट करायचो. ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस कॅम्प्स कंडक्ट केले होते गावा रुरल एरियामध्ये जाऊन. मेडिकल अवेअरनेस टॉक्स मी बरेच दिले, स्कूल्समध्ये जाऊन पण दिलेले आहेत टॉक्स. आणि बाकी आता सोशल मीडिया आलेला आहे, त्याच्यामुळे थ्रू इंस्टाग्राम पण माझी एक
0: सिरीज
1: मी सुरू केली आहे. तर बेसिकली टेड टॉक्स आपल्याला माहिती असतात, ते देतात लोक आणि आपण बरंच इन्फ्लुएन्स होतो. तर आय थॉट की व्हॉट इफ दीज टॉक्स मोठ्यांनी देण्यापेक्षा मुलांनी जर त्याच्याबद्दल बोललं तर सिम्पल लँग्वेजमध्ये, तर मग मुलांनाच त्याचा उपयोग होईल. सो ऑब्व्हियसली फर्स्ट आय आस्क माय डॉटर इफ शी वुड डू अबाउट हँड वॉशिंगचा इम्पॉर्टन्स. तिने एक टॉक केला आणि मग तो एवढा आवडला, मग माझ्या पेशंट्स वगैरे पण आता बरेच जण म्हणले. सो असे आम्ही सिरीज केले की इव्हन पेशंट्स पण काही काही मुलं आहेत, काही तिचे फ्रेंड्स आहेत, तर त्यांनी वेगवेगळा. आता परवा मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम झाला तेव्हा तिच्या स्कूलच्या बऱ्याच मुलांनी एकत्र, ते इट ओनली सेड टॉक, तुम्हाला काही होत असेल तर बोला. सो त्याच्याबद्दल एक टॉक केला. सो हे टेरिफिक टॉक म्हणून सिरीज आहे, ज्याच्यात इट इज अ टॉक बाय द चिल्ड्रन फॉर द चिल्ड्रन आणि ऑफ द चिल्ड्रन. सो तसे वे ऑफ गिव्हिंग मेसेज टू पेशंट्स.
0: आता मला वाटतं आपल्या पॉडकास्टचे शेवट आपण तुमच्या छानशा कवितेने करूया, अशी मी तुम्हाला विनंती करते.
1: ह्याच्यातली माझी जी एक फेवरेट आहे ती, सो ह्या कवितेचं नाव आहे द मिस्टीरियस जर्नी. ऑफ बिगॅन माय जर्नी ऑन वन फाईन डे, क्युरियसली येट हेझिटंटली आय स्लोली ट्रेस्ड माय वे. द पाथ लुक्ड फॅमिलियर दो profoundly unknown. The uncharted place had mystery deeply within soul. Fear gripped me and my mind was covered with frost. a step ahead and I was completely lost. In the uninhabited, unknown, untouched land, I felt abandoned with no help at hand. Me and myself, an isolated soul, I started enjoying my own company as the mystery unrolled. Nothing so beautiful my eyes witnessed, nothing to quench my thirst, but my heart was overwhelmed with joy, ready to burst. I felt happy that day, wherever I went, so foolish that I saw nothing, but my heart was content. I wish to be there again, where there's lot to feel, nothing to see. Back to commence the mysterious journey, the journey within me.
0: Wow. So thank you, Doctor, for coming here and joining us for this small program, which is on Acharya 90 FM. So how do you find it? Coming here. Thank you,
1: Madhura. Very nice. Thank you so much.
0: Thank you. So today in our Thank You Doctor segment, we had Dr. Madhura Mari Bakshi, which is, she is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated experience. So we will be coming up with new series with ma'am. So please be connected. Stay tuned to Acharya 90 FM. Myself, RJ Tejasri, taking your lead.

हल्के टिमटिमते पानी। हाय हॅलो नमस्कार, मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका लाडक्या सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्या। मंडळी, गप्पा गोष्टी आठवणी किस्से आणि खूप साऱ्या फरमाईश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत असतो। श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात जिथे शब्द फुलांची लोभस प्रकरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग मित्रांनो, आज आपण एका अशा कवीच्या विश्वात सफर करणार आहोत ज्याच्या कविता आपल्या रोजच्या जगण्याचा आरसा दाखवून जातात। होय, आपण बोलतोय प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्याबद्दल। दासू वैद्य मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यकार। त्यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे। एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे। दासूंची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते। विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत। त्यांच्या कवितांमध्ये केवळ शब्द नसतात, तर तो आजच्या समाजावर माणसाच्या बदलत्या मानसिकतेवर केलेला एक धारदार प्रहार असतो। आजचा आपला हा विशेष भाग त्यांच्याच काही गाजलेल्या रचनांवर आधारित आहे। सुरुवात करूया अशा एका कवितेने जी आजच्या सोशल मीडियाच्या आणि वाढत्या द्वेषाच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाते। ऐकूयात ही पहिली रचना। पहिली रचना आहे आणि त्याचं शीर्षक आहे घाबरलेला उजेड। शीर्षक ऐकूनच जरा एक्साइटमेंट वाढले। कुणाला द्यायचंय प्रतिउत्तर? कुणाला द्यायचंय प्रतिउत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलोय लोक घरोघर। कोणाला द्यायचं उत्तर म्हणून शब्दांना धार लावत बसलेत लोक घरोघर। किती जन्मांचा गिळलाय द्वेष जो ओकला जातोय पायऱ्या पायऱ्यांवर। कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात। कुठला पडणार आहे बॉम्ब म्हणून लपवतायत लोक जाती धर्माच्या तळघरात। घाबरलेला उजेड नेमका कसा अडकला अंधाराच्या जबड्यात। एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं। एवढी कशी घडण तकलादू दुखावली जाते पुन्हा पुन्हा भावनेच्या नावानं। हा कुठला महासेल जिथं कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं। हा कुठला महासेल जिथे कुजका विचार विकला जातोय चढ्या भावानं। विकला जातोय चढ्या भावानं, क्या बात है। काय ताकद आहे ना या शब्दांमध्ये। मित्रांनो, या कवितेचा विचार केला ना तर आजचा समाज किती पोखरत चाललाय हे विदारक सत्य समोर येतं, हो ना? कवी म्हणतात की आज प्रत्येक घरात शांतता किंवा संवाद उरलेला नाही, तर लोक एकमेकांना उलट उत्तर देण्यासाठी वाद घालण्यासाठी आपले शब्द अधिक धारधार करत बसले। किती विदारक सत्य आहे ना। लोकांच्या मनात एकमेकांबद्दल इतका टोकाचा द्वेष भरला आहे जणू काही अनेक जन्मांचा असावा। आणि हा साठलेला द्वेष आता समाजात रस्त्यांवर म्हणजेच पायऱ्या पायऱ्यांवर उघडपणे बाहेर पडत आहे। आज माणूस स्वतःला जाती आणि धर्माच्या संकुचित भिंतींमागे म्हणजेच तळघरात लपून घेत आहे। कवीने येथे महासेलची जी उपमा दिली आहे ना, ती मनाला लागते। हो, अगदी मनाला लागते। आजच्या या वैचारिक बाजारात वाईट सडलेले आणि कुजके विचार समाज माध्यमांवर खूप महागड्या भावनांनी विकले आणि स्वीकारलेही जातात। किती कटू सत्य आहे ना हे।
चला या गंभीर विचार करायला लावणाऱ्या कवितेनंतर आपण असंच एक सुंदर वैचारिक गीत ऐकूया. भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही ऐकत रहा कवितांच्या गाभाऱ्यात आपला आवडता सेगमेंट, आणि मी लवकरच तुमच्या भेटीला आणखी सुंदर कविता घेऊन येते. भेटूया ब्रेकमध्ये.

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो, मी आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. दासू वैद्य यांच्या कवितांची हीच तर खरी गंमत आहे श्रोते हो. ते ऐकताना माणूस स्वतःच्या आत डोकावून पाहायला लागतो. त्यांची अशीच एक अत्यंत लोकप्रिय कविता आहे आयुष्य. तूर्तास या कविता संग्रहातील मला आवडणारी ही कविता आहे आणि मला असं वाटतं मी नक्कीच तुमच्यासमोर ही मांडली पाहिजे. तुम्हाला पण ती आवडेल. आपल्या रोजच्या जगण्यातल्या खूप साध्या गोष्टींमधून ते आयुष्याचं किती मोठं तत्वज्ञान सांगतात याचं हे उत्तम उदाहरण. रोज सकाळी घरातून दूध तापवलं जातं बरोबर, पण या दुधात तापवण्याच्या प्रतिक्रियेचा संबंध जेव्हा दासू वैद्य आपल्या आयुष्याशी जोडतात तेव्हा काय जादू होते ते ऐकूया. थोडं असं वेगळंच आहे ना, आपण कल्पनाही करू शकत नाही असा विचार त्यांनी मांडलाय. थोडी एक्साइटमेंट तुमची वाढली असेल ना. चला थेट वळूया या कवितेकडे. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. कमी तापवलं तर नाचण्याची भीती, जास्त तापवलं तर आलेल्या दाट साईमुळे गुदमर होतो आयुष्य. विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल बरोबर ना. विस्तवावरच ठेवलं तर राखेशिवाय काय सापडेल. या त्रैराशीच्या गोंधळात गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा. तसा मी उभा आहे या 5'6" बाकावर. गणित चुकलेल्या विद्यार्थ्यांनी छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा. तसा मी उभा आहे 5'6" बाकावर. मित्रांनो, किती हटके कविता आहे ना. ही कविता मानवी जीवनातील द्विधा मनस्थिती आणि नात्यातील गुंतात अत्यंत अचूकपणे मांडते. विचार करा, जीवनात जर आपण एखाद्या गोष्टीला किंवा नात्याला कमी महत्व दिली तर ते नाते नाचण्याची संपण्याची भीती असते हो ना. पण जर अति काळजीपोटी किंवा बंधनामुळे त्याला जास्त तापवले तर त्यावर साय धरते. ही साय म्हणजे नात्याची गुदमरवून टाकणारी पकड. ज्याने माणसाचा मोकळा श्वास घेणे कठीण होते आणि जीवन सतत संघर्षाच्या आणि त्रासाच्या विस्तवावरच जळत राहिले तर शेवटी हाती काय लागणार. फक्त राग म्हणजेच नैराश्य. या कमी जास्त किंवा विस्तवावर ठेवणे या तिन्ही परिस्थितींच्या त्रैराशिकात माणसाचं आयुष्य किती गुंतून पडलंय ना हे कवीने यात दाखवलंय. या जीवन गणिताचे उत्तर जेव्हा सापडत नाही तेव्हा एखादा लहान विद्यार्थी गणिताची चूक मान्य करून शिक्षकाची छडी खाण्यासाठी जसा डोळे मिटून निमूटपणे हात पुढे करतो तसाच माणूस आपल्या 5'6" या स्वतःच्या शरीराच्या बाकावर हदबल होऊन अगदी हदबल होऊन उभा राहतो. किती कमालीचं वास्तव आहे या ओळींमध्ये होणार श्रोते हो. खरंच मी भारावून गेले ही कविता वाचून. ही कविता आहे ना, खरंच प्रत्येक वेळेला मी वाचते ना एक नवा जीवनाचा भावार्थ मला दाखवून जाते आणि अर्थात मला पण अशीच आशा आहे की तुम्हाला पण असाच एक नवा भावार्थ जाणवला असेल. खरं कसं आहे ना, कवितेची ही जादूच आहे, प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळा अर्थ सांगून जाते आणि ही कविता खरंच इतकी स्ट्रॉंग आहे ना. आणि ही कविता वाचल्यानंतर ना बराच वेळही आपल्या मनात घुटमळत राहते हो ना.
तर या सुंदर कवितेनंतर आपण वळणार आहोत एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेकनंतर आणखीन अशा वेगवेगळ्या सुंदर कवितांचा नजराणा मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. दासू वैद्य लिखित. छोटंसं ब्रेक घेऊया.

छोट्याशा ब्रेक नंतर श्रोते हो, मी तुमची मैत्री आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात मंडळी. खूप साऱ्या गप्पा गोष्टी आठवणी किस्से आणि शब्द फुलांची पखरण आपण या सेगमेंटमधून घेऊन येत असतो. आणि आज अशीच एक जादू मी तुमच्या समोर शब्द फुलातून तुमच्या समोर मी मांडणार आहे, आणि ती जादू आहे दासू वैद्य यांची. श्रोते हो, आतापर्यंत आपण दासू वैद्य यांच्या दोन वेगवेगळ्या छटा पाहिल्या आहेत, पण आता आपण जी कविता ऐकणार आहोत ना, तिचं शीर्षक आहे संस्कृती हरवली की. एक वेगळ्याच धाटणीची कविता आहे बघा. आतापर्यंत तुम्हाला अनुभव आला असेल की दासू वैद्यांची कविता वाचल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण एकदम थक्क होतो. विषयाला वेगळीच कलाटणी देणारी ही कविता आहे, अत्यंत वेगळ्याच धाटणीची आहे, आणि मला कॉन्फिडन्स आहे ही कविता वाचल्यावर तुम्हाला एक वेगळाच अर्थ उमगेल आणि एक छोटासा स्ट्रोकही. या कवितेमध्ये दासू वैद्य यांनी आजच्या विकसित माणसावर, त्याच्या कथाकथित प्रगतीवर अत्यंत कडक आणि उपरोधिक शब्दात टीका केली आहे. आपण निसर्ग नष्ट करतो, संस्कृती गाढून टाकतो आणि नंतर त्याचेच गोडवे गातो, या मानवी ढोंगीपणावर त्यांनी कसं बोट ठेवलंय ऐका. तिसरी कविता आहे संस्कृती हरवली की. संस्कृती हरवली की मजा येते, म्हणजे तिला खोदकाम करून शोधता येतो. संस्कृती हरवली की मजा येते आणि तिला खोदकाम करून शोधता येतं. शतकानुशतक खेळता येतो संस्कृती शोधण्याचा खेळ. आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया, आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया आणि छंद म्हणून संस्कृती. आम्ही पुरतो मातीत गरज म्हणून बिया आणि छंद म्हणून संस्कृती. आम्हाला आवडतं पुन्हा पुन्हा आदिम व्हायला, आम्हाला आवडतं पुन्हा पुन्हा आदिम व्हायला. एक नदी निर्मळ वाहत असते, एक नदी निर्मळ वाहत असेल तर तिला आम्ही आठवतो गोठवतो. मग कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव, कुठे मिळतो विकसित मेंदूला वाव,

0: आम्हीच प्रयत्नशील आहोत, आम्हीच प्रयत्नशील आहोत. अगदी नी शब्द करणारी ही कविता. श्रोते हो, ही कविता आपल्याला थेट आरसा दाखवते, हो ना. कवी उपरोधाने म्हणतात की माणसाला जिवंत संस्कृती जपता येत नाही. खरं अगदी, पण ती नष्ट झाली की उत्खनन करून ती शोधण्यात त्याला जास्त मजा येते. किती विदारक सत्य. ही संस्कृती शोधण्याचा खेळ आपण शतकानुशतके खेळतोय. पोट भरण्यासाठी आपण मातीत बिया पेरतो, पण आपली संस्कृती मात्र छंद म्हणून मातीत गाढून टाकतोय आपण. निसर्गाच्या नाशाचं तर किती विदारक उदाहरण कवीने दिलंय बघा. नदी जेव्हा जिवंत आणि निर्मळ वाहत असते तेव्हा आपण प्रदूषणाने तिचे पाणी आटवतो. नदी कोरडी पडल्यावर आमचा विकसित मेंदू तिथे संशोधन करतो आणि कधी काळी इथे पाणी होते याचे पुरावे शोधून फुशारकी मारतो. जिवंत गोष्टीला मारून तिच्या सांगाड्यावर अभ्यास करणे हा कसला विकास. आणि कवितेच्या शेवटी तर थेट डोक्यात प्रकाश पाडणारा आहे. डार्विनने सांगितलं की माणसाची शेपूट गळून पडली आणि तो माणूस झाला, पण आजचा माणूस ज्या क्रूरतेने आणि अविचाराने वागत आहे ते पाहत तो पुन्हा प्राण्यांच्या पातळीवर जात आहे. कवी म्हणतात की भविष्यातील संशोधकांना अभ्यास करता यावा म्हणूनच की काय, आजचा माणूस पुन्हा स्वतःला शेपूट फुटण्यासाठी म्हणजेच प्राणी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा उपरोध आपला डोळ्यात अंजन घालणार आहे श्रोते. किती वास्तववादी रचना आहे ना. खरंच थक्क केले ना तुम्हाला, अर्थात मी पण खूप थक्क झाले. या एका सामाजिक आणि थक्क करणाऱ्या कवितेनंतर वळणार आहोत आपण एक छोट्याशा ब्रेककडे. ब्रेक नंतर अशा सुंदर कवितांचा नजराणा आपण घेणार आहोत. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.
1: ब्रदर यांनी सुसंग

बॅक श्रोते हो मंडळी, आपण आहोत एका सुंदर सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आज आपण नासू वैद्य यांच्या कवितेंचा आस्वाद घेत आहोत. या पूर्वीच्या कवितेमध्ये आपण हतबलतेचं एक पहिलं टोक पाहिलं, आता हतबलतेचे आपण दुसरे टोक पाहूया. तर आपल्याला आपला बळी राजाकडे म्हणजे शेतकऱ्याकडे पाहावं लागेल. दासू वैद्य यांनी शेतकऱ्यांच्या अगतिकतेवर आणि निसर्गाच्या लहरीपणावर लिहिलेले अत्यंत काळजाला भिडणारी कविता आपण आता ऐकणार आहोत. सुरुवातीला येणाऱ्या आशेच्या किरणांचे रूपांतर नंतर एका भयानक शोकांतिकेत कसे होते ही सांगणारी ही कविता. वळूयात चौथ्या कवितेकडे आणि कवितेचं शीर्षक आहे मरून पडलेला पांडुरंग. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो, तसा येऊन पोहोचला पाऊस. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो, तसा घेऊन पोहोचला पाऊस. एखादं अदिम तत्वज्ञान रुजवावं तसं शेतकऱ्याने बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात, मग भरभूर वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्यानंतर काळे ढग नुसतेच तरंगत गेले. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्यानंतर काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकल्या भ्रमिष्ठ माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला. वाट चुकल्या भ्रमिष्ठ माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला. बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुभे दिवसागणित वाळून गेले. जन्मतास दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या व्हरांड्यात विमनस्क फेरा मारतो, तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पांडुरंगाकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात पांडुरंगा पुढे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. मरून पडलेला हिरवा पांडुरंग. मंडळी, काळजाला पीळ देणारी ही कविता आहे ना, हीच तर खरी खासियत आहे दासू वैद्य यांच्या कवितेची. मनात अगदी घर करतात आणि जीवनाचं विदारक सत्य आपल्याला समोर मांडतात. श्रोतो, ही कविता ऐकताना अंगावर काटा येतो ना. कवीने सुरुवातीला पावसाची तुलना एका प्रामाणिक वक्तशीर शाळकरी मुलाशी केलेली आहे, जो वेळेवर येतो. पाऊस वेळेवर आल्यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्याने मोठ्या आशेने जमिनीच्या पोटात बियाणे पेरले. जणू हजारो वर्षांचे जगण्याचे तत्वज्ञान मातीला रुजवले. पण इथे कवितेला एक भयान वळण येते. वारा सुटतो, आकाश काळ्या ढगांनी वाढते, पण जशी एखादी गतिमान एक्सप्रेस गाडी छोट्या छोट्या स्टेशनवर न थांबता वेगाने निघून जाते, तसेच ते पाण्याचे ढग न घाबरता पुढे निघून जातात. पाऊस अचानक बेपत्ता होतो. पाण्याच्या अभावामुळे जमिनीला मारून वर येणारे चिमुकले पोपटी कोंब मातीत वाळून जातात, मातीत वाळून जातात. कवीने दिलेली उपमा बघा. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ज्या बापाचे बाळ जन्मतास दगावले होते, तो ज्या विमनस्क अवस्थेवर फेऱ्या मारतो, तशाच अगतिकतेने तो शेतकरी आपल्या करपलेल्या शेताच्या बांधावर सुन्न होऊन
ओढा आहे, अगदी सुन्न होऊन. आणि कवितेचा शेवट तर थेट डोळ्यात पाणी आणणारा आहे श्रोत्या. दूर कुठेतरी आषाढीसाठी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची दिंडी निघालेली आहे, पण दुसरीकडे शेतकऱ्याचा खरा हिरवा पांडुरंग, शेतकऱ्याचा खरा हिरवा पांडुरंग म्हणजेच त्याचे हिरवे पाशवी निसर्गामुळे शेतात मरून पडलेले. देवाची भक्ती आणि निसर्गाची क्रूरता, देवाची भक्ती आणि निसर्गाची क्रूरता यातील हा सनातन संघर्ष कवीने अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे श्रोत्या. मी अगदी निशब्द झाले ही कविता वाचून. म्हणजे मनाला चटका लावणाऱ्या या कवितेनंतर आपण वळूयात पुढच्या सेगमेंटकडे, घेऊया एक छोटासा ब्रेक, भेटूया छोट्याशा विश्रांतीने.

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन। आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो। तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावा धाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून। पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहिन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहील, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन।

नमस्कार मंडळी, मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात। श्रोते हो, आज आपण कवी दासू वैद्य यांच्या 3 अप्रतिम कवितांचा प्रवास केला। शब्दनात हार लावणाऱ्या समाज, दुधाच्या साईसारखं गुदमरवणं आणि प्रगतीच्या नावाखाली पुन्हा अधीन होणारा माणूस, या सर्व कविता आपल्याला अंतर्मुख करून जातात। प्रगतीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण नक्की कुठे चाललो आहोत? समृद्ध निसर्ग आणि संस्कृती नष्ट करून केवळ कागदावर आणि संग्रहालयात इतिहास शोधण्यात कसला पराक्रम? हा मूलभूत प्रश्न दासू वैद्य यांच्या कविता आपल्याला विचारतात। जाता जाता काही महत्त्वाच्या गोष्टी मला दासू वैद्यांबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल। दासू वैद्य यांचे बालपण नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी गेले। शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले त्यांना। गणितासारख्या विषयाशी त्या काळात कधी जमले नाही त्यांचे, तर लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या। आई वडील भावाने तुला जे काही करायचं आहे ते कर अशी मुभा दिली होती, त्यामुळे चौकटीत राहून वैचारासारखे मिळवत गेलो, असेही दासू वैद्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे। पुढे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले। ते या विद्यापीठात मराठी विभागात अध्यापन करतात। साहित्य कारकिर्द आपण त्यांची बघूया। दासू वैद्य 1987 पासून विविध वाङ्मयीन नियतकालिकात नियमित लेखन करीत आहेत। महाराष्ट्रात अनेक मान्यवर एकांकिका स्पर्धेतून त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांना वेगवेगळी पारितोषिकही मिळालेली आहेत। दी साहित्य अकादमीची तरुण लेखकांसाठी असलेली सन्मानित वृत्ती त्यांना मिळाली आहे। अकादमीच्या राष्ट्रीय महोत्सवात त्यांनी कवितांचे वाचन केले आहे। त्यांच्या काही कवितांचे हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तेलुगू आणि उर्दू भाषात भाषांतरही झाले आहेत। अल्फा गौरव मटा सन्मान आणि महाराष्ट्राच्या शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या बालकवितांचे वाचन केले आहे। दूरचित्रवाणी मालिका आणि सावरखेड एक गाव सारख्या काही चित्रपटांमध्येही त्यांनी गीत लेखन केलेले आहे। त्यांची 3 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत। त्यांच्या तुर्तास या कविता संग्रहाचा हिंदी अनुवाद फिलहाल या नावानेही झालेला आहे। त्यांची प्रकाशित पुस्तके पाहूया। तुर्तास पॉप्युलर प्रकाशन, क कवितेचा पॉप्युलर प्रकाशन, भूर हे बालकुमार वाङ्मय आहे साकेत प्रकाशनाचं। आजूबाजूला आहे त्यांचं ललित लेख संग्रह आहे, जनशक्ती वाचक मंडळ यांचं, आणि मेळा हा ललित संग्रह आहे पॉप्युलर प्रकाशन यांचं। तर श्रोते हो, आजच्या या एपिसोडमध्ये दासू वैद्य साहित्या आधारित आपण चर्चा केली, सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकला। मला खात्री आहे तुम्ही या कवितांचे आणि साहित्य प्रवासात तुम्हाला अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं असेल। तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला श्रोते हो, मला कमेंट करून नक्की सांगा। तुमचे काही आयडियाज सजेशन्स असतील त्याही सांगा। अर्थात तुमचे प्रत्येक कमेंट्स आमच्यासाठी खूप मोलाचे आहे, आमचे मनोबल वाढते आणि अजून सुंदर सुंदर गोष्टी तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही तितकेच उत्सुक आहोत। भेटूया आपण पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत राहा आणि सुंदर आयुष्य जगत राहा। तोपर्यंत मी तुमची मैत्रीण रुपाली आज रजा घेते तुमची। भेटूया, बाय बाय।

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपल्यासोबत आहे मी आपली RJ सुवर्णा. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, वेगवेगळ्या सेगमेंट्स घेऊन येत असतो आणि त्यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकत असतो. आजचा विषय नेमका काय आहे? खरं तर आजचं जे आपलं जीवन आहे ते इतकं धकाधकीचं आहे, खूप काही आपल्याला अचीव करायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, मॅनिफेस्टेशन आहे, आपली लिस्ट मोठी आहे, खूप मोठी आहे आणि त्या लिस्ट मधली जी कामं आहे, जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या मागे आपण इतके धावतोय, इतके पळतोय की नकळतपणे आपलं आरोग्याकडे, मग दोन्ही आरोग्य, त्यात फक्त शारीरिक आरोग्य म्हणत नाहीये मी, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे सुद्धा नकळतपणे आपण दुर्लक्ष करतोय आणि ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाहीये. आणि जोपर्यंत ती गोष्ट लक्षात येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा विषय आहे मानसिक आरोग्य. निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीराबरोबरच मन सुद्धा निरोगी असणं तितकंच आवश्यक असतं, पण आजच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः स्त्रिया ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतक्या मग्न झालेल्या आहेत की त्याला स्वतःची काळजी घेण्यासाठी वेगळा असा वेळच नाहीये. आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्त्रियांना मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतो आणि याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाहीये. शरीरात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे नकळतपणे दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच हे ओळखायचं कसं, याची लक्षणं कोणती आहेत हे आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा मानसिक आरोग्यामुळे कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, आपलं मन एकाग्र नसतं. जेव्हा आपलं मन चिंता, तणाव किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा कुठल्याच एका कामावर आपण फोकस करू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही. कामात किंवा इतर कामांमध्ये सतत लक्ष विचलित होण्याची समस्या ही जर कायम असेल तर नक्कीच हे गंभीर मानसिक समस्येचं लक्षण असू शकतं. हे झालं पहिलं लक्षण. तसंच असंही बऱ्याचदा आपल्याला अनुभवायला मिळालंय की आपण पटकन गोष्टी विसरून जातो, म्हणजे नाव असेल एखाद्या व्यक्तीचं ते असेल, किंवा मिनिटभरापूर्वी आपल्याला काम करायचं असतं, आपण अगदी लिहिलेलं सुद्धा असतं पण ती डायरी आपण बंद करतो आणि जेव्हा विचार करतो की मला काय करायचंय तर आपल्याला ती गोष्ट आठवतच नाही. मला काय करायचं होतं त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यायला लागतो की अरे विसरून गेलो मी आत्ताच. तर हे असं का होत आहे, गोष्टींचा सारखा विसर का पडतोय, तर हे सुद्धा एक मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. आपलं मानसिक आरोग्य बिघडलंय याचं हे एक लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेमध्ये याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात. काही केसेसमध्ये वाढत्या वयामुळे किंवा थकवा जाणवल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते, पण काही वेळा एक्सेस स्ट्रेस म्हणतो आपण ज्याला, अतिरिक्त तणाव, नैराश्य यामुळे सुद्धा हे लक्षण दिसण्यात येतं. सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट आहे झोप. आपण सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे 24 तासामध्ये आपण जे जे काही ठरवलं असतं ते आपण सगळं करतो, पण 8 तासांची झोप आपण कधीच मला वाटतं कोणीच पूर्ण घेत नसावं. फक्त शनिवार रविवार किंवा एखादी सुट्टी असेल तेव्हा आपण आवर्जून ती 8 तासांची झोप पूर्ण करतो, मात्र इतर दिवशी मला अजिबात वाटत नाही की कोणी 8 तास पूर्ण झोपत असावं. आपली झोप पूर्ण न होणं हे सुद्धा मानसिक तणावाचं एक मुख्य लक्षण आहे. अनेकदा आपण याच्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, मी रात्री 5 तास झोपलो, नंतर मी ऑफिसहून आलो की नंतर मी ती झोप पूर्ण करेन, पण तसं होत नाही. सलग 8 तास झोप घेणं आणि तीच आपण डिवाइड करून 2 तास 4 तास असं झोपणं यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे झोप पूर्ण नसली झाल्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत राहतं, तसंच आपण पटकन विसरून जातो हे सुद्धा याचं एक कारण आहे. डोळे आपले सुजतात झोप पूर्ण न झाल्यामुळे आणि याच्यामुळेच मानसिक आरोग्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि त्याचं रूपांतर आजारात सुद्धा होऊ शकतं. आपल्याला सतत थकल्यासारखं वाटतं हे सुद्धा एक लक्षण आहे मानसिक आरोग्याचं. कितीही आपण आपल्या आवडीची कामं केली किंवा कितीही गोष्टी केल्या, प्रयत्न केला, वेगवेगळे छंद वर्ग लावले तरी सुद्धा एक वेगळा थकवा आपल्याला जाणवत राहतो आणि हा थकवा शारीरिक नसतो, हा मानसिक थकवा असतो. तर इथे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे की जर आपल्याला असं जाणवत असेल तर आपण लगेचच
डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, हे खूप मोठं लक्षण आहे. तसंच जेव्हा आपली भूक अगदी मंदावते किंवा आपल्याला खूप प्रचंड भूक लागते, सतत खाण्याची इच्छा होते, सारखं क्रेविंग होतं आपल्याला, हे खाऊन बघूया, ते खाऊन बघूया, गोड खावंसं वाटणं, हे सुद्धा एक लक्षण आहे. तर ही सगळी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच आपण तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. मंडळी, आजच्या जगामध्ये जीवन वेगाने पुढे जाते. आपण कामाच्या अंतिम मुदती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा, आरोग्याच्या चिंता आणि इतक्या सूचना असतात आपल्या मागे की हे करायचं ते करायचंय. बऱ्याच वेळा आपण मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करतो आणि यात सुद्धा आपण अतिरिक्त तणाव घेत असतो, ते प्रेशर आपण घेत असतो आणि आपल्याला हे कळत नसतं. तर हे समजून घेण्यासारखं आहे की आपल्यापैकी बरेच जण तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा नैराश्याने ग्रस्त असतात. या दबावाचं व्यवस्थापन करणारे, काम करणारे जर आपण असाल किंवा आपल्याला ताणतणाव कमी करायचा असेल तर आपण कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याकडे आपण बघणार आहोत. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की एखादा छंद वर्ग लावूया किंवा एखादा छंद जोपासूया जेणेकरून आपला जो ताण आहे तो कमी होईल. म्हणून बरेच जण हे क्लासेस लावतात, मग योगासनांचा क्लास असेल किंवा एखादा छंद वर्ग, मग गायन असेल, नृत्य असेल किंवा एखादं वाद्य असेल, ते शिकण्यासाठी सुद्धा बरेच जण क्लास लावतात. पण होतंय काय की यामुळे दगदग आपली वाढते, कारण आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये वेळ काढणंच मुळात कठीण झालेलं आहे आणि त्यातून आपण एक्स्ट्रा क्लासेस लावतोय का, तर आपल्या मनाला आनंद मिळावा, आपल्याला नैराश्यातून बाहेर पडता यावं यासाठी. पण तसं खरंच होतंय का हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. सत्य हे आहे की आनंदी निरोगी मनाला महागड्या उपचारांची, गुंतागुंतीच्या दिनचर्येची किंवा नाट्यमय जीवनात बदलांची आवश्यकता नसते. आपण जे काही करतोय त्यातनंच आपल्यासाठी थोडा वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. मी आताच म्हटलं तसं की आपण वेगवेगळे महागडे क्लासेस लावतो, बऱ्याच गोष्टी करतो का, तर मनाला आनंद मिळावा यासाठी. पण त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज खरंच नाहीये. आपण जे काही करतोय त्यातूनच काही वेळ आपण आपल्यासाठी काढायचा आहे, ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि सहज शक्य असलेली गोष्ट आहे. विज्ञानाने हे दाखवून दिलं आहे की काही दैनंदिन सवयी, जीवनशैली, काही निवडी या जर आपण अंगीकारल्या तर हे अगदी सहज शक्य आहे. आपली मनस्थिती, तणाव, चिंता, झोप, आत्मविश्वास आणि एकूणच हे सगळं आपल्या मनावरती थेट परिणाम करतं. मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवतात. दीर्घकालीन ताण असेल, कमी झोप असेल, एकाकीपणा असेल, शारीरिक हालचालींचा अभाव असेल किंवा आपली विचार पद्धती असेल किंवा जीवनात घडलेली एखादी घटना किंवा अगदी पौष्टिक अन्नाची कमतरता, हे सगळं याला कारणीभूत असू शकतं. नैराश्य, चिंता, विकार किंवा इतर क्लिनिकल समस्यांसारख्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितींसाठी आपल्याला मदतीची आवश्यकता असते आणि यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आता आनंदी निरोगी मन हे आहे का, हे कसं ओळखायचं, ते याची पण काही लक्षणं आहेत ती आपण बघूया. आपण ताणतणावाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो का? आपल्याकडे भावनिक लवचिकता आहे का? अडचणींमधनं परत येण्याची क्षमता आहे का? आपण स्पष्टपणे विचार करू शकतो का? चांगले निर्णय घेऊ शकतो का? किंवा आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का, उद्देश आहे का? आपण जे काही करतोय, ज्याच्या मागे आपण धावतोय सतत, त्याच्यासाठी काही आपलं ठरलेलं ध्येय आहे का? अंतिम ध्येय कुठे आहे, कुठे थांबायचंय हे तुम्हाला माहिती आहे का? याच्यानंतर तुम्हाला नातेसंबंध आवडतायत का? तुम्ही इतरांशी कितपत जोडले गेले आहात? माणसांमध्ये गेल्यावरती तुम्हाला भीती वाटते का किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होतो का? असं होतंय का? आणि असं होत नसेल तर तुम्ही आनंदी आहात, निरोगी आहात. आनंदी म्हणता येणार नाही पण तुम्ही निरोगी आहात. किंवा ज्या भावना आहेत आपल्या, म्हणजे राग आहे, त्याच्यानंतर दुःख आहे किंवा आनंद आहे, या भावनांवरती आपला किती कंट्रोल आहे हे सुद्धा आपलं मानसिक आरोग्य दाखवत असतं. बऱ्याचदा आपण खूपच आनंदी होतो आणि इतका आनंद होतो की आपण त्यातनं बाहेरच पडू शकत नाही, किंवा दुःख सुद्धा त्याची तीव्रता इतकी जास्त असते की दिवसांमागे दिवस जातात, महिनोन महिने जातात, तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या विचारामागे इतके गुंतून राहतो, दुःखात अडकून राहतो, तर हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याचा अर्थ आपण कुठेतरी त्यामागे ग्रस्त झालो आहोत, नैराश्याने आपल्याला ग्रस्त झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे.
आता आनंदी निरोगी मन ठेवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत जे आपण अगदी सहज अंगीकारू शकतो. ते मार्ग कोणते आहेत ते आपण बघूया आणि याचा फायदा कसा होतो याकडे सुद्धा आपण बघणार आहोत. आता मी आता म्हटलं तसं की शारीरिक हालचाल जर आपली कमी असेल तर सुद्धा आपल्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव असतो आणि नकळतपणे त्याच्यामुळे सुद्धा आपण आळशी होतो. आळशी झाल्यामुळे निगेटिव्ह विचार यायला लागतात. अशी ही सायकल सुरू होते. तर मुळात आपल्या शारीरिक हालचाली कशा आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण दिवसात ना किमान 15-20 मिनिटं तरी व्यायाम करतो का, चालतो का, हे सुद्धा आपण बघणं अपेक्षित आहे.

असं म्हटलं जातं की अगदी रोज शक्य नसेल तरी एक दिवसामागे तरी आपण चाललं पाहिजे. काही ठराविक व्यायाम प्रकार आपण केले पाहिजेत. दिवसातून 20 मिनिटं जरी आपण चालण्यासाठी काढले तरी सुद्धा आपलं मन फ्रेश होतं, शरीराबरोबरच आपला मूड सुद्धा सुधरू शकतो आणि आपलं मानसिक आरोग्य अर्थातच चांगलं होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की व्यायाम म्हणजे नक्की कुठला, तर जिमला जाण्याची अजिबात गरज नाहीये. तुमच्याकडे सायकल असेल तुम्ही सायकलिंग करू शकता, अगदी नॉर्मल चालू शकता, किंवा तुमच्या आजूबाजूला असं एखादं ठिकाण असेल जिथे लायब्ररी आहे, म्हणजे ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तकं वाचू शकता, किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत काही वेळ तुम्ही घालवू शकता. तुम्ही अगदी चांगल्या स्थितीत तिथे गेलात, काही वेळ गप्पा मारल्या तरी सुद्धा तुमचा मूड चांगला होऊ शकतो. आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही आरोग्य सुधरू शकतं. आता गमतीचा भाग असा आहे की भारतात तरी निदान जेव्हा आपण झोपतो, भलेही आपण रात्री 3 झोपले असू किंवा 4, पण आपल्या वरिष्ठांचं असं म्हणणं असतं की तुम्ही 7 उठलं पाहिजे. त्यांना हे माहितीच नसतं बऱ्याचदा की आपण कितीला झोपलो आहोत, पण 7 उठणं अपेक्षित असतं कारण आपली जी दिनचर्या आहे ती पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं आणि आपण मोजून 3 ते 4 तास झोपतो आणि मग तशाच अवस्थेत आपण उठतो आणि सगळी आपली दिवसभराची कामं करत असतो. पण यामुळे आपल्या मेंदूला जी झोपेची गरज होती ती पूर्ण झालीच नाही आहे आणि मग दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते, अतिरिक्त भूक लागते, असं सगळं होत राहतं. आता झोपेचं महत्व काय आहे बघा. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू अतिशय महत्वाचं देखभालीचं काम करत असतो. जेव्हा आपण नीट झोपत नाही तेव्हा हे सगळं कठीण वाटतं, म्हणजे निर्णय, भावना, ताण व्यवस्थापन, आनंद तसंच कनेक्शन हे सगळं. जर आपण व्यवस्थित झोपलो, 8 ते 9 तास झोप घेतली तर काय होईल, दर्जेदार झोपेमुळे आपली मनस्थिती नियंत्रित राहते, कंट्रोलमध्ये राहते, भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत होते, मनातला जो गोंधळ आहे, निर्णय घेण्यासाठीचा गोंधळ आहे तो दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूला आठवणी आणि शिकलेल्या गोष्टी पक्क्या करण्यास मदत होते. म्हणजे मगाशी आपण जे बोललो की पटकन आपण गोष्टी विसरून जातो किंवा व्यक्तीचं नाव अगदी ओठावर असतं पण काही केल्या ते आठवतच नाही, तर यासाठी सुद्धा झोप ही गरजेची आहे, झोप याला कारणीभूत आहे. अपुऱ्या झोपेचा संबंध नैराश्य, चिंता, चुकीचे निर्णय घेण्याची क्षमता आणि कमी झालेली लवचिकता यांच्याशी वैज्ञानिकांनी जोडलेला आहे. आता कोणी किती झोपणं अपेक्षित आहे, तर प्रौढ लोकांना रोज 7 ते 9 तास चांगल्या प्रतीच्या झोपेची आवश्यकता आहे. आपल्या मेंदूचं आणि भावनिक आरोग्याचं भवितव्य या पुरेशा विश्रांतीवर अतिशय महत्वाचं आहे, अवलंबून आहे. झोपेचं वेळापत्रक आपण नियमित ठेवायचंय. शक्यतोर जर आपण रात्री 10 झोपत असलो तर 10 झोपायचं. अगदी 10 म्हणजे 10 शक्य नाहीये, पण 10 ते 10:15 होतील तर ठीक आहे. पण आज मी 10 झोपले, उद्या मी 12 झोपतेय आणि परवा मी 3 असंच तुम्ही करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून शक्यतोवर आपण एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जिथे आपण झोपतो त्या ठिकाणी अंधार असणं अपेक्षित आहे. झोपण्याच्या आधी किमान 30 ते 60 आपला जो मोबाईल आहे किंवा आपलं टॅब असेल, आयपॅड असेल, जे काही आपण वापरतो त्या गोष्टी स्विच ऑफ करून ठेवून द्यायच्या बाजूला. आणि दुपारी 2 कॅफिनचं सेवन आपण टाळायचंय. जर आपल्या मनात विचार येत असतील, म्हणजे सगळं हे केलं मी, मोबाईल पण स्विच ऑफ केला, सगळे डिव्हायसेस ऑफ केले, तरी सुद्धा माझ्या मनात विचार येत आहेत, मला झोप येत नाहीयेत, तर अशा वेळी अगदी सोपा उपाय करायचा, एखादी वही घ्यायची, डायरी घ्यायची आणि आपल्या मनातले विचार आहेत ते लिहून काढायचे. नक्की कुठले विचार आपल्या मनात येत आहेत, म्हणजे करिअरबद्दल आहे, फॅमिलीबद्दल आहे, किंवा काहीही जे तुमच्या मनात येत आहे ज्याच्यामुळे तुम्ही झोपू शकत नाहीये, अस्वस्थ आहात, ते विचार आपण लिहून काढायचे. आणि शेवटी असं लिहायचं की हे जे मी प्रॉब्लेम्स मी लिहिलेले आहेत माझ्या मनातले, त्यावर मी उद्या लक्ष केंद्रित करणार आहे, त्याचं सोल्युशन काय आहे. जर त्याला सोल्युशनच नाहीये तर मी हा विचार का करते, हे आपण काही दिवस असं करायचंय. याच्यानंतर आपण ध्यानधारणा करायची आहे. माइंडफुलनेस म्हणजेच निर्णय न घेता वर्तमान क्षणाकडे लक्ष द्यायचंय. ध्यान म्हणजे आपण योगासनं करतो किंवा ओंकार म्हणतो, असे काही अगदी सोपे उपाय आहेत. याचा काय फायदा होतो, तर नियमित सजगता आणि ध्यान आपली चिंता कमी करतं.
तणाव निर्माण करणारे जे हार्मोन्स आहेत ते योगासनं किंवा ध्यानधारणा केली तर कमी होतात. एकाग्रता आपली वाढवली जाते, भावनिक नियमन वाढवतात आणि जीवनातल्या आव्हानांना आपोआप प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्यास ते मदत करतात. अक्षरशः आपल्या मेंदूच्या रचनेवर ते प्रभाव टाकतात. भावनिक नियमनाशी संबंधित भागांना ते बळकट करतात आणि तणाव आणि चिंतेशी संबंधित भागांना ते कमकुवत करतात. आता हे कसं करायचं तर सुरुवातीला अगदी 2 मिनिटं, त्याच्यानंतर हळूहळू आपण 5 ते 10 मिनिटांपर्यंत ही ध्यानधारणा करायची आणि मग हळूहळू हा वेळ वाढवायचा आहे. आपल्या आवडीचं चित्र असेल ते आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जे काही आपल्याला आवडतं ते आपल्या डोळ्यासमोर आपण काही वेळ आणायचा. एखादा चित्रपट असेल, त्यातलं एखादं दृश्य आपल्याला आवडत असेल, एखादं गाणं असेल जे आपल्या अगदी मनाच्या जवळ असेल, जे गाणं ऐकून आपल्या मनाला आनंद मिळतो असं गाणं आपण डोळ्यासमोर आणायचं आणि डोळे मिटून फक्त शांत बसायचं. काहीच करायचं नाही तुम्हाला. तुम्ही हे करून बघा, तुमच्या मनात जे काही विचार सारखे सुरू आहेत हे केल्यावर कुठे ना कुठे हे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. याच्यानंतर मोठा आपण दीर्घ श्वास घेतो, एका नाकुडीने श्वास घ्यायचा दुसऱ्याने सोडायचा असं आपण करायचं आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा खूप सकारात्मकता आपल्याला जाणवायला लागते. आता याचा फायदा आपण बघितला की कसा होतो. इनसाइट टाइमर किंवा काम सारखे ॲप्स आपण विनामूल्य जे ॲप्स आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो मोबाईलमध्ये, किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर नुसतं आपण बसून झोपून किंवा एखाद्या बगीचामध्ये जाऊन बसलो आहे तिकडे डोळे मिटून आपण ध्यानधारणा करू शकतो. आता पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे मंडळी, की आपल्याला एकटं खूप आवडतं खूप जणांना, की मला कोणीच नको आहे. म्हणजे मी ऑफिसहून घरी आलो की मला फक्त एकट्याला बसायचं आहे, मला एकट्याला शांत बसू द्या असं होतं. मुळात मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. मानसिक आरोग्य आणि आनंदासाठी अर्थपूर्ण संबंध हे अतिशय महत्त्वाचे आहेत. सामाजिक संबंध तणाव कमी करतात, आपली मनस्थिती सुधारतात, जगण्याचा उद्देश वाढवतात, भावनिक आधार मिळतो आपल्याला. या उलट एकटेपणा आरोग्यासाठी किंवा लठ्ठपणा तितकाच हानिकारक आहे. म्हणून आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला दुःख झालेलं असतं किंवा आपल्याला खूप काही त्रास होतोय मनातनं, तेव्हा आपण पटकन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करतो किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा खूप आपल्याला हलकं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर एकटेच राहिलात तर तोच विचार पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात येत राहणार, त्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याची तीव्रता वाढणार. या उलट तीच गोष्ट तोच विचार तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केला तर तिचा काही सल्ला आपल्याला मिळतो, ती व्यक्ती काही आपल्याला समजावते सांगते किंवा यातनं काही सोल्युशन आहे का, काही मार्ग काढू शकतो का याबद्दल ती आपल्याला सांगते. तर नक्कीच आपण हे करून बघायचं की आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, किंवा आपण अगदी जवळच्या जवळ एखाद्या कॉफी कॅफेमध्ये जाऊ शकतो, तिथे आपण गप्पा मारू शकतो, किंवा एखादा क्लब जॉईन करू शकतो किंवा एखादा ग्रुप जॉईन करू शकतो. जर तुम्हाला लोकांना मदत करायला आवडत असेल तर स्वयंसेवी संस्था आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. काही लोकांना त्यातून सुद्धा खूप आनंद आणि समाधान मिळतं तर ते पण आपण करू शकतो. ज्यांना कुटुंब आहे, फॅमिली आहे अर्थात, ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. किंवा आपले नातेवाईक आहेत, आपण प्लॅन करून एखाद्या दिवशी भेटायचं हे सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर कृतज्ञतेचा सराव करणं म्हणजे काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला जी कोणी काही मदत केली असेल, छोटीशी का होईना, तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला रस्ता कोणी सांगितला की इथून जा, तर आपण रस्ता विचारतो पण त्या बदल्यात आपण त्याला थँक्यू सुद्धा म्हणत नाही साधं, अगदी आपण कृतघ्नपणे निघून जातो. तसं करायचं नाही आहे, तर आपल्याला जी गोष्ट मिळाली एखाद्या व्यक्तीमुळे तिला त्याबद्दल कृतज्ञता दाखवायची आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती चांगला सकारात्मक परिणाम होतो. कृतज्ञता म्हणजे काय तर चांगल्या गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचं कौतुक करणं, मग त्या कितीही लहान असल्या तरी सुद्धा. याचा फायदा कसा होतो बघा,
आपल्या मेंदूमध्ये नकारात्मकतेकडे कल असतो. तो नैसर्गिकरित्या समस्या आणि धोक्यांवरती लक्ष केंद्रित करतो. कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे आपलं मन हळूहळू सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरू करतं, ज्याच्यामुळे आपली मनस्थिती आणि लवचिकता सुधारते. कृतज्ञतेचा सराव करणारे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानी, कमी चिंताग्रस्त आणि आशावादी असतात. आता मी अजून एक पुस्तक वाचलं होतं ज्याचा उल्लेख करणं मला अतिशय आवश्यक वाटतं, की एक सुखनोंद वही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं अगदी रोजच्या रोज, अगदी मला माझ्या हवी असलेली बस मिळाली, मला हवी असलेली सीट मिळाली, किंवा मला आज हे करायचं होतं हे काम झालं सहजरित्या, तर हे सुद्धा एक अचीवमेंट आहे. हे आपल्या लक्षात येत नाही, आपण फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे बघतो, मला असं ही व्यक्ती असं का बोलली, किंवा हे माझं काम झालंच नाही. पण जे झालंय त्याच्याकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. तर आपण उलट करायचंय, जे काही झालंय अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्या नोंदी आपण या सुखनोंद वहीत करून ठेवायच्या, आणि महिना संपला की ही वही उघडायची आणि रोज आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं झालंय, जे आपण लिहून ठेवलं होतं ते आपण वाचायचं. आपल्या लक्षात येईल की कुठलाच दिवस अगदी निगेटिव्ह नव्हता, रोज काही ना काही चांगलं घडलंच आहे, अगदी लहान का असेना पण घडतंय. याच्यानंतरचा उपाय आहे, आपण निसर्गासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जायचंय. जसं म्हटलं तसं की आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेर जरी आपण डोकावलं तर वेगवेगळी झाडं आहेत, कुंडीत लावलेली रोपं सुद्धा बघा तुम्ही, त्यात फुल आलं असेल एखादं ते बघा, त्याचं निरीक्षण करा. तुमच्या गॅलरीमध्ये पक्षी येत असतील, सनबर्ड असेल, पोपट असेल, जे काही, त्या पक्ष्यांचं निरीक्षण करा. त्यांना बघून सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आणि आपली एकाग्रता वाढते, आपली सर्जनशीलता वाढते, आणि आपले जे हार्मोन्स आहे कॉर्टिसोल, तणाव संप्रेरक, ते सुद्धा आपलं कमी होतं. आपला रक्तदाब कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होतं, एकाग्रता वाढते. जर जंगल असेल किंवा जास्त झाडी असेल तर त्या रस्त्याने आपण मुद्दामून जायचं आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. कसं वाटतं तिथून जाताना? तुमच्या कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट येईल, पानांची सळसळ असते ती ऐकू येते, किंवा वाऱ्याची झुळूक येऊन जाते. हा जो सगळा स्पर्श आहे, हे जे आवाज आहेत निसर्गातले, याच्यासोबत तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला नक्कीच खूप खूप छान वाटेल. हे आपण करून बघायचं. याच्यानंतरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, की सोशल मीडिया आणि डिजिटल ओव्हरलोड आपण कमी करायचा आहे. आपण बोलतो आहोत आज मानसिक आरोग्याबद्दल, आणि मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तेव्हा या सोशल मीडियाचा प्रचंड प्रचंड आपल्यावरती प्रभाव आहे, आणि नकळतपणे आपण सारखे त्याच्या मागे धावत असतो की मला स्टोरी अपलोड करायची आहे, मला पोस्ट टाकायची आहे, मी आत्ता हे केलं आहे, मला किती लाईक्स आले आहेत, मला किती कमेंट्स आले आहेत. तर कुठेतरी याच्यामुळे नकळतपणे तणाव आपण इतका घेऊन बसलोय ना की आपल्याला कळतच नाहीये. आपलं मन सतत उत्तेजित होत राहतं, आपण तुलना करतो की मला इतकेच लाईक्स आले. आणि डिजिटल कनेक्शनसाठी आपण तयार झालेलो नाहीये, आपण त्यासाठी बनलेलो नाहीये. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्यांशी जोडलेला आहे, कारण आपण रात्री पण आपल्याला झोप लागत नाही ती याच्यामुळेच. आपण मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो खरा, पण पुन्हा 5 मिनिटांनी आपण तो स्विच ऑन करतो आणि पुन्हा त्या सोशल मीडियाच्या ॲप्स आपण ओपन करतो, आणि तुम्ही जे काही अपलोड केलं आहे किंवा अपलोड केलं नसेल तर का केलं नाही, यामुळे तुम्ही इतके डिप्रेस होता. आता हे सोशल मीडिया किती वापरावं किंवा हे जे डिव्हायसेस आहे ते किती वापरावे, यासाठी कुठलंच परिपूर्ण असं प्रमाण नाहीये. पण रोज सुमारे 30 मिनिटांपेक्षा कमी वापर केला तर ते सर्वोत्तम आहे, जे अर्थातच शक्य नाहीये. तर मी याउलट सांगेन की दर 30 मिनिटांनी आपण 5 ते 10 मिनिटं मोबाईल किंवा हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या, 10 मिनिटांनी पुन्हा आपण त्या स्विच ऑन करायचं आणि बघायचं. असं जरी आपल्याला करण्यात यश मिळालं तरी आपण बऱ्यापैकी नॉर्मल आहोत असं आपल्याला म्हणता येईल. अजून काही उपायांवर आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक ब्रेक घेणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. कुठेही जाऊ नका, तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा.

मंडळी, विश्रांतीनंतर आपण वळणार आहोत पुढच्या भागाकडे. आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत होतो. मानसिक आरोग्य हे किती महत्वाचं आहे, त्यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे आणि कोणते उपाय केल्यानंतर हे मानसिक आरोग्य सुधरू शकतं, त्याचं संतुलन टिकू शकतं, याबद्दल आपण बोलतो आहोत. तर आजच्या भागात सुद्धा आपण त्याविषयीच बोलणार आहोत. आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करत आहोत हे आपण आधी बघायचं आहे. आपण जे आव्हान आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याच्याकडे संधी म्हणून बघायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी नवीन गोष्ट करण्याची वेळ आली तर आपण त्याच्याकडे संकट म्हणून बघतो आणि संकट म्हटलं की पुन्हा एकदा भीती, नैराश्य, तुलना हे सगळे घटक कुठेतरी मनात येतात आणि मग सुरू होतं डिप्रेशन. आव्हानांबद्दल तुम्ही कसे विचार करता, ते तुम्ही कसे अनुभवता यावर ते अवलंबून असतं. वाढीची मानसिकता म्हणजे समस्यांना तुमच्या अपुरेपणाचा पुरावा म्हणून पाहण्यापेक्षा आपण शिकू शकतो, आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो असा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि जे काही आव्हान आपण त्याला आपण सामोरं जायचं आहे. त्याचा फायदा काय होतो तर विकासाभिमुख मानसिकता असलेल्या लोकांना कमी चिंता वाटते. अपयशांना सामोरं जाताना ते अधिक खंबीर राहतात, त्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू वाटतं. ते योग्य जोखीम पत्करतात आणि अधिक यश सुद्धा मिळवतात. अपयशाला लाजिरवाणी गोष्ट न मानता ते एक माहिती म्हणून पाहतात. ही एक विचार करण्याची पद्धत आहे जी कालांतराने हळूहळू विकसित होते. ही अशी गोष्ट नाहीये की आपण ठरवू आणि ठराविक काळासाठीच आपण ती वापरू असं करता येणार नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची वेळ येते, नवीन गोष्ट करण्याची वेळ येते, जेव्हा आपण एखादी नोकरी सोडून नवीन नोकरी स्वीकारतो किंवा एखादी गोष्ट नव्याने शिकतो तेव्हा ती आपल्यासाठी चांगली आहे या उद्देशानेच आपण पुढे जायचं आहे, त्या उद्देशानेच आपण मार्गक्रमण करायचं आहे, म्हणजे त्या गोष्टीचे आपल्याला फायदे होतात. जेव्हा अडचणी येतात ते त्यात आपण असा विचार करतो की मी इतका वाईट का आहे, मला हे येत का नाहीये किंवा मला हे येणारच नाही का, तर असा विचार न करता काही क्षण थांबायचंय, स्वतःला विचारायचंय की तुम्ही हे का करताय, मुळात तुम्ही ही नवी नोकरी का स्वीकारताय, तुम्ही हा जो एखादा क्लास लावला असेल, एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही का शिकताय. तर याचं उत्तर तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला आनंद हवा यासाठी तुम्ही ही गोष्ट करताय. मग ज्यातनं आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्यातनं आपण आनंदच घेत नसलो तर त्या गोष्टीचा नक्की उपयोग काय, नाही का? तर म्हणूनच आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि पुढे जायचंय. आपल्या प्रगतीकडे आपण लक्ष द्यायचंय. आपले प्रयत्न कमी पडतात का, प्रयत्न अपुरे असतील तर ते आपण वाढवायचे आहेत. आणि जेव्हा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा स्वतःशीच आपण आपुलकीने वागायचंय. आपण आपल्याला सॉरी म्हणायचंय की जी चूक आपली झाली आहे ती पुन्हा होणार नाही यासाठी आपण नक्की काही करू शकतो का, जर करत असू शकलो तर करायचं, शक्य नसेल तर हा मुद्दा आपण डोक्यातनं काढून टाकायचा. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पुढचा की आपण आपल्याशी कसं वागतो. आपण इतरांशी असं वागायला हवं, आपण असं करायला हवं, आपण अशा बऱ्याच गोष्टी बोलत असतो पण आपण आपल्याशी कसे वागतो याचा आपण विचार करत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण कठोर आत्मसमीक्षक असतात. म्हणजे काय, म्हणजे आपण स्वतःला क्रिटिसाइज किती करतो आणि कशा प्रकारे करतो याचा आपण विचार करण्याची गरज आहे.

करते, लवचिकता वाढवते, भावनिक नियमन सुधारतं. त्याच्यानंतर आपण जी टीका करतो आपण स्वतःवरती ती अधिक प्रभावीपणे आपल्याला जर प्रेरित करत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा आपण स्वतःलाच वाईट समजतो, कमी लेखतो, तेव्हा नकळतपणे आपण आपल्यालाच मागे आणत असतो चार पावलं. तसं करायचं नाही आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे आपण सकारात्मकतेने बघायचं आहे. जरी एखादं काम आपल्याकडनं चुकीचं झालं असेल, अपेक्षेनुसार झालं नसेल, तरी सुद्धा यापुढे असं होणार नाही. किंवा काल जी चूक झाली ती आज होणार नाही, याची मी काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल आपण विचार करायचा आहे. आणि हा एक दैनंदिन सराव आहे. आपण हा रोजच्या रोज करायचा आहे की स्वतःशी आपण चांगलं वागायचं आहे. जेव्हा आपल्याला अडचणी येतात किंवा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा आपण थांबायचंय, हे कठीण आहे, किंवा मी संघर्ष करतो आहे हे आपण एक्सेप्ट करायचंय, स्वतःला स्वीकारायचंय. मुळात अडचणी आणि अपयश हे सगळीकडे आहे. कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी सुद्धा अडथळे येणार आहेतच. आणि आपण एकटे असं नाही आहे की आपण याला तोंड देतोय. आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत, आपले मित्र आहेत, आपले कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यांच्यावरती मात करून त्यांना पुढे जावं लागतं. तर आपण ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे की आपण एकटे नाही आहे, आपल्यासोबत अनेक असे लोक आहेत आणि आपण सगळे समांतर पुढे जातो आहोत. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ती एक सुखनोंद वही तुम्ही करायची आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन द सिक्रेट हा जो एक प्रकार आहे मॅनिफेस्ट करणं, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात हवी आहे ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ऑलरेडी, ती आपल्याकडे आहे असं आपण स्वतःला समजवायचंय आणि तसंच आपण वागायचंय. जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते घर तुम्ही घेतलेलं आहे, तुमचं स्वप्नांचं घर असं तुम्ही कल्पना करायची आहे. त्या घराचं चित्र तुम्ही एका वहीत काढायचं आहे आणि तुम्ही असं इमॅजिन करायचं, अशी कल्पना करायची की ते घर आहे तुमच्याकडे तसंच आणि त्या घरात तुम्ही राहताय. आणि हे इतक्या सकारात्मक रीतीने करायचं आहे की जणू काही आपण बघत नाहीये स्वप्न, तर आपण त्यात राहतोय असं आपण कल्पना करायची. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की जे तुम्ही या चित्रामध्ये काढलेलं आहे किंवा जे तुम्ही लिहिलेलं आहे ते काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळतं. ते कसं मिळतं, का मिळतं, तर या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत, द सिक्रेट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला युट्यूबवर मिळेल आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी तो ट्रान्सलेट केलेला आहे. कोणतीही भाषा असो, तुम्हाला मराठीत बघायचंय आहे, हिंदीत पण आहे, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय, कृतीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता मानसिक आरोग्यामागचं विज्ञान काय आहे त्याबद्दल आपण बोलूया. चेतासंस्थेचं नियमन. आपल्या चेतासंस्थेच्या दोन अवस्था असतात, तणावग्रस्त आणि शांत, म्हणजे लढा किंवा पळा, आणि विश्रांती आणि पचन. आपल्यापैकी बहुतेक जण खूप जास्त वेळ तणावग्रस्त अवस्थेत घालवतात. आता आपण जे उपाय करणार आहोत मानसिक आरोग्यासाठी ते याला मदत करतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की याचं अगदी सोपं उदाहरण सांगते. तुमची एखादी परीक्षा आहे, 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे, आणि त्याचा इतका तणाव असतो आपल्यावरती, कारण आपल्याला माहिती असतं की परीक्षा झाल्यावरती जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपले कुटुंबातले सदस्य असतील, हे आपल्याला फोन करणार आणि आपल्याला विचारणार की निकाल काय लागला. तर हे सगळं आपल्याला कधी आठवतं, जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाताय तेव्हा सुद्धा तुमच्या डोक्यात चाललं असतं नकळतपणे. आणि जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर तेव्हा आपण विचार करतो की मी जाऊ का परीक्षेला, की नको जाऊ मी परीक्षेला, असा विचार सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो. तर इकडे तेच म्हटलं आहे की लढा किंवा पळा. एक आहे सोल्युशन की सामोरं जायचं परीक्षेला, दुसरं आहे परीक्षाच द्यायची नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जरी अभ्यास झाला नाहीये तरी आपण देऊन बघूया, हरकत नाही. जास्तीत जास्त काय, मी पास होणार नाही ना, ठीक आहे, आणि आपण आपल्या घरच्यांना समजावू, अशी सुद्धा एक कंडिशन आहे. तुम्ही नक्की कुठल्या प्रकारात मोडता यावरती तुमचा निर्णय अवलंबून आहे. आता आपल्या मेंदूतल्या ज्या रासायनिक प्रक्रिया होत असतात, जे हार्मोन्स सिक्रेट होत असतात, त्यावरती हे सगळं अवलंबून असतं. तर हे सगळं जर आपल्याला नियमित करायचं असेल तर आपण व्यायाम, सामाजिक संबंध, आनंद, कृतज्ञता आणि ध्यान या गोष्टी करायच्या आहेत. याच्यामुळे काय होतं, तर सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या
हे जे हार्मोन्स आहेत

जे आपली मनस्थिती नियमन करतात, जे आपल्या मेंदूतल्या महत्वाच्या रसायनांवरती प्रभाव टाकतात, तसंच कॉर्टिझोल सारख्या तणावाशी संबंधित संप्रेरकाची पातळी कमी करतात, या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. कोणत्या? पुन्हा सांगते, व्यायाम करायचा आहे आपल्याला, सामाजिक संबंध म्हणजे आपण सगळ्यांशी बोलायचं आहे, आपल्या आजूबाजूला ज्या काही इव्हेंट्स होतात तिथे आपण आवर्जून सहभागी व्हायचं आहे, आनंद व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता, आपल्याला एखादी गोष्ट आवडली असेल त्याबद्दल त्याला सांगायचं, आणि ध्यानधारणा जे मगाशी पण बोलले होते. पुढचं आहे, आपल्याला आपल्यात लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी आपल्याला आपल्या वाढवायची आहे. म्हणजे जसं आपण एक्सरसाइज करून आपल्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढवतो, शारीरिक लवचिकता आपण वाढवतो, तशी आपल्याला मानसिक लवचिकता वाढवायची आहे. जेव्हा आपण तणावाचं व्यवस्थापन करतो, आव्हानांना सामोरं जातो, इतरांशी संबंध जोडतो, आपण आपल्या प्रॉब्लेम्स इतरांशी शेअर करतो आणि स्वतःशी दयाळूपणे वागतो, तर हे सगळं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो, याचा सराव करतो, तेव्हा आपण अशा स्टेजला येऊन पोहोचतो की आपण मानसिकरित्या लवचिक राहतो. म्हणजे आपल्याला लॉटरी लागली तरी सुद्धा आपण अतिशय आनंदी होत नाही, किंवा आपण एखादी गोष्ट हरलो तरी सुद्धा आपल्याला तितकं दुःख होत नाही, आपण त्यातनं सहज बाहेर येऊ शकतो. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. याच्यानंतर झोप आणि विश्रांती याचंही आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. दर्जेदार झोपेतच आपला मेंदू आपल्या भावनांवर प्रक्रिया करत असतो. शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपण दिवसभर जे काही काम केलंय, तुम्ही नृत्य शिकत असलात, गाणं शिकत असलात, तुम्ही जो काही रियाज केलाय, त्याचा सराव, त्याची उजळणी ही रात्री मेंदू करत असतो. जरी आपल्याला वाटतं की आपण डोळे मिटून झोपलोय, तरी आपला मेंदू झोपत नसतो, तो त्यावेळी सुद्धा कार्यरत असतो, तो या गोष्टींची उजळणी करत असतो, शरीरातले विषारी घटक तो बाहेर फेकत असतो, स्वतःची दुरुस्ती करत असतो. झोपेशिवाय इतर सगळ्या गोष्टी करणं हे अतिशय कठीण आहे, किंबहुना अशक्य आहे. हिलिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्या शरीरावरती इजा झालेल्या असतात, जखमा झालेल्या असतात, या कशा भरून निघतात, तर हे कार्य सुद्धा जेव्हा आपण झोपतो त्यावेळी आपला मेंदू त्या सूचना देतो त्या ठराविक शरीराच्या भागांना, आणि त्या इजा भरून निघतात, त्या जखमा भरून निघतात. म्हणजे झोप किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर सजगता, निसर्ग, छंद, कृतज्ञता, नातेसंबंध या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतात, त्या आपण करणं अपेक्षित आहे. भूतकाळात अडकून पडायचं नाहीये आणि भविष्याचाही अतिरिक्त विचार करायचा नाहीये. हे खूप महत्वाचं आहे की वर्तमानात आपण जगणं अपेक्षित आहे. तर नक्कीच वर्तमानात जगूया, भूतकाळात पण जायचं नाहीये आणि भविष्यकाळाचा विचार सुद्धा करायचा नाहीये. हे सगळं आपण जर करू शकलो तर आपण मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं ठेवू शकतो.

मंडळी, आपण आता जे बोलत होतो की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत मानसिक आरोग्य राखण्यासाठी, त्याच्या अगदी थोडक्यात आपण टिप्पणी घेणार आहोत. तर आपण काय करायचं, तर सकाळी 5 मिनिटं ध्यान करायचं आहे, 15 मिनिटं फिरायला जायचं आहे, याच्यामुळे आपला दिवस चांगला सुरू होतो. त्याच्यानंतर आपण नियमितपणे शारीरिक हालचाल करायची आहे, म्हणजे पायऱ्या चढणं असेल, स्ट्रेचिंग करणं असेल. त्याच्यानंतर अगदी लहान गोष्टी आहेत की आपण आपल्या खिडकीतनं बाहेर डोकावायचं आहे, एखादं झाड असेल, पक्षी असेल, त्याचं निरीक्षण करायचं आहे, आणि जो सोशल मीडियाचा वापर आहे तो थोडासा आपण कमी करायचा आहे. त्याच्यानंतर दिवसभरातनं आपल्या आवडीचा एखादा मित्र असेल, जवळची व्यक्ती असेल, किंवा जिच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी कळतात मिळतात, तिच्याशी आपण संपर्क करायचा आहे. मग तिला आपण फोन करू शकतो, मेसेज करू शकतो, किंवा प्रत्यक्ष भेटू शकतो. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्क्रीनचा वापर मुद्दामून कमी करायचा आहे. जरी 2-3 तास झाले असतील आपण मोबाईल बघितलाच नाहीये, आता आपण फोन केला आहे नाही का, तर फोनवर बोलणं झालं, संभाषण संपलं की मोबाईल पुन्हा एकदा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता मानसिक आरोग्याबद्दल समज काय आहेत आणि चुका काय आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेहमी आनंदी राहणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी आहे, म्हणजे ती नॉर्मल आहे, ती मानसिकरित्या योग्य आहे असं नसतं. किंवा एखादी व्यक्ती जिचं आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं आहे तिला संघर्षच करावा लागत नाही, हा सुद्धा एक गैरसमज आहे, असं नाहीये. पुढचं एक आहे की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा आहे, असंही बऱ्याच लोकांना वाटतं की मी मला वेळ देणं, मी टाइम काढणं म्हणजे मी खूप स्वार्थी आहे, असं अजिबात नाहीये. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्याच्या समस्या ज्या आहेत, किंवा मानसिक नैराश्याने एखादी व्यक्ती ग्रस्त असेल, तर आपण दुर्बल आहोत, आपण कुठेतरी कमी आहोत, असंही खूप लोकांना वाटतं. तर असं अजिबात नाहीये. काही लोक असं यापुढे जाऊन म्हणतात की मी सकारात्मक विचार करणार आणि मी बरा होईल, किंवा मला असं काही झालंच नाहीये, असा विचार करून पुढे पुढे जातात, आणि तरी सुद्धा त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार करायचा आहे, आणि यातल्या ज्या गोष्टी आपण बोललो की एखादी व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी राहते, म्हणजे ती आतून तितकीच आनंदी आहे का, तर असं असू शकत नाही, असेलही किंवा नसू पण शकतं. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडे बघून आपण तुलना करायची नाहीये, आपल्याला मुळात काही प्रॉब्लेम आहे का ते अगदी तपासणं महत्वाचं आहे. तपासल्यानंतर आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे का हे आपण बघायचं आहे. त्या सगळ्यानंतर आता आपण मदत कधी घ्यायची आहे नक्की, आता ही वेळ आली आहे मुळात की मला आता मदत घ्यायची आहे, ते कसं ठरवायचं. तर जर आपल्याला 2 आठवडे किंवा त्याहून जास्त काळ सारखं दुःख वाटतंय, सारखं आपल्या एखादी गोष्ट अडकूनच राहिली, एखादा विचार, किंवा आपण सुन्न झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला गरज आहे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची. किंवा अगदी आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण खूप अडकून पडतो एखाद्या गोष्टीमध्येच की ही गोष्ट झाल्याच्या पुढे जाणार नाही, जेव्हा की आपल्याला कळतंय की इथे जास्त वेळ देऊन चालणार नाहीये, आपल्याला बरीच कामं करायची आहेत, तरी सुद्धा आपण एखाद्या गोष्टीतच अडकून पडतो. किंवा आपली एकाग्रता अतिशय कमी झालेली आहे, आपली स्मरणशक्ती खूप कमी होते, अगदी लहानव्या सुद्धा मुलांना हा प्रॉब्लेम होतो, तर हे काही वेगळं नसून आपल्याला नैराश्य आलेलं आहे आणि कुठेतरी आपल्याला उपचार घेण्याची गरज आहे हे दर्शवते. आपली झोप किंवा आपली भूक याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेत का हे तपासण्याची गरज आहे. स्वतःला हानी पोहोचण्याचा विचार मनात येणं किंवा आत्महत्येचा विचार येणं हे सुद्धा एक लक्षण आहे या गोष्टीचं. किंवा भावनिकदृष्ट्या आपण सामना करण्यासाठी काहीतरी बाहेरून घेतो, पदार्थ खातो किंवा पितो हे आपण करतोय का, तसंच आपण स्वतःवरती हल्ला करतोय का. म्हणजे काही जणांचं असं होतं की राग आला की हात मारणं भिंतीवरती, डोकं आदळून घेणं, या गोष्टी सुद्धा केल्या जातात. किंवा आपले जे नातेसंबंध आहेत, आपले जे ताणतणाव आहेत जीवनातले, ज्याच्यामुळे आपण खूप विचित्र वागतोय, सतत चिडचिड करतोय, या जर यापैकी काहीही तुम्हाला जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, आणि तुम्ही मानसिकरित्या सुयोग्य नाहीये, सुदृढ नाहीये, याचं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. तर थोडक्यात असं म्हणता येईल की मानसिक आरोग्य आपलं कितपत योग्य आहे, ते चांगलं करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो,
त्यातले कोणते उपाय आपण करून बघितलेत, कोणते उपाय करण्याची गरज आहे, हे सगळं आजच्या कार्यक्रमातनं, विविध या कार्यक्रमातनं आपण जाणून घेतलं. नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे तिकडे तुम्ही नक्की जाल, पुढे जाल. आणि खुलेपणाने या गोष्टींविषयी बोलणं खूप महत्वाचं आहे, याविषयी चर्चा होणं खूप महत्वाचं आहे. मानसिक व्याधी ही शारीरिक व्याधींसारखीच महत्वाची आहे, त्याच्यावरती ताबडतोब उपचार होणं खूप गरजेचं आहे. आजच्या विविध या भागात मी आरजे सुवर्णा आपला इथेच निरोप घेते. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. पुढच्या भागात भेटूया नवीन विषयासह. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण म्हणजेच आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन येत असते. शक्य हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग स्वागत आहे तुमच्या विशेष सेगमेंटमध्ये. आज आपण निसर्गाच्या कवी नलेश पाटील यांच्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत, त्यांच्या कवितांच्या विश्वास सैर करणार आहोत. त्यांच्या कवितेत झाड बोलतात, पाऊस नाचतो, डोंगर हसतात आणि मन हिरवगार होऊन जातं. आज आपण त्यांच्या अप्रतिम कविता ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहणही करणार आहोत आणि सुंदर सुंदर गाण्यांचा नजराण्याचा आस्वादही घेणार आहोत. तर मंडळी, सुंदर सुंदर गाण्यांचा आपण आस्वाद तर घेणारच आहोत, पण सर्वप्रथम आपण या छान अशा सुंदर आणि फ्रेश कवितेने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्या कवितेचं नावच आहे येता पाऊस पाहुणा. जे सुरुवातीलाच मी आता गाऊन दाखवले तीच कविता मी आता पूर्ण करते. येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधान, येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधान, डोंगरातून फुटलं हिरवळीच धरण, हिरवळीच धरण, रान हिरव्या लोंढ्यात गेली अवघी वाहून, रान हिरव्या लोंढ्यात गेली अवघी वाहून, पान पाऊस पिकून गेली नवीन होऊन, ऊन पकडाया सर आली धावत दारात, ऊन पकडाया सर आली धावत दारात, कशी रमली दोघही पाठ शिवीच्या खेळात, कशी रमली दोघही पाठ शिवीच्या खेळात, पाणी वाहते लावणी अंगी मातीचं उटण, पाणी वाहते लावणी अंगी मातीचं उटण, तरी नभान राखलं कसं निळेपण तिचं, तरी नभान राखलं कसं तात निळेपण, तरी नभान राखलं कसं तात निळेपण, रेषा आखुणी पाण्यात थेंब डाव मांडतात, रेषा आखुणी पाण्यात थेंब डाव मांडतात, छेड काढत झुळक आपसात भांडतात, छेड काढत झुळक आपसात भांडतात, टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत, टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत, जशी फुलच निघाली देठा वरून उडत, जशी फुलच निघाली देठा वरून उडत, सारी पाखर उतारू करतात किलबिल, सारी पाखर उतारू करतात किलबिल, दिला झाडान ऋतूला गर्द हिरवा कंदील, दिला झाडान ऋतूला गर्द हिरवा कंदील, गर्द हिरवा कंदील. इतकी सुंदर प्रसन्न हिरवीकार कविता ऐकल्यावर देहवाण हरवून जातं ना आणि मन अगदी प्रसन्न होतं, हो ना? असंच एक सुंदर गाणं तुमच्या भेटीला मी घेऊन येते, ते ऐकूयात.

हा, काय अद्भुत चित्र आहे ना. पाऊस येतो आणि संपूर्ण निसर्ग जणू उत्सव साजरा करतो. डोंगर हिरवळीने भरून जातात, रान लोंढ्यात वाहू लागतात, पानं नवीन होतात, फुलपाखरू नाचू लागतात. नलेश पाटील यांनी पावसाला पाहुणा म्हटलंय. वा, जणू एखादा प्रिय अतिथी यावा तसा. ही कविता खरं तर शुष्कतेनंतर येणाऱ्या नवसंजीवनीची, आशेची आणि निसर्गाच्या चैतन्याची आहे. प्रत्येक होळीत हालचाल आहे, रंग आहे, आनंद आहे, मन अगदी हिरवगार हिरवगार करणार आहे, हो ना. रसिक हो, आचार्य 90 FM वर मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज सुंदर कवितांचा नजराणा घेऊन येतोय, म्हणजे हिरवळीचा नजराणा घेऊन येते. कारण त्या कविता आहेत सुप्रसिद्ध कवी नलेश पाटील यांच्या. आपण नवे नवीन गाण्यांचा आस्वाद घेणारच आहे, पण त्याआधी एक सुंदर त्यांची कविता पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते, जी तुमच्या मनात हिरवगार गाव करून जाईल. कवितेचं शीर्षक आहे माझ्या चातक मैतरा. तुझ्या चोचीच्या सुईत पावस धागा

शिव फाटलेल्या जागा। प्रसिद्ध कवी नलीश पाटील यांची ही सुंदर कविता मनात खरंच घर करून जाते ना। म्हणजे पाऊस येतो आणि सर्वत्र ठिकाणी सुंदर वातावरण असतं, प्रसन्नमयी वातावरण असतं आणि सगळ्यात जास्त आनंद या चातक मैत्राला झालेला असतो। आणि त्याचीच एक सुंदर उदाहरण या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला एकदम कॅनव्हस पेंटिंग सारखं करून दिलेलं आहे। हो अगदीच, कारण नलेश पाटील हे खूप सुंदर चित्रकार होते आणि त्यांची कविता ही सुंदरपणे चित्रात रेखाटून आपल्याकडे सादर करून दाखवत आहेत असं आपल्याला नेहमीच भास होतो त्यांच्या कवितेतून। तर वळणार आहोत आपण पुढच्या सेगमेंटकडे, पण तत्पूर्वी हे एक सुंदर गाणं ऐकूयात।

वेलकम बॅक रसिक हो आचार्य 90 FM मध्ये मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आहोत आपल्या स्पेशल सेगमेंट मध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आज आपल्या कवितांच्या गाभाऱ्यात आपण बोलतोय मराठी काव्य विश्वातील पहाडी आवाजाची धणी माणूस समुद्र आणि निसर्गाशी असल नातं जोडणारे लाडके कवी नलेश पाटील यांच्याबद्दल. 29 जानेवारी 1954 रोजी पालघरमध्ये जन्मलेले नलेशजी पुढे मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकले आणि जाहिरात क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमवलं. पण कॉर्पोरेट जगात वावरताना त्यांच्या त्याला कवी कधी शांत बसला नाही बरं का. अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे आणि महेश केळुसकर या मित्रांसोबत त्यांनी सुरू केलेला कवितांच्या गावा जावे हा मंच मराठी काव्य इतिहासातील एक सुवर्ण काळ ठरला बरं का. त्यांचा पहाडी आवाज जेव्हा मंचावर हुमायचा तेव्हा सभागृहात शांतता पसरायची. चला तर मग थेट निलेश पाटील यांनी लिहिलेला एक सुंदर कवितेचा आस्वाद घेऊया. आणि कवितेचं शीर्षक आहे पाऊस आला ग पाऊस आला गं.

मंडळी कसं आहे ना, मी स्वतः देखील कलाकार आहे, छोटीशी कलाकार आहे, आणि इतकं सुंदर गाणं, म्हणजे लयीत असलेल्या कविता अशा ऐकल्या ना तर माझ्यातला कलाकारसुद्धा जागा होतो आणि मी पण गाणं गायला लागते. अर्थात माझा प्रयत्न थोडाफार तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते. खरं तर कसं आहे ना, हिरवं भान नावाचा एक कविता संग्रह आहे नलेश पाटील यांचा, आणि त्याच्यामध्ये 70-80 कविता नाही आहेत बरं, त्याच्यामध्ये 100 अधिक कवितांचा संच आहे. हो हो, 100 अधिक. मी खरं तर छोट्या छोट्या कविता संग्रहांबद्दल मी वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं, पण इतका मोठा काव्यसंग्रह आणि तेही फक्त आणि फक्त निसर्गावर आधारित, आणि ते वाचल्यानंतर ना खरं देहभान अगदी हिरवंभान होऊन जातं. आणि त्याच्याबद्दल खरंच आपण सर्व रसिक प्रेक्षक आणि कवी मित्र मैत्रिणी आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असणारच, ह्यात काही शंकाच नाही. या सुंदर कवितेनंतर आपण एक वळूयात सुंदर गाण्याकडे, आस्वाद घेऊया सुंदर गाण्याचा.

श्रोते हो नमस्कार. ब्रेक नंतर मी आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नलेश पाटील झाडांना फक्त झाड मानत नाही, त्यांना आत्मा देतात. झाडाच्या खोल मनात काय चाललं आहे याचा विचार करताना आपण स्वतःशी जोडलं जातो. ही कविता निसर्गाशी एकरूप होण्याची, त्यांच्या गुंतागुंतींना समजून घेण्याची आणि शांत चिंतन करणारी खोल आहे. रसिक हो, नलेश पाटील हे जितके उत्कृष्ट कवी होते तितकेच ते जाहिरात क्षेत्रातील दिग्गज क्रिएटिव्ह डिरेक्टरही होते, उत्तम चित्रकारही होते. शब्दांची नादलय आणि चित्रांची रंग संवेदना त्यांच्या कवितेत म्हणूनच हुबेहूब दिसायची. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कवितांचा हिरवभान हा अप्रतिम काव्यसंग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला. या पुस्तकाचे मुख्य पृष्ठही त्यांच्या एका मित्राने आणि त्यांनी स्वतः तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित होते. त्यांच्या कवितांमध्ये माणसाच्या सुख दुःखाचे आणि निसर्गाच्या बदलत्या रूपांचे अप्रतिम कोलाज होते. मित्रांनो, कवितांच्या गाभाऱ्यातला हा एक विशेष सेगमेंट हिरवभान म्हणजेच नलेश पाटील लिखित कवितांचा होता. आणि या प्रवासात आपण कधी मंत्रमुग्ध झालो खरंच कळलं नाही, मन अगदी खरंच हिरवभान झालंय. मित्रांनो, नलेश पाटील यांच्या कवितांमधून निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नाही तर मुख्य पात्र आहे. त्यांच्या शब्दांनी आपलं मन हिरव केलं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका नवीन कवीबद्दल आम्ही खूप सुंदर माहिती, खूप कवितांचा नजराणा आणि गाण्यांची सुखद उधळण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी आरजी रुपाली इथेच थांबते. भेटूयात पुढच्या सेगमेंटमध्ये, फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटूला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर येत आहे ना? चला तर मग. मंडळी, या सुंदर प्रवासामध्ये मी तुमच्या समोर मी लिहिलेली एक सुंदर कविता मांडते, जिचं नाव आहे आठवतय ना तुला. आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो. आठवतय ना तुला आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझं माझं आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, तर कधी चंद्रावरून, चांदण्यांवरून. गर्द धोक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत तरंगत जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचं तू. आठवतय ना तुला अनिलाच्या रथावर बसवून सप्तरंगी स्वप्न दाखवायचं तू. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेचवायचं तू. आठवतय ना तुला शब्दांनी काजळाची रेघ आकायचं तू. वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचा तू. अलंकाराने गाली रंग चढवायचा तू. स्वल्प विरामाने केसांची बट सावरायचा तू. आणि आपल्याला नजर लागू नये म्हणून पूर्ण विराम देत अलगद पेट लावायचा तू. आठवतय ना तुला पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास सांग ना. तू आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ. आपले डोळे आणि न संपणारी आपली हळवी नजर अजूनही तशीच आहे. फरक इतकाच आहे की आपण अजूनही त्या आभाळाला आपल्या स्वभावानुसारच पाहतोय. मी इमोशनल होऊन आणि तू प्रॅक्टिकल हो. पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत सतत विचारतच असेल. आठवतय ना तुला मंडळी, विचारांच्या गर्दीमध्ये हरवलेले आपण आणि या गर्दीमध्ये सतत ठणकावणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची जी आपली घालमेल असते ना, ती या कवितेतून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर कविता प्रस्तुत करण्यासाठी खूप आहेत, पण विरह हा विषय मी तुमच्या समोर आज मी मुद्दा म्हणूनच घेतलाय. एक स्त्रीची तिच्या प्रियकराबद्दलची असलेली तीव्र भावना कशी असते हे मी आज तुमच्या या कार्यक्रमातून मांडणार आहे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात आरजे रूपा लीला. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मी स्वलिखित लिहिलेल्या कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. विरह आधारित दोन कविता आपण ऐकल्या आहेत. पुढे वळताना तुमच्या समोर एक सुंदर कविता सादर करते आहे, जिचं शीर्षक आहे नंतर. नंतर, नंतरला अंतर होत, नंतर दिवस बदलतो, रात्र बदलते, श्वास बदलतो, आस बदलते, नजर बदलते, फूल कोमेजत, जाणीवा बदलतात, आभाळ हरवत, नदीचा डोह विरतो, देह बदलतो, समाधानाचा अर्थ हरतो, दुःखाच्या शहाणपणा समोर. आणि नंतर, आणि नंतर कविता घरंदाज बनते, आणि नंतर कविता घरंदाज बनते, एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. आणि मग कविता घरंदाज बनते, एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर, किंचाळी वेचल्यानंतर. नंतर, नंतर आयुष्यामध्ये पुढे पुढे जात असताना भावनांची, संवेदनांची जी उधळण होत असते ना आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्या जाणीवा कशा असतात, ती परिस्थिती कशी असते, हा भाव मांडणारी ही कविता. नंतर, नंतरला चित्र खूप वेगळं होतं, जसं वाटत असतं तसं घडत नाही. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता ही अत्यंत प्रिय आहे बरं का. खरंच प्रिय आहे, कारण की एक सुंदर भावार्थ मी मांडला ह्या कवितेमध्ये, जिचं नाव आहे साधना. साधने या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की या शब्दातून प्रियकरा बद्दलची मी साधना मांडली आहे. ऐकूयात साधना. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, वेडाऊन वाट तुझी लागती शोधायला, वेडाऊन वाट तुझी लागते शोधायला, बिलगुन सरींना मी निशब्द झाले, बिलगुन सरींना मी निशब्द झाले, तुझा निरूप जो लागला बरसायला, तुझा निरूप जो लागला बरसायला, चातकागत वाट पाहिली मी तुझी, चातकागत वाट पाहिली मी तुझी, इतकी साधना मी लागले करायला, इतकी साधना मी लागले करायला, पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा याद तुझी लागते छळायला, पुन्हा याद तुझी लागते छळायला, कसा काय कंप उठतो उरात, कसा काय कंप उठतो उरात, कैक लाख प्रश्न लागती बोचायला, कैक लाख प्रश्न लागती बोचायला, पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, असं मुख वादळ लागत गडगडायला, असं मुख वादळ लागत गडगडायला, मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुका श्वास मग लागतो कोंडायला, मुका श्वास ही मग लागतो कोंडायला. आणि पुढचं वाक्य खूप जवळचं आहे माझ्या. फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाटून विश्व हे लागते जळायला, फाटून विश्व हे लागते जळायला. आणि शेवटचं कडवं आहे. कविता इतकी दर्दी होण्यास कारण, कविता इतकी दर्दी होण्यास कारण.

कासा विस लागते छळायला, शब्द कासा विस लागले छळायला, लागले छळायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भासू तुझे लागले पहायला, अतृप्त भासू तुझे लागले पहायला। साधना नावाची ही कविता खरंच माझ्या प्रचंड मनाजवळची आहे। तुम्हाला कशी वाटली श्रोते हो मला नक्की सांगा। आपल्या आचार्य 90 FM सोशल मीडिया पेजवर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा। वळूयात पुढच्या गाण्याकडे आणि लवकरच भेटूया नवीन नवीन सुंदर कवितांसोबत।

0: वेलकम बॅक आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्ही आहात आजी रुपाली सोबत. मंडळी, आजच्या भागामध्ये मी माझ्या स्वलिखित साहित्याचं सादरीकरण करते. मला तुमच्या समोर कविता वाचून दाखवायला खरंच खूप मज्जा येते. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे गुंता. या कवितेची पार्श्वभूमी म्हणजे विचारांच्या गर्दीमध्ये अडकल्यानंतर आपण विचारांच्या गुंतामध्ये खूप अडकलेलो असतो. त्याची भावना कशी असते, त्याचे तरंग कसे असतात, ही मांडणारी एक सुंदर कविता गुंता. विचारांच्या गुंतागुंतीत पावलं चाचपडत जातात, संभ्रमाशी तग लावून भरकटून जातात. भान कासावीस असो किंवा हतवल, विचारांची दरीत खोल चालत जाण्याची भूक काही संपत नाही. त्यांची भूमिका निष्ठेने पार करत असतात प्रतिबिंबाच्या शोधात. कधी गवतावरून, डोंगरावरून, नदीवरून, कधी वाऱ्यावरून, कधी आभाळावरून, कधी खडकांवरून, खड्ड्यांवरून, काठावरून, कधी भेगांवरून, रेषांवरून, क्षितिजावरून, मृगजळावरून आणि अगदी उकिरड्यावरून सुद्धा. हो, अगदी उकरड्यावरून सुद्धा जिथवर नजर जाईल तिथवर पावलं जात राहत न थकता. प्रत्येक स्थिती काही ना काही मार्ग दाखवत राहील, काही ना काही अर्थ देत राहील. या प्रवासात वाटेत असंख्य लोभ स्वप्न भेटली बरं का, ओळख भेटली, भूक भेटली, तहान भेटली. पाऊस, हिरवळ, दरवळ, वादळ, प्रतिमा, ऊन, सावली, तरंग तरंग नेत गेला दूरवर. प्रतिभेच्या डोहात मर्माचं दर्पण कोरत, जे सर्व काही अगदी मनात घर करून श्रीमंत करत गेले. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास, की अजूनही या रिता मनाच्या भिंती मोकळ्या का, अजूनही या रिता मनाच्या भिंती पोकळ्या का, पोकळ्या का, पोकळ्या का. मंडळी, विचारांची गुंतागुंत दर्शवणारी ही कविता. या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातला विचारांचा जो संघर्ष असतो ना, त्याची भांड, त्याची कशी धांदल उडते ही भाव सांगणारी ही कविता. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता मला खूप आवडते बरं का. पुढची कविता मला अत्यंत प्रिय आहे, खूप रोमॅन्टिक आहे खरं तर, आणि एक वेगळाच भाव मांडणारी आहे. थोडा विरहही आहे आणि थोडी रोमॅन्टिक पण आहे. कवितेचं शीर्षकच आहे सावळ बाधा. ऐकूया सावळ बाधा. या मावळतीच्या प्रहरी, या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते. या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते, मन भिरभिरते नक्षत्री चांदव्याशी हितगुज करते. मी तरंगिणी वाहणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी सावळ्याचा लीवण गंध निळीशार परिमळणारी. सावळ्याची चाहूल मिळता, सावळ्याची चाहूल मिळता मोरी पंख देह भुलतो. सावळ्याची चाहूल मिळता मोर पंखे देह भुलतो, रुणझुणतो आसमंत अनुरागी मोद खुलतो. वाऱ्यातून साद येते आर्जवे या अत्तरांची, वाऱ्यातून साद येते आर्जवे या अत्तरांची, श्वासातून वेणू फुलते अवखळ्या उत्तरांची. घनांनी सांडला हा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा,
1: बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा, रातराणी शहारून गेली, रातराणी शहारून गेली काजव्याच्या मुक्त थव्यांनी, मी भांबावले जराशी, मी भांबावले जराशी सावळ्याच्या आठवांनी, डोळ्यात सांडले मी, डोळ्यात सांडले मी प्रतीक्षा कामनांची, घेऊन ये सोमतीने तू स्वप्न ही चांदण्यांची, तू स्वप्न ही चांदण्यांची, तू स्वप्न ही चांदण्यांची। सावळ बाधा अतिशय प्रिय असलेली माझी कविता। श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया खरंच आमच्यासाठी मनोबल वाढवणाऱ्या आहेत। वळूयात पुढच्या कवितेकडे। पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अंधार। या कवितेची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे। अंधार म्हणजे काय असतो श्रोते हो? अंधार म्हणजे न दिसणारी अशी खोली जिथे आपल्याला काहीच दिसत नाही, आपले विचार तिथे थांबतात, आपल्याला डोळ्यांनी काहीच दिसत नाही असं आपल्याला वाटतं, पण ते खरं नाही आहे। अंधार, अंधाराची गोष्ट थोडी वेगळी आहे मित्रांनो। अंधार आपल्याला विचार करायला भाग पडतात, अंधार आपल्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो विचारांच्या, त्याचा गूढ अर्थ शोधायचा प्रयत्न करायला लावतो तो अंधार। वळूयात अंधार या कवितेकडे। कधी कधी वाटत आपण दूर गेलो तरी एकटी असतो का? दुराव्यात नक्की सोबत कोणाची असते? खूप विचार केला आणि कळलं सोबत एकाकी अंधाराची असते। अंधार जिथे काही नसतानाही सर्व गडद असत, शून्य असूनही आठवांची घनदाट दाटीवाटी असते, जिथे प्रश्न श्वासांशी तग लावून खेटून असतात, जिथे भिजरा भिंती गिरवत असतात रित्या उंजळीची मुखी वेदना, कंठातून भळभळत असते कोंडलेली कविता, जिथे खोल आणि खोल केवळ निनावी दरी असते ज्यात अडखळत आपण स्वतःला पुसून टाकतो, हरवून देतो आपलं अस्तित्व आणि शोधत राहतो आशेचा मृग जळी गाभारा। अंधार, अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही, अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही, तो घट्ट धरून असतो आपल्याला, जितकी खोल जाऊ तितका गडद राहणारा आणि उजेडाच्या पायरी धडपडत चाच पडणारा एकांताचा सोबती अंधार, एकांताचा सोबती अंधार, अंधार। श्रोते हो, अंधार, अंधार असा गूढ अर्थ सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे। पुन्हा भेटूया आपण सुंदर कवितांच्या गाभाऱ्यात। भेटूयात।

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, तुम्ही ऐकत आहात आरजे रुपालीला आणि आजचा स्पेशल सेगमेंट आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी स्वरचित कवितांचं सादरीकरण करते. श्रोते हो, मंडळी, आत्ताची जी कविता मी प्रस्तुत करते ती खरं तर स्त्री मनावर आधारित आहे. आजची स्त्री स्वतःची जबाबदारी सांभाळत असताना वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन पुढे जात असते आणि स्वतःचं व्यक्तिमत्व खंबीरपणे या समाजामध्ये स्वतःला स्थिरपणे ठेवत असते. आणि अशीच एक सुंदर कविता तुम्हाला मी वाचून दाखवते. का हरवलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, अगदी बदलून गेलेस तू. तुला शोधण्याचा रस्ता घाबरून खोडून टाकलायस तू. तुझ्या स्वत्वाला गाठता येणार नाही असा, नजरेआड कितीतरी कळा पुटपुटत राहतेस. देवापुढे हात जोडून डोळे अलगत पाणवतेस. काहीतरी सांगायचं आहे का तुला? व्यक्त व्हावंसं वाटत असेल तर बोल. बोलायला जड जात असेल तर श्वासात अडकलेला तणावाला दीर्घ श्वासात दूर कर. तुझ्या कणात बसण्याला आवाज असतो अग, या भिंतींना ऐकू येतात तुझ्या मुख्यात जखमा. तुझ्या मायेने घराला सावरशीलही, तुळशीला घराचं वैभव मागशीलही, दिव्याभोवती तुझी ओवी गाशीलही, अंगणातल्या कणात रंग भरशीलही. पण रंगांना तुझी न फुटलेली आरोळी ऐकू येते अग, त्याचं काय? हिरमुसलेली रांगोळी भरत नसते अग, तिला हवा असतो तिच्यातील तिचा खरा रंग, जो समाजाच्या उंबरठ्यात जखडून बसलाय. उंबरठ्या बाहेरची रांगोळी उंबरठ्या आत गुदमरत असते. तुझं सार विश्व तुझ्यातच तर आहे राणी. तुला सुंदर बोलता येतं, सुंदर पाहता येतं, अन्नपूर्ण होता येतं, अर्धांगिणी होता येतं, बहीण होता येतं, माय होता येतं, साय होता येतं, सावली होता येतं, गंगा होता येतं, सीता होता येतं, राधा होता येतं, मीरा होता येतं, प्रेम करता येतं, अनंत अनंत अनंत. इतकं सारं सामावलंय तुझ्यात, पण तू तुझी कधी होशील? रांधा वाढा उष्टी काढा, यापुढेही जग आहे तुझं, ज्याचं दार तू कधीच बंद केलंयस. ऐक माझं हे घर तेव्हाच सुखावेल जेव्हा तू हसशील. या घराला तुझ्या हातांनी मायेचा लेप सावरल्यावर ही रांगोळी तेव्हाच खुलेल जेव्हा तू तुझा रंग भरशील. उंबरठ्या आतून नाही तर उंबरठ्या बाहेरून रंग भरल्यावर ही तुळस तेव्हाच विसावेल जेव्हा तू डोईवरचा पदर कमरेत खोचून समाजाला नाही तर तू स्वतःला डोक्यावर घेतल्यावर. कारण हे आयुष्य तुझं आहे जे तुझ्या भोवती फिरतं आणि तुला समृद्ध करतं. तू तुझी स्वप्न पाहत राहा, साकारत राहा, जगत राहा. तू सगळ्यांचीच झालीयस, सगळ्यांचीच. पण आता तू तुझी राहा, पण आता तू तुझी राहा, तू तुझी राहा. मंडळी, स्त्रीचं स्वत्व सांगणारी ही सुंदर कविता कशी वाटली मला नक्की सांगा. वेळ कशी पुढे पुढे सरकत गेली या कवितांच्या गाभाऱ्यातून खरंच कळलं नाही. तुम्हाला आजचा या कवितांचा नजराणा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. मित्रांनो, भेटणार आहोत आपण पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, ज्याच्यामध्ये आपण
गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या सेगमेंट मध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत रहा, जगत रहा आणि आनंदी रहा. बाय बाय.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंधळ, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, काचकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूळपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडईना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई, असे अनेक लेखक आहेत जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांनाच अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाहीत, तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीतरचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या, तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं, काय झालं? त्या म्हणाल्या, अगं, ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते. हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता.

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होत. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीव लगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकोचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगरहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यासमी उरापाशी, किती काळ धरू यासमी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंगखुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असता व्यक्तिमत्व, सिद्ध असता लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण म्हणजेच आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात आणि त्याच